आचार्य 90 FM च्या श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची मैत्रीण आर्जे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका स्पेशल सेगमेंट मध्ये, जिचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात, जिथे कविता आणि

मित्रांचा मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात. मंडळी गप्पा गोष्टी आठवणी किस्से फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्या भेटूला घेऊन आलेली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्या सोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येत आहे ना? चला तर मग. मंडळी, या सुंदर प्रवासामध्ये मी तुमच्या समोर मी लिहिलेली एक सुंदर कविता मांडते जिचं नाव आहे आठवतय ना तुला. आपला त्याच ठिकाणी आपण आभाळाला किती एकटक पाहत राहायचो. आठवतय ना तुला आपल्या त्याच ठिकाणी आपण आभाळाला किती एकटक पाहत राहायचो आणि शोधत राहायचो, समजत राहायचो तुझ माझ आभाळ. तासन तास हरवून जायचो आपण कधी गवतावरून, कधी डोंगरावरून, कधी नदीवरून, कधी मेघांवरून, तर कधी चंद्रावरून, चांदण्यांवरून. गर्द धुक्यांना मागे टाकत विहरत जायचो आपण. दूरवर कुठेतरी अगदी खोल खोल तरंगत तरंगत जायचो. ताऱ्यांना माझ्या अगदी पायदळी आणून ठेवायचं असतो. आठवतंय ना तुला अनिलाच्या रथावर बसून सप्तरंगी स्वप्न दाखवायचं असतो. तुझ्या कवितांनी नदीवरली निळीशार भरजरी साडी नेचवायचं असतो. आठवतंय ना तुला शब्दांनी काजळाची रेघ आखायचं असतो. वेलांटीने माथ्यावर पदर ठेवायचं असतो. अलंकाराने गाली रंग चढवायचं असतो. स्वल्प विरामाने केसांची बट सावरायचं असतो. आणि आपल्याला नजर लागू नये म्हणून पूर्ण विराम देत अलगद पीठ लावायचं असतो. आठवतंय ना तुला पण हे सगळं स्वप्नासारखं तसंच अर्धवट का ठेवून गेलास सांग ना. पण हे सगळं स्वप्नासारखं तसंच अर्धवट का ठेवून गेलास तू? आपला आभाळ अजूनही तसंच आहे बघ. आपले डोळे आणि न संपणारी आपली हळवी नजर अजूनही तशीच आहे. फरक इतकाच आहे की आपण अजूनही त्या आभाळाला आपल्या स्वभावानुसारच पाहतोय. मी इमोशनल होऊन आणि तू प्रॅक्टिकल होऊन. पण तरीही मला ठाऊक आहे अजूनही हे आभाळ तुला सतत सतत विचारतच असेल. आठवतंय ना तुला मंडळी, विचारांच्या गर्दीमध्ये हरवलेले आपण आणि या गर्दीमध्ये सतत ठणकावणारे प्रश्न आणि त्या प्रश्नांची उत्तर शोधण्याची जी आपली घालमेल असते ना, ती या कवितेतून मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. खर तर कविता प्रस्तुत करण्यासाठी खूप आहेत, पण विरह हा विषय मी तुमच्या समोर आज मी मुद्दा म्हणूनच घेतलाय. एक स्त्रीची तिच्या प्रियकराबद्दलची असलेली तीव्र भावना कशी असते हे मी आज तुमच्या या कार्यक्रमातून मांडणार आहे.

वेलकम बॅक मंडळी. तुम्ही ऐकत आहात आरजी रूपा लीला. मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये मी स्वलिखित लिहिलेल्या कविता आज तुमच्या समोर वाचून दाखवणार आहे. विरह आधारित दोन कविता आपण ऐकल्या आहेत. पुढे वळताना तुमच्या समोर एक सुंदर कविता सादर करते जिचं शीर्षक आहे नंतर. नंतर, नंतरला अंतर होतं. नंतर दिवस बदलतो, रात्र बदलते, श्वास बदलतो, आस बदलते, नजर बदलते, फूल कोमेजतं, जाणीवा बदलतात, आभाळ हरवतं, नदीचा डोह विरतो, देह बदलतो, समाधानाचा अर्थ हरतो, दुःखाच्या शहाणपणासमोर. आणि नंतर कविता घरंदाज बनते. आणि नंतर कविता घरंदाज बनते एक एक जखमांची किंचाळी वेचल्यानंतर. आणि मग कविता घरंदाज बनते एक एक जखमांची किंचाळी वेचल्यानंतर. नंतर आयुष्यामध्ये पुढे पुढे जात असताना भावनांची, संवेदनांची जी उधळण होत असते ना आपल्या मनामध्ये, तेव्हा आपल्या जाणीवा कशा असतात, ती परिस्थिती कशी असते, हा भाव मांडणारी ही कविता नंतर. नंतरला चित्र खूप वेगळं होतं. जसं वाटत असतं तसं घडत नाही. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढची कविता ही अत्यंत प्रिय आहे. बरं का, खरंच प्रिय आहे, कारण की एक सुंदर भावार्थ मी मांडला ह्या कवितेमध्ये, जिचं नाव आहे साधना. साधना या शब्दावरूनच तुम्हाला कळलं असेल की या शब्दातून प्रियकराबद्दलची मी साधना मांडली आहे. ऐकूयात साधना. तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, अतृप्त भास तुझे लागले पाहायला. तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला, अतृप्त भास तुझे लागले पाहायला, काळजात दाटे चांदण्यांचा पिसारा, काळजात दाटे चांदण्यांचा पिसारा, वेडावून वाट तुझी लागते शोधायला, वेडावून वाट तुझी लागते शोधायला. बिलगुन सरींना मी निशब्द झाले, बिलगुन सरींना मी निशब्द झाले, तुझा निरोप जो लागला बरसायला, तुझा निरोप जो लागला बरसायला. चातकागत वाट पाहिली मी तुझी, चातकागत वाट पाहिली मी तुझी, इतकी साधना मी लागले करायला, इतकी साधना मी लागले करायला. पुन्हा मध्यरात्री पाणावता तडोळे, पुन्हा मध्यरात्री पाणावता तडोळे, पुन्हा याद तुझी लागते छळायला, पुन्हा याद तुझी लागते छळायला. कसा काय कंप उठतो उरात, कसा काय कंप उठतो उरात, कैक लाख प्रश्न लागती बोचायला, कैक लाख प्रश्न लागती बोचायला. पावसाशी बोलायचे टाळल्यावर मी, पावसाशी बोलायचे टाळल्यावर मी, असं मुख वादळ लागतं गडगडायला, असं मुख वादळ लागतं गडगडायला. मुक्या डोळ्यांनी मुकी हाक मारते, मुक्या डोळ्यांनी मुकी हाक मारते, मुका श्वास मग लागतो कोंडायला, मुका श्वासही मग लागतो कोंडायला. आणि पुढचं वाक्य खूप जवळचं आहे माझ्या. फाडलेल्या त्या कविता वाचू कशा, फाडलेल्या त्या कविता वाचू कशा, फाटून विश्व हे लागते जळायला, फाटून विश्व हे लागते जळायला. आणि शेवटचं कडवं आहे. कविता इतकी दर्दी होण्यास कारण, कविता इतकी दर्दी होण्यास कारण, शब्द कासावीस लागते छळायला,
शब्द कासा विस लागले छळायला तप्त उन्हाचे व्रण लागले क्षमायला अतृप्त भासू तुझे लागले पहायला अतृप्त भासू तुझे लागले पहायला। साधना नावाची ही कविता खरंच माझ्या प्रचंड मनाजवळची आहे। तुम्हाला कशी वाटली श्रोते हो मला नक्की सांगा। आपल्या आचार्य 90 FM सोशल मीडिया पेजवर तुम्ही नक्की भेट द्या आणि तुमची प्रतिक्रिया नक्कीच कळवा। वळूयात पुढच्या गाण्याकडे आणि लवकरच भेटूया नवीन नवीन सुंदर कवितांसोबत।

वेलकम बॅक आचार्य 90 FM श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. तुम्ही आहात आजी रुपाली सोबत. मंडळी, आजच्या भागामध्ये मी माझ्या स्वलिखित साहित्याचं सादरीकरण करते. मला तुमच्या समोर कविता वाचून दाखवायला खरंच खूप मजा येते. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढच्या कवितेचं शीर्षक आहे गुंता. या कवितेची पार्श्वभूमी म्हणजे विचारांच्या गर्दीमध्ये अडकल्यानंतर आपण विचारांच्या गुंतामध्ये खूप अडकलेलो असतो. त्याची भावना कशी असते, त्याचे तरंग कसे असतात, ही मांडणारी एक सुंदर कविता गुंता. विचारांच्या गुंतागुंतीत पावलं चाचपडत जातात, संभ्रमाशी तग लावून भरकटून जातात. भान कासावीस असो किंवा हतवल, विचारांची दरीत खोल चालत जाण्याची भूक काही संपत नाही. त्यांची भूमिका अनिष्ठेने पार करत असतात प्रतिबिंबाच्या शोधात. कधी गवतावरून, डोंगरावरून, नदीवरून, कधी वाऱ्यावरून, कधी आभाळावरून, कधी खडकांवरून, खड्ड्यांवरून, काठावरून, कधी भेगांवरून, रेषांवरून, क्षितिजावरून, मृगजळावरून आणि अगदी उकिरड्यावरून सुद्धा. हो, अगदी उकरड्यावरून सुद्धा जिथवर नजर जाईल तिथवर पावलं जात राहत न थकता. प्रत्येक स्थिती काही ना काही मार्ग दाखवत राहील, काही ना काही अर्थ देत राहिली.

या प्रवासात वाटेत असंख्य लोभ स्वप्न भेटली बरं का, ओळख भेटली, भूक भेटली, तहान भेटली, पाऊस, हिरवळ, दरवळ, वादळ, प्रतिमा, ऊन, सावली, तरंग तरंग, नीत गेला दूरवर, प्रतिभेच्या डोहात मर्माचं दर्पण कोरत, जे सर्व काही अगदी मनात घर करून श्रीमंत करत गेले. पण तरीही अचानक एक प्रश्न तग लावून सतत सतत चिरत राहतो प्रत्येक श्वास. पण तरीही अचानक एक प्रश्न तग लावून सतत सतत चिरत राहतो प्रत्येक श्वास, की अजूनही या रिता मनाच्या भिंती मोकळ्या का, अजूनही या रिता मनाच्या भिंती पोकळ्या का, पोकळ्या का, पोकळ्या का. मंडळी, विचारांची गुंतागुंत दर्शवणारी ही कविता. या कवितेच्या माध्यमातून आपल्या मनातला विचारांचा जो संघर्ष असतो ना, त्याची भांड, त्याची कशी धांदल उड, त्याची कशी धांदल उडते, ही भाव सांगणारी ही कविता. तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढची कविता मला खूप आवडते बरं का, पुढची कविता मला अत्यंत प्रिय आहे, खूप रोमॅन्टिक आहे खरं तर, आणि एक वेगळाच भाव मांडणारी आहे. थोडा विरहही आहे आणि थोडी रोमॅन्टिक पण आहे. कवितेचं शीर्षकच आहे सावळ बाधा. ऐकूया सावळ बाधा. या मावळतीच्या प्रहरी, या मावळतीच्या प्रहरी ही सांज व्याकुळ करते, या मावळतीच्या प्रहरी ही सांज व्याकुळ करते, मन भिरभिरते नक्षत्री चांदव्याशी हितगुज करते. मी तरंगिणी वाहणारी, मी तरंगिणी वाहणारी चंदेरी सळसळणारी, मी तरंगिणी वाहणारी चंदेरी सळसळणारी, सावळ्याचा लीवण गंध निळीशार परिमळणारी, सावळ्याची चाहूल मिळता, सावळ्याची चाहूल मिळता मोरी पंख देह भुलतो, सावळ्याची चाहूल मिळता मोर पंखे देह भुलतो, ऋण झुणतो आसमंत अनुरागी मोद खुलतो, वाऱ्यातून साद येते आर्जव्या अत्तरांची, वाऱ्यातून साद येते आर्जव्या अत्तरांची, श्वासातून वेणू फुलते अवखळ्या उत्तरांची, घनांनी सांडला हा, घनांनी सांडला हा स्वप्नांचा मोर पिसारा, बहरला स्पंदनांनी चंदेरी स्वप्न किनारा, घनांनी सांडला हा स्वप्नांचा मोर पिसारा, बहरला स्पंदनांनी चंदेरी स्वप्न किनारा, रातराणी शहारून गेली, रातराणी शहारून गेली काजव्याच्या मुक्त थव्यांनी, मी भांबावले जराशी, मी भांबावले जराशी सावळ्याच्या आठवांनी, डोळ्यात सांडले मी, डोळ्यात सांडले मी प्रतीक्षा कामनांची, घेऊन ये सोबतीने तू स्वप्न ही चांदण्यांची, तू स्वप्न ही चांदण्यांची, तू स्वप्न ही चांदण्यांची. सावळ बाधा, अतिशय प्रिय असलेली माझी कविता. श्रोते हो, तुम्हाला ही कविता कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. तुमच्या येणाऱ्या प्रतिक्रिया खरंच आमच्यासाठी मनोबल वाढवणाऱ्या आहेत. वळूयात पुढच्या कवितेकडे. पुढच्या कवितेचं शीर्षक आहे अंधार. या कवितेची पार्श्वभूमी थोडी वेगळी आहे. अंधार म्हणजे काय असतो श्रोते हो? अंधार म्हणजे न दिसणारी अशी खोली जिथे आपल्याला काहीच दिसत नाही, आपले विचार तिथे थांबतात, आपल्याला डोळ्यांनी काहीच दिसत नाही असं आपल्याला वाटतं, पण ते खरं नाहीये. अंधार, अंधाराची गोष्ट थोडी वेगळी आहे मित्रांनो.
अंधार आपल्याला विचार करायला भाग पडतात. अंधार आपल्याला त्याच्या खोलीमध्ये घेऊन जातो विचारांच्या. त्याचा गूढ अर्थ शोधायचा प्रयत्न करायला लावतो तो अंधार. वळूयात अंधार या कवितेकडे. कधी कधी वाटत आपण दूर गेलो तरी एकटे असतो का? दुराव्यात नक्की सोबत कोणाची असते? खूप विचार केला आणि कळलं सोबत एकाकी अंधाराची असते. अंधार जिथे काही नसतानाही सर्व गडद असत. शून्य असूनही आठवांची घनदाट दाटी वाटी असते. जिथे प्रश्न स्वाशांशी तग लावून खेटून असतात. जिथे भिजरा भिंती गिरवत असतात रित्या उंजळीची मुखी वेदना. कंठातून भळभळत असते कोंडलेली कविता. जिथे खोल आणि खोल केवळ निनावी दरी असते ज्यात अडखळत आपण स्वतःला पुसून टाकतो. पुसून टाकतो, हरवून देतो आपलं अस्तित्व आणि शोधत राहतो आशेचा मृगजळी गाभारा. अंधार अंधार तरीही निष्ठेने हात सोडत नाही. अंधार तरीही निष्ठेने हात सोडत नाही. तो घट्ट धरून असतो आपल्याला. जितकी खोल जाऊ तितका गडद राहणारा आणि उजेडाच्या पायरी धडपडत चाच पडणारा एकांताचा सोबती अंधार. एकांताचा सोबती अंधार. अंधार श्रोते हो, अंधार अंधार असा गूढ अर्थ सांगणारी ही कविता तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा. वळूयात एक छोट्याशा ब्रेककडे. पुन्हा भेटूया आपण सुंदर कवितांच्या गाभाऱ्यात. भेटूयात.

आचार्य 90 FM च्या श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, तुम्ही ऐकत आहात आरजे रुपालीला आणि आजचा स्पेशल सेगमेंट आहे कवितांच्या गाभाऱ्यात. आजच्या स्पेशल एपिसोडमध्ये मी स्वरचित कवितांचं सादरीकरण करते. श्रोते हो, मंडळी, आत्ताची जी कविता मी प्रस्तुत करते ती खरं तर स्त्री मनावर आधारित आहे. आजची स्त्री स्वतःची जबाबदारी सांभाळत असताना वेगवेगळ्या संकटांना तोंड देऊन पुढे जात असते आणि स्वतःचं व्यक्तिमत्व खंबीरपणे या समाजामध्ये स्वतःला स्थिरपणे ठेवत असते. आणि अशीच एक सुंदर कविता तुम्हाला मी वाचून दाखवते. का हरवलेस तू, का हरवलेस तू स्वतःची ओळख पुसलेस तू, का हरवलेस तू स्वतःची ओळख पुसलेस तू, अगदी बदलून गेलेस तू. तुला शोधण्याचा रस्ता घाबरून खोडून टाकलायस तू, तुझ्या स्वत्वाला गाठता येणार नाही असा. नजरेआड कितीतरी कळा पुटपुटत राहतेस, देवापुढे हात जोडून डोळे अलगत पाणवतेस. काहीतरी सांगायचं आहे का तुला? व्यक्त व्हावंस वाटत असेल तर बोल. बोलायला जड जात असेल तर श्वासात अडकलेला तणावाला दीर्घ श्वासात दूर कर. तुझ्या कणत बसण्याला आवाज असतो अग, या भिंतींना ऐकू येतात तुझ्या मुख्यात जखमा. तुझ्या मायेने घराला सावरशीलही, तुळशीला घराचं वैभव मागशीलही, दिव्याभोवती तुझी ओवी गाशीलही, अंगणातल्या कणात रंग भरशीलही. पण रंगांना तुझी न फुटलेली आरोळी ऐकू येते अग, त्याच काय? हिरमुसलेली रांगोळी भरत नसते अग, तिला हवा असतो तिच्यातील तिचा खरा रंग, जो समाजाच्या उंबरठ्यात जखडून बसलाय. उंबरठ्या बाहेरची रांगोळी उंबरठ्या आत गुदमरत असते. तुझं सार विश्व तुझ्यातच तर आहे राणी. तुला सुंदर बोलता येतं, सुंदर पाहता येतं, अन्नपूर्ण होता येतं, अर्धांगिणी होता येतं, बहीण होता येतं, माय होता येतं, साय होता येतं, सावली होता येतं, गंगा होता येतं, सीता होता येतं, राधा होता येतं, मीरा होता येतं, प्रेम करता येतं, अनंत अनंत अनंत. इतकं सारं सामावलंय तुझ्यात, पण तू तुझी कधी होशील? रांधा वाढा उष्टी काढा, या पुढेही जग आहे तुझं, ज्याचं दार तू कधीच बंद केलंयस. ऐक माझं, हे घर तेव्हाच सुखावेल जेव्हा तू हसशील. या घराला तुझ्या हातांनी मायेचा लेप सावरल्यावर ही रांगोळी तेव्हाच खुलेल जेव्हा तू तुझा रंग भरशील. उंबरठ्या आतून नाही तर उंबरठ्या बाहेरून रंग भरल्यावर ही तुळस तेव्हाच विसावेल जेव्हा तू डोईवरचा पदर कमरेत खोचून समाजाला नाही तर तू स्वतःला

कवितांचा नजराणा कसा वाटला हे मला नक्कीच सांगा मित्रांनो. भेटणार आहोत आपण पुढच्या नवीन सेगमेंटमध्ये ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभा राज्याच्या मध्ये. आपण गप्पा गोष्टी आठवणी किस्से फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता घेऊन येणार आहोत. भेटूया पुढच्या सेगमेंटमध्ये. तोपर्यंत मी तुमची मैत्रीण आरजे रुपाली आज तुमची रजा घेते. भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत वाचत रहा, जगत रहा आणि आनंदी रहा. बाय बाय.

नमस्कार मंडळी, आपण ऐकत आहात आचार्य 90 FM आणि आपल्यासोबत आहे मी आपली आरजे सुवर्णा. विविधा या सेगमेंटमध्ये आपण नेहमीच वेगवेगळे विषय घेऊन येत असतो, वेगवेगळ्या सेगमेंट्स घेऊन येत असतो आणि त्यासोबतच छान छान गाणी सुद्धा ऐकत असतो. आजचा विषय नेमका काय आहे? खरं तर आजचं जे आपलं जीवन आहे ते इतकं धकाधकीचं आहे, खूप काही आपल्याला अचीव करायचं आहे, बऱ्याच गोष्टी आहेत, मॅनिफेस्टेशन आहे, आपली लिस्ट मोठी आहे, खूप मोठी आहे. आणि त्या लिस्टमधली जी कामं आहे, जी स्वप्न आहेत, ती पूर्ण करण्याच्या मागे आपण इतके धावतोय, इतके पळतोय की नकळतपणे आपलं आरोग्याकडे, मग दोन्ही आरोग्य, त्यात फक्त शारीरिक आरोग्य म्हणत नाही मी, शारीरिक आरोग्याबरोबरच मानसिक आरोग्याकडे सुद्धा नकळतपणे आपण दुर्लक्ष करतोय. आणि ही गोष्ट आपल्या लक्षात येत नाहीये. आणि जोपर्यंत ती गोष्ट लक्षात येते तोपर्यंत खूप उशीर झालेला असतो असं बऱ्याच वेळा दिसून आलेलं आहे. आणि म्हणूनच आजचा विषय आहे मानसिक आरोग्य. निरोगी आयुष्य जगण्यासाठी शरीराबरोबरच मन सुद्धा निरोगी असणं तितकंच आवश्यक असतं. पण आजच्या व्यस्त जीवनात आपण आपल्या आरोग्याची काळजी घेत नाही, अनेकदा आरोग्याकडे दुर्लक्ष करतो. विशेषतः स्त्रिया ऑफिस आणि घर या दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळण्यात इतक्या मग्न झालेल्या आहेत की त्याला स्वतःची काळजी घेण्यासाठी वेगळा असा वेळच नाहीये. आणि आरोग्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे स्त्रियांना मानसिक आरोग्याचा सामना करावा लागतो आणि याची त्यांना जाणीव सुद्धा होत नाहीये. शरीरात होणाऱ्या कोणत्याही प्रकारच्या बदलांकडे नकळतपणे दुर्लक्ष होत आहे. आणि म्हणूनच हे ओळखायचं कसं, याची लक्षणं कोणती आहेत हे आपण बघणार आहोत. बऱ्याच वेळा मानसिक आरोग्यामुळे कुठल्याही कामावर लक्ष केंद्रित करता येत नाही, आपलं मन एकाग्र नसतं. जेव्हा आपलं मन चिंता, तणाव किंवा नकारात्मक विचारांनी भरलेलं असतं तेव्हा कुठल्याच एका कामावर आपण फोकस करू शकत नाही, लक्ष केंद्रित करू शकत नाही. कामात किंवा इतर कामांमध्ये सतत लक्ष विचलित होण्याची समस्या ही जर कायम असेल तर नक्कीच हे गंभीर मानसिक समस्येचं लक्षण असू शकतं. हे झालं पहिलं लक्षण. तसंच असंही बऱ्याचदा आपल्याला अनुभवायला मिळालंय की आपण पटकन गोष्टी विसरून जातो. म्हणजे नाव असेल एखाद्या व्यक्तीचं, ते असेल किंवा मिनिटभरापूर्वी आपल्याला काम करायचं असतं, आपण अगदी लिहिलेलं सुद्धा असतं, पण ती डायरी आपण बंद करतो आणि जेव्हा विचार करतो की मला काय करायचंय तर आपल्याला ती गोष्ट आठवतच नाही. मला काय करायचं होतं त्यासाठी आपल्याला वेगळा वेळ द्यायला लागतो की अरे विसरून गेलो मी आत्ताच. तर हे असं का होत आहे, गोष्टींचा सारखा विसर का पडतोय? तर हे सुद्धा एक मानसिक आजाराचं लक्षण असू शकतं. आपलं मानसिक आरोग्य बिघडलंय याचं हे एक लक्षण असू शकतं. वैद्यकीय भाषेमध्ये याला शॉर्ट टर्म मेमरी लॉस असं म्हणतात. काही केसेसमध्ये वाढत्या वयामुळे किंवा थकवा जाणवल्यामुळे ही समस्या उद्भवू शकते. पण काही वेळा एक्सेस स्ट्रेस म्हणतो आपण ज्याला, अतिरिक्त तणाव, नैराश्य यामुळे सुद्धा हे लक्षण दिसण्यात येतं. सगळ्यात महत्वाची पुढची गोष्ट आहे झोप. आपण सगळ्या गोष्टी करतो, म्हणजे 24 तासामध्ये आपण जे जे काही ठरवलं असतं ते आपण सगळं करतो, पण 8 तासांची झोप आपण कधीच मला वाटतं कोणीच पूर्ण घेत नसावं. फक्त शनिवार रविवार किंवा एखादी सुट्टी असेल तेव्हा आपण आवर्जून ती 8 तासांची झोप पूर्ण करतो, मात्र इतर दिवशी मला अजिबात वाटत नाही की कोणी 8 तास पूर्ण झोपत असावं. आपली झोप पूर्ण न होणं हे सुद्धा मानसिक तणावाचं एक मुख्य लक्षण आहे. अनेकदा आपण याच्याकडे अगदी सहज दुर्लक्ष करतो आणि आपल्याला असं वाटतं की ठीक आहे ना, मी रात्री 5 तास झोपलो, नंतर मी ऑफिसहून आलो की नंतर मी ती झोप पूर्ण करेन. पण तसं होत नाही. सलग 8 तास झोप घेणं आणि तीच आपण डिवाइड करून 2 तास 4 तास असं झोपणं यात खूप मोठा फरक आहे. त्यामुळे झोप पूर्ण नसली झाल्यामुळे आपल्याला अस्वस्थ वाटत राहतं, तसंच आपण पटकन विसरून जातो हे सुद्धा याचं एक कारण आहे. डोळे आपले सुजतात झोप पूर्ण न झाल्यामुळे आणि याच्यामुळेच मानसिक आरोग्याकडे नकळतपणे दुर्लक्ष होतं आणि त्याचं रूपांतर आजारात सुद्धा होऊ शकतं. आपल्याला सतत थकल्यासारखं वाटतं हे सुद्धा एक लक्षण आहे मानसिक आरोग्याचं. कितीही आपण आपल्या आवडीची कामं केली किंवा कितीही गोष्टी केल्या, प्रयत्न केला, वेगवेगळे छंद वर्ग लावले तरी सुद्धा एक वेगळा थकवा आपल्याला जाणवत राहतो. आणि हा थकवा शारीरिक नसतो, हा मानसिक थकवा असतो. तर इथे सुद्धा आपण लक्ष देण्याची गरज आहे की जर आपल्याला असं जाणवत असेल तर आपण लगेचच
डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा, हे खूप मोठं लक्षण आहे. तसंच जेव्हा आपली भूक अगदी मंदावते किंवा आपल्याला खूप प्रचंड भूक लागते, सतत खाण्याची इच्छा होते, सारखं क्रेविंग होतं आपल्याला, हे खाऊन बघूया, ते खाऊन बघूया, गोड खावंसं वाटणं, हे सुद्धा एक लक्षण आहे. तर ही सगळी लक्षणं जर तुम्हाला जाणवत असतील तर नक्कीच आपण तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची गरज आहे. मंडळी, आजच्या जगामध्ये जीवन वेगाने पुढे जाते. आपण कामाच्या अंतिम मुदती, कौटुंबिक जबाबदाऱ्या, सामाजिक अपेक्षा, आरोग्याच्या चिंता आणि इतक्या सूचना असतात आपल्या मागे की हे करायचं ते करायचंय. बऱ्याच वेळा आपण मल्टीटास्किंग करण्याचा प्रयत्न करतो आणि यात सुद्धा आपण अतिरिक्त तणाव घेत असतो, ते प्रेशर आपण घेत असतो आणि आपल्याला हे कळत नसतं. तर हे समजून घेण्यासारखं आहे की आपल्यापैकी बरेच जण तणावग्रस्त, चिंताग्रस्त किंवा नैराश्याने ग्रस्त असतात. या दबावाचं व्यवस्थापन करणारे, काम करणारे जर आपण असाल किंवा आपल्याला ताणतणाव कमी करायचा असेल तर आपण कोणत्या गोष्टी करणं अपेक्षित आहे त्याकडे आपण बघणार आहोत. असं बऱ्याचदा म्हटलं जातं की एखादा छंद वर्ग लावूया किंवा एखादा छंद जोपासूया जेणेकरून आपला जो ताण आहे तो कमी होईल. म्हणून बरेच जण हे क्लासेस लावतात, मग योगासनांचा क्लास असेल किंवा एखादा छंद वर्ग, मग गायन असेल, नृत्य असेल किंवा एखादं वाद्य असेल, ते शिकण्यासाठी सुद्धा बरेच जण क्लास लावतात. पण होतंय काय की यामुळे दगदग आपली वाढते, कारण आपल्या व्यस्त वेळापत्रकामध्ये वेळ काढणंच मुळात कठीण झालेलं आहे आणि त्यातून आपण एक्स्ट्रा क्लासेस लावतोय का, तर आपल्या मनाला आनंद मिळावा, आपल्याला नैराश्यातून बाहेर पडता यावं यासाठी. पण तसं खरंच होतंय का हे सुद्धा समजून घेणं तितकंच महत्वाचं आहे. सत्य हे आहे की आनंदी निरोगी मनाला महागड्या उपचारांची, गुंतागुंतीच्या दिनचर्येची किंवा नाट्यमय जीवनात बदलांची आवश्यकता नसते. आपण जे काही करतोय त्यातनंच आपल्यासाठी थोडा वेळ देणं हे खूप महत्वाचं आहे. मी आताच म्हटलं तसं की आपण वेगवेगळे महागडे क्लासेस लावतो, बऱ्याच गोष्टी करतो का, तर मनाला आनंद मिळावा यासाठी. पण त्याच्यासाठी पैसे खर्च करण्याची गरज खरंच नाहीये. आपण जे काही करतोय त्यातूनच काही वेळ आपण आपल्यासाठी काढायचा आहे, ही अगदी सोपी गोष्ट आहे आणि सहज शक्य असलेली गोष्ट आहे. विज्ञानाने हे दाखवून दिलं आहे की काही दैनंदिन सवयी, जीवनशैली, काही निवडी या जर आपण अंगीकारल्या तर हे अगदी सहज शक्य आहे. आपली मनस्थिती, तणाव, चिंता, झोप, आत्मविश्वास आणि एकूणच हे सगळं आपल्या मनावरती थेट परिणाम करतं. मानसिक आरोग्याच्या समस्या अनेक कारणांमुळे उद्भवतात. दीर्घकालीन ताण असेल, कमी झोप असेल, एकाकीपणा असेल, शारीरिक हालचालींचा अभाव असेल किंवा आपली विचार पद्धती असेल किंवा जीवनात घडलेली एखादी घटना किंवा अगदी पौष्टिक अन्नाची कमतरता, हे सगळं याला कारणीभूत असू शकतं. नैराश्य, चिंता, विकार किंवा इतर क्लिनिकल समस्यांसारख्या गंभीर मानसिक आरोग्य स्थितींसाठी आपल्याला मदतीची आवश्यकता असते आणि यासाठी आपण नक्कीच प्रयत्न करणं अपेक्षित आहे. आता आनंदी निरोगी मन हे आहे का, हे कसं ओळखायचं, ते याची पण काही लक्षणं आहेत, ती आपण बघूया. आपण ताणतणावाचं व्यवस्थापन चांगल्या प्रकारे करू शकतो का, आपल्याकडे भावनिक लवचिकता आहे का, अडचणींमधनं परत येण्याची क्षमता आहे का, आपण स्पष्टपणे विचार करू शकतो का, चांगले निर्णय घेऊ शकतो का, किंवा आपल्या जीवनाला काही अर्थ आहे का, उद्देश आहे का, आपण जे काही करतोय ज्याच्या मागे आपण धावतोय सतत त्याच्यासाठी काही आपलं ठरलेलं ध्येय आहे का, अंतिम ध्येय कुठे आहे, कुठे थांबायचंय हे तुम्हाला माहिती आहे का, याच्यानंतर तुम्हाला नातेसंबंध आवडत आहेत का, तुम्ही इतरांशी कितपत जोडले गेले आहात, माणसांमध्ये गेल्यावरती तुम्हाला भीती वाटते का किंवा तुमचा आत्मविश्वास कमी होतो का, असं होतंय का, आणि असं होत नसेल तर तुम्ही आनंदी आहात, निरोगी आहात, आनंदी म्हणता येणार नाही पण तुम्ही निरोगी आहात, किंवा ज्या भावना आहेत आपल्या म्हणजे राग आहे, त्याच्यानंतर दुःख आहे किंवा आनंद आहे, या भावनांवरती आपला किती कंट्रोल आहे हे सुद्धा आपलं मानसिक आरोग्य दाखवत असतं. बऱ्याचदा आपण खूपच आनंदी होतो आणि इतका आनंद होतो की आपण त्यातनं बाहेरच पडू शकत नाही, किंवा दुःख सुद्धा त्याची तीव्रता इतकी जास्त असते की दिवसांमागे दिवस जातात, महिनोन महिने जातात, तरी सुद्धा आपण एखाद्या व्यक्तीसाठी किंवा एखाद्या विचारामागे इतके गुंतून राहतो, दुःखात अडकून राहतो, तर हे सुद्धा मानसिक आरोग्यासाठी चांगलं नाहीये. याचा अर्थ आपण कुठेतरी त्यामागे ग्रस्त झालो आहोत, नैराश्याने आपल्याला ग्रस्त झालो आहोत, तर नक्कीच आपल्याला ट्रीटमेंटची गरज आहे.
आता आनंदी निरोगी मन ठेवण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत जे आपण अगदी सहज अंगीकारू शकतो. ते मार्ग कोणते आहेत ते आपण बघूया आणि याचा फायदा कसा होतो याकडे सुद्धा आपण बघणार आहोत. आता मी आता म्हटलं तसं की शारीरिक हालचाल जर आपली कमी असेल तर सुद्धा आपल्या शरीरात ऑक्सिजनचा अभाव असतो आणि नकळतपणे त्याच्यामुळे सुद्धा आपण आळशी होतो. आळशी झाल्यामुळे निगेटिव्ह विचार यायला लागतात. अशी ही सायकल सुरू होते. तर मुळात आपल्या शारीरिक हालचाली कशा आहेत हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपण दिवसातनं किमान 15-20 मिनिटं तरी व्यायाम करतो का, चालतो का, हे सुद्धा आपण बघणं अपेक्षित आहे. म्हणजे असं म्हटलं जातं की अगदी रोज शक्य नसेल तरी एक दिवसामागे तरी आपण चाललं पाहिजे. काही ठराविक व्यायाम प्रकार आपण केले पाहिजेत. दिवसातून 20 मिनिटं जरी आपण चालण्यासाठी काढले तरी सुद्धा आपलं मन फ्रेश होतं, शरीराबरोबरच आपला मूड सुद्धा सुधरू शकतो आणि आपलं मानसिक आरोग्य अर्थातच चांगलं होऊ शकतं. आता तुम्ही म्हणाल की व्यायाम म्हणजे नक्की कुठला, तर जिमला जाण्याची अजिबात गरज नाहीये. तुमच्याकडे सायकल असेल तुम्ही सायकलिंग करू शकता, अगदी नॉर्मल चालू शकता. किंवा तुमच्या आजूबाजूला असं एखादं ठिकाण असेल जिथे लायब्ररी आहे, म्हणजे ग्रंथालय आहे, वाचनालय आहे, तिथे जाऊन तुम्ही तुमच्या आवडीची पुस्तकं वाचू शकता. किंवा तुमच्या आवडीच्या व्यक्तीसोबत काही वेळ तुम्ही घालवू शकता. तुम्ही अगदी चांगल्या स्थितीत तिथे गेलात, काही वेळ गप्पा मारल्या तरी सुद्धा तुमचा मूड चांगला होऊ शकतो. आणि नकळतपणे या सगळ्या गोष्टींमुळे तुमचं मानसिक आणि शारीरिक दोन्हीही आरोग्य सुधरू शकतं. आता गमतीचा भाग असा आहे की भारतात तरी निदान जेव्हा आपण झोपतो, भलेही आपण रात्री 3 झोपले असू किंवा 4, पण आपल्या वरिष्ठांचं असं म्हणणं असतं की तुम्ही 7 उठलं पाहिजे. त्यांना हे माहितीच नसतं बऱ्याचदा की आपण कितीला झोपलो आहोत, पण 7 उठणं अपेक्षित असतं कारण आपली जी दिनचर्या आहे ती पुढे आपल्याला कंटिन्यू करायची आहे. आपलं वेळापत्रक ठरलेलं असतं आणि आपण मोजून 3-4 झोपतो आणि मग तशाच अवस्थेत आपण उठतो आणि सगळी

मदत होते. मनातला जो गोंधळ आहे, निर्णय घेण्यासाठीचा गोंधळ आहे, तो दूर होतो. रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि मेंदूला आठवणी आणि शिकलेल्या गोष्टी पक्क्या करण्यास मदत होते. म्हणजे मगाशी आपण जे बोललो की पटकन आपण गोष्टी विसरून जातो किंवा व्यक्तीचं नाव अगदी ओठावर असतं पण काही केल्या ते आठवतच नाही, तर यासाठी सुद्धा झोप ही गरजेची आहे. झोप याला कारणीभूत आहे. अपुऱ्या झोपेचा संबंध नैराश्य, चिंता, चुकीचे निर्णय घेण्याची क्षमता आणि कमी झालेली लवचिकता यांच्याशी वैज्ञानिकांनी जोडलेला आहे. आता कोणी किती झोपणं अपेक्षित आहे, तर प्रौढ लोकांना रोज 7 ते 9 तास चांगल्या प्रतीच्या झोपेची आवश्यकता आहे. आपल्या मेंदूचं आणि भावनिक आरोग्याचं भवितव्य या पुरेशा विश्रांतीवर अतिशय महत्वाचं आहे, अवलंबून आहे. झोपेचं वेळापत्रक आपण नियमित ठेवायचंय. शक्यतोर जर आपण रात्री 10 झोपत असलो तर 10 झोपायचं. अगदी 10 म्हणजे 10 शक्य नाहीये, पण 10 ते 10:15 होतील तर ठीक आहे. पण आज मी 10 झोपले, उद्या मी 12 झोपतेय आणि परवा मी 3 असंच तुम्ही करत असाल तर हे अतिशय चुकीचं आहे. म्हणून शक्यतोर आपण एकाच वेळी झोपण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि जिथे आपण झोपतो त्या ठिकाणी अंधार असणं अपेक्षित आहे. झोपण्याच्या आधी किमान 30 ते 60 आपला जो मोबाईल आहे किंवा आपलं टॅब असेल, आयपॅड असेल, जे काही आपण वापरतो त्या गोष्टी स्विच ऑफ करून ठेवून द्यायच्या बाजूला. आणि दुपारी 2 कॅफिनचं सेवन आपण टाळायचंय. जर आपल्या मनात विचार येत असतील, म्हणजे सगळं हे केलं मी, मोबाईल पण स्विच ऑफ केला, सगळे डिव्हायसेस ऑफ केले, तरी सुद्धा माझ्या मनात विचार येत आहेत, मला झोप येत नाहीयेत, तर अशा वेळी अगदी सोपा उपाय करायचा, एखादी वही घ्यायची, डायरी घ्यायची आणि आपल्या मनातले विचार आहेत ते लिहून काढायचे. नक्की कुठले विचार आपल्या मनात येत आहेत, म्हणजे करिअरबद्दल आहे, फॅमिलीबद्दल आहे, किंवा काहीही जे तुमच्या मनात येत आहे ज्याच्यामुळे तुम्ही झोपू शकत नाहीये, अस्वस्थ आहात, ते विचार आपण लिहून काढायचे. आणि शेवटी असं लिहायचं की हे जे मी प्रॉब्लेम्स मी लिहिलेले आहेत माझ्या मनातले, त्यावर मी उद्या लक्ष केंद्रित करणार आहे, त्याचं सोल्युशन काय आहे. जर त्याला सोल्युशनच नाहीये तर मी हा विचार का करते, हे आपण काही दिवस असं करायचंय. याच्यानंतर आपण ध्यानधारणा करायची आहे. माइंडफुलनेस म्हणजेच निर्णय न घेता वर्तमान क्षणाकडे लक्ष द्यायचंय. ध्यान म्हणजे आपण योगासनं करतो किंवा ओंकार म्हणतो, असे काही अगदी सोपे उपाय आहेत. याचा काय फायदा होतो, तर नियमित सजगता आणि ध्यान आपली चिंता कमी करतं. तणाव निर्माण करणारे जे हार्मोन्स आहेत ते योगासनं किंवा ध्यानधारणा केली तर कमी होतात. एकाग्रता आपली वाढवली जाते, भावनिक नियमन वाढवतात आणि जीवनातल्या आव्हानांना आपोआप प्रतिक्रिया देण्याऐवजी प्रतिसाद देण्यास ते मदत करतात. अक्षरशः आपल्या मेंदूच्या रचनेवर ते प्रभाव टाकतात. भावनिक नियमनाशी संबंधित भागांना ते बळकट करतात आणि तणाव आणि चिंतेशी संबंधित भागांना ते कमकुवत करतात. आता हे कसं करायचं, तर सुरुवातीला अगदी 2 त्याच्यानंतर हळूहळू आपण 5 ते 10 ही ध्यानधारणा करायची आहे आणि मग हळूहळू हा वेळ वाढवायचा आहे. आपल्या आवडीचं चित्र असेल ते आपण डोळ्यासमोर आणण्याचा प्रयत्न करायचा आहे, किंवा जे काही आपल्याला आवडतं ते आपल्या डोळ्यासमोर आपण काही वेळ आणायचं. एखादा चित्रपट असेल, त्यातलं एखादं दृश्य आपल्याला आवडत असेल, एखादं गाणं असेल जे आपल्या अगदी मनाच्या जवळ असेल, जे गाणं ऐकून आपल्या मनाला आनंद मिळतो असं गाणं आपण डोळ्यासमोर आणायचं आणि डोळे मिटून फक्त शांत बसायचं. काहीच करायचं नाही तुम्हाला. तुम्ही हे करून बघा, तुमच्या मनात जे काही विचार सारखे सुरू आहेत हे केल्यावर कुठे ना कुठे हे प्रमाण नक्कीच कमी होणार आहे. याच्यानंतर मोठा आपण दीर्घ श्वास घेतो. एका नाकुडीने श्वास घ्यायचा, दुसऱ्याने सोडायचा, असं आपण करायचं आहे. याच्यामुळे सुद्धा आपल्या शरीरामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढलं तरी सुद्धा खूप सकारात्मकता आपल्याला जाणवायला लागते. आता याचा फायदा आपण बघितला की कसा होतो. इनसाइट टाइमर किंवा काम सारखे ॲप्स आपण विनामूल्य जे ॲप्स आहेत ते आपण डाउनलोड करू शकतो मोबाईलमध्ये. किंवा हे जर तुम्हाला शक्य नसेल तर नुसतं आपण बसून झोपून किंवा एखाद्या बगीचामध्ये जाऊन बसलोय तिकडे डोळे मिटून आपण ध्यानधारणा करू शकतो. आता पुढचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे मंडळी, की आपल्याला एकटं खूप आवडतं खूप जणांना, की मला कोणीच नकोय. म्हणजे मी ऑफिसहून घरी आलो
की मला फक्त एकट्याला बसायचं आहे, मला एकट्याला शांत बसू द्या.

असं होतं. मुळात मानव हा एक सामाजिक प्राणी आहे. मानसिक आरोग्य आणि आनंदासाठी अर्थपूर्ण संबंध हे अतिशय महत्त्वाचे आहेत. सामाजिक संबंध तणाव कमी करतात, आपली मनस्थिती सुधारतात, जगण्याचा उद्देश वाढवतात, भावनिक आधार मिळतो आपल्याला. या उलट एकटेपणा आरोग्यासाठी किंवा लठ्ठपणा तितकाच हानिकारक आहे. म्हणून आपण म्हणतो ना की जेव्हा आपल्याला दुःख झालेलं असतं किंवा आपल्याला खूप काही त्रास होतोय मनातनं, तेव्हा आपण पटकन आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करतो किंवा प्रत्यक्ष जाऊन भेटतो आणि आपल्या मनातल्या गोष्टी जेव्हा आपण शेअर करतो तेव्हा खूप आपल्याला हलकं वाटतं. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्ही जर एकटेच राहिलात तर तोच विचार पुन्हा पुन्हा तुमच्या डोक्यात येत राहणार, त्यामुळे जो होणारा त्रास आहे त्याची तीव्रता वाढणार. या उलट तीच गोष्ट, तोच विचार तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत शेअर केला तर तिचा काही सल्ला आपल्याला मिळतो, ती व्यक्ती काही आपल्याला समजावते, सांगते किंवा यातनं काही सोल्युशन आहे का, काही मार्ग काढू शकतो का याबद्दल ती आपल्याला सांगते. तर नक्कीच आपण हे करून बघायचं की आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला फोन करायचा आहे किंवा मेसेज करायचा आहे, किंवा आपण अगदी जवळच्या जवळ एखाद्या कॉफी कॅफेमध्ये जाऊ शकतो, तिथे आपण गप्पा मारू शकतो, किंवा एखादा क्लब जॉईन करू शकतो किंवा एखादा ग्रुप जॉईन करू शकतो. जर तुम्हाला लोकांना मदत करायला आवडत असेल तर स्वयंसेवी संस्था आहे, तिथे तुम्ही जाऊ शकता. काही लोकांना त्यातून सुद्धा खूप आनंद आणि समाधान मिळतं, तर ते पण आपण करू शकतो. ज्यांना कुटुंब आहे, फॅमिली आहे अर्थात, ते कुटुंबासोबत वेळ घालवू शकतात. किंवा आपले नातेवाईक आहेत, आपण प्लॅन करून एखाद्या दिवशी भेटायचं हे सुद्धा आपण करू शकतो. त्याच्यानंतर कृतज्ञतेचा सराव करणं म्हणजे काय? अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर आपण जेव्हा घरातनं बाहेर पडतो तेव्हा तुम्हाला जी कोणी काही मदत केली असेल, छोटीशी का होईना, तुम्हाला जायचं आहे, तुम्हाला रस्ता कोणी सांगितला की इथून जा, तर आपण रस्ता विचारतो पण त्या बदल्यात आपण त्याला थँक्यू सुद्धा म्हणत नाही साधं, अगदी आपण कृतघ्नपणे निघून जातो. तसं करायचं नाही आहे, तर आपल्याला जी गोष्ट मिळाली एखाद्या व्यक्तीमुळे तिला त्याबद्दल कृतज्ञता दाखवायची आहे. याच्यामुळे सुद्धा आपल्या मनावरती, आपल्या शरीरावरती चांगला सकारात्मक परिणाम होतो. कृतज्ञता म्हणजे काय? तर चांगल्या गोष्टी लक्षात घेणं आणि त्यांचं कौतुक करणं, मग त्या कितीही लहान असल्या तरी सुद्धा. याचा फायदा कसा होतो बघा, आपल्या मेंदूमध्ये नकारात्मकतेकडे कल असतो, तो नैसर्गिकरित्या समस्या आणि धोक्यांवरती लक्ष केंद्रित करतो. कृतज्ञतेचा सराव केल्यामुळे आपलं मन हळूहळू सकारात्मक गोष्टींकडे लक्ष द्यायला सुरू करतं, ज्याच्यामुळे आपली मनस्थिती आणि लवचिकता सुधारते. कृतज्ञतेचा सराव करणारे लोक अधिक आनंदी, अधिक समाधानी, कमी चिंताग्रस्त आणि आशावादी असतात. आता मी अजून एक पुस्तक वाचलं होतं ज्याच्या त्याचा उल्लेख करणं मला अतिशय आवश्यक वाटतं, की एक सुखनोंद वही म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये जे काही घडतं अगदी रोजच्या रोज, अगदी मला माझी हवी असलेली बस मिळाली, मला हवी असलेली सीट मिळाली, किंवा मला आज हे करायचं होतं हे काम झालं सहजरित्या, तर हे सुद्धा एक अचीवमेंट आहे. हे आपल्या लक्षात येत नाही, आपण फक्त निगेटिव्ह गोष्टींकडे बघतो, मला असं ही व्यक्ती असं का बोलली किंवा हे माझं काम झालंच नाही, पण जे झालंय त्याच्याकडे आपण अगदी सहज दुर्लक्ष करतो. तर आपण उलटं करायचंय, जे काही झालंय अगदी छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्याच्या नोंदी आपण या सुखनोंद वहीत करून ठेवायच्या, आणि महिना संपला की ही वही उघडायची आणि रोज आपल्या आयुष्यात जे जे काही चांगलं झालंय, जे आपण लिहून ठेवलं होतं ते आपण वाचायचं. आपल्या लक्षात येईल की कुठलाच दिवस अगदी निगेटिव्ह नव्हता, रोज काही ना काही चांगलं घडलंच आहे, मग ते अगदी लहान का असेना पण घडतंय. याच्यानंतरचा उपाय आहे, आपण निसर्गासाठी वेळ द्यायचा आहे, म्हणजे निसर्गाच्या सान्निध्यात जायचंय. जसं म्हटलं तसं की आपल्या घराच्या खिडकीच्या बाहेर जरी आपण डोकावलं तर वेगवेगळी झाडं आहेत, कुंडीत लावलेली रोपं सुद्धा बघा तुम्ही, त्यात फूल आलं असेल एखादं ते बघा, त्याचं निरीक्षण करा. तुमच्या गॅलरीमध्ये पक्षी येत असतील, सनबर्ड असेल, पोपट असेल, जे काही, त्या पक्ष्यांचं निरीक्षण करा. त्यांना बघून सुद्धा आपल्याला खूप छान वाटतं आणि आपली एकाग्रता वाढते, आपली सर्जनशीलता वाढते आणि आपले जे हार्मोन्स आहे कॉर्टिसोल, तणाव संप्रेरक, ते सुद्धा आपलं कमी होतं.
आपला रक्तदाब कमी होतो, चिंता आणि नैराश्य कमी होतं, एकाग्रता वाढते. जर जंगल असेल किंवा जास्त झाडी असेल तर त्या रस्त्याने आपण मुद्दामून जायचं आहे, त्याचा आस्वाद आपण घ्यायचा आहे. कसं वाटतं? तिथून जाताना तुमच्या कानावरती पक्ष्यांचा किलबिलाट येईल, पानांची सळसळ असते ती ऐकू येते, किंवा वाऱ्याची झुळूक येऊन जाते. हा जो सगळा स्पर्श आहे, हे जे आवाज आहेत निसर्गातले, याच्यासोबत तुम्ही जर राहिलात तर तुम्हाला नक्कीच खूप खूप छान वाटेल. हे आपण करून बघायचं. याच्यानंतरचा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे की सोशल मीडिया आणि डिजिटल ओव्हरलोड आपण कमी करायचा आहे. आपण बोलतो आहोत आज मानसिक आरोग्याबद्दल, आणि मानसिक आरोग्य जेव्हा म्हणतो तेव्हा या सोशल मीडियाचा प्रचंड प्रचंड आपल्यावरती प्रभाव आहे, आणि नकळतपणे आपण सारखे त्याच्या मागे धावत असतो की मला स्टोरी अपलोड करायची आहे, मला पोस्ट टाकायची आहे, मी आत्ता हे केलं आहे, मला किती लाईक्स आलेत, मला किती कमेंट्स आलेत. तर कुठेतरी याच्यामुळे नकळतपणे तणाव आपण इतका घेऊन बसलोय ना की आपल्याला कळतच नाहीये. आपलं मन सतत उत्तेजित होत राहतं, आपण तुलना करतो की मला इतकेच लाईक्स आले. आणि डिजिटल कनेक्शनसाठी आपण तयार झालेलो नाहीये, आपण त्यासाठी बनलेलो नाहीये. सोशल मीडियाचा अतिरेकी वापर हा चिंता, नैराश्य आणि झोपेच्या समस्यांशी जोडलेला आहे, कारण आपण रात्री पण आपल्याला झोप लागत नाही ती याच्यामुळेच. आपण मोबाईल स्विच ऑफ करून ठेवतो खरा, पण पुन्हा 5 मिनिटांनी आपण तो स्विच ऑन करतो आणि पुन्हा त्या सोशल मीडियाच्या ऍप्स आपण ओपन करतो. आणि तुम्ही जे काही अपलोड केलं आहे किंवा अपलोड केलं नसेल तर का केलं नाही, यामुळे तुम्ही इतके डिप्रेस होता. आता हे सोशल मीडिया किती वापरावं किंवा हे जे डिव्हायसेस आहे ते किती वापरावे यासाठी कुठलंच परिपूर्ण असं प्रमाण नाहीये, पण रोज सुमारे 30 मिनिटांपेक्षा कमी वापर केला तर ते सर्वोत्तम आहे, जे अर्थातच शक्य नाहीये. तर मी याउलट सांगेन की दर 30 मिनिटांनी आपण 5 ते 10 मिनिटं मोबाईल किंवा हे सगळ्या गोष्टी बंद करायच्या, 10 मिनिटांनी पुन्हा आपण त्या स्विच ऑन करायचं आणि बघायचं. असं जरी आपल्याला करण्यात यश मिळालं तरी आपण बऱ्यापैकी नॉर्मल आहोत असं आपल्याला म्हणता येईल. अजून काही उपायांवर आपण बोलणार आहोत, पण तत्पूर्वी एक ब्रेक घेणार आहोत. ते ऐकत रहा आचार्य 90 FM, कुठेही जाऊ नका. तुमच्यासोबत आहे मी RJ सुवर्णा.

मंडळी, विश्रांतीनंतर आपण वळणार आहोत पुढच्या भागाकडे. आपण मानसिक आरोग्याबद्दल बोलत होतो. मानसिक आरोग्य हे किती महत्वाचं आहे, त्यासाठी आपण काय काय करणं अपेक्षित आहे आणि कोणते उपाय केल्यानंतर हे मानसिक आरोग्य सुधरू शकतं, त्याचं संतुलन टिकू शकतं, याबद्दल आपण बोलतो आहोत. तर आजच्या भागात सुद्धा आपण त्याविषयीच बोलणार आहोत. आपल्या मानसिक आरोग्यासाठी आपण कोणत्या गोष्टी करत आहोत हे आपण आधी बघायचं आहे. आपण जे आव्हान आपल्या आयुष्यामध्ये येतात त्याच्याकडे संधी म्हणून बघायचं आहे. बऱ्याचदा असं होतं की एखादी नवीन गोष्ट करण्याची वेळ आली तर आपण त्याच्याकडे संकट म्हणून बघतो आणि संकट म्हटलं की पुन्हा एकदा भीती, नैराश्य, तुलना हे सगळे घटक कुठेतरी मनात येतात आणि मग सुरू होतं डिप्रेशन. आव्हानांबद्दल तुम्ही कसे विचार करता ते तुम्ही कसे अनुभवता यावर ते अवलंबून असतं. वाढीची मानसिकता म्हणजे समस्यांना तुमच्या अपुरेपणाचा पुरावा म्हणून पाहण्यापेक्षा आपण शिकू शकतो, आपण स्वतःमध्ये सुधारणा करू शकतो असा स्वतःवरती विश्वास ठेवायचा आहे आणि जे काही आव्हान आपण त्याला आपण सामोरं जायचं आहे. त्याचा फायदा काय होतो तर विकासाभिमुख मानसिकता असलेल्या लोकांना कमी चिंता वाटते. अपयशांना सामोरं जाताना ते अधिक खंबीर राहतात, त्यांना अधिक सक्षम आणि आत्मविश्वासू वाटतं. ते योग्य जोखीम पत्करतात आणि अधिक यश सुद्धा मिळवतात. अपयशाला लाजिरवाणी गोष्ट न मानता ते एक माहिती म्हणून पाहतात. ही एक विचार करण्याची पद्धत आहे जी कालांतराने हळूहळू विकसित होते. ही अशी गोष्ट नाहीये की आपण ठरवू आणि ठराविक काळासाठीच आपण ती वापरू असं करता येणार नाहीये. त्यामुळे जेव्हा जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये नवीन गोष्टी शिकण्याची वेळ येते, नवीन गोष्ट करण्याची वेळ येते, जेव्हा आपण एखादी नोकरी सोडून नवीन नोकरी स्वीकारतो किंवा एखादी गोष्ट नव्याने शिकतो तेव्हा ती आपल्यासाठी चांगली आहे या उद्देशानेच आपण पुढे जायचं आहे, त्या उद्देशानेच आपण मार्गक्रमण करायचं आहे, म्हणजे त्या गोष्टीचे आपल्याला फायदे होतात. जेव्हा अडचणी येतात ते त्यात आपण असा विचार करतो की मी इतका वाईट का आहे, मला हे येत का नाहीये किंवा मला हे येणारच नाही का, तर असा विचार न करता काही क्षण थांबायचंय, स्वतःला विचारायचंय की तुम्ही हे का करताय, मुळात तुम्ही ही नवी नोकरी का स्वीकारताय, तुम्ही हा जो एखादा क्लास लावला असेल, एखादी गोष्ट शिकण्याचा प्रयत्न करत आहात, तर तुम्ही का शिकताय. तर याचं उत्तर तुम्हाला असं मिळेल की तुम्हाला आनंद हवाय यासाठी तुम्ही ही गोष्ट करताय. मग ज्यातनं आपल्याला आनंद घ्यायचा आहे त्यातनं आपण आनंदच घेत नसलो तर त्या गोष्टीचा नक्की उपयोग काय, नाही का? तर म्हणूनच आपण या गोष्टीचा विचार करायचाय आणि पुढे जायचंय. आपल्या प्रगतीकडे आपण लक्ष द्यायचंय. आपले प्रयत्न कमी पडतात का? प्रयत्न अपुरे असतील तर ते आपण वाढवायचे आहेत. आणि जेव्हा आपल्याकडनं चुका होतात तेव्हा स्वतःशीच आपण आपुलकीने वागायचंय. आपण आपल्याला सॉरी म्हणायचंय की जी चूक आपली झाली आहे ती पुन्हा होणार नाही यासाठी आपण नक्की काही करू शकतो का? जर करत असू शकलो तर करायचं, शक्य नसेल तर हा मुद्दा आपण डोक्यातनं काढून टाकायचा. अतिशय महत्वाचा मुद्दा आहे पुढचा की आपण आपल्याशी कसं वागतो. आपण इतरांशी असं वागायला हवं, आपण असं करायला हवं, आपण अशा बऱ्याच गोष्टी बोलत असतो पण आपण आपल्याशी कसे वागतो याचा आपण विचार करत नाही. आपल्यापैकी बहुतेक जण कठोर आत्मसमीक्षक असतात. म्हणजे काय? म्हणजे आपण स्वतःला क्रिटिसाइज किती करतो आणि कशा प्रकारे करतो याचा आपण विचार करण्याची गरज आहे. आपण आपलाच राग आपल्यावर काढत असतो बऱ्याचदा. म्हणजे तुम्ही काही गोष्टी ठरवल्या असतात की या काळात या गोष्टी माझ्याकडनं होणं अपेक्षित आहे आणि त्यातल्या सगळ्या गोष्टी होत नाहीत किंवा कधी कधी एकही गोष्ट आपली साध्य होत नाही, मग तेव्हा स्वतःवरतीच आपला राग निघतो. आपण स्वतःशी अशा प्रकारे बोलतो ज्या प्रकारे आपण इतरांशी कधीच बोलत नाही. स्वतःशी करुणा म्हणजे स्वतःशीही त्याच दयाळूपणाने, समजूतदारपणाने आणि समर्थनाने वागणं, ज्याची आपण काळजी घेतो त्याला आपण जसं ट्रीट करतो तसं आपण स्वतःला सुद्धा ट्रीट करायचं आहे. याचा फायदा नक्की काय होतो तर आत्मकरुणा चिंता आणि नैराश्य कमी करतो, लवचिकता वाढवते, भावनिक नियमन सुधारतं, त्याच्यानंतर आपण जी टीका करतो आपण स्वतःवरती ती अधिक प्रभावीपणे आपल्याला जर प्रेरित करत असेल तर गोष्ट वेगळी आहे, पण जेव्हा आपण स्वतःलाच वाईट समजतो, कमी लेखतो, तेव्हा नकळतपणे आपण आपल्यालाच मागे आणत असतो चार पावलं. तसं करायचं नाहीये, आपल्याला पुढे जायचंय.
त्यामुळे आपण सकारात्मकतेने बघायचं आहे. जरी एखादं काम आपल्याकडनं चुकीचं झालं असेल, अपेक्षेनुसार झालं नसेल, तरी सुद्धा यापुढे असं होणार नाही, किंवा काल जी चूक झाली ती आज होणार नाही याची मी काळजी कशी घेऊ शकतो याबद्दल आपण विचार करायचा आहे. आणि हा एक दैनंदिन सराव आहे, आपण हा रोजच्या रोज करायचा आहे की स्वतःशी आपण चांगलं वागायचं आहे. जेव्हा आपल्याला अडचणी येतात किंवा आपल्याकडनं चुका होतात तेव्हा आपण थांबायचंय, हे कठीण आहे, किंवा मी संघर्ष करतो आहे हे आपण एक्सेप्ट करायचंय, स्वतःला स्वीकारायचंय. मुळात अडचणी आणि अपयश हे सगळीकडे आहे. कुठल्याही क्षेत्रात आपण गेलो तरी सुद्धा अडथळे येणार आहेतच. आणि आपण एकटे असं नाहीये की आपण याला तोंड देतोय. आपल्या अवतीभोवती जी लोक आहेत, आपले मित्र आहेत, आपले कुटुंबाचे सदस्य आहेत, त्यांना सुद्धा अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं, त्यांच्यावरती मात करून त्यांना पुढे जावं लागतं. तर आपण ही गोष्ट सुद्धा लक्षात घ्यायची आहे की आपण एकटे नाहीये, आपल्यासोबत अनेक असे लोक आहेत आणि आपण सगळे समांतर पुढे जातो आहोत. तुम्हाला मगाशी म्हटलं तसं ती एक सुखनोंद वही तुम्ही करायची आहे. आणि लॉ ऑफ अट्रॅक्शन द सिक्रेट हा जो एक प्रकार आहे मॅनिफेस्ट करणं, म्हणजे जी गोष्ट तुम्हाला आयुष्यात हवी आहे ती गोष्ट तुम्हाला मिळाली आहे ऑलरेडी, ती आपल्याकडे आहे असं आपण स्वतःला समजवायचंय आणि तसंच आपण वागायचंय. जर तुम्हाला घर घ्यायचं आहे तर ते घर तुम्ही घेतलेलं आहे, तुमचं स्वप्नांचं घर असं तुम्ही कल्पना करायची आहे. त्या घराचं चित्र तुम्ही एका वहीत काढायचंय आणि तुम्ही असं इमॅजिन करायचं, अशी कल्पना करायची की ते घर आहे तुमच्याकडे तसंच आणि त्या घरात तुम्ही राहताय. आणि हे इतक्या सकारात्मक रीतीने करायचंय की जणू काही आपण बघत नाहीये स्वप्न, तर आपण त्यात राहतोय असं आपण कल्पना करायची. आणि गमतीची गोष्ट अशी आहे की जे तुम्ही या चित्रामध्ये काढलेलं आहे किंवा जे तुम्ही लिहिलेलं आहे ते काही दिवसांमध्ये तुम्हाला मिळतं. ते कसं मिळतं, का मिळतं, तर या सगळ्याची उत्तरं या व्हिडिओमध्ये आहेत, द सिक्रेट. आणि हा जो व्हिडिओ आहे हा तुम्हाला युट्यूबवर मिळेल आणि वेगवेगळ्या भाषांमध्ये त्यांनी तो ट्रान्सलेट केलेला आहे. कोणतीही भाषा असो, तुम्हाला मराठीत बघायचं आहे, हिंदीत पण आहे, तर नक्की हा व्हिडिओ तुम्ही बघा. आणि हे सगळं आपल्याला इम्प्लिमेंट करायचंय, कृतीमध्ये आपल्याला हे करायचं आहे. आता मानसिक आरोग्यामागचं विज्ञान काय आहे त्याबद्दल आपण बोलूया. चेतासंस्थेचं नियमन, आपल्या चेतासंस्थेच्या दोन अवस्था असतात, तणावग्रस्त आणि शांत, म्हणजे लढा किंवा पळा, आणि विश्रांती आणि पचन. आपल्यापैकी बहुतेक जण खूप जास्त वेळ तणावग्रस्त अवस्थेत घालवतात. आता आपण जे उपाय करणार आहोत मानसिक आरोग्यासाठी ते याला मदत करतात. बऱ्याचदा आपल्याला असं वाटतं की याचं अगदी सोपं उदाहरण सांगते. तुमची एखादी परीक्षा आहे, 10वीची परीक्षा आहे किंवा 12वीची परीक्षा आहे, बोर्डाची परीक्षा आहे, आणि त्याचा इतका तणाव असतो आपल्यावरती, कारण आपल्याला माहिती असतं की परीक्षा झाल्यावरती जेव्हा निकाल लागणार आहे तेव्हा आपल्याला आपले नातेवाईक असतील, मित्रमंडळी असतील, आपले कुटुंबातले सदस्य असतील, हे आपल्याला फोन करणार आणि आपल्याला विचारणार की निकाल काय लागला. तर हे सगळं आपल्याला कधी आठवतं, जेव्हा आपण परीक्षा द्यायला जाताय तेव्हा सुद्धा तुमच्या डोक्यात चाललं असतं नकळतपणे. आणि जर तुमचा अभ्यास झाला नसेल तर तेव्हा आपण विचार करतो की मी जाऊ का परीक्षेला, की नको जाऊ मी परीक्षेला, असा विचार सुद्धा बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनात येतो. तर इकडे तेच म्हटलं आहे की लढा किंवा पळा. एक आहे सोल्युशन की सामोरं जायचं परीक्षेला, दुसरं आहे परीक्षाच द्यायची नाही. आणि त्याच्या पलीकडे जाऊन जरी अभ्यास झाला नाहीये तरी आपण देऊन बघूया, हरकत नाही. जास्तीत जास्त काय, मी पास होणार नाही ना, ठीक आहे, आणि आपण आपल्या घरच्यांना समजावू, अशी सुद्धा एक कंडिशन आहे. तुम्ही नक्की कुठल्या प्रकारात मोडता यावरती तुमचा निर्णय अवलंबून आहे. आता आपल्या मेंदूत ज्या रासायनिक प्रक्रिया होत असतात, जे हार्मोन्स सिक्रेट होत असतात, त्यावरती हे सगळं अवलंबून असतं. तर हे सगळं जर आपल्याला नियमित करायचं असेल तर आपण व्यायाम, सामाजिक संबंध, आनंद, कृतज्ञता आणि ध्यान या गोष्टी करायच्या आहेत. याच्यामुळे काय होतं तर सेरोटोनिन आणि डोपामाइन सारख्या हे जे हार्मोन्स आहेत जे आपली मनस्थिती नियमन करतात, जे आपल्या मेंदूतल्या महत्वाच्या रसायनांवरती प्रभाव टाकतात, तसंच कॉर्टिझोल सारख्या तणावाशी संबंधित संप्रेरकाची पातळी कमी करतात, या गोष्टी आपल्याला आवर्जून करायच्या आहेत. कोणत्या, पुन्हा सांगते, व्यायाम करायचा आपल्याला, सामाजिक संबंध म्हणजे आपण सगळ्यांशी बोलायचं आहे, आपल्या आजूबाजूला ज्या काही इव्हेंट्स होतात तिथे आपण आवर्जून सहभागी व्हायचं आहे,
आनंद व्यक्त करायचा आहे, कृतज्ञता, आपल्याला एखादी गोष्ट आवडली असेल त्याबद्दल त्याला सांगायचं, आणि ध्यानधारणा जे मगाशी पण बोलले होते. पुढचं आहे आपल्याला आपल्यात लवचिकता, फ्लेक्झिबिलिटी आपल्याला आपल्या वाढवायची आहे. म्हणजे जसं आपण एक्सरसाइज करून आपल्या बॉडीची फ्लेक्झिबिलिटी वाढवतो, शारीरिक लवचिकता पण वाढवतो, तशी आपल्याला मानसिक लवचिकता वाढवायची आहे. जेव्हा आपण तणावाचं व्यवस्थापन करतो, आव्हानांना सामोरं जातो, इतरांशी संबंध जोडतो, आपण आपले प्रॉब्लेम्स इतरांशी शेअर करतो आणि स्वतःशी दयाळूपणे वागतो, तर हे सगळं जेव्हा आपण पुन्हा पुन्हा करतो, याचा सराव करतो, तेव्हा आपण अशा स्टेजला येऊन पोहोचतो की आपण मानसिकरित्या लवचिक राहतो. म्हणजे आपल्याला लॉटरी लागली तरी सुद्धा आपण अतिशय आनंदी होत नाही, किंवा आपण एखादी गोष्ट हरलो तरी सुद्धा आपल्याला तितकं दुःख होत नाही, आपण त्यातनं सहज बाहेर येऊ शकतो. तर ही गोष्ट खूप महत्वाची.

महत्वाची आहे. याच्यानंतर झोप आणि विश्रांती याचंही आपल्या आयुष्यात खूप महत्व आहे. दर्जेदार झोपेतच आपला मेंदू आपल्या भावनांवर प्रक्रिया करत असतो. शिकलेल्या ज्या गोष्टी आहेत, आपण दिवसभर जे काही काम केलंय, तुम्ही नृत्य शिकत असलात, गाणं शिकत असलात, तुम्ही जो काही रियाज केलाय त्याचा सराव, त्याची उजळणी ही रात्री मेंदू करत असतो. जरी आपल्याला वाटतं की आपण डोळे मिटून झोपलोय, तरी आपला मेंदू झोपत नसतो, तो त्यावेळी सुद्धा कार्यरत असतो. तो या गोष्टींची उजळणी करत असतो. शरीरातले विषारी घटक तो बाहेर फेकत असतो. स्वतःची दुरुस्ती करत असतो. झोपेशिवाय इतर सगळ्या गोष्टी करणं हे अतिशय कठीण आहे, किंबहुना अशक्य आहे. हिलिंग ज्याला म्हणतो आपण, म्हणजे आपल्या शरीरावरती इजा झालेल्या असतात, जखमा झालेल्या असतात, या कशा भरून निघतात, तर हे कार्य सुद्धा जेव्हा आपण झोपतो त्यावेळी आपला मेंदू त्या सूचना देतो त्या ठराविक शरीराच्या भागांना, आणि त्या इजा भरून निघतात, त्या जखमा भरून निघतात. म्हणजे झोप किती महत्वाची आहे हे आपल्या लक्षात आलं असेल. याच्यानंतर सजगता, निसर्ग, छंद, कृतज्ञता, नातेसंबंध या सगळ्या ज्या गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला वर्तमानात जगायला शिकवतात, त्या आपण करणं अपेक्षित आहे. भूतकाळात अडकून पडायचं नाहीये आणि भविष्याचाही अतिरिक्त विचार करायचा नाहीये. हे खूप महत्वाचं आहे की वर्तमानात आपण जगणं अपेक्षित आहे. तर नक्कीच वर्तमानात जगूया, भूतकाळात पण जायचं नाहीये आणि भविष्यकाळाचा विचार सुद्धा करायचा नाहीये. हे सगळं आपण जर करू शकलो तर आपण मानसिक आरोग्य नक्कीच चांगलं ठेवू शकतो.

मंडळी, आपण आता जे बोलत होतो की आपल्याला कोणत्या गोष्टी करायच्या आहेत मानसिक आरोग्य राखण्यासाठी, त्याच्या अगदी थोडक्यात आपण टिप्पणी घेणार आहोत. तर आपण काय करायचं, तर सकाळी 5 मिनिटं ध्यान करायचं आहे, 15 मिनिटं फिरायला जायचं आहे, याच्यामुळे आपला दिवस चांगला सुरू होतो. त्याच्यानंतर आपण नियमितपणे शारीरिक हालचाल करायची आहे, म्हणजे पायऱ्या चढणं असेल, स्ट्रेचिंग करणं असेल. त्याच्यानंतर अगदी लहान गोष्टी आहेत की आपण आपल्या खिडकीतनं बाहेर डोकावायचं आहे, एखादं झाड असेल, पक्षी असेल, त्याचं निरीक्षण करायचं आहे, आणि जो सोशल मीडियाचा वापर आहे तो थोडासा आपण कमी करायचा आहे. त्याच्यानंतर दिवसभरातनं आपल्या आवडीचा एखादा मित्र असेल, जवळची व्यक्ती असेल, किंवा जिच्यामुळे आपल्याला पॉझिटिव्ह गोष्टी कळतात, मिळतात, तिच्याशी आपण संपर्क करायचा आहे. मग तिला आपण फोन करू शकतो, मेसेज करू शकतो, किंवा प्रत्यक्ष भेटू शकतो. आपल्याला जे शक्य असेल ते आपण करायचं आहे. त्याच्यानंतर आपण स्क्रीनचा वापर मुद्दामून कमी करायचा आहे. जरी 2-3 तास झाले असतील आपण मोबाईल बघितलाच नाहीये, आता आपण फोन केला आहे नाही का, तर फोनवर बोलणं झालं, संभाषण संपलं की मोबाईल पुन्हा एकदा बाजूला ठेवून द्यायचा आहे. आता मानसिक आरोग्याबद्दल समज काय आहेत आणि चुका काय आहेत याबद्दल आपण बोलणार आहोत. तर मानसिक स्वास्थ्य म्हणजे नेहमी आनंदी राहणं, म्हणजे आपल्याला असं वाटतं की ही व्यक्ती सारखी हसतीये, सारखी आनंदी आहे, म्हणजे ती नॉर्मल आहे, ती मानसिकरित्या योग्य आहे असं नसतं. किंवा एखादी व्यक्ती जिचं आरोग्य मानसिक आरोग्य चांगलं आहे तिला संघर्षच करावा लागत नाही, हा सुद्धा एक गैरसमज आहे, असं नाहीये. पुढचं एक आहे की स्वतःची काळजी घेणं म्हणजे स्वार्थीपणा आहे, असंही बऱ्याच लोकांना वाटतं की मी मला वेळ देणं, मी टाइम काढणं म्हणजे मी खूप स्वार्थी आहे, असं अजिबात नाहीये. त्याच्यानंतर बऱ्याच लोकांना असं वाटतं की मानसिक आरोग्याच्या समस्या ज्या आहेत किंवा मानसिक नैराश्याने एखादी व्यक्ती ग्रस्त असेल तर आपण दुर्बल आहोत, आपण कुठेतरी कमी आहोत, असंही खूप लोकांना वाटतं. तर असं अजिबात नाहीये. काही लोक असं यापुढे जाऊन म्हणतात की मी सकारात्मक विचार करणार आणि मी बरा होईन, किंवा मला असं काही झालंच नाहीये, असा विचार करून पुढे पुढे जातात आणि तरी सुद्धा त्यांना या गोष्टींना सामोरं जावं लागतं. तर या सगळ्या मुद्द्यांचा आपण विचार करायचा आहे. आणि यातल्या ज्या गोष्टी आपण बोललो की एखादी व्यक्ती सारखी हसती आहे, सारखी आनंदी राहते आहे, म्हणजे ती आतून तितकीच आनंदी आहे का, तर असं असू शकत नाही, असेलही किंवा नसू पण शकतं. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीकडे बघून आपण तुलना करायची नाहीये. आपल्याला मुळात काही प्रॉब्लेम आहे का ते अगदी तपासणं महत्वाचं आहे. तपासल्यानंतर आपल्याला तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची आवश्यकता आहे का हे आपण बघायचं आहे. या सगळ्यानंतर आता आपण मदत कधी घ्यायची आहे नक्की, आता ही वेळ आली आहे मुळात की मला आता मदत घ्यायची आहे, ते कसं ठरवायचं. तर जर आपल्याला 2 आठवडे किंवा त्याहून जास्त काळ सारखं दुःख वाटतंय, सारखं आपल्या एखादी गोष्ट अडकूनच राहिली आहे, एखादा विचार, किंवा आपण सुन्न झालो आहोत, तर नक्कीच आपल्याला गरज आहे तज्ज्ञांचा सल्ला घेण्याची. किंवा अगदी आपल्या रोजच्या कामांमध्ये आपण खूप अडकून पडतो एखाद्या गोष्टीमध्येच की ही गोष्ट झाल्याच्या पुढे जाणार नाही, जेव्हा की आपल्याला कळतंय की इथे जास्त वेळ देऊन चालणार नाहीये, आपल्याला बरीच कामं करायची आहेत, तरी सुद्धा आपण एखाद्या गोष्टीतच अडकून पडतोय. किंवा आपली एकाग्रता अतिशय कमी झालेली आहे, आपली स्मरणशक्ती खूप कमी होते, अगदी लहान वया सुद्धा मुलांना हा प्रॉब्लेम होतो. तर हे काही वेगळं नसून आपल्याला नैराश्य आलेलं आहे आणि कुठेतरी आपल्याला उपचार घेण्याची गरज आहे हे दर्शवते. आपली झोप किंवा आपली भूक याच्यामध्ये खूप मोठे बदल झालेत का हे तपासण्याची गरज आहे. स्वतःला हानी पोहोचण्याचा विचार मनात येणं किंवा आत्महत्येचा विचार येणं हे सुद्धा एक लक्षण आहे या गोष्टीचं. किंवा भावनिकदृष्ट्या आपण सामना करण्यासाठी काहीतरी बाहेरून घेतो, पदार्थ खातो किंवा पितो हे आपण करतोय का, तसंच आपण स्वतःवरती हल्ला करतोय का. म्हणजे काही जणांचं असं होतं की राग आला की हात मारणं भिंतीवरती, डोकं आदळून घेणं, या गोष्टी सुद्धा केल्या जातात. किंवा आपले जे नातेसंबंध आहेत, आपले जे ताणतणाव आहेत जीवनातले, ज्याच्यामुळे आपण खूप विचित्र वागतोय, सतत चिडचिड करतोय, या जर यापैकी काहीही तुम्हाला जर जाणवत असेल तर नक्कीच तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे. आणि तुम्ही मानसिकरित्या सुयोग्य नाहीये, सुदृढ नाहीये, याचं हे सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे. तर थोडक्यात असं म्हणता येईल की मानसिक आरोग्य आपलं कितपत योग्य आहे, ते चांगलं करण्यासाठी आपण कोणकोणते उपाय करू शकतो,
त्यातले कोणते उपाय आपण करून बघितलेत, कोणते उपाय करण्याची गरज आहे, हे सगळं आजच्या कार्यक्रमातनं, विविध या कार्यक्रमातनं आपण जाणून घेतलं. नक्कीच तुम्ही या गोष्टीचा विचार कराल आणि तुम्हाला ज्या गोष्टींची गरज आहे तिकडे तुम्ही नक्की जाल, पुढे जाल. आणि खुलेपणाने या गोष्टींविषयी बोलणं खूप महत्वाचं आहे, याविषयी चर्चा होणं खूप महत्वाचं आहे. मानसिक व्याधी ही शारीरिक व्याधींसारखीच महत्वाची आहे, त्याच्यावरती ताबडतोब उपचार होणं खूप गरजेचं आहे. आजच्या विविध या भागात मी आरजे सुवर्णा आपला इथेच निरोप घेते. तुम्ही कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM. पुढच्या भागात भेटूया नवीन विषयासह. ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधा या सेगमेंटमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो आणि अर्थातच छान छान गाण्यांचा आस्वाद सुद्धा घेत असतो. तर आज आपल्या विविधा सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत पावसाळा आणि त्याच्याशी निगडीत रानभाज्या, फुलं आणि अजून काही घटकांविषयी. तेव्हा कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मंडळी, पावसाळ्यात विशेषत अनेक प्रकारच्या रानभाज्या या नैसर्गिकरित्या उगवत असतात आणि या भाज्या केवळ चवीलाच चांगल्या नसतात तर त्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत गुणकारी असतात. औषधी गुणधर्मामुळे त्यांना पारंपरिक आहारात अतिशय महत्वाचं असं स्थान आहे. सगळ्यात पहिले आपण बोलणार आहोत कुरडूविषयी. कुरडू ही भाजी एक सामान्य रानभाजी असून ती शेतात आणि पडीक जमिनीत अगदी सहज उगवते. याची पानं ही गोलाकार आणि लांबट असतात. औषधी गुणधर्मासाठी सुद्धा ही अतिशय महत्वाची असते. ही भाजी पचायला हलकी असते आणि पित्तनाशक अशी मानली जाते. त्वचा विकार आणि चरबी कमी करण्यासाठी ही अतिशय उपयुक्त असते. यात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. याच्या बियांचा उपयोग अतिसार, नेत्ररोग, रक्तदोष आणि मूत्ररोग यांच्यावर केला जातो. ही भाजी एक झुडूपवर्गीय वनस्पती असून पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. त्वचा रोगावर, उदाहरणार्थ खरूज, नायटा, गजकर्ण यांसारख्या या रोगांवर, त्वचा रोगांवरती अतिशय उपयुक्त असा हा टाकळा. याच्या पानांचा लेप किंवा भजी ही त्वचा विकारांवर अतिशय गुणकारी असतात. पोटातले कृमी कमी करण्यास, पित्त, श्वास, खोकला आणि हृदयविकारावर सुद्धा ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. याच्यापुढे आपण जाणार आहोत आणि बोलणार आहोत दिंडा. दिंडा ही भाजी पावसाळ्यात उगवणारी एक रानभाजी आहे. ही रक्ताच्या वाढीसाठी अतिशय पोषक आहे. त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी अशी ही भाजी. ही गुणाने उष्ण असून शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी मदत करते. पोटातली जखम बरी करण्यासाठी सुद्धा ही दिंडा ही भाजी उपयुक्त ठरते.

रानभाज्यांची यादी, त्यांची लिस्ट कोणती आहे असं करून सुद्धा या रानभाज्या आपण अगदी सहज ओळखू शकतो. विविधामध्ये आपण बोलतो आहोत रानभाज्यांविषयी, आणि दिंडा आणि कुरडू विषयी आपण बोललो. याच्यानंतर आपण बोलणार आहोत फांगूळ या रानभाजीविषयी. ही भाजी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. फांगूळ जीवनसत्व क चा चांगला स्रोत आहे. गोवर, कांजण्या, नेत्रविकार, पित्तविकार आणि मूळव्याधी यांच्यासारख्या व्याधीमध्ये सुद्धा ही अतिशय उपयुक्त ठरते. त्वचेतला दाह आणि उष्णता कमी करण्यासाठी ही उपयुक्त आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि जीवनसत्व अ मुबलक असलेली फांगुळा ही एक रानभाजी. तसंच हृदयाचं आणि डोळ्याचं आरोग्य राखण्यास सुद्धा ही अतिशय महत्वाची आहे, आणि वजन कमी करण्यासाठी फांगूळ ही एक उपयुक्त अशी भाजी आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत भारंगी या भाजीविषयी. भारंगी ही भाजी एक बारमाही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. भारंगीची भाजी सर्दी, खोकला, ताप तसंच छातीतला कफ कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. श्वसन विकारांवर आणि दम्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे. पचनशक्ती सुधारण्यास सुद्धा ही मदत करते, आणि सांधेदुखीवर ही भाजी अत्यंत गुणकारी मानली जाते. आपण बोलणार आहोत कंटोळी या रानभाजीविषयी. ही एक वेलवर्गीय वनस्पती असून हिचं फळ कारल्यासारखं दिसतं, पण आकाराने थोडंसं लहान असतं. कंटोळी अनेक जीवनसत्व आणि फायबरने परिपूर्ण अशी आहे, आणि अनेक आजारांवर ही अतिशय उपयुक्त आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत रान भेंडीविषयी. ही भाजी नैसर्गिकरित्या उगवणारी भेंडीसारखीच दिसते. रान भेंडी ही अशक्तपणा दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे, आणि रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा ती फायदेशीर आहे. यात फायबर, प्रथिन आणि लोह हे अतिशय भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. या काही भाज्या आहेत, आणि या व्यतिरिक्त सुद्धा अनेक रानभाज्या आहेत. पण सगळ्याच रानभाज्या सगळीकडेच उगवतात का? तर नाही. हवामान आणि ठिकाण यानुसार सुद्धा रानभाज्यांमध्ये फरक आढळून येतो. याच्यानंतर आघाडा, अंबाडी, कुळमुळी, रान आलं, शेऊळ, घोळ, काटवल यांसारख्या सुद्धा अनेक रानभाज्या आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात, आणि ज्यांचे स्वतःचे असे औषधी गुणधर्म आहेत आणि अतिशय खूप फायदे आहेत. तर या रानभाज्यांचा आपण नक्कीच आपल्या जेवणात वापर केला पाहिजे, आपण सेवन केलं पाहिजे, कारण या काही महिन्यांपुरताच असतात, आणि जसा पावसाळा संपतो त्यानंतर आपोआप या आपल्या नजरेआड होतात, या दिसत नाहीत. पुन्हा पुढच्या वर्षी जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा या आपोआप उगवतात, आणि यांचा आस्वाद आपल्याला घेता येतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही रासायनिक खतांच्या किंवा कीटकनाशकांच्या वापराशिवाय या उगवतात, या वाढतात, आणि त्यामुळे आरोग्यासाठी अतिशय सुरक्षित आणि पौष्टिक मानल्या जातात. कारण बाकीच्या ज्या भाज्या असतात त्यांची मागणी जास्त असल्यामुळे खतांचा अतिरेक वापर असतो, अर्थात त्या बारमाही सुद्धा असतात, पण या फक्त पावसाळ्यात असल्यामुळे, या आपोआप उगवत असल्यामुळे अर्थातच कुठल्याच खताचा वापर नसतो, अगदी सेंद्रिय प्रकारे त्या वाढलेल्या असतात. त्यामुळे या भाज्यांचा आपण नक्कीच आपल्या आहारात समावेश करायला हवा. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आजच्या सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत वेगवेगळ्या रानभाज्या तसंच रानफुलांविषयी जे पावसाळ्यात उगवतात. तर आपण आता वळणार आहोत वेगवेगळ्या रानफुलांकडे. साधारण ऑगस्ट पासून या हिरवळीवर विविध रंगात हसरी फुलं, गवत, झुडपं वेलींवर झुलताना दिसतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने म्हणजे रानफुलाच्या अगदी बहराचे असतात. रानफुलं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिले येतं ते म्हणजे कास पठार. महाराष्ट्रात रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेलं कास पठार सुद्धा आता फुलू लागलंय. सीतेची आसव, कारवी, मुसळी, कंदील सारखी अनोखी रानफुलं या पठारावर असंख्य प्रमाणावर बहरतात. केवळ कासचं पठारच नाही तर सगळ्याच रानावनात, डोंगर दऱ्यांमध्ये, अगदी शहरातल्या रस्त्यांच्या कडेला सुद्धा, जिथे मातीचा थोडासा संपर्क आहे किंवा अंश आहे, तिथे सुद्धा वेगवेगळी रंगीबेरंगी रानफुलं आपल्याला पाहायला मिळतात. रानात ओसाड जागी आता कुरडूचं गुलाबी, कवळ्यांची पिटुकली हळदी रंगाची फुलं, तसंच पिवळ्या रंगाचा गालिचाच जणू काही अंथरला आहे असं आपल्याला भास करवतात. कवळ्यांची पिटुकली ही हळदी रंगाची फुलं असतात. ही बघताना अतिशय सुंदर दिसतात. पिवळा गालिचा अंथरलाय असं आपल्याला भास होतो. तसंच तेरडा. आता तेरडा म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे की जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा सगळीकडे फुल मार्केटमध्ये वगैरे तेरड्याची फुलं आपल्याला पाहायला मिळतात, आणि त्यात रंगाच्या छटा पण इतक्या सुंदर असतात. गुलाबीपासून लाल, केशरी अशा वेगवेगळ्या छटांची ही फुलं तेरड्याची आपल्याला पाहायला मिळतात. तर ही बहुरंगी तेरड्याची फुलं आपलं मन अगदी सहज प्रसन्न करतात. केनची पांढरी तुतेरी सारखी फुलं, त्याच्यानंतर

त्यानंतर रान हळदीचे तुरे, तर कुठे कळलावीची लाल पिवळी, त्याला आपण हळदी कुंकू असं म्हणतो, ती फुलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मध्येच कुठेतरी पांढरी तर निळी गोकर्ण आपल्याला पाहायला मिळते. तसंच रान तिळाच्या फुलांना सुद्धा आता बहर आलेला दिसतो. हिरव्या रंगातले लव्यांचे तुरे आपल्याला डोलताना दिसतात. ही सगळी सहज पाहता येणारी फुलं, पण असंख्य सूक्ष्म सुंदर फुलं सुद्धा आपल्याला निरखून पाहता येतात. जर आपण यांच्याकडे निरखून पाहिलं, अगदी आपण जवळजवळ गेलो, तर आपल्या लक्षात येतं की अनेक अशी फुलं असतात जी डोळ्यांना सहजरित्या दिसत नाहीत, पण ती असतात. अगदी सूक्ष्म अशी फुलं असतात. फुलांसोबत गवताचा सुद्धा एक मंद सुगंध हा दरवळत असतो. श्रावणातला ऊन पावसाचा खेळ, इंद्रधनुष्याचा कमान आणि ही रान फुलं एक सुखद, मनाला अगदी आनंद देणारा असा देखावा आहे. या दिवसात फक्त जमिनीवरच नाही तर पावसाळी डबक्यांमध्ये, अगदी नाल्यांमध्ये, तलावांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या रंगाची फुलं आपल्याला वहरलेली दिसतात. सफेद गेंद, कमळासारखी दिसणारी वॉटर लिली, तसंच इतर काही पाण वनस्पती सुद्धा या दरम्यान फुललेली दिसतात. आणि अगदी आपण जी घरात जी कुंडीत रोपं लावलेली असतात त्यांना वर्षभर तितका बहर येत नाही, पण जेव्हा पाऊस पडू लागतो तेव्हा असं रेन लिली बहरते. तसं जास्वंद किंवा तगर किंवा इतर अनेक वनस्पती ज्यांना फारशी फुलं इतर वेळी येत नाही त्यांना सुद्धा अगदी बहर या पावसाळ्यात येतो. या रानफुलांच्या वृक्षवेलींचं आपल्या मराठमोळ्या सणांमध्ये खूप महत्व आहे. नागपंचमीला कळलावी आणि इतर काही वेली नागोबाला वाहण्यात येतात. काही ठिकाणी तेरडा, कळलावी, लवे यांच्यापासून पीठवरी गौरी बसवल्या जातात. नवरात्रात गावांमध्ये रानटी घोसाळ्याची पिवळी फुलं, रान भेंड्यांची आणि इतर काही फुलांच्या माळा चढवल्या जातात. मंडळी, आपण या रान फुलाविषयी आपण बोलतो आहोत, या रान फुलांच्या वाटेवरून आपण फेरफटका मारला, कोणकोणत्या रंगाची फुलं आहेत यांचं वर्णन आपण जाणून घेतलं, आणि या रान फुलांना न्याहाळून यांना आपल्याकडे कोणी पाहतंय याचं आपण समाधान देऊया. नक्कीच आपण कास पठार किंवा तुमच्या माहितीत जर एखादं असं ठिकाण असेल जिथे ही रान फुलं मुबलक प्रमाणात पाहायला मिळतात तिथे नक्की जाऊया. फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की आपण कुठल्याही प्रकारची नासधूस करायची नाहीये. निसर्गाची किंवा या बघताना अनुभवताना आनंद द्यायचा आहे आणि मग तो घ्यायचा आहे, तेव्हा नक्की ही गोष्ट आपण लक्षात ठेवणार आहोत. आता आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि याच्यानंतर छान गाणी ऐकून झाल्यावरती कवितांकडे वळणार आहोत, कारण पावसाळा आणि कविता हे समीकरण सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

मंडळी, पावसाळा म्हटलं की कविता ही आलीच. बरेच कवी या पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात आणि याच दरम्यान त्यांच्या काव्य कल्पनांना धुमारे फुटत असतात. तर याच निमित्ताने आपण काही पावसाळ्यातल्या छान छान कवितांचा आस्वाद घेणार आहोत. सगळ्यात पहिली कविता आहे बा भ बोरकर यांची. गडद निळे जलद भरूनी आले, गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. दिनलंघुनी जायगिरी पद उमटे क्षितिजावरी, पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे, गडद निळे जलद भरूनी आले. धुंद सजल हसित दिशा तृणपर्णी सज्ज तृषा, तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले, गडद निळे जलद भरूनी आले. उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना, मंदाकिनी वरुणी धवल विहग वृंद डोले, गडद निळे जलद भरूनी आले. रजत नील ताम्र नील स्थिर पलजल पल सलील, हिरव्या तटी नावांचा कृष्णमेळ खेळे, गडद निळे जलद भरूनी आले. मीन चमकुनी उसळे जलवलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले. मीन चमकुनी उसळे जलवलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले, गडद निळे जलद भरूनी आले. धूसर हो क्षितिज त्वरित घोर पथी अचल चकित, तृण विसरुनी जवळील ते खिळवी गगनी डोळे, गडद निळे जलद भरूनी आले. गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. अतिशय सुंदर असं हे पावसाळ्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. टप टप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब, वत्सल ये वास भूमी आशीर्वच बोले. गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. याच्या पुढची कविता आहे दत्ता हलसगीकर यांची. ही सुद्धा पावसावरची एक सुंदर अशी कविता आहे. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, अश्रुंतनी अर्थ भारून यावा तसा थेंबात ये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट मातीतुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊन ये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट मातीतुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊन ये पावसा. सभोती पहा वृक्ष ओसाडराने नदीपात्र झाले रीते कोरडे, निळाभोर घेई पिसारा मिटोनी दयावंत होऊन ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, दिशा हंबराव्या तशी हंबरवणी व्याकुळ झाली गुरे वासरे, त्या दिन जीवामुखी घास द्याया पान्हापरी ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. आता सोसवेना अदैवी उन्हाळा, किती रम्य संसार झाले मुके, घरा अंगणा जीवना शांत वाया तू देवता रूप ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. तुला आण आहे तृणांची फुलांची, सुन्या झोपडीतल्या रित्या वाडग्यांची. कवितेतून माझी या भाव येती तसा प्राण होऊन ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा.
कवी दत्ता हलसगीकर यांची ही पावसावरची कविता खरंच अगदी मनाला स्पर्शून जाते. यात अगदी आर्त भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे की पावसा तू ये आता. सगळ्या परीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे, पावसालाही हाक दिली आहे की लवकरात लवकर, जितक्या लवकर शक्य आहे तू ये कोसळ. पावसाच्या कविता या इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेल्या आहेत. प्रत्येक कवीची कल्पना पावसापरी ही एकदम वेगळी आहे. पुढची कविता आपण बघणार आहोत कवी अनिल यांची. पावसा पावसा किती येशील, पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसा पावसा थांब ना थोडा, पावसा पावसा थांब ना थोडा, पिळून काढून झालेले केस बांधू दे एकदा सैल अंबाडा. पावसा पावसा लप ढगात, पावसा पावसा लप ढगात, साग फुलांची कशीदा खडीची घालू दे तंगशी चोळी अंगात. पावसा पावसा ऊन पडू दे, पावसा पावसा ऊन पडू दे, वाळाया घातला हिरवा शालू चापून चोपून तिला नेसू दे. पावसा पावसा पहा ना जरा, जांभळ्या फुलांचा देव बाभळीने वेणीत घालाया केला गजरा. पावसा पावसा आडोशातून, पावसा पावसा आडोशातून साजरा शृंगार रानराणीचा दुरून न्याहाळ डोळे भरून. पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसाच्या कविता आपण जेव्हा बघतो ना तेव्हा मंगेश पाडगावकर, शांता शेळके, स्पृहा जोशी, संदीप खरे किंवा कितीतरी अशी नावं घेता येतील की ज्यांनी आपल्या परीने त्यांच्या दृष्टिकोनातून इतक्या सुंदर कल्पना मांडलेल्या आहेत पावसाबद्दलच्या. तर अजून एक कविता आहे कवी ग्रेस यांची. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने. डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती. दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती, पेटून कशी उजळेना, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला. ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला, संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा. संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजाली दुःखाच्या मंद सुराने. एक ही सुद्धा मनाला अगदी स्पर्शून जाणारी अशी सुंदर, अगदी सुंदर अशी कविता. मंडळी, आचार्य 90 FM वरती आपण पावसाळा आणि कविता यांचा आस्वाद घेतो आहोत. खरं तर पावसाळा आणि कविता हे इतकं छान समीकरण आहे, मला वाटतं प्रत्येक कॉलेजला जाणारा विद्यार्थी असेल किंवा शाळकरी विद्यार्थी असेल त्याला कधी ना कधी असं वाटलं असेल की आपण सुद्धा एक कविता नाही अगदी पण चारोळी तरी किमान करून पाहूया. आणि हा ऋतूच असा आहे की काही ना काहीतरी नक्की आपल्याला सुचतच. तर अजून एक छान कविता आपण बघणार आहोत आता. असा उशिरा आलेला पाऊस, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती कपाळीच्या घामामध्ये मिळवावा. डोईत पेरावा त्याचा ओलावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, पाठीवरतून निथळू द्यावा. कोरडे पडले ओठ उघडून वरच्यावरती चुंबून घ्यावा. त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे. खोटे भरवसे देत राहणे बहाणे सांगणे वेळा चुकवणे. सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, वाट पाहणे अधीर होणे. पाप शंका मनी उभ्या ठाकणे पोटी धस्स होणे धुसफुसणे. त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा. पाठघड्यांवर बसवून त्याच्याशी
गोड कौतुकाचा खेळ खेळावा. असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा. असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा. कवी अनिल यांची अजून एक ही पावसावरचीच सुंदर अशी कविता. याच्यानंतर आपण पुढच्या कवितेकडे वळणार आहोत मंडळी. पुढची कविता आहे गदिमा यांची. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार. तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ. तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ. भरारतो रानवारा तसा झाडा झुडपात. भरारतो रानवारा तसा झाडा झुडपात. पियुनिया रानवारा खोंड धावे वारे माप. पियुनिया रानवारा खोंड धावे वारे माप. येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप. अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत. अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत. उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलित. धारा वर्षता करून धारा वर्षता वरून बैल वशिंड हालवी. आवेळीच फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी. आवेळीच फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी. प्रत्येक कवी किंवा कवयित्री त्यांच्या नजरेतून त्यांच्या दृष्टीतून हे काव्य स्फुरत असतात आणि प्रत्येकाची कविता ही तितकीच सुंदर आकर्षक आणि मनमोहक वाटते याचा परिचय आपल्याला या काही कवितांमधून नक्की आला असेल. पावसामध्ये अजूनही अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपलं सहज लक्ष जातं. जसं पावसाळ्यात जे येणारे सण असतात त्यांच्याकडे सुद्धा आपण अगदी वेगळ्या दृष्टीने बघत असतो. कारण पाऊस येतानाच कोसळतानाच आपल्या बरोबर अतिशय आनंद आणि सृजनाच्या गोष्टी घेऊन येतो. त्यामुळे प्रत्येक सरीसोबत प्रत्येक कोसळणाऱ्या या पावसाच्या सरीसोबत आपण सुद्धा अगदी सर्जनशीलपणे नवीन नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच म्हटलं की या पावसाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी स्फुरतात सुचतात आणि करण्याची इच्छा होते कारण हा ऋतूच असा आहे. मंडळी आजच्या विविध या सेगमेंटमध्ये आपण पावसाळा आणि निसर्गाची किमया याविषयी बोललो. सुरुवातीस आपण रानभाज्यांविषयी बोललो त्याच्यानंतरही बोललो आणि अगदी जाता जाता काही छानशा कवितांचा आस्वाद घेतला. आजचा विविध हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल याची मी खात्री बाळगते. मला सुवर्णाला याच नोटवर इथे निरोप द्या. भेटूया पुन्हा नवीन भागात विविधा या सेगमेंटमध्ये. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत. नमस्कार.

0: हाय नमस्कार श्रोते हो, मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. श्रोते हो, तुम्हाला एक गोष्ट सांगू का? जेव्हा मी लहान होते, किंवा मी अगदी माझ्या जर्नीची सुरुवात जी आहे ती 7th स्टँडर्ड पासून झाली, पण तेव्हा कुठेही बाहेर कॉम्पिटिशनला जायचं म्हटलं की मनामध्ये एक भीती असायची. बरं, तितका आईबाबांचा सपोर्ट होताच असं नाही, पण जर आत्ताच्या घडीला आपण जर बाजूला आपल्या आजूबाजूला एक जर कटाक्ष टाकला, एक नजर टाकली, तर आपण एक जे चित्र आहे ते बदललेलं चित्र पाहतो. सध्याचे पॅरेंट्स हे खूप इनिशिएटिव्ह घेत आहेत आपल्या मुलांना पुढे आणण्यासाठी, आणि आपल्या मुलाने काहीतरी छान करावं असं प्रत्येक पालकाला वाटू लागले. बरं, आजकालची मुलं ही जरी यंग जनरेशन आपण ज्यांना म्हणतोय ते जरी असले, तरी त्यांनाही काहीतरी वेगळं करून दाखवण्याची एक त्यांच्या मनामध्ये जिद्द आहे. म्हणजे पूर्वी असं म्हणेन की प्लॅटफॉर्म अवेलेबल नव्हते, किंवा त्यांना प्रत्येकाला संधी मिळत होती असं नाहीये. पण आपण ज्यांना याही अगोदर ऐकलेलं आहे, तर त्या एनडी इव्हेंट्सच्या माध्यमातून नेत्रा मॅम ज्या आहेत, त्या अशा सगळ्याच मग लहान मुलं असू देत, टीन कॅटेगरी असू देत, वेगवेगळ्या कॅटेगरीज असू देत, अशा सगळ्या कॅटेगरीजसाठी वेगळेवेगळे इव्हेंट्स ऑर्गनाईज करतात. आणि याच नेत्रा मॅम आज आपल्यासोबत पुन्हा एकदा जोडल्या गेलेल्या आहेत. नेत्रा मॅम, तुमचं खूप खूप स्वागत पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या ठिकाणी. आणि नेत्रा मॅमचा एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू असा आहे की प्रत्येकासाठी काहीतरी छान करायचं. म्हणजे मी त्यांच्या इव्हेंटविषयी अगोदर बोललेलेच आहे की काहीतरी वेगळं, म्हणजे ग्रँड पॅरेंट्ससाठी काहीतरी करायचं आहे, क्लासिक कॅटेगरीसाठी काहीतरी वेगळं अरेंज करायचं आहे, फिमेलसाठी असू देत. आणि आत्ता नुकताच त्यांनी किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र हे ब्युटी पेशंट अरेंज केलं होतं, हा फॅशन शो अरेंज केला होता, आणि ज्यामध्ये टीन कॅटेगरी होती. बरं, आपण जर थोडंसं अजून जर त्यामध्ये डीपली बोलायला गेलं तर त्यामध्ये जे बॉईज कॅटेगरी आहे ना ते फार कमी पाहायला मिळते.
1: हो हो,
0: म्हणजे खूप हार्डली एखाद किंवा दोन कंटेस्टंट असतात. बट या कॉम्पिटिशनमध्ये थोडंसं वेगळं चित्र होतं की तिकडे खूप कॉम्पिटिशन होते. बॉईज कॅटेगरीचे कंटेस्टंट होते ते बरेच होते, आणि त्यातून जो विनर ठरला किंग ऑफ महाराष्ट्र हा किताब ज्याने आपल्या नावावर केला, तो पार्थ घाणेकर आपल्या सोबत आहे. पार्थ, तुझं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM वरती. पार्थ बद्दल सांगायचं झालं तर तो सध्या इज अ कॉलेज गोईंग स्टुडंट, 12th स्टँडर्डला आहे. त्या व्यतिरिक्त तो थिएटर आर्टिस्ट आहे. बऱ्याच मालिकांमधून त्याने काम केलेलं आहे. त्याची जी जर्नी आहे ॲज अन ऍक्टर म्हणून ती सुरू झालेली आहे, आणि त्या जर्नीमध्ये एक ऍड ऑन म्हणून आता तो ब्युटी पेशंट आहे, ते त्याने त्याच्या नावावर केलेलं आहे. सो नाव ही इज अ मॉडेल टू. सो पार्थ, कसं वाटतंय जेव्हा ऍक्टर म्हणून तुझी जर्नी सुरू होती, पण आता फॅशन इंडस्ट्रीमध्ये सुद्धा तू स्वतःला आजमावलंयस, कसं वाटतंय, काय सांगशील?
2: खूप आनंद आहे. आणि पहिले तर मी या इंडस्ट्रीमध्ये थोडं स्केप्टिक होतो, कारण कसं होतं लहानपणीपासून मॉडेलिंग आणि माझा काही असा संबंध नव्हता, पण मला एक बोलली की तू ट्राय कर. मग मी ट्राय केलं आणि माझा सेकंड टाइम आहे, तर खूप आनंद झाला. आणि आता मॉडेलिंगची खूप इच्छा माझ्या मनात झाली आणि आता पुढे इथे कंटिन्यू करीन.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. पण मला एक सांग, जेव्हा तू फर्स्ट टाइम पार्टिसिपेंट केलं होतं, तुझं फर्स्ट टाइम आणि आता काय डिफरंट झालं होतं तुला स्वतःमध्ये?
2: कॉन्फिडन्स खूप वाढलाय. आणि फर्स्ट टाइम माझ्या बरोबर काय होतं, मला एक मिसकन्सेप्शन होतं मॉडेलिंग म्हणजे लुक्स, मला खूप मोठा मिसकन्सेप्शन होता. कारण लहानपणीपासून रनअवे शोज बघून मला वाटायचं की मॉडेलिंग म्हणजे लुक्स, की ब्रँडचे कपडे घालायचे आणि एकदम चांगले दिसणारेच पुढे असतात. पण हा माझा मिसकन्सेप्शन तोडला एनडी इव्हेंट्सने, आणि मॉडेलिंग मला कळलं की ते सर्व काही आहे, फक्त लुक्सच नाही तर सर्व काही आहे. तर हा माझा खूप मोठा बदल आहे.
0: क्या बात आहे, क्या बात आहे. मुळात हेच आपल्याला कुठेतरी पटवून द्यायचंय की फॅशन म्हटलं, मॉडेलिंग म्हटलं की केवळ शॉर्ट ड्रेस किंवा माझं खूप छान ग्लो करणारा माझा फेस, आणि मी किती मेकअप करते, मी किती हेवी आउटफिट्स वेअर करते, किंवा मी किती शॉर्ट आउटफिट्स वेअर करते, तर असं नाहीये. मुळात तुम्ही काय आहात, तुमची पर्सनॅलिटी काय आहे हे दाखवता तुम्हाला आलं पाहिजे. नेत्रा मॅम, तुम्ही ऍज अन मॉडेल म्हणून तुमची जर्नी होती, आता तुम्ही ऍज अन ग्रुमर आणि ऍज अन डिरेक्टर फाउंडर म्हणून काम पाहताय. तुम्ही जेव्हा मॉडेलिंग करत होतात तेव्हा सुद्धा बऱ्याच जणांचं ग्रुमिंग केलं जात असेल, पण आता जेव्हा तुम्ही एक प्लॅटफॉर्म देणारी व्यक्ती झालात आणि जेव्हा पार्थ सारखे स्टुडंट्स येत आहेत, तुमचा काय कल असतो, तुम्ही काय देण्याचा प्रयत्न करता?
1: जास्तीत जास्त पॉलिश झाले पाहिजे, हे आमचं मेन मोटिव असतो, आणि सगळे झाले पाहिजे. आम्ही मी पर्सनल पण सगळ्यांची म्हणजे कम्युनिकेट करते आणि कोणाचे काय क्वेरीज असतील. मी असं कधीच होत नाही की मला कॉल येऊन गेलाय आणि मी कॉल बॅक नाही केलाय माझ्या कुठल्या कंटेस्टंटला. मी पर्सनल हेल्प प्रत्येक कंटेस्टंटला केली आहे. पण हा, प्रत्येक जण एवढा फॉलो करतोय नाही करत हे त्यांच्यावर असतं. शेवटी पार्थबद्दल मी एक छोटीशी स्टोरी सांगेन. पार्थनी लास्ट एका ह्याच्यामध्ये इव्हेंटमध्ये त्यांनी पार्टिसिपेट केलं होतं, एक ब्युटी पॅजंटमध्ये. सो मी स्पष्ट सांगेन की पार्थ प्रॉपर हरलेला तेव्हा. प्रॉपर ही वॉज नॉट इवन इन द ही वॉज नॉट इन द टॉप थ्री. बट त्याचं मी एक कौतुक करेन की तो त्याला जेव्हा कळलं तिथल्या तिथे स्टेज बॅक स्टेजच तो मला बोलला की मॅम मी पुढच्या वेळी करणार. हे मला त्याचं खूप आवडलं की तो त्या क्षणी बोला. नाहीतर मग मुलं कसं, ह्या वयाची मुलं अशी नाराज असतात, नर्वस होतात, मी नाही आता करणार, आता असं नाही तसं नाही, थोडंसं असं पण असतं त्यांचं. आणि इट इज ऑब्विस ह्या वयात हे असतं. पण मला हे खूप आवडलं की मी परत करणार आणि त्या क्षणी बोलेल तो. आणि त्यांनी करून दाखवलं. ही हॅज गिव्हन इज 100% आणि त्यांनी खूप छान परफॉर्म केलं, खूपच छान. आणि त्यांनी त्याला कळलं की मी गेल्या वेळेस कुठे कुठे चुकलो होतो, मी कुठे कुठे लॅकिंग होतं, वेअर आय नीड टू इम्प्रूव्ह माय सेल्फ. आणि बरोबर त्यांनी तिथे तिथे त्यांनी इम्प्रूव्हमेंट केलेली आहे. आणि त्याच्या आईने सुद्धा त्याच्या मागे खूप मेहनत
0: घेतली. येस, आता मामने नुकताच उल्लेख केला की आई

0: खरं तर तू, मला असं वाटतं तू थिएटर आर्टिस्ट आहेस, तुला तिकडेही वेळ द्यावा लागत असेल. ज्यानंतर तुझे ग्रुमिंगचे सेशन सुरू झाले तर तुला तिकडेही वेळ द्यावा लागत असेल. तुझं कॉलेज आहे, तो सगळा अभ्यास आणि मग ह्या सगळ्या गोष्टी कशा मॅनेज करत गेल्यास, आणि आईने कसा आणि किती सपोर्ट केलाय?
1: आई बाबांनी खरं तर खूप सपोर्ट केला. लहानपणीपासूनच, म्हणजे अगदी मी 4 वर्षाचा होतो तेव्हापासून माझी ऍक्टिंगची जर्नी सुरू झाली, तर लहानपणीपासूनच त्यांचा सपोर्ट होता की तू कर पण अभ्यास सांभाळ. तर लहानपणीपासूनच ती सवय होती मला की अभ्यास आणि पॅशन हे वेगळं कसं ठेवायचं. कारण कसं आहे, काही लोक कसे असतात, जेव्हा ते 2 का 3 फील्डमध्ये असतात तेव्हा ते विचार खूप करतात. म्हणजे समजा मॉडेलिंग असेल किंवा ऍक्टिंग असेल तर अभ्यासाचा विचार करतात, अभ्यास असेल तर उद्या माझा शो आहे तर मी काय करू. तर माझं असं होतं की मी जेव्हा एक गोष्ट करतो ना तेव्हा त्या एक गोष्टीचाच विचार करतो, दुसऱ्या फील्डबद्दल मी हे करत नाही. तर हीच एक हे की ज्याने मी मॅनेज करतो.
0: बट मग आई बाबा तुझे सपोर्टिव्ह आहेत, सपोर्ट करतात. तू ज्या वेळेला फर्स्ट कॉम्पिटिशन, जसं आता मॅमने एक एक्सपिरियन्स सांगितला की तू त्यावेळेला हरलास, खरं तर जसं की आताच मॅमनीही उल्लेख केला की आपल्याला असं वाटतं की नाही यार आता मला नाही करायचं, मी हरलोय मला नाही करायचं, तू काय विचार केलास आणि तू परत पार्टिसिपेट केलास आणि परत कोण, म्हणजे तू मगाशी म्हणालास की कॉन्फिडन्स जो होता तो चेंज झाला, बट ज्या वेळेला ती विनिंग मुवमेंट अनाऊन्स झाली मग तेव्हा काय वाटलं?
1: खूप आनंद झाला आणि ग्रॅटिट्यूड होता नेत्रांसाठी एन डी इव्हेंटसाठी की त्यांनी मला एवढं ग्रूम केलं, त्यांनी मला एवढं चेंज केलं. म्हणजे मागच्या वेळी जसं आम्ही होतो तसं आता बिलकुल नव्हतो ते जाणून आलं.
0: क्या बात आहे. बरं, पण मग आता कॉलेज सुरू आहे आणि त्यानंतर पुढेही पॅशन आणि प्रोफेशन कसं मॅनेज करणार आहेस किंवा काय तुझे गोल्स आहेत पुढचे?
1: माझा गोल ऍक्टिंग इंडस्ट्रीमध्ये जायचाच आहे, मॉडेलिंग मी करणार, पण प्लॅन बी प्लॅन सी याचाही विचार करून ठेवलेला
0: आहे.
1: तर म्हणून मी कॉमर्स मध्ये एज्युकेशन घेतोय. तर माझा मेन गोल तर ऍक्टिंगच आहे
0: फ्युचरसाठी. पण मग तू आता जेव्हा तुझ्या सराउंडेड मध्ये तुझा जो काही फ्रेंड ग्रुप असेल किंवा फ्रेंड सर्कल्स असतील, तुला ऍज अन ऍक्टर म्हणून ते पाहताय, जेव्हा आता तुला एक मॉडेल म्हणून पाहताय, त्यांचा काय रिस्पॉन्स असतो? म्हणजे कसं एक तुमचा तो सर्कल मध्ये तुझं काय इमेज आहे, कसं काय वाटतं?
1: त्यांचा रिस्पॉन्स ही खूप सपोर्टिव्ह असतो. त्यांचं कसं असतं की त्यांना खूप प्राईड वाटतं, ते सगळ्यांना सांगतात की हा माझा मित्र आहे. तसं असतो.
0: क्या बात आहे. नेत्रा मॅम, मला असं वाटतं की पार्थने ह्या गोष्टी खूप छान एक्सेप्ट केल्यात की पण आता सुद्धा माझ्याकडे प्लॅन बी आणि सी रेडी नाही आहे. त्याचं कॉलेज करत असताना प्लॅन बी, बी वन, बी टू रेडी आहेत. सो हा एक कुठेतरी एक जो पॉझिटिव्ह चेंज आहे, काय वाटतं तुम्हाला याबद्दल?
2: खूप चांगली गोष्ट आहे की आतापासून तुम्ही इतकं प्लॅनिंग करताय आणि तुमच्या फ्युचरबद्दल तुम्हाला आतापासून काळजी आहे, ही खूप चांगली गोष्ट आहे. आणि असंच असावं, म्हणजे असं हे एक चांगलं उदाहरण आहे सगळ्या आजकालच्या यंग जनरेशनसाठी की तुम्ही आतापासून तुमचा सगळा व्यवस्थित विचार करा, तुमचा अभ्यास, तुमचे अदर हॉबीज आणि तुम्ही कसं सगळं बॅलन्स करायचं ह्याचा विचार हे लोक करतायत, हे खूप चांगली गोष्ट आहे. आणि दिस इज गोइंग टू बी व्हेरी बेनिफिशियल फॉर देम फॉर देअर फ्युचर. आणि ऑप्शन्स पण असतात की बाबा मला हे नाही जमलं तर हे करू शकतो मी, असं आहे ते.
0: एक्झॅक्टली. पार्थ, मला एक प्रश्न असा विचारायचा आहे, एनडी इव्हेंट्सने तुला या क्राऊनच्या व्यतिरिक्त काय दिलंय?
1: एनडी इव्हेंट्सनी या क्राऊनच्या व्यतिरिक्त मला कॉन्फिडन्स दिलंय, मला फेलियर म्हणणं कसं शिकायचं याची वृत्ती दिली. आणि एनडी इव्हेंट्सनी मला, जसं मी पहिले सांगितलं तसं, माझं एक मिसकन्सेप्शन दूर केलं की मॉडेलिंग म्हणजे
0: क्या वाट आहे. आणि येस, मला असं वाटतं की आज काही आहेत सगळेच मुलं आता थोडस ऍक्टिव्हली सगळ्या गोष्टी करायला लागल्यात, पण तरी सुद्धा पटकन मॉडेल म्हटलं की मेकअप आणि या त्या गोष्टी बऱ्याच गोष्टी असतात, पण ते इझिली बॉईज कॅटेगरी एक्सेप्ट नाही करत. असं नाही म्हणत अरे काय तो मेकअप करायचा आहे किंवा काय ते असं ड्रेसिंग करायचं आहे किंवा चिल करूया, मजा मस्ती करूया, एक असा कुठेतरी थोडासा तो बॉईज एरा असतो. बरोबर, त्याला पटतंय.
2: ऍक्च्युली या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट होते त्यांच्याबरोबर, त्यांच्याशी. म्हणजे मी प्रत्येक वेळी ग्रुपवर मेसेज टाकायची की बॉईज वेल ग्रूम्ड, हेअर अँड ऑल शुड बी परफेक्ट, कपडे व्यवस्थित पाहिजे, प्रॉपर प्रेस अँड ऑल. मी हे या बाबतीत मी खूप स्ट्रिक्ट होते. आजही इथे येताना सुद्धा माझे इन्स्ट्रक्शन सगळ्यांना दिलेले, मी म्हणजे सगळ्यांना मी सांगितलं होतं की नाही प्रॉपर युआर विनर्स, युअर शुड लुक लाईक विनर्स.
0: एक्झॅक्टली.
2: असं नको वाटलं की अरे आपण कुठेतरी समवेअर वी आर नॉट लुकिंग गुड ऑर समथिंग, लुक्स आपल्या हातात नाही आहे, दॅट गॉड गिव्ह, बट प्रेझेंटिंग युअर सेल्फ इज इन युअर हँड्स अँड दॅट इज व्हॉट वी शूड डू थोड आय फील.
0: पण मग आता जसं नेत्रा मॅमनी हे सगळं तुम्हाला ग्रूम केलंय, तुला ग्रूम केलंय, बट मग असंही अजून तुझे फ्रेंड्स असतील, फ्रेंड्सच्या व्यतिरिक्त बाहेर पण असे बॉईज असतील की हा रे सध्या त्यांचा हा माइंडसेट आहे की अरे काय तो मेकअप करायचा आहे किंवा काय असं करायचं आहे, आपण चिल करूया, आपण कॉलेजचं एज आहे, तर सगळ्यांना काय असं काही जर मेसेज द्यायचा असेल तर काय देशील?
1: मेसेज द्यायचा असेल तर मी असं बोलेन की ही जी एक मेंटॅलिटी आहे ती जनरली कॅज्युअल असते, पण त्या मेंटॅलिटीमध्ये कसं आहे ना माणसानी कधी ना फायदा होतो, तर त्या मेंटॅलिटीमध्ये चिल करावं, कॅज्युअल राहावं, पण ते किती ह्याचा विचारही करावा,
0: एक्झॅक्टली
1: कुठे कसं असायचं आणि कुठे कसं असायचं ह्याचा विचार करावा असं माझं म्हणणं.
0: एक्झॅक्टली हे खूप खरं आहे, म्हणजे अगदीच तुम्ही सगळंच सोडून फक्त ह्याच्या मागे लागेल असं नाहीये, पण येस ते एन्जॉय करता करता तुम्ही कसं स्वतःला ग्रूम करताय, कसं स्वतःला डेव्हलप करताय, बॅलन्स खूप इम्पॉर्टंट आहे. आणि मला असं वाटतं अँडी इव्हेंटच्या माध्यमातून ही जी एक वेगळी शिकवण आहे ती बॉईज कॅटेगरीवरती सुद्धा झालेली आहे, कारण ते ऐकत नाही, ते खूप मस्ती करतात, तर ह्या सगळ्यामध्ये त्यांना कुठेतरी स्ट्रिक्टली त्यांनी ऐकलं पाहिजे हे तुम्ही शिकवलंय.
2: ऍक्च्युली बॉईज खूप ओबिडियंट होते, जेवढे बॉईज होते ना कधी त्यांनी मस्ती केली नाही, थोडे फक्त ना ते लोक गॉसिप करत बसायची ग्रुमिंग वेळी हे आम्ही ऑब्झर्व केलंय. तर रश्मी मॅम
0: आर डुईंग गॉसिप,
2: हा इथे उलट होतं, मुली गॉसिप नव्हते करत, इथे मुलांचा ग्रुप एक वेगळा असायचा, मस्ती ऍज सच नाही पण गॉसिप, त्यांची काय गप्पा चालू असायची मी आजपर्यंत आम्हाला माहिती नाही पण असायचं. बट रश्मी मॅम वॉज व्हेरी स्ट्रिक्ट अबाउट इट, आणि निमिषा पण खूप स्ट्रिक्ट होती, निमिषा मॅम पण तशी खूप लक्ष देऊन होती. रश्मी मॅम तर केस पण जर सपोज व्यवस्थित नसते ना तिथल्या तिथे, नेक्स्ट टाइम नाही असं असेल तर मी कैची घेऊन केस त्याच्यामुळे ग्रुमिंग असं नाही की जस्ट ऑन द फिनाले डे, ग्रुमिंग मध्ये सुद्धा येतात ना तुम्ही वेल ड्रेस्ड पाहिजे, तुमचं हेअर व्यवस्थित केलेलं पाहिजे, या बाबतीत आम्ही असं नाही की तुम्ही बॉईज म्हणजे तुम्ही काय असं तसं पण येत
0: नाही, बिलकुल.
2: सो ते ग्रुमिंग मध्ये शिकले, सुरुवातीला जरा आले असे कसे पण वगैरे एकदम कॅज्युअल आणि वगैरे, म्हणजे मी सगळ्यां बॉईज बद्दल म्हणते कसे पण यायचे, मग मी त्याला सांगायचे मग तुमचे रील्स होत आहेत, तुमचं सगळं पोस्ट होत आहे, सगळं इट इज एव्हरीथिंग इज विजिबल, सो यू शुड लुक ग्रूम्ड. त्याच्यानंतर सगळे व्यवस्थित फॉलो करायला लागले आणि व्यवस्थित, आणि बाय द टाइम फिनाले येईल पण त्यांना कळलं की याचं सिरियसनेस किती आहे.
0: बरोबर,
2: असं आम्ही ते ग्रुमिंग मध्ये स्ट्रिक्ट नसेल राहिलो ना, मग ह्यांना ते तेवढं ह्यांनी फिनाले सिरियसली घेतलं त्यांना फायदा झाला.
0: येस 100%. पार्थ खरे तर आता तुम्ही अगोदर भेटत होतात, ग्रुमिंग सेशन तुमचे व्हायचे, त्यावेळेला तुम्ही पुन्हा एकत्र होतात, फिनालेला तुम्ही सगळेजण पूर्ण दिवस कम्प्लीट एकत्र होतात, काय मिस करतोय सध्या आता इव्हेंट संपल्यानंतर?
1: सध्या रविवारचे ग्रुमिंग सेशन
2: आम्ही पण खूप करतोय,
1: आणि जसं वँडी टीमने कोऑपरेशन दाखवलं, जसं आमच्यावर त्यांनी मेहनत घेतली, मी खूप मिस करतोय, फ्रेंड्स काय आहेत.
0: आणि येस पुढे काय गोल्स आहेत तुझे, म्हणजे जसं तुला आता ऍक्टर व्हायचंय तर आता सध्या काय चालू आहे, कशावरती काम करतोय?
1: सध्या मी थिएटर तर माझं चालूच आहे साईड बाय साईड, आणि आता तरी 12th standard बोर्ड वर फोकस आहे, आणि त्याच्यानंतर तेच मी जसं आधी सांगितलेलं आहे की एज्युकेशन चालू
0: म्हणजे ही इज व्हेरी क्लिअर अबाउट की त्याला काय करायचं,
2: अँड कॉम्पिटिशन ऑल्सो बॉईजच्या ग्रुपमध्ये वॉज व्हेरी हेल्दी, हेल्दी पण होती अँड टफ पण होती, आणि पेरेंट्स वर रिअली गुड, त्यांच्या पेरेंट्सनी खूप कॉपरेट केलं सगळे बॉईज कॅटेगरीमध्ये, आणि समहाव दे ऑल वर लाईक फ्रेंड्स आणि कनेक्टेड अँड ऑल, असं सगळं पण होतं.
0: हो म्हणजे जरी तिकडे पार्थचं नाव अनाऊन्स झालं तरी त्याच्यासाठी टाळ्या वाजणार आहे, त्याचे फ्रेंड्स ते खूप हॅपी, वॉज व्हेरी हेल्दी. सो हेच खूप इम्पॉर्टंट आहे, कॉम्पिटिशन असतेच पण ती हेल्दी कॉम्पिटिशन जेव्हा होते ना तेव्हा त्या शोची अजून जास्त मजा,
2: विनिंग लुझिंग हे दोन्ही आपल्याला प्रॉपर वेने एक्सेप्ट करता आलं पाहिजे.
0: एक्झॅक्टली एक्झॅक्ट,
2: असं नाही की मी जिंकलोय म्हणून मी ओव्हर कॉन्फिडेंट आणि तू हरलाय असं तसं नाही, आणि मी हरलोय म्हणून अरे हा जिंकला नाही मी का हरलो असं नाही, दोन्ही एक्सेप्ट करता तुम्हाला आलं पाहिजे असं आहे, तर तुम्ही पुढे जाऊ शकाल आणि तुमच्या चुका काय आहे ते तुम्हाला कळू शकेल, नाही कळणार कधी.
0: तर श्रोते हो खरं तर फॅशनिस्टा या सेगमेंटमध्ये आपण गेले काही दिवस ह्या सगळ्या विनर्स सोबत छान दिलखुलास गप्पा मारतोय, अगदी क्लासिक कॅटेगरी, मिसेस कॅटेगरी, त्यानंतर टीम कॅटेगरी, या सगळ्या विनर्सोबतच्या ह्या दिलखुलास गप्पा खूप छान वाटल्या. नेत्रा मॅम बीइंग डिरेक्टर, फाउंडर, ग्रुमर, खूप जास्त मेहनत त्यांनी प्रत्येक कंटेस्टंट मागे घेतली आणि ती मेहनत आज फळाला आली असं मी म्हणेन. कारण आज इथे बसताना त्यांना कल्पना नव्हती की काय होणार आहे किंवा कसं असणार आहे, बट अगदीच 10-15 मिनिटांच्या आयडिया त्यांना देण्यात आली आणि ते कॉन्फिडेंटली इतकं त्यांनी स्वतःला प्रूव्ह केलंय. सो हेच मी हे लाईव्ह एक्झाम्पल आहे मी म्हणेन की आपल्या ग्रुमिंगचा त्यांना इथेही कसा फायदा झालाय. सो येस, थँक्यू सो मच नेत्रा मॅम पुन्हा एकदा आचार्य 90 FM सोबत जोडल्याबद्दल,
2: बोलवल्याबद्दल थँक्यू, इन्व्हाइट केल्याबद्दल आम्हाला, विनर्सला थँक्यू व्हेरी मच.
0: आणि पार्थ तुला खूप शुभेच्छा आहेत. मी म्हणेन की तू इतका कॉन्फिडंट आहेस पण तुझे विजन क्लिअर आहे, तुला पुढे काय करायचं हे क्लिअर आहे. बऱ्याच वेळेला आफ्टर ग्रॅज्युएशन सुद्धा काही लोक असे असतात की ज्यांना माहीत नसतं की मी आता पुढे काय करणार आहे, आणि तुझं जे विजन क्लिअर आहे ते विजन, ते गोल्स अचीव्ह करायला तुला खूप खूप शुभेच्छा. तर श्रोते हो, आपली ही आजची विशेष मुलाखत या गप्पा हा जो गप्पांचा सिलसिला होता हा तुम्हाला कसा वाटला नक्की प्रतिक्रिया कळवा. त्यासाठी आमचा संपर्क क्रमांक आहे 9167999399 आणि याच नोटवरती मी आरजे कोमल, पार्थ आणि नेत्रा मॅमसोबत इथे तुमची रजा घेतेय. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. थँक्यू. चलवा चलवा चलवा.

आजच्या भागामध्ये आपण ललित लेखसंग्रह सावी ज्येष्ठ साहित्यिक कवी सतीश सोळंकुरकर सर यांचा हा ललित लेखसंग्रह ऐकत आहोत. आजोबांचे डोळे गाईसारखे दिसतात. मी आत गेलो पाणी प्यायला की आणखी कशाला तरी बाहेर आलो तर अभ्यास झाल्यानंतर हा खुर्चीत शांत बसलेला डोळे छताकडे आणि कसल्या तरी गोड विचारात असल्यासारखा टीव्ही चालू होता पण ते त्याला जाणवत नसावे कारण त्याच्या आवडीचा कार्यक्रम सुरू होता आणि तरीही तो छताकडे पाहत होता. मी त्याला हाक मारली, अमू. तो एकदम भानावर आला, माझ्याकडे पाहिले आणि मग परत त्याच्या चेहऱ्यावर एक असीम शांतता. अमू, काय चाललंय एवढा विचार? वाढदिवसाबद्दल का? गणपती उत्सवाबद्दल का? राजेश बद्दल? त्याचा धाकटा भाऊ महाफोडकर. मग त्याने समोरच्या फोटोकडे बोट दाखवले. समोर तीन फोटो होते, एक कलावती आईचा, दुसरा सिद्धरूढ महाराजांचा आणि तिसरा माझ्या बाबांचा जे आता आमच्या मध्ये नाहीत. अच्छा, आईबद्दल बेळगावला जाण्याबद्दल विचार सुरू आहे स्वारीचा. नाही हो आजोबा, आजोबा होय ते आले होते आत्ता इथे. आजोबा इथे? हो. काय? हो काय म्हणाले तुला? खेळत होते माझ्या बरोबर, मी पुढे पळत होतो आणि ते मागे धावत होते माझ्या. काय? हो पप्पा. मग पुढे काय झाले? पुढे काय होणार, तुम्ही आल्यावर ते गेले. तो उठला, हात जाऊन हात धुवून आला आणि मग शांतपणे टीव्ही बघून झोपून गेला. मला मात्र झोप आलीच नाही रात्रभर. मागेही एकदा असेच झाले होते. सकाळी उठल्याबरोबर म्हणाला, पप्पा आजोबा आले होते का? रात्री त्यांच्याशी खूप तुम्ही जोराजोरात बोलत होतात. मी ऐकत होतो सगळे. तुम्ही बोलत होतो आम्ही तर म्हणाला आठवत नाही. हे काय चालले आहे त्याचे? माझ्या बाबांना त्याने पाहिलेले नाही प्रत्यक्षात. त्याच्या जन्मापूर्वीचं किमान 2 वर्ष आधीच ते निघून गेले आहेत. त्यांचा एकमेव फोटो आहे आमच्या घरात, तोही फोटोग्राफरने काढलेला नाही तर त्यांच्या एका जुन्या फोटोवरून माझ्या एका आर्टिस्ट मित्राने तयार केलेला आहे, तोही अर्धा. पण आमूच्या एकंदरीत बोलण्यावरून असे वाटत होते की ते प्रत्यक्ष आले आहेत समोर त्याच्या आणि तो खेळतो बोलतो आहे त्यांच्याशी. कसे शक्य आहे हे? ते गेल्यावर कधीही माझ्या किंवा दुसऱ्या कोणाच्या स्वप्नात आलेले नाहीत हे त्यालाच का दिसत असावे? मागे एकदा श्राद्धासाठी कावळ्याला पान ठेवतानाही तो असेच काही म्हणाला होता, आजोबा असे कसे असतील कावळ्यासारखे? आजोबांचे डोळे गाईसारखे दिसतात. मला आपण गाईला पान देऊया. शाळेत गेलो त्याच्या तर त्याच्या शिक्षिका म्हणाल्या, कधी कधी तो कसल्या तरी विचारात असल्यासारखा बसून राहतो. बऱ्याच वेळा त्याच्या लक्षातही येत नाही आपण शाळेत आहोत ते. आणि सर्व गोष्टींची मला काळजी वाटते, नेमके काय सुरू असेल याच्या मनात, काय येत असतील बाबा याच्या समोर. सतत माझ्याशी खेळण्याची त्यांची इच्छा बाकी राहिली असेल का लहानपणी? इच्छा राहिली कोणती तरी मागे तर खरेच का असे होत असावे की आमूचा फक्त भ्रम असेल हा? भ्रम म्हणावे तर सगळ्या गोष्टी नीट कशा आठवतात त्याला, मला काही समजेत असे झाले आहे. मी आठवणीने पाहतो बाबांच्या फोटोकडे. त्यांचे डोळे मला आता गाईसारखे वाटायला लागले आहे. मी रोज संध्याकाळी घरी गेल्यावर माझ्या लहानग्याबरोबर खेळायचे ठरवले आहे. कोणती तरी इच्छा पूर्वी राहिली असावी की मग परत खाली यावे लागते. होय ना, मुलगी अर्धवट जागी असेल. सुनसान काळी रात्र, प्लॅटफॉर्म नंबर 1, धुवाधार कोसळणारा पाऊस आणि तो डोळ्यावर झोप, शेवटची गाडी निघून गेल्यावरची नीरव शांतता, हळूहळू रिकामा होत जाणारा प्लॅटफॉर्म, पोटाशी पाय दुमदुम झोपलेले आणि पावसाची झड सहन करणारे आदिवासी लोक, बाकाखाली उतरे रात केड्यांची किरकिर, पोलिसांच्या काठीची शेवटची फेरी आणि स्टेशन मास्तरांच्या केबिनमध्ये टेबलावर डोके ठेवून झोपलेला स्टेशन मास्तर. आता खाली जायला गाडी, सकाळी 4:36 त्याच्या पाठीमागच्या भिंतीवरच्या घड्याळात 2 ठोके ठण ठण, त्याच्या डोक्यातही ठोके ठण ठण ठण, 1 2 3 अनेक. आई वाट पाहत असेल
दोन दिवसांपासून तिची तब्येतही बरी नव्हती, ताप होता अंगात, तरीही बसली असेल वाट पाहत उपाशी, एरवी कधी येतात ते वेळेवरती, आज यायचे आणि आज तर पगाराचा दिवस म्हणून बायको झोपून गेली असेल, सोनीवरचा पिक्चर बघून मुलगी अर्धवट जागी असेल, बाहुली आणायला सांगितली होती आपण पप्पांना, कदाचित त्यामुळेच वेळ झाला असेल असे म्हणून सतत दाराकडे पाहत असेल, त्याला बाहुली आठवली, मुलगी साठवली, सकाळी निघताना तिला बाहुली आणण्याचे त्याने कबूल केले होते, पगार झाला, बाहुली घेतली, मित्र भेटले, घोडघोट धावत आला हायवेवर, एखादा ट्रक मिळेल खाली जायला, उभा राहिला बॅग छातीला धरून कोसळणाऱ्या पावसात, जाणारे हजार ट्रक दिसत होते त्याच्या नावाच्या दिशेने, पण दिसत नव्हता कोणालाच त्याचा पत्ता. दिसत नव्हता कोणालाच त्याचा हात, नव्हे तो उभा आहे हे मुळी कोणाच्याही खिसगणितीत नव्हते. त्याने जरा हात झटकून घड्याळात पाहण्याचा प्रयत्न केला, काटे पाण्यात तरंगत होते. त्याची नाडी बहुधा थंड पडली असावी, डोके सुन्न झाले होते त्याचे, भिजला होता तो पूर्ण अंगावरल्या कपड्यानिशी, डोळे मिटत होते आपोआप झापड आल्यासारखे, कोणीतरी ढकलल्यासारखा तो स्टेशनवर परत आला. स्टेशनवर आता फक्त रात किड्यांचा आवाज आणि पावसाची झड, पाय पोटाशी घेऊन झोपलेले गारटलेले आदिवासी, बाकाखाली झोपलेले कुत्रे आणि त्याच्या केबिनमध्ये पेंगणारा हाडकोळा स्टेशन मास्तर. त्याने बॅग घेतली, घट्ट उडाला कवळ कवळ कवळून, पाय घेतले दुमडून आणि झोपून दिले बाकावर स्वतःला. बाकाखालचे कुत्रे जरा हल्ले, परत झोपले तोही. पहाटे पहाटे त्याला एक स्वप्न पडले, तो झोपलेला बाप कोणीतरी रुळाच्या मध्यभागी नेऊन ठेवलेला आणि बाहुलीचा उजवा हात त्याच्या ओल्या केसांतून हळूवार फिरत असलेला. आता आपल्या सर्वांची वावा किंवा आई जाण्याची वय झालेली आहे. तो तसा कधीही विक्षिप्त वाटला नाही मला, जरा विचित्र वाटायचा, पण त्याचे तसे कधी फारसे वाटलेच नाही मला, नव्हे तर इतर कोणालाही. मैत्रिणीच्या मुलांचा पहिल्या वाढदिवसाला गेलो होतो त्याच्याबरोबर, तिने आपले एक वर्षाचे गोंडस मूल दिले त्याच्या हातात आणि म्हणाली, हा तुझा मामा बर का? त्या बाळाचे गालगुच्छे घेत हा त्याला म्हणाला, तुझ्या आईनं आम्हाला मामा बनवले, लग्नाआधी लाईन मारायचो आम्ही तुझ्या आईवर, आम्हाला हसावे की काय करावे कळेना. कविता लिहायचा तो, दारू इतक्या खूप, मराठी साहित्याविषयी पोटतिडकीने बोलायचा, या वयात बियर पिणे म्हणजे कॉलेजच्या पोरांनी बाटलीने दूध पिण्यासारखे आहे असे म्हणायचा. तीन वाक्यानंतर एखादा तरी शब्द दारूबद्दल असायलाच हवा, म्हणजे समोरचा न पिणाराही जरा वेळाने बारचा रस्ता विचारायला लागतो असा अनुभव आहे असे छाती टोकपणे सांगायचा. तुफान दारू प्यायचा आणि पाजायचा. पगाराच्या पहिल्या आठवड्यात सिगारेटची पाकिटे आणि मग नंतरच्या आठवड्यात त्याच पाकिटात बिड्या आणि त्याचे सरळ सोपे गणित होते. कोणत्या टॉकीजात कोणता पिक्चर लावलाय हे तर त्याला माहिती असायचेच, पण कोणत्या पिक्चरमध्ये किती वाजून किती मिनिटांनी तो शॉट आहे याची इत्यंभूत माहिती त्याला असायची. आणि मग कोणत्या पिक्चर मध्यांतरानंतर बघायचा आणि कोणत्या मध्यांतरानंतर सोडायचा हे विचारण्यासाठी ऑफिसची पोरे त्याला धरून बसायची. फक्त तसले शॉट दाखवणारे व्हिडिओ सेंटर त्याने शोधून काढले होते आणि एक एक करून ऑफिसच्या सगळ्यांना त्याची चव दाखवून आणली होती. कोणत्याही नव्या गावात गेलो तर त्या गावातले सिनेमांचे थिएटर आणि ती जागा आपल्याला माहिती पाहिजे असे त्याचे ठाम मत होते. खानविलकरचे वडील

पारले म्हणून त्याच्याकडे गेलो त्याच्यासोबत. आता खानविलकर अडकले आणि मुख्य म्हणजे त्याच्या आईकडे काय बोलायचे याचा विचार करत आम्ही आत गेलो. खानविलकर समोरच बसला होता. हा गेला त्याच्याजवळ आणि म्हणाला, त्याचं काय आहे खानविलकर, आता आपल्या सर्वांची वय झालेली आहे बाबा आणि आई जाण्याची. आज आम्ही मोठे झालो आणि ते गेले, उद्या आमची पोरं मोठी होणार आणि आम्ही जाणार काय. करत असताना त्याने असा चेहरा केला होता की त्याही परिस्थितीमध्ये खानविलकरला हसू आवरेना कठीण झाले होते. नंतर म्हणाला, ते जाऊ दे, आता तू काही सिगारेट ओढणार नाहीस, आधी ते होते म्हणून धाकाने ओढत नव्हतास, आता ते नाहीत म्हणून दुःखाने ओढणार नाहीस काय. पण आम्ही ओढली तर चालेल ना, आमचे चेहरे पाण्यासारखे निघताना म्हणाला. त्या आईला, आमचा बाप आधीच गेला लहानपणी, ते बरे झाले, चला आता जरा निवांत बसूया. काल तो गेला कारणे अनेक, खूप कविता खूप दारू. रात्री आंघोळीचे पाणी काढता काढता आई म्हणाली, आमू एवढी असेल का रे त्याची मोठी मुलगी. मी जरा थबकलोच का, कोण जाणे त्याचे ते वाक्य आठवून गेले. आता आपल्या सर्वांची वय झालेली आहेत, आपले बाबा किंवा आई जाण्याची. आज आम्ही मोठे झालो आहोत आणि ते गेले, उद्या आमची पोरं मोठी होणार आणि आम्ही जाणार काय. तर मग घेऊया एक छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, एकत्र राहा आचार्य 90 FM वर ऑन रेडिओ RJ वैभव.

पुन्हा ललित लेख संग्रह सावी हा तर पावसाळी ऋतू नव्हे. काचेवर अंधुक्षी थरथर सुरू आहे. माती भिजल्याचा वास भरून राहिलाय घरात. पाऊस असा वेळी हा तर पावसाळी ऋतू नव्हे. मी धावत येतोय अंगणात. समोर निळे भोर आकाश आणि असंख्य चांदण्या. शेवटच्या गाडीतला म्हातारा मॅनेजर घेऊन स्टेशनकडून गावात जाणारा जोखिमीचा टांगा. समोरच्या कंपाऊंड मधून येणारा मर्क्युरी दिव्याचा उदास पिवळट वास. अंगावर पाण्याचे कळत नकळतचे थेंब पडत आहेत. मी उंजळ करतो पुढे. एक थेंब घट्ट बसलाय चिकटून हाताला. चमकता मोती माती मऊ लागते आहे खाली. पायांनाही जाणवते आहे ओल. माती भिजल्याचा वास. पाऊस अशा अवेळी हा तर पावसाळी ऋतू नव्हे. डोक्यावर पडतो आहे एक एक थेंब. घरंगळत जातो आहे खोल खाली. केसांतून आत मुळापर्यंत पाणी स्तब्ध आहे. सावध ऐकत आहेत पावसाचे असे अवेळी उतरून येणे खाली. पक्ष्यांना जाग नाही. किती वाजले असावेत आता काही अंदाज लागत नाही. मी वर येतो परत. हॉलमध्ये ओळीने झोपलेत सर्व. आई मुले बायको त्यांच्याही स्वप्नांना येत असेल का ओल्या मातीचा वास. माझे अंथरूण कुठे आहे. मी बेडरूम मध्ये येतोय. थंड वाटते आहे आत. बंद आहे पंखा. मी खिडकी ओढून घेतो हळूच. सळसळतोय पडद्यांचा पदर. थरथरत आहे तावदाने. माती भिजल्याचा वास भरून राहिलाय घरात पाऊस. अशा अवेळी हा तर पावसाळी ऋतू नव्हे. मला जाणवते की ही थरथर. मला जाणवते का हे भिजल्या मातीचे स्पर्श. मलाच फक्त मलाच ऐकू येतो आहे का भिजल्या मातीचा वास. जोखमीचा टांगा परत चाललाय स्टेशनच्या दिशेने. जोखमीने रेनकोट घातलाय स्वतः. घोडा भिजतोय पावसात. रस्त्यावर तुफान साचलंय पाणी. पहाड गाडीची वेळ झालीये. घोडा बेभान झालाय. भिजल्या मातीचा वास निथळतो आहे त्याच्या कातडीवरून. माझी बॅग मी फाटकाजवळ आणून ठेवली आहे. मी छत्री घ्यायला विसरलेलो नाही. इथूनच जवळच आहे स्टेशन. जोखमीच्या टांग्याचा आवाज जवळ जवळ येतोय. भिजलेला घोडा मध्ये मध्ये झटकतो आहे मान. अंगावर पाण्याचे कळत नकळत थेंब पडत आहेत. माझ्या भिजलेल्या मातीचा वास भिंतो आहे. पाण्यातून वर धावत सुटतो आहे. मी एकाच दमात पार करतो आहे मी रेल्वेचे रूळ. पहिल्या पहाड गाडीला करतो आहे सलामी. तिच्या चाकांची थरथरत उतरत जाते आहे माझ्या आत. तिच्या पिवळशार प्रकाशात दिसतात मला असंख्य तुषार. पावसाचे लाल भडक आवाज मिसळून जातो आहे माझा तिच्या स्वतःच्या लई. माती भिजलेला वास सार्वभौम. पावसात भिजत तसाच उभा असलेला जोखमीचा घोडा. जोखमीच्या मानेतून रक्ताची उकळ आणि माझ्या सर्वांगावर हळूहळू पसरत जाणारी पहाट जांभळी लागली. शेवटची गाडी. शेवटची गाडी निघूनही गेल्यावरही तो बराच वेळ उभा राहिला स्टेशनात. खिशातली एकमेव सिगारेट त्याने बाहेर काढली आणि माचीस नाही म्हणून परत ठेवून दिली. रेल्वे लाईनच्या कडेने पसरलेल्या झोपडपट्टीच्या बाजूने तो चालत राहिला. एकदम काहीतरी आठवावे महत्वाचे तसे त्याने परत एकदा सिगरेट काढली आणि परत ठेवून दिली खिशात. उत्तरी आज भुंकली नाही. अंगाची जरा चाळवा चाळव करून परत पडून राहिली. कोणाची तरी वाट पाहून थकून गेल्यासारखी. फाटक ओलांडून तो बाहेर आला. चालत राहिला. अर्ध्या वाटतच त्याला पावसाने गाठले. झाडीत दबा धरून बसल्याप्रमाणे एकदमच आला तो अंगावर. त्याच्या मस्तकाहून झिंझिण्या उठल्या. क्षणभर आणि इतक्या वेळ भिजून राहिलेले रक्ताचे ओघळ वाहू लागले गालावरून खाली. मगाशी स्टेशनकडे जाताना अडखळून पडला होता तो रेल्वे लाईनवर आणि खूप पडली होती बनी मोठी कपाळावर. आठवले त्याला आता बराच वेळ झाला होता. एवढा वेळ विसरूनही गेला होता तो. पावसाने आठवण करून दिली जखमेची. पाऊस असाच असतो. जुन्या जखमांच्या खपल्या ओरबडून काढणारा. झिंझिण्या आणणारा. त्याने आधी डावा आणि मग उजवा हात घट्ट धरला जखमेवर दाबून. मग दोन्हीही हात केले बाजूला. चालत राहिला तो सरळ. आपले घर त्याच दिशेला असावे असे समजून. ही शेवटची. यानंतर आता थांबायचे नाही असे म्हणून
सगळ्या गाड्या जाईपर्यंत थांबला होता स्टेशनात. घरात जाण्यापूर्वी सिगारेट ओढावी त्याला वाटले, पण माचीस नव्हती जवळ. माचीस घरात होती आणि सिगारेट त्याच्या खिशात होती. तो बराच वेळ विचार करत थांबला. फक्त माचीस आणण्यासाठी घरात जाणे त्याला पटत नव्हते, घरात जाण्यासाठी दुसरे काही कारण त्याला आता सुचत नव्हते. तरीही तो तसाच आला. वर दरवाजा बंद होता. बाहेरून मोठे कुलूप लटकत होते बाहेरच्या पितळी कडीला. आपण चुकून दुसऱ्याच्या घरापाशी आलो नाही ना, की घरच बदलले आहे या लोकांनी आपण बाहेर असताना. तो शांतपणे बसून राहिला जुन्याच्या पायरीवर. सिगारेट निदान पाहावी तरी एकदा म्हणून त्याने हात घातला खिशात. तर जाव्यांचा जोडा लागला हाताला आणि मग एकदम त्याला फ्रेश वाटायला लागले. त्याने अंगणात एक फेरी मारली, शिळे घालून पाहिली, कपाळावरची जखम परत परत दाबून पाहिली. आता ती बरी झाली आहे त्याला वाटले. त्याने भिजलेली सिगरेट जखून बाहेर काढली, तशीच हातात भरली. वर आला, घड्याळ्यात कितीचे तरी ठोके पडले. त्याने चमकून पाहिले. त्याला आवरायला हवे फटकन असे म्हणून तो कामाला लागला. आज पहिली गाडी यायच्या आतच जाऊन उभे राहायला हवे स्टेशनात, त्याने विचार केला. त्याला घर जरा अनोळखीच वाटले. आज त्याच्या गैरहजेरीत वस्तूंनी आपल्या जागा बदलल्या असाव्यात असेही वाटत राहिले त्याला. त्याने गॅस ऑन केला, माचीस सापडत नव्हते. तो तसाच बाथरूममध्ये घुसला. बाहेर आला तर कसला तरी वास पसरून राहिलेला घरभर. तो किचनमध्ये आला. आपण वेळेत आहोत, माचीस नाही म्हणून थांबून राहिलो. समोरच लायटर होता पडलेला. गॅसचा त्याने लायटर दाबला. कसला तरी भडका उडाला. त्याला थोडे उद्धार वाटले. मोठा उजेड दिसला समोर आणि मग एकदम अडथळा. जाग आली तेव्हा त्याच्या सर्वांगावर पांढऱ्या पट्ट्या होत्या. हॉस्पिटलमध्ये वास पसरून राहिला होता सर्व. त्याच्या आजूबाजूलाच हिरवे पडदे लागले होते. बाहेर कोणीतरी खुजबुजत होते. हल्ली उठतात रात्री अपरात्री आणि स्टेशनकडे जातात. त्या दिवशी दिवसभर आमच्या सोबत होते. चावीही आमच्याकडेच होती घराची. रात्री कधीतरी सटकले. शेजारच्या गावी जाताना नेमके यांच्याकडे चावी देऊन गेले होते. त्यांचा मुलगा येईल म्हणून आपले घर समजून ते त्यांच्याच घरात शिरले आणि सिगारेट ओढायला म्हणून माचीस काडी ओढली आणि एकदम भडका उडाला. बहुतेक शेजारचे बाहेर जाताना गॅस नीट बंद करायला विसरले असणार. त्याला वाटले आपल्याला पांढऱ्या कपड्यात गुंडाळून स्टेशनकडे घेऊन जात आहेत. जरा पाय उचला. त्याने आजूबाजूच्यांना फटकारले. शेवटची गाडी यायच्या आत पोहोचायला हवे स्टेशनात. रेल्वेच्या अख्ख्या डब्यात बर्फ भरून ठेवला आहे आणि निजवले आहे आपल्याला एकटेच त्या थंड डब्यात, असे त्याला वाटायला लागले. त्याच्या डोळ्यासमोर झापड यायला लागली आणि हळूहळू त्याला हलके, अजून हलके वाटायला लागले. फकीर, हिरवी कपनी, पांढरी शुभ्र दाढी, स्वच्छ टकटकीत चेहरा, खांद्याला झोळी आणि हातात भिक्षापात्र रिकामे, असा एक फकीर. रोज येतो आहे त्याच्या स्वप्नात. पहाट व्हायला अजून वेळ असतो. पहिली गाडी यायला अजून अवधी असतो. आणि स्टेशनकडच्या पुढच्या बाजूला स्मशानातून ताज्या चितेची राख अंगाला लावून तो येऊ लागतो हळूहळू त्याच्या घराच्या दिशेने. चालताना त्याच्या पायाचा आवाज होत नाही. हातातल्या चिमट्यांची किंकिंग मात्र धुसर पसरत असते. त्याच्याबरोबर खांद्याला लटकलेला कंदील जळत असतो मंद त्याच्या सारखाच. त्याच्या उजेडात त्याची सावली होत असते. मागे पुढे अनवाणीच असतात त्याचे पाय. जोळी गच्च असते भरलेली. केस बांधवलेले असतात घट्टवर. स्पष्ट दिसत असतात कपाळावरचे तिहेरी शुभ्र पट्टे. तो तसा जवळजवळ येतो. घराच्या अंगणातली झाडे सरकून स्तब्ध होतात. कितीही पहाट झाली तरी पाखरे घरटी सोडत नाहीत, पडून राहतात तशीच. याच वळणावर याच वाटेवर घेऊया एक छोटीशी विश्रांती. कुठेही जाऊ नका. ऐकत रहा आचार्य नाईट FM, युअर ओन रेडिओ. ललित लेख संग्रह 6.

विश्रांतीनंतर पुन्हा कितीही पहाट झाली तरी पाखरे घरटे सोडत नाहीत, पडून राहतात तशीच. पहाटेपूर्वीच उमलण्यासाठी तयार असलेले कळ्यांचे घोस हळूहळू थांबवून धरतात त्यांचे श्वास. वरच्या पानातून झिरपत झिरपत आलेला पाण्याचा थेंब थांबून राहतो मध्येच, किंवा सावकाश उतरतो तळाच्या मातीत आवाज न करता. इतका वेळ शुभ्र प्रकाशणारा चंद्र लगबगीने जातो ढगांच्या आड, तो येतो एक अखंड फेरी मारतो, घराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत भिक्षापात्र उंचावतो, बसतो ध्यान मुद्रेस मध्ये स्थिर, झोळीतले मोठभर तांदूळ उडवतो सभोवार, हातातला चिमटा दाबून धरतो मातीत, डोळे मिटतो घट्ट, पुटपुटतो काही अस्पष्ट, तो उठतो, आपली पायघोळ कफनी सावरत जवळ येतो त्याच्या, चिमुडभर राख लावतो कपाळाला, हातातल्या चिमट्याने स्पर्श करतो त्याच्या छातीला, मोकळे भिक्षापात्र धरतो समोर, पाहतो डोळ्यात डोळे घालून खोल, कुरवाळतो दाढी हलकेच टाकतो कसली तरी ताजर अंगावर, उग्र दर्प असलेली वळतो मागे पुढे जातो जरा, परत थांबतो पाहतो वळून मग निघून जातो वेगाने, फाटक बंद केल्याचा मोठा आवाज होतो, चिमट्याचा आवाज होतो शिन शिन, कंदील लहान लहान होतो युवल्याच्या ठिपक्यासारखा. चंद्र बाहेर पडतो ढगातून हळूच, सोडतो आपला ताबा, रात्रीला अधीन करतो सूर्याकडे, पक्षी खडबडून उठतात, सर्व काही आलवेल असल्याची ग्वाही देतात, आकाशभर होतात आणि त्याला जागते. त्याला सर्व आठवत असते, स्पष्ट दिसत असते, जसेच्या तसे समोर स्वच्छ उजेड असतो सर्वत्र, स्वप्नच असते ते केवळ स्वप्न, पण ज्याने जेथे हात हातला चिमटा लावलेला असतो छातीच्या त्या भागातून थेंब थेंब रक्त उघडत असते. हिरवी कपनी, पांढरीशुभ्र दाढी, स्वच्छ टकटकीत चेहरा, खांद्याला झोळी आणि हातात भिक्षा पात्र रिकामे, असा एक फकीर रोज येतो आहे त्याच्या स्वप्नात रोज अजूनही. एकटा थोडा पुढे चालत गेल्यावर त्याला जाणवलं की तो एकटाच चालला आहे भर रस्त्यावरून. रात्री आजूबाजूला कोणीच नाही, त्याला आश्चर्य वाटते, घाबरलाही तो जरा. त्याने जरा थांबून कानोसा घेतला, एक सलग काळोख समोर मागे सर्व दूर आणि आजूबाजूला कोणीही नाही. त्याला आणखी एक गोष्ट आठवली आणि तो चमकलाच. मघाशी ज्या गाडीने तो स्टेशनवर उतरला त्या 12 डब्याच्या गाडीमधून कोणीही उतरले नव्हते त्याच्यासोबत. ती पूर्ण गाडी रिकामी होती, म्हणजे असे की एका पूर्ण रिकाम्या गाडीतून त्याला एकट्यालाच या स्टेशनवर सोडण्यात आले होते. त्याने सगळा प्रवास एकट्याने केला होता, त्याच्या अंगाला घाम सुटला. त्या गाडीला मोटरमन तरी होता ना, की कोणाच्या तरी सांगण्यावरून गाडी एकटीच आली होती त्याला सोडायला. मध्ये एखादे स्टेशन लागले आणि गाडी थांबली हेही त्याला आठवे ना, तो तसाच उभा राहिला एकटा. त्याने कपाळावरचा घाम पुसला, घरी तर जायलाच हवे होते. त्याने पत्ता लिहिलेला कागद काढला, परत परत वाचले आपलेच नाव, पण कसे जायचे ते कळे ना त्याला. निघताना त्याने काही खुणाही बांधून ठेवल्या होत्या, पण त्यातली एकही खून आता पटे ना, आणि रस्त्यावर तर कोणीही नाही. तो एकटा तो तसाच चालत राहिला पुढे. इथे एक वडाचे झाड होते ना, त्याच्या उजव्या बाजूला एका मोठ्या दगडाला वळसा घालून जरा पुढे गेले की एक रस्ता क्रॉस करायचा आणि मग त्याचे घर. पण ते झाड कुठे गेले इथले, की आधीही ते नव्हतेच उभे. थांबला क्षणभर, आपण असे इकडून स्टेशनवर आलो म्हणजे आपल्या मागे स्टेशन आणि सरळ पुढे गेले की घर. त्याने विचार केला आणि तो चालत राहिला अंदाजाने समोर. पत्ता असलेला कागद त्याने नीट ठेवून दिला वरच्या खिशात. आपल्या पाठीमागून कोणाच्या तरी चालण्याचा आवाज येतोय असे वाटले त्याला. त्याने मागे वळून पाहिले, एक जण सपासप चालत येत होता त्याच्या मागून, हातात बॅटरी घेऊन. चला निदान कोणीतरी आहे, त्याला वाटले याला पत्ता विचारता येईल असे म्हणून त्याने खिशातला कागद बाहेर काढला. तो माणूस पुढे आला, थांबला त्याच्याजवळ आणि कागद पुढे करून म्हणाला, मला इथे जायचे आहे, जरा सांगाल का? आणि हसला. याने कागद नीट हातात घेतला, पाहिला बॅटरीतल्या प्रकाशात तर ह्याचेच नाव लिहिलेले आणि पत्ताही ह्याचाच, याला आश्चर्य वाटले. तो काही विचारणार इतक्यात आणखी दोघे जण येऊन उभे राहिले त्याच्यासमोर, त्याच्याही हातात एक एक कागद आणि त्यांचेच नाव लिहिलेले. तो तसाच उभा राहिला, फडफडत राहिला त्याच्या हातातला कागद आणि आणखी दोन असे म्हणत सगळ्या बाजूंनी यायला लागले माणसांचे लोंढे. प्रत्येकाच्या हातात पत्ता आणि
आणि त्यावर बहुधा याचेच नाव लिहिलेले. त्याला काही समजेना, तो पाहत राहिला आणि इतका वेळ लक्षात न आलेली एक गोष्ट त्याच्या ध्यानात आली की त्यातला प्रत्येक माणसाचा चेहरा ह्याच्यासारखाच होता. तो घाबरला, पळत सुटला. मग मागे स्टेशनच्या दिशेने कसा बसा गाडी उभी होती स्टेशनात, जीवाच्या आकांताने त्याने गाडी पकडण्याचा प्रयत्न केला, तर आत मघाच्याच माणसांनी डबा खचाखच भरलेला. एक गाडी, दुसरी गाडी, तिसरी गाडी जरा जरा वेळाने जायला लागली. त्याच्या समोरून प्रत्येक गाडीत मघाच्या माणसांचा जमाव आणि प्रत्येक गाडी खचाखच भरलेली. तो तसाच उभा राहिला पुढच्या गाडीची वाट पाहत आणि त्याला जाणवले आपल्याच एकटेच सोडण्यात आले आहे. आपण ज्या स्टेशनवर उभे आहोत तेही आता खचायला लागले आहे. हळूहळू खचत चाललाय त्याचा एक एक भाग, मातीचा एक एक थर वेढून टाकतो आहे आपल्याला. आपण ओढले जात आहोत खोल खोल खाली, असे वाटून त्याने गच्च मिटून घेतले डोळे आणि सलग झेलत राहिला तो चहूबाजूंनी अंगावर कोसळणाऱ्या मातीला. सावी जोगती. त्याला जाग आली तेव्हा तो एका रेल्वेच्या डब्यामध्ये होता. त्याच्या समोर दोन तीन जोगडे बसले होते, कुजबुजत होते आपापसात. त्यातला एक जण काजळ घालत होता डोळ्यात आणि थुंकत होता खिडकीतून बाहेर, तोंडावर दोन बोटे उभी धरून. सर्वांनी गडद हिरव्या रंगाच्या साड्या नेसल्या होत्या आणि काळ्या रंगाची जाड कांकणी घातली होती हातभर कचकड्यांची. त्यांच्या डोळ्यावर अजूनही कसली तरी ग्लानी होती. त्याने स्वतःकडे पाहिले आणि पाहतच राहिला. त्यांच्या अंगावर साडी होती आणि हातकांकणे तो कापायला लागला थरथर. त्याने परत एकदा समोरच्या जोगत्यांकडे पाहिले आणि मग स्वतःकडे. त्याचा खरा चेहरा त्याला नीट आठवेना, तो त्या जोगत्यांसारखा झाला असावा असे वाटून त्याने परत दोन्ही हातांनी गच्च दाखवून घेतलेला चेहरा, तर हात झाले पिवळे धमक. त्याने रुमाल काढण्यासाठी हात नेला खिशाकडे, तर हळदीचा दाट डाग पडला साडीवर. त्याला रडू यायला लागले. समोरच्या झोपत्यांचे त्याच्याकडे काहीच लक्ष नव्हते. त्याने उठायचा प्रयत्न केला तर कोणीतरी दाबून बसवले त्याला खाली. त्याने पाय हलवण्याचा प्रयत्न केला तर छनछन आवाज आला पायातल्या पैंजणाचा. त्याने पाय वर केला तर बोटामध्ये घातलेली नक्षीची जोडवी स्पष्ट दिसली त्याला. आपण इथे कसे आलो, केव्हा आलो, काहीच कळेना त्याला. ते समोर बसलेले लोक कोण असावेत आणि आपल्याला असे कुठे नेले जात आहे हेही कळेना त्याला. दरम्यान कोणत्या तरी स्टेशनात गाडी थांबली. त्याने बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. अनोळखी वाटले त्याला स्टेशन. आणखी दोन तीन झोपते चढले डब्यात. त्यांनी चढल्या चढल्या हातातल्या पिशव्या उघडायला सुरुवात केली आणि तसल्याच हिरव्या गर्द साड्या काढून त्याच्या समोरच बदलायला सुरुवात केली. त्याने डोळे मिटून घेतले गच्च आणि तो पडून राहिला तसाच बराच वेळ. गाडीने हॉर्न वाजवत त्याने आवाजाने जरा डोळे किलकिले करून पाहिले. गाडी आता बोगद्यातून जात होती. बाहेर तुफान काळोख होता आणि आत आकाश पिवळा उजेड झोपत्यांनी आता कडे केले होते. मोठ्या मोठ्या आवाजात कसली तरी गाणी म्हणत होते. त्याने परत उठण्याचा प्रयत्न केला. आता त्याला छान उठायला येत होते. तो उभा राहिला. हातवर करून त्याने आळस झटकला, साडी नीट केली, पिशवीतून काळजाची डबी काढली, आरसा काढला, दोन्ही पायात आरसा घट्ट धरून त्याने छानसे काजळ घातले डोळ्यात. डबी आणि आरसा नीट ठेवून दिला पिशवीत आणि हळूहळू सामील झाला झोपत्यांच्या गर्दीत. आणि हळूहळू सामील झाला झोपत्यांच्या गर्दीत. आजच्या या भागामध्ये आपण इथेच थांबूया. ललित लेखसंग्रह सावी, ज्येष्ठ साहित्यिक सतीश सोळंकुरकर सर यांचा. आपण ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ, RJ वैभव सोबत.

आचार्य 90 FM च्या श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची नवीन मैत्रीण RJ रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका स्पेशल सेगमेंट मध्ये, जिथे कविता आणि संवेदनांचा मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात, आणि त्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला घेऊन आलेली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्या सोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पकरण तुम्हाला अनुभवायला मिळेल, तर येत आहे ना? चला तर मग. खिडकी बाहेर पाऊस अगदी मनसोक्त कोसळतोय, मातीचा तो मंद धुंद सुगंध दरवळतोय, आणि अशा या रोमॅन्टिक वातावरणात तुमच्या सोबतीला आलीय मी, तुमची नवीन मैत्रीण RJ रुपाली, फक्त आणि फक्त आचार्य 90 FM वर. मित्रांनो, पाऊस पडायला लागला की आपल्याला गाणी आठवतात, पण जेव्हा मराठी मनात पावसाचा विचार येतो ना, तेव्हा एका नावाशिवाय आपला पाऊस पूर्णच होऊ शकत नाही. ते नाव म्हणजे कवी सौमित्र, म्हणजेच आपले लाडके अभिनेते आणि तितकेच संवेदनशील कवी किशोर कदम. सौमित्र यांच्या शब्दामध्ये एक अशी ताकद आहे जी माणसाला थेट भूतकाळात घेऊन जाते. त्यांचे शब्द नुसते ऐकू येत नाही, तर ते डोळ्यासमोर जगता येतात. त्यांच्या कवितेत एक कमालीचा संथपणा आहे, एक अनामिक हुरहुर आहे, आणि जेव्हा हे शब्द मिली निंगळे त्यांच्या सुरांमध्ये आणि सौमित्र त्यांच्या स्वतःच्या भारदस्त आवाजात आपल्यापर्यंत पोहोचतात ना, तेव्हा इतिहास घडतो. 1999 मध्ये आलेला त्यांचा गारवा हा अल्बम आजही मराठी रसिकांच्या मनावर राज्य करतोय. आजचा संपूर्ण एपिसोड आपण याच गारव्याला आणि सौमित्र यांच्या अद्भुत लेखणीला समर्पित करतोय. चला तर मग स्वतःला या पावसाच्या गारव्यात वाहू देऊया आणि ऐकूया गीत, ज्यानं प्रत्येक मराठी माणसाला

क्या बात है। कार्यक्रमाची सुरुवात सौमित्र लिखित धुंद अशा गारव्याने सुरू झालेली आहे। श्रोते हो, या गारव्यात मनाचा पारवा आभाळात भिरभिर भिरभिर स्वच्छंद विहरत जातोय अशी अनुभूती मिळाली ना, हो ना? मनाला अलवार स्पर्श करणारी संवेदनशील लेखणी ही एक खासियत आहे सौमित्रची। त्यांचे प्रत्येक शब्द मनाचा ठाव घेणारे असतात। शब्दातील साधेपणा आणि संवेदनांची गहरी उधळण करणारी कविता सर्वांना आपलीशी वाटते। म्हणूनच सौमित्र यांचे शब्द हे जणू आपल्या मनाचा आरसा असल्याचा भास आपल्याला देऊन जातात। तर असा हा मनाचा ठाव घेणारा हळवा कवी सौमित्र आहे तरी कोण, आणि त्याची कविता इतकी सुंदर आणि मन मंत्रमुग्ध करणारी का आहे, हाच प्रश्न पडला असेल ना तुम्हाला? चला तर मग आपण सौमित्र बद्दल या साऱ्या गोष्टींचा शोध घेणार आहोत आणि त्यांच्या कवितांचा सुखद आनंदही घेणार आहोत। श्रोते हो, त्याआधी मी तुम्हाला सौमित्र लिखित एक सुंदर कविता वाचून दाखवणार आहे, जिचं नाव आहे एखाद्या पावसाळी दुपारी। ही कविता मुक्त छंद आहे आणि मुक्त छंदाचा एक वेगळाच आस्वाद असतो आणि एक वेगळाच मूड असतो। मला आशा आहे तुम्हाला ही कविता नक्कीच आवडेल, कारण की ती लिहिलेली आहे आपल्या सौमित्रने। वळूयात पुढच्या कवितेकडे। एखाद्या पावसाळी दुपारी मी तुला घेऊन एखादा क्राउडेड रेस्टॉरंट मध्ये शिरतो, तेव्हा तुझं माझ्या हातात हात असतो, खाली मान घालून तू गर्दीमधून चालत असतेस, तशीच माझ्या सोबत एका टेबलाशी बसतेस, सगळी गर्दी तुझ्याकडे निश्चिंत नेत्राने पाहत असते, मीही फक्त तुझ्याकडेच फक्त तुझ्याकडेच पाहत असतो, तुझ्याशीच बोलत असतो, तेव्हा आजूबाजूची गर्दी नसते, आपण दोघेच असतो। अशासाठी कधीतरी एका पावसाळ्यात एका दुपारी सहज सोप बोलत बोलत तुडुंब गर्दीत माझ्या सोबत जेवायला तू येशील का? अशाच पावसात अर्धा भिजत मी तुला सांभाळत सांभाळत नेत असतो एका अनोळखी शहराच्या रस्त्यावर, तू सावध चालत असतेस थोडी जवळ थोडी दूरून, आणि अचानक तू माझ्या हातातली छत्री घेतेस, मिटून टाकतेस, टाकून देतेस, आणि मग माझं हात हातात घेऊन रस्त्यात साचलेल्या पाण्यातून तू उडवत चालत असतेस। कडेकडेने वळचळणीला उभे असलेले लोक माझा प्रचंड हेवा करत पाहत असतात, आणि मी मात्र छत्री मिटलीस दूर टाकून दिलीस अशा पावसात माझ्या सोबत चक्क चिंब भिजत चाललीस, म्हणून रस्ता साचलेल्या डबक्यांवरून एखादा सुफी संतासारखा न बुडता चालत जातो, हरवून तुझ्याकडेच पाहत राहतो। अशासाठी कधीतरी पावसाळ्यात एका दुपारी माझ्यासोबत अनोळखी शहरात भिजत चिंब दुसऱ्या प्रहरात चालत जाशील का? अशाच पावसाळी एका संध्याकाळी समुद्र किनारी ढगांमागे कुठेतरी सूर्यबिंब भिजत चिंब बुडत असताना, समुद्राची गाज दोघांवरही पार होताना, माझं झालं गेलं उगाच मला आठवताना, गलवरून तुझं अश्रू पावसात मिसळून वाहताना, हसत माझ्यानी न कळत माझ्या मिठीत शिरावी, आपण दोघे घट्ट विलगून गाजेमधून विरत विरत किनाऱ्यावर फक्त हुरहुर उरावे, अशासाठी पावसाळी कुठल्या तरी संध्याकाळी उधाण भरती आल्यावर हुरहुर होऊन समुद्रावर जायला येशील का? दाट काळोख होशील का? तुझा चेहरा माझ्या सोबत काळोखा खाली देशील का? सकाळी थोडा पाऊस उघडतो, आपल्या खोलीचं दार उघडून आपण दोघे बाहेर पडतो,
तुझा चेहरा फुललेला, माझा चेहरा अजूनही तुझ्यामध्येच फुललेला. तू भिजला फूल दिसतेस, पावसात उठली हूल दिसतेस, कुठेही घेऊन चल असं कडेवरच मूल दिसते. वेटर सगळे आपल्याकडेच पाहत राहतात. गेलला कोणीतरी खवचट ओरडतो, कौवे के हात मी रसगुल्ला. तू तात्काळ तशीच थांबतेस, झटकन मागे वळून बघतेस, माझा हात घट्ट धरून पुन्हा तडक मारून गाठतेस. बाहेर पाऊस मुसळधार आता वाढत असतो, तितक्यात हळूच एक कावळा खिडकीत येऊन बसतो. पंख छिंब भिजलेले डोळे मिट्ट मिट्टलेले कावळ्याकडे पाहून तू माझ्याकडे बघतेस. पावसात चिंब भिजलेली एक चिमणी दिसतेस. अशासाठी कधीतरी दुसऱ्या दिवशी सकाळी चिमणी होऊन जिव्हाळी समजून घ्यायला येशील का? कुठल्या तरी एका पावसाळी दुपारी सहज सोप्प बोलत तुडुंब गर्दीत माझ्यासोबत अनोळखी शहरात भिजत चिंब दुसऱ्या प्रहरात चालत जायला येशील का? चालत जायला येशील का? मंडळी, तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM वर एक स्पेशल सेगमेंट म्हणजेच कवितांच्या गाभाऱ्यात. फेमवर एक स्पेशल सेगमेंट म्हणजेच कवितांच्या गाभाऱ्यात सौमित्र गारवा स्पेशल.

0: हा, काय सुंदर लेखणी आहे ना सौमित्राची. आता कळलं ना सौमित्र आपल्याला का हवे हवेसे वाटत असतात. त्यांची गोष्टच वेगळी आहे. ही कविता आणि त्यांचं हे गाणं ऐकल्यावर मस्त वेलची आलं टाकून वाफाळलेला चहा शांतपणे पावसात आपल्या जवळच्या व्यक्तीसोबत एकाच छत्रीत शेअर करून आनंद लुटण्याचा मूड झालाय ना. आपण अनेकदा लयबद्ध कविता वाचत असतो पण मुक्त छंद रचनेत जीव ओतून ओसंडून भावनांची उधळण करणाऱ्या सौमित्राची बात कुछ और है. सौमित्र हे प्रख्यात मराठी कवी राष्ट्रीय पुरस्कार विजेते यांचे टोपण्णा. आपल्या संवेदनशील हळव्या आणि थेट मनाला भिडणाऱ्या कवितांसाठी ते ओळखले जातात. कवी म्हणून त्यांचा गारवा हा गीत संग्रह आणि त्यातील कविता अतिशय लोकप्रिय आहेत. त्यांच्या कविता मुख्यतः प्रेम पाऊस सामाजिक अवस्थेवर भाष्य करतात. अभिनेता म्हणून त्यांनी अनेक गाजलेल्या मराठी आणि हिंदी चित्रपटात उत्कृष्ट भूमिका साकारल्या आहेत. त्यांना नटरंग जोगवा आणि फँड्री यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी गौरवण्यात आले. पुरस्कार म्हणून उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना राज्यस्तरीय आणि फिल्मफेअर मराठी पुरस्कारांनीही सन्मानित केले आहे. त्यांची इतर कामे म्हणजे हिंदीतील प्रसिद्ध कवी गुलजार यांच्यासोबत बात पश्मीने की हा काव्य कार्यक्रमही ते सादर करतात. त्यांचा आणि तरीही मी हा अतिशय गाजलेला आणि पुरस्कार प्राप्त कविता संग्रह आहे. याशिवाय बाऊल हा त्यांचा आणखी एक प्रसिद्ध कविता संग्रह. त्यांच्या कविता वास्तववादी शहरी जीवनाचे चित्रण करणारे आणि भावनांना स्पर्श करणारे असतात. पण कवी म्हणून सौमित्र हे खूप प्रतिभावान आहेत. त्यांची प्रतिभा त्यांची संवेदनशील शब्दातून आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळते. बाऊल या काव्य संग्रहातून जीवनाचं सत्य आणि माणसा माणसातील तडजोड आणि दृष्टिकोन अगदी वास्तविकरित्या मांडलेली आपल्याला वाचायला मिळते. त्यांची लेखणी वैचारिक सामाजिक आणि जिव्हारी चटका लावणारी प्रश्न आणि त्यांची रास्त उत्तर यातून बोलक करणारी कविता विचारांची तळमळ वाढवून बेचैन करते हे अगदी तितकंच खरे. तशीच एक बेचैन करणारी आणि संवेदनशील कविता मी आता वाचून दाखवते आणि कवितेचं शीर्षक आहे एवढं मात्र खरं. हिच्या मिठीत तिची ऊब शोधणं नाही बरं. हिच्या मिठीत तिची ऊब शोधणं नाही बरं. मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं. हिचा हात घट्ट हातात ठेवला जर धरून तुझ्या माझ्या साऱ्या जागा पाहिल्या पुन्हा फिरून विसर विसर विसरताना पाहिलं तुला स्मरून तू होतीस नव्हतीस पण हिच असणं होत. तू होतीस नव्हतीच पण हिच असणं होत. सोबत माझ्या हिच असणं म्हणजे तुझे नसणं होत. खरं सांगू हिच्या डोळ्यात माझं फसणं होत. हिच्याच सोबत बांधीन म्हणतो मनामधली खरं. हिच्याच सोबत बांधीन म्हणतो मनामधली घरं. मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं. मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं. असे तसे कसे तरी जगतात काही जण. असे तसे कसे तरी जगतात काही जण. तसं हिला जरा जरा कळतंय माझं म्हण. संध्याकाळी गप्प होतो हेही हिला कळलं. संध्याकाळी गप्प होतो हेही हिला कळलं. तुझी बाजू घेऊन हिने खूप मला छळलं. खरंच मला ठाऊक नाही हिचं जुनं काही. खरंच मला ठाऊक नाही हिचं जुनं काही. कुणास ठाऊक का मी विचारलंही नाही. आई म्हणते सोडून द्यावं सगळं भलबुर. आई म्हणते सोडून द्यावं सगळं भलबुर. मी तुला विसरत चाललोय, मी तुला विसरत चाललोय एवढं मात्र खरं, मी तुला विसरत चालले एवढं मात्र खरं. तुझ्यासारख्या आता मी कारण नसता हसतो, तुझ्यासारखा आता मी कारण नसता हसतो कोणास ठाऊ, तेव्हा मी हिला कसा दिसतो. तुझ्या आठवण आहे हिला आधी कळतं, तुझी आठवण येत आहे हिला आधी कळतं, माझ्या आधी डोळ्यामधून हिच्या पाणी ढळत. ओट टेकवते गालावर समजून घेते मला, ओट टेकवते गालावर समजून घेते मला, भळभळणाऱ्या जखमेवर हे असं साजूक तूप, भळभळणाऱ्या जखमेवर हे असं साजूक तूप, जगण्यासाठी आता मला एवढाच आहे सुख, जगण्यासाठी आता मला एवढंच आहे सुख. तुला मी विसरत चाललंय एवढं मात्र खरं, तुला मी विसरत चाललंय एवढं मात्र खरं, एवढं मात्र खरंच. काय सुंदर ओळी आहेत ना. सौमित्रकडून असा विचार करणं खरंच स्वाभाविक आहे, पण असा विचार दुसरं कोणीच करू शकत नाही. पण मित्रांनो, पाऊस नेहमीच आनंदाचा उत्सव नसतो. कधी कधी बाहेर कोसळणारा पाऊस मनातल्या विरहाच्या अश्रूंसारखा वाटायला लागतो. तेव्हा ती व्यक्ती सोबत नसते, तेव्हा ती पावसाळी रात्र कोंडल्यासारखी असते. गारवा अल्बममधलं हे पुढचं गाणं आपल्याला त्याच विरहाच्या आणि एकांताच्या प्रवासात घेऊन जातं. तिथे रात्र आहे, पाऊस आहे, आठवणी आहेत, पण ती व्यक्ती नाही. ऐकूया हे मनाचा ठाव घेणारं सुंदर गाणं.
1: मुसळधार पाऊस खिडकीत उभी राहून पहा, बघ माझी आठवण येते का. हात लांबव, तळहातांवर झेल पावसाचं पाणी, इवलसं तळ पिऊन टाक, बघ माझी आठवण. वाऱ्यानं उडणारे पावसाचे थेंब चेहऱ्यावर घे, डोळे मिटून घे, तल्लीन हो. नाहीच जाणवलं काही तर बाहेर पड, समुद्रावर ये, तो उधाणलेला असेलच. पाण्यात पाय बुडवून उभी राहा, वाळू सर केले पायाखाली, बघ म्हणजे आठवण येते का. मग चालू लाग, पावसाच्या अगणीत सोया टोचून घे, चालत राहा पाऊस थांबेपर्यंत, तो थांबणार नाहीच. शेवटी घरी ये, साडी बदलू नकोस, केस पुसू नकोस, पुन्हा त्याच खिडकीत ये. आता नवऱ्याची वाट बघ माझी आठवण येते का. दारावर बेल वाजेल, दारू घड, नवरा असेल, त्याच्या हातातली बॅग घे, रेनकोट तो स्वतःच काढे. तो विचारील तुला तुझ्या भेजण्याचं कारण, तुम्हण घर गळतंय, मग चहा कर, तूही घे. तो उठून पंकज उदास लावील, तू तो बंद कर, किशोरीचं सहेला रे लाव, बघ मजा आठवायचे का. मग रात्र होईल, तो तुला कुशीत घेईल,

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधा या सेगमेंटमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो आणि अर्थातच छान छान गाण्यांचा आस्वाद सुद्धा घेत असतो. तर आज आपल्या विविधा सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत पावसाळा आणि त्याच्याशी निगडीत रानभाज्या, फुलं आणि अजून काही घटकांविषयी. तेव्हा कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मंडळी, पावसाळ्यात विशेषत अनेक प्रकारच्या रानभाज्या या नैसर्गिकरित्या उगवत असतात आणि या भाज्या केवळ चवीलाच चांगल्या नसतात तर त्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत गुणकारी असतात. औषधी गुणधर्मामुळे त्यांना पारंपरिक आहारात अतिशय महत्वाचं असं स्थान आहे. सगळ्यात पहिले आपण बोलणार आहोत कुरडूविषयी. कुरडू ही भाजी एक सामान्य रानभाजी असून ती शेतात आणि पडीक जमिनीत अगदी सहज उगवते. याची पानं ही गोलाकार आणि लांबट असतात. औषधी गुणधर्मासाठी सुद्धा ही अतिशय महत्वाची असते. ही भाजी पचायला हलकी असते आणि पित्तनाशक अशी मानली जाते. त्वचा विकार आणि चरबी कमी करण्यासाठी ही अतिशय उपयुक्त असते. यात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. याच्या बियांचा उपयोग अतिसार, नेत्ररोग, रक्तदोष आणि मूत्ररोग यांच्यावर केला जातो. ही भाजी एक झुडूपवर्गीय वनस्पती असून पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. त्वचा रोगावर, उदाहरणार्थ खरूज, नायटा, गजकर्ण यांसारख्या या रोगांवर, त्वचा रोगांवरती अतिशय उपयुक्त असा हा टाकळा. याच्या पानांचा लेप किंवा भजी ही त्वचा विकारांवर अतिशय गुणकारी असतात. पोटातले कृमी कमी करण्यास, पित्त, श्वास, खोकला आणि हृदयविकारावर सुद्धा ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. याच्यापुढे आपण जाणार आहोत आणि बोलणार आहोत डेंडा. डेंडा ही भाजी पावसाळ्यात उगवणारी एक रानभाजी आहे. ही रक्ताच्या वाढीसाठी अतिशय पोषक आहे. त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी अशी ही भाजी. ही गुणाने उष्ण असून शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी मदत करते. पोटातली जखम बरी करण्यासाठी सुद्धा ही डेंडा ही भाजी उपयुक्त ठरते. टाकळा हा शहरी भागात सुद्धा आपल्याला अगदी सहजरित्या कुठेही पाहायला मिळतो. कुरडू नंतर आपण दुसरी भाजी बघणार आहोत जिचं नाव आहे टाकळा. मंडळी, रानभाज्या या खरं तर आपण जेव्हा रेल्वेतून जात असतो तेव्हा आपल्या दोन्ही बाजूला, ट्रॅकच्या बाजूला सुद्धा आपल्याला अशा रानभाज्या बघायला मिळतात. याशिवाय आपल्या घरात सुद्धा, कुंडीत सुद्धा बऱ्याचदा असं होतं की आपण एखादं झाड लावलेलं असतं, एखादं रोपटं लावलेलं असतं आणि त्याच्या शेजारी पावसाळ्यामध्ये स्पेशली एखादं रोप उगवतं पण त्याचं नाव आपल्याला माहिती नसतं आणि बऱ्याचदा या रानभाज्याच असतात. मगाशी म्हटलं तसं टाकळा हा अगदी सहजपणे कुठेही उगवतो आणि त्याची पानं सुद्धा विशिष्ट रचनेची असल्यामुळे ती अगदी सहज आपण ओळखू शकतो. जर आपल्याला या रानभाज्यांविषयी माहिती नसेल तर आपण गुगल करून सुद्धा, त्यांची नावं टाकून किंवा रानभाज्यांची यादी, त्यांची लिस्ट कोणती आहे असं करून सुद्धा या रानभाज्या आपण अगदी सहज ओळखू शकतो. विविधामध्ये आपण बोलतो आहोत रानभाज्यांविषयी आणि दिंडा आणि कुरडू विषयी आपण बोललो. याच्यानंतर आपण बोलणार आहोत फांगूळ या रानभाजीविषयी. ही भाजी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. फांगूळ जीवनसत्व क चा चांगला स्रोत आहे. गोवर, कांजण्या, नेत्रविकार, पित्तविकार आणि मूळव्याधी यांच्यासारख्या व्याधीमध्ये सुद्धा ही अतिशय उपयुक्त ठरते. त्वचेतला दाह आणि उष्णता कमी करण्यासाठी ही उपयुक्त आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि जीवनसत्व अ मुबलक असलेली फांगुळा ही एक रानभाजी. तसंच हृदयाचं आणि डोळ्याचं आरोग्य राखण्यास सुद्धा ही अतिशय महत्वाची आहे आणि वजन कमी करण्यासाठी फांगुळ ही एक उपयुक्त अशी भाजी आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत भारंगी या भाजीविषयी. भारंगी ही भाजी एक बारमाही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. भारंगीची भाजी सर्दी, खोकला, ताप तसंच छातीतला कफ कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. श्वसन विकारांवर आणि दम्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे. पचनशक्ती सुधारण्यास सुद्धा ही मदत करते आणि सांधेदुखीवर ही भाजी अत्यंत गुणकारी मानली जाते. आपण बोलणार आहोत कंटोळी या रानभाजीविषयी. ही एक वेलवर्गीय वनस्पती असून तिचं फळ कारल्यासारखं दिसतं पण आकाराने थोडंसं लहान असतं. कंटोळी अनेक जीवनसत्व आणि फायबरने परिपूर्ण अशी आहे आणि अनेक आजारांवर ही अतिशय उपयुक्त आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत रान भेंडीविषयी. ही भाजी नैसर्गिकरित्या उगवणारी भेंडीसारखीच दिसते. रान भेंडी ही अशक्तपणा दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा ती फायदेशीर आहे.
यात फायबर, प्रथिन आणि लोह हे अतिशय भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. या काही भाज्या आहेत आणि या व्यतिरिक्त सुद्धा अनेक रानभाज्या आहेत. पण सगळ्याच रानभाज्या सगळीकडेच उगवतात का? तर नाही. हवामान आणि ठिकाण यानुसार सुद्धा रानभाज्यांमध्ये फरक आढळून येतो. याच्यानंतर आघाडा, अंबाडी, कुळमुळी, रान आलं, शेऊळ, घोळ, काटवल यांसारख्या सुद्धा अनेक रानभाज्या आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात आणि ज्यांचे स्वतःचे असे औषधी गुणधर्म आहेत आणि अतिशय खूप फायदे आहेत. तर या रानभाज्यांचा आपण नक्कीच आपल्या जेवणात वापर केला पाहिजे, आपण सेवन केलं पाहिजे. कारण या काही महिन्यांपुरताच असतात आणि जसा पावसाळा संपतो त्यानंतर आपोआप या आपल्या नजरेआड होतात, या दिसत नाहीत. पुन्हा पुढच्या वर्षी जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा या आपोआप उगवतात आणि यांचा आस्वाद आपल्याला घेता येतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही रासायनिक खतांच्या किंवा कीटकनाशकांच्या वापराशिवाय या उगवतात, या वाढतात आणि त्यामुळे आरोग्यासाठी अतिशय सुरक्षित आणि पौष्टिक मानल्या जातात. कारण बाकीच्या ज्या भाज्या असतात त्यांची मागणी जास्त असल्यामुळे खतांचा अतिरेक वापर असतो, अर्थात त्या बारमाही सुद्धा असतात. पण या फक्त पावसाळ्यात असल्यामुळे, या आपोआप उगवत असल्यामुळे अर्थातच कुठल्याच खताचा वापर नसतो, अगदी सेंद्रिय प्रकारे त्या वाढलेल्या असतात. त्यामुळे या भाज्यांचा आपण नक्कीच आपल्या आहारात समावेश करायला हवा. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आजच्या सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत वेगवेगळ्या रानभाज्या तसंच रानफुलांविषयी जे पावसाळ्यात उगवतात. तर आपण आता वळणार आहोत वेगवेगळ्या रानफुलांकडे. साधारण ऑगस्ट पासून या हिरवळीवर विविध रंगात हसरी फुलं, गवत, झुडपं वेलींवर झुलताना दिसतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने म्हणजे रानफुलाच्या अगदी बहराचे असतात. रानफुलं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिले येतं ते म्हणजे कास पठार. महाराष्ट्रात रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेलं कास पठार सुद्धा आता फुलू लागलंय. सीतेची आसव, कारवी, मुसळी, कंदील सारखी अनोखी रानफुलं या पठारावर असंख्य प्रमाणावर बहरतात. केवळ कासचं पठारच नाही तर सगळ्याच रानावनात, डोंगर दऱ्यांमध्ये, अगदी शहरातल्या रस्त्यांच्या कडेला सुद्धा जिथे मातीचा थोडासा संपर्क आहे किंवा अंश आहे तिथे सुद्धा वेगवेगळी रंगीबेरंगी रानफुलं आपल्याला पाहायला मिळतात. रानात ओसाड जागी आता कुरडूचं गुलाबी, कवळ्यांची पिटुकली हळदी रंगाची फुलं, तसंच पिवळ्या रंगाचा गालिचाच जणू काही अंथरला आहे असं आपल्याला भास करतात. कवळ्यांची पिटुकली ही हळदी रंगाची फुलं असतात, ही बघताना अतिशय सुंदर दिसतात. पिवळा गालिचा अंथरलाय असं आपल्याला भास होतो. तसंच तेरडा, आता तेरडा म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे की जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा सगळीकडे फुल मार्केटमध्ये वगैरे तेरड्याची फुलं आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यात रंगाच्या छटा पण इतक्या सुंदर असतात. गुलाबीपासून लाल, केशरी अशा वेगवेगळ्या छटांची ही फुलं तेरड्याची आपल्याला पाहायला मिळतात. तर ही बहुरंगी तेरड्याची फुलं आपलं मन अगदी सहज प्रसन्न करतात. केनची पांढरी तुतेरी सारखी फुलं, त्याच्यानंतर रान हळदीचे तुरे, तर कुठे कळलावीची लाल पिवळी, त्याला आपण हळदी कुंकू असं म्हणतो, ती फुलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मध्येच कुठेतरी पांढरी तर निळी गोकर्ण आपल्याला पाहायला मिळते. तसंच रानतिळ्याच्या फुलांना सुद्धा आता बहर आलेला दिसतो. हिरव्या रंगातले लव्यांचे तुरे आपल्याला डोलताना दिसतात. ही सगळी सहज पाहता येणारी फुलं पण असंख्य सूक्ष्म सुंदर फुलं सुद्धा आपल्याला निरखून पाहता येतात. जर आपण यांच्याकडे निरखून पाहिलं, अगदी आपण जवळजवळ गेलो, तर आपल्या लक्षात येतं की अनेक अशी फुलं असतात जी डोळ्यांना सहजरित्या दिसत नाहीत पण ती असतात, अगदी सूक्ष्म अशी फुलं असतात. फुलांसोबत गवताचा सुद्धा एक मंद सुगंध हा दरवळत असतो. श्रावणातला ऊन पावसाचा खेळ, इंद्रधनुष्याचं कमान आणि ही रान फुलं एक सुखद, मनाला अगदी आनंद देणारा असा देखावा आहे. या दिवसात फक्त जमिनीवरच नाही तर पावसाळी डबक्यांमध्ये, अगदी नाल्यांमध्ये, तलावांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या रंगाची फुलं आपल्याला वहरलेली दिसतात. सफेद गेंद, कमळासारखी दिसणारी वॉटर लिली, तसंच इतर काही पाण वनस्पती सुद्धा या दरम्यान फुललेली दिसतात. आणि अगदी आपण जी घरात जी कुंडीत रोपं लावलेली असतात त्यांना वर्षभर तितका बहर येत नाही, पण जेव्हा पाऊस पडू लागतो तेव्हा असं रेन लिली बहरते. तसं जास्वंद किंवा तगर किंवा इतर अनेक वनस्पती ज्यांना फारशी फुलं इतर वेळी येत नाही त्यांना सुद्धा अगदी बहर या पावसाळ्यात येतो. या रानफुलांच्या वृक्षवेलींचं आपल्या मराठमोळ्या सणांमध्ये खूप महत्व आहे. नागपंचमीला कळलावी आणि इतर काही वेली नागोबाला वाहण्यात येतात. काही ठिकाणी तेरडा, कळलावी, लवे यांच्यापासून पीठवरी गौरी बसवल्या जातात. नवरात्रात गावांमध्ये रानटी घोसाळ्याची पिवळी फुलं, रानभेंड्यांची आणि इतर काही फुलांच्या माळा चढवल्या जातात.
मंडळी, आपण या रानफुलाविषयी आपण बोलतो आहोत. या रानफुलांच्या वाटेवरून आपण फेरफटका मारला, कोणकोणत्या रंगाची फुलं आहेत यांचं वर्णन आपण जाणून घेतलं, आणि या रानफुलांना न्याहाळून यांना आपल्याकडे कोणी पाहतंय याचं आपण समाधान देऊ. या नक्कीच आपण कास पठार किंवा तुमच्या माहितीत जर एखादं असं ठिकाण असेल जिथे ही रानफुलं मुबलक प्रमाणात पाहायला मिळतात तिथे नक्की जाऊया. फक्त काळजी एवढीच घ्यायची आहे की आपण कुठल्याही प्रकारची नासधूस करायची नाहीये. निसर्गाची किंवा या बघताना अनुभवताना आनंद द्यायचा आहे आणि मग तो घ्यायचा आहे, तेव्हा नक्की ही गोष्ट आपण लक्षात ठेवणार आहोत. आता आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि याच्यानंतर छान गाणी ऐकून झाल्यावरती कवितांकडे वळणार आहोत, कारण पावसाळा आणि कविता हे समीकरण सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

मंडळी, पावसाळा म्हटलं की कविता ही आलीच. बरेच कवी या पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात आणि याच दरम्यान त्यांच्या काव्य कल्पनांना धुमारे फुटत असतात. तर याच निमित्ताने आपण काही पावसाळ्यातल्या छान छान कवितांचा आस्वाद घेणार आहोत. सगळ्यात पहिली कविता आहे बा भ बोरकर यांची. गडद निळे जलद भरूनी आले, गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. दिन लंघुनी जायगिरी पद उमटे क्षितिजावरी, पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे, गडद निळे जलत भरूनी आले. धुंद सजल हसित दिशा तृणपर्णी सज्ज तृषा, तृप्तीचे घन घनात बघुनी मन निवाले, गडद निळे जलत भरूनी आले. उतट बघुनी हरी करुणा हरित धरा हो गहना, मंदाकिनी वरुणी धवल विहग वृंद डोले, गडद निळे जलद भरुणी आले. रजत नील ताम्र नील स्थिर पलजल पल सलील, हिरव्या तटी नावांचा कृष्णमेळ खेळे, गडद निळे जलद भरुणी आले. मीन चमकुनी उसळे जलबलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले. मीन चमकुनी उसळे जलबलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले, गडद निळे जलद भरूनी आले. धूसर हो क्षितिज त्वरित घोर पथी अचल चकित, तृण विसरुनी जवळील ते खिळवी गगनी डोळे, गडद निळे जलद भरूनी आले. गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. अतिशय सुंदर असं हे पावसाळ्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. टप टप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब, वत्सल ये वास भूमी आशीर्वच बोले. गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. याच्या पुढची कविता आहे दत्ता हलसगीकर यांची. ही सुद्धा पावसावरची एक सुंदर अशी कविता आहे. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, अश्रुंतनी अर्थ भारून यावा तसा थेंबा थेंबात ये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट माती तुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊन ये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट माती तुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊन ये पावसा. सभोती पहा वृक्ष ओसाड राने नदीपात्र झाले रिते कोरडे, निळाभोर घेई पिसारा मिटोनी दयावंत होऊन ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, दिशा हंबराव्या तशी हंबरवनी व्याकुळ झाली गुरे वासरे, त्या दिन जीवामुखी घास द्याया पान्हापरी ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. आता सोसवेना अदैवी उन्हाळा किती रम्य संसार झाले मुके, घरा अंगणा जीवना शांत वाया तू देवता रूप ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा. तुला आण आहे तृणांची फुलांची सुन्या झोपडीतल्या रित्या वाडग्यांची, कवितेतुनी माझी या भाव येती तसा प्राण होऊन ये पावसा. जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा.
कवी दत्ता हलसगीकर यांची ही पावसावरची कविता खरंच अगदी मनाला स्पर्शून जाते. यात अगदी आर्त भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे की पावसा तू ये आता. सगळ्या परीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे, पावसालाही हाक दिली आहे की लवकरात लवकर, जितक्या लवकर शक्य आहे तू ये कोसळ. पावसाच्या कविता या इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेल्या आहेत. प्रत्येक कवीची कल्पना पावसापरी ही एकदम वेगळी आहे. पुढची कविता आपण बघणार आहोत कवी अनिल यांची. पावसा पावसा किती येशील, पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसा पावसा थांब ना थोडा, पावसा पावसा थांब ना थोडा, पिळून काढून झालेले केस बांधू दे एकदा सैल अंबाडा. पावसा पावसा लप ढगात, पावसा पावसा लप ढगात, साग फुलांची कशिदा खडीची घालू दे तंगशी चोळी अंगात. पावसा पावसा ऊन पडू दे, पावसा पावसा ऊन पडू दे, वाळाया घातला हिरवा शालू चापून चोपून तिला नेसू दे. पावसा पावसा पहा ना जरा, जांभळ्या फुलांचा देव बाभळीने वेणीत घालाया केला गजरा. पावसा पावसा आडोशातून, पावसा पावसा आडोशातून साजरा शृंगार रानराणीचा दुरुन न्याहाळ डोळे भरून. पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील. पावसाच्या कविता आपण जेव्हा बघतो ना तेव्हा मंगेश पाडगावकर, शांता शेळके, स्पृहा जोशी, संदीप खरे किंवा कितीतरी अशी नावं घेता येतील की ज्यांनी आपल्या परीने त्यांच्या दृष्टिकोनातून इतक्या सुंदर कल्पना मांडलेल्या आहेत पावसाबद्दलच्या. तर अजून एक कविता आहे कवी ग्रेस यांची. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने. डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती, दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती. पेटून कशी उजळेना, पेटून कशी उजळेना ही शुभ्र फुलांची ज्वाला, ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला. संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा. पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजा आली दुःखाच्या मंद सुराने. एक ही सुद्धा मनाला अगदी स्पर्शून जाणारी अशी सुंदर, अगदी सुंदर अशी कविता. मंडळी, आचार्य 90 FM वरती आपण पावसाळा आणि कविता यांचा आस्वाद घेतो आहोत. खरं तर पावसाळा आणि कविता हे इतकं छान समीकरण आहे, मला वाटतं प्रत्येक कॉलेजला जाणारा विद्यार्थी असेल किंवा शाळकरी विद्यार्थी असेल त्याला कधी ना कधी असं वाटलं असेल की आपण सुद्धा एक कविता नाही अगदी पण चारोळी तरी किमान करून पाहूया. आणि हा ऋतूच असा आहे की काही ना काहीतरी नक्की आपल्याला सुचतंच. तर अजून एक छान कविता आपण बघणार आहोत आता. असा उशिरा आलेला पाऊस, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती कपाळीच्या घामामध्ये मिळवावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, पाठीवरतून निथळू द्यावा. कोरडे पडले ओठ उघडून वरच्यावरती चुंबून घ्यावा, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, खोटे भरवसे देत राहणे बहाणे सांगणे वेळा चुकवणे. सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, वाट पाहणे अधीर होणे, पाप शंका मनी उभ्या ठाकणे पोटी धस्स होणे धुसफुसणे. त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा, पाठघड्यांवर बसवून त्याच्याशी
गोड कौतुकाचा खेळ खेळावा. असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा. असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा. कवी अनिल यांची अजून एक ही पावसावरचीच सुंदर अशी कविता. याच्यानंतर आपण पुढच्या कवितेकडे वळणार आहोत मंडळी. पुढची कविता आहे गदिमा यांची. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार. भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार. तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ. तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ. भरारतो रानवारा तसा झाडा झुडपात. भरारतो रानवारा तसा झाडा झुडपात. पियुनिया रानवारा खोंड धावे वारे माप. पियुनिया रानवारा खोंड धावे वारे माप. येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप. अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत. अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत. उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलित. धारा वर्षता करून धारा वर्षता वरून बैल वशिंड हालवी. आवेळीच फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी. आवेळीच फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी. प्रत्येक कवी किंवा कवयित्री त्यांच्या नजरेतून त्यांच्या दृष्टीतून हे काव्य स्फुरत असतात आणि प्रत्येकाची कविता ही तितकीच सुंदर आकर्षक आणि मनमोहक वाटते. याचा परिचय आपल्याला या काही कवितांमधून नक्की आला असेल. पावसामध्ये अजूनही अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपलं सहज लक्ष जातं. जसं पावसाळ्यात जे येणारे सण असतात त्यांच्याकडे सुद्धा आपण अगदी वेगळ्या दृष्टीने बघत असतो. कारण पाऊस येतानाच कोसळतानाच आपल्या बरोबर अतिशय आनंद आणि सृजनाच्या गोष्टी घेऊन येतो. त्यामुळे प्रत्येक सरीसोबत प्रत्येक कोसळणाऱ्या या पावसाच्या सरीसोबत आपण सुद्धा अगदी सर्जनशीलपणे नवीन नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच म्हटलं की या पावसाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी स्फुरतात सुचतात आणि करण्याची इच्छा होते कारण हा ऋतूच असा आहे. मंडळी आजच्या विविध या सेगमेंटमध्ये आपण पावसाळा आणि निसर्गाची किमया याविषयी बोललो. सुरुवातीस आपण रानभाज्यांविषयी बोललो त्याच्यानंतरही बोललो आणि अगदी जाता जाता काही छानशा कवितांचा आस्वाद घेतला. आजचा विविध हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल याची मी खात्री बाळगते. मला सुवर्णाला याच नोटवर इथे निरोप द्या. भेटूया पुन्हा नवीन भागात असेल याची मी खात्री बाळगते. मला सुवर्णाला याच नोटवर इथे निरोप द्या. भेटूया पुन्हा नवीन भागात विविध या सेगमेंटमध्ये. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत अर्थात RJ सुवर्णासोबत. नमस्कार.

नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM मध्ये मी तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. सोच या सेगमेंटमध्ये आपण विशेष पाहुण्यांना आमंत्रित केलेलं आहे आणि सोचचा विषयही आपल्या दैनंदिन जीवनातला आणि सध्या गाजत असलेला विषय आहे, तर त्याबद्दल मी सांगणारच आहे.

0: आज आपल्या पाहुण्यांना आपण आमंत्रित करूया. तपस्या नेवे आपल्या सोबत आहेत. मॅम नमस्कार.
1: नमस्कार,
0: मनपूर्वक स्वागत तुमचं. तपस्या नेवे मॅडम या ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून काम पाहतात. ग्रंथपाल पदावरील त्यांचा कामाचा अनुभव 9 वर्षांहून अधिक आहे आणि सध्या अंबरनाथ नगर परिषद संचालित शिवप्रेरणा ग्रंथालय अभ्यासिका आणि साहित्य संशोधन केंद्र या इथे त्या ग्रंथपाल म्हणून कार्यरत आहेत. अनेक वाचन संस्कृती विषयक उपक्रम त्या राबवत असतात आणि मराठी आठव दिवस तसंच मराठी भाषा दिवस या निमित्तानं ते मुलांनाही घडवत आहेत आणि आपल्या समाजामध्ये सुद्धा समाज घडवण्याचं मुख्य जो वाचनाचा भाग आहे सांस्कृतिक ठेवा जतन करण्याचं काम त्या पाहतात. आणि अर्थातच दिवाळी अंकांचं संपादन करणं किंवा वेगवेगळ्या पुस्तकांचं संपादन करणं या माध्यमातून त्या आपल्या भेटीला येत असतात आणि त्यांचं स्वतःचं युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देखील त्या काही सादर करतात लेख वगैरे. आणि अर्थातच वर्तमानपत्रात देखील त्यांचे काही सदर तुम्ही नक्कीच आपल्या वाचली असतील, कारण महाराष्ट्र टाइम्स मध्ये सध्या त्या वळणवाटा हे सदर लिहित आहेत आणि अश्लेषा दिवाळी अंकासाठी त्या कार्यकारी संपादक म्हणून कार्यरत आहेत. आपल्यासोबत आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी वेदांत आपल्यासोबत आहे आणि असं आम्ही असं दोघं मिळून मॅडमची मुलाखत घेणार आहे. तर सोचचा विषय यावेळी असा आहे, मराठी भाषा काल, आज आणि उद्या हा आपण विचार करणारा असा विषय निवडलेला आहे. तुकोबा अभंगातून बोलले, काल तुकोबा अभंगातून बोलले, आज स्टँडअप कॉमेडीमधून ते बोलतायत आणि उद्या एआयच्या माध्यमातून तुकोबांच्या गाथा आपल्याला भेटीला येतील. तर अशी मराठी कालप्रवाहाच्या माध्यमातून बदलते आहे आणि बदलत्या मराठीचं आणि महाराष्ट्राचं भवितव्य काय असेल हे आज मॅडमकडनं थोडासा धांडोळा घेण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर या विषयावर आम्ही सोच्या माध्यमातून प्रकाश टाकणार आहोत. तर मॅडम सुरुवात करूया तुमची परवानगी असेल तर. तर अर्थातच पहिला म्हणजे संत ज्ञानेश्वरांपासून ते आता पु ल देशपांडे पर्यंत आपण म्हणूया मराठी अशी प्रवाही आहे. तर काय मराठीचा प्रवास कसा कसा झाला त्याविषयी थोडस तुम्ही मार्गदर्शन करा.
1: खरं तर मी काही मार्गदर्शन वगैरे करण्यामध्ये मोठी नाहीये. मी पण अगदी नवीन असं पण होतकरू लेखक असं म्हटलं तरी चालेल, कारण मराठी भाषा हीच मुळात 2200 वर्षांहून अधिक जुनी आहे आणि म्हणून तिला अभिजात मराठी भाषेचा दर्जा 2024 मध्ये मिळाला. खरं तर ती अभिजात होतीच, फक्त एक आपण म्हणतो ना की त्याच्यावरती शिक्कामोर्तब जे झालं केंद्र शासनाकडनं जे काही योजना असतात त्या योजनांमध्ये या भाषेचा समावेश झाला.
0: अच्छा.
1: आणि मराठी अभिजात आहे कारण 2200 वर्षांहून म्हटलं तसं ती जुनी आहे. प्रत्येक टप्प्यावरती बदलत गेलेली आहे, कारण आपण म्हणतो की भाषा प्रवाही असते. प्रवाही म्हणजे काय असतं की पाण्याचा प्रवाह असतो, तो प्रवाह वाहत जाताना सोबत जे जे काही येईल ते घेऊन सोबत जाऊन पुढे वाहत जातो. तशी आपली मराठी भाषा आहे ही अगदी त्या 2200 वर्ष जुनी जी भाषा तुम्ही बघितली तेव्हापासून ती टप्प्याटप्प्याने ती बदलत गेलेली आहे आणि आज आपण जे मराठी बोलतो तिथपर्यंत ते येऊन पोहोचलेली आहे. मग याच्यावरती मुख्य करून जे काही बदल झाले ते तिच्या काय म्हणतात की भाषेच्या बोलण्यामध्ये सुद्धा ते बदल होत गेले, बोली भाषेत सुद्धा ते बदल होत गेले. कारण त्याच्यामध्ये पूर्वी जर फारसी आणि अरबी भाषेचा प्रभाव असेल तर कालांतराने त्याच्यावरती हिंदी आणि इंग्रजीचा प्रभाव आपल्याला आता दिसून येतो.
0: अच्छा.
1: की आता जर आता ह्या कॉलेजच्या आता हा कॉलेजचा विद्यार्थी आपल्याबरोबर बसलाय आता ते जे मराठी बोलतात त्याच्यामध्ये नक्कीच त्यांच्या एका वाक्यामध्ये हिंदी शब्द पण असेल, मराठी शब्द पण असेल आणि इंग्रजी शब्द पण असेल. आज मला लेट झाला
0: बरोबर
1: असं ते सहज बोलून जातात किंवा आपणही बोलतो, कारण हे आता आपलं सवयीचं झालेलं आहे. ही भाषा बोलणं ही आजची आपली मराठी भाषा झालेली आहे. पण साहित्यिकांच्या दृष्टीने पण विचार केला जसं तुम्ही म्हणालात की संत ज्ञानेश्वर, तर सगळ्यात पहिले ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी ज्यावेळेस मराठीमध्ये आणली म्हणजे भगवद्गीता जी मराठीमध्ये आणली त्यांनी ज्ञानेश्वरीच्या रूपामध्ये, तर तीच मुळात की सामान्य लोकांना ते समजली पाहिजे. कारण संस्कृत प्रचुर भाषा ही सामान्य लोकांना समजण्यासारखी नव्हती, त्यात जे ज्ञान आहे तत्वज्ञान आहे ते सामान्य लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून ते मराठीमध्ये आलं आणि मग तिथून ती मराठी भाषा जी आहे ती प्रवाही आणखी होत गेलं की सामान्य लोकांपर्यंत ते पोहोचलं. मग तुकाबोबांच्या अभंगाने तर ती प्रत्येकाच्या ओठी आली, कारण तुकारामांचे अभंग जे आहेत ते मुखोद्गत होते प्रत्येक. आणि म्हणून आज एवढे 800 वर्ष होऊन गेले तरी सुद्धा आपल्याला संत वाङ्मय प्रत्येकाच्या ओठावर असतात. ते अभंग इतके गाजले त्याच्या,
0: किंवा आपण म्हणतो ना तुकोबांच्या गाथा बुडणार नाही तर त्या तरल्या, तर त्या अशा
1: माध्यमातून
0: तरल्या.
1: कारण प्रत्येकाच्या ओठी ते अभंग, एका व्यक्तीला जर एक अभंग पाठ असेल तर असे अनेक लाखो लोकांचा समुदाय होता जो त्यांना आत्ताच्या भाषेमध्ये फॉलो करणार होता. तर त्याच्यामुळे ते साहित्य तेवढं प्रवाही राहिलं. आणि मग पुढे कालांतराने मग कुसुमाग्रज आहे किंवा पु ल देशपांडे आहेत की यांनी ती भाषा समृद्ध केली आणखी. आणि आत्ताच्या काळामध्ये आत्ताचं साहित्य जर तुम्ही बघाल, म्हणजे जे आत्ता आपण म्हणू की आत्ताच्या पिढीतले जे आहेत की प्रणव सखदेव असेल किंवा
0: नीरजा
1: किंवा ही जी पिढी आहे, तर ह्यांची भाषा आणखी वेगळी आहे आणि यांचं लेखन आणखी वेगळं आहे. तर अशा पद्धतीने ती भाषा, समाज जसा बदलत जातो तशी ती भाषा बदलत जाते. आता आपली जेनझी आणि जेन अल्फाचा काळ चालू आहे, त्याच्यामुळे आपली भाषा आता तशी आहे. पण याचा अर्थ ती जी पूर्वीची भाषा होती तीही तेवढीच चांगली होती, तीही तेवढीच वैचारिक होती. आणि आपल्याकडे जो एक आपण म्हणतो ना की आपल्याला जी एक गती आहे ना आपल्या जगण्याला, विशेषतः मुंबईमध्ये, की ती गती आपोआप त्या भाषेमध्ये पण आलेली आहे. म्हणजे तुम्ही ग्रामीण भागात गेलात तर अजूनही ती भाषा जी मराठी भाषा जी आहे ती आपल्याला अनुभवायला मिळते. पण मुंबई पुण्यामध्ये तुम्ही गेलात तर ही जी गती आहे ती त्या भाषेमध्ये पण आलेली आहे.
0: आणि परप्रांतीय लोकांचा
1: आणि आल्यामुळे तो आणखी
0: त्या भाषेचा
1: आणखी एक
0: वेगळा विषय होईल.
1: हा जो प्रवाह आहे तो हा अशा पद्धतीने बदलत गेलाय.
0: हा, आणि मला एक विचारायचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात मराठी वेगळी होती, म्हणजे जसं ज्ञानेश्वरांच्या काळात संत वगैरे होते तेव्हा वेगळी होती आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात वेगळी झाली. आणि तेव्हाचं जर आपण साहित्य वाचायला गेलं ते आपल्याला समजून किंवा उमगत नाही लगेच, तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल?
1: किंवा आता तेव्हाचा जेव्हा तो जो शिवाजी महाराजांचा जो काळ होता त्याच्यामध्ये फारसी आणि अरबी भाषेचा खूप प्रभाव होता त्या सगळ्या एकूणच साहित्यावरती. त्याच्यामुळे त्यातले जे शब्द आहेत ते आपल्याला परिचित शब्द नाहीयेत म्हणून ते आपल्याला कठीण वाचते. पण मग काही कोशांचा आधार घेऊन किंवा आत्ता तर आपल्याला खूप सहज शक्य आहे गुगल ट्रान्सलेट हा जो प्रकार आहे ते टूल वापरून आपण ते नक्कीच हे करू शकतो. अर्थात त्यातल्या काही शब्दांची आपल्याला उकल होत नाही किंवा ते समजून घेणं की हे योग्य आहे की नाही हे मात्र आपल्याला समजून घेणं आवश्यक आहे. पण त्याचा वापर आपण निश्चित करू शकतो ते समजून घेण्यासाठी. आणि जसं त्या काळात त्यांनी राज्य व्यवहार कोश एक शिवाजी महाराजांनी तयार केला, कारण का तर बोली भाषेमध्ये आपण जे काही शब्द वापरतो तर त्यामध्ये बरेचसे शब्द असे असतात की ते इतर भाषेतून आलेले असतात. आपले मुळातले मराठीचे शब्द जे आहेत ते आपण हळूहळू वापरत नाही. आणि तसंच त्या काळातही होत होतं की फारसी आणि अरबी भाषेचा प्रभाव होता, म्हणून मग मराठी भाषेतले पर्यायी शब्द त्यांनी त्या कोशामध्ये मांडले की जेणेकरून ते शब्द आपल्या वापरामध्ये येतील आणि तो ती मराठी भाषा जी आहे ती तशी वापरली जाईल आणि त्याचा वापर वाढेल. कारण शेवटी एखादी वस्तू आपली वापरून संपते पण भाषा ही जेवढी वापरतो तेवढी ती जास्त वाढत जाते, बनत जाते, त्याचा वापर जास्त वाढतो.
0: कोशांचं तुम्ही बोललात त्यावरून मला आठवलं की विश्वकोश आणि मध्ये विजया वाड यांनी विश्वकोशासाठी भरीव असं कामगिरी केलेली आहे, तर ते विश्वकोश नेमकं काय आहेत आणि त्यातनं आपल्याला काय माहिती मिळते त्याविषयी थोडस?
1: मराठी विश्वकोश जे आहे तर त्याच्यामध्ये अतिज्ञ या बाराखडीमध्ये ज्या ज्या काही वेगवेगळ्या संकल्पना असतील, संज्ञा असतील, काही वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी असतील तर त्याचं पूर्ण माहिती त्याच्यामध्ये त्यांनी दिलेली आहे. म्हणजे एखादा शब्द घेतला आपण तर तो शब्द समजा कुठून आला आहे किंवा त्या शब्दाचा इतिहास काय असेल किंवा त्या शब्दाचा अर्थ काय आहे वेगवेगळ्या प्रकारे हे सगळं त्याच्यामध्ये मांडलेलं आहे. किंवा व्यक्ती असतील की एखादा लेखक, आता उदाहरण घ्यायचं झालं तर तुमच्या आजोबांचं घेऊयात की विंदा करंदीकर. आता विंदा करंदीकर हे त्याच्यामध्ये कोण होते त्यांचं एकूण काय काय साहित्य आहे किंवा त्यांची वैशिष्ट्य काय होती, त्याच्या साहित्याची वैशिष्ट्य काय होती, हे सगळं त्या शब्दकोशामध्ये आपल्याला, विश्वकोशामध्ये आपल्याला बघायला मिळतं. कारण तो विश्वकोश आहे. शब्दकोश आणि विश्वकोश यात हाच फरक असतो. विश्वकोशामध्ये विस्तृत माहिती असते आणि शब्दकोशामध्ये फक्त त्या शब्दाचा अर्थ असतो.
0: म्हणजे डिक्शनरी.
1: एक्झॅक्टली. तर शब्द हा जो आहे विश्वकोश जो आहे तो अशा पद्धतीने तो तयार केला जातो. त्याच्यासाठी खूप माणसं काम करत असतात. त्यांचं एक मोठं संपादक मंडळ असतं आणि ते प्रत्येक जण या प्रत्येक विषयामध्ये तो सखोल अभ्यास त्यांचा असतो.
0: म्हणजे एका व्यक्तीचं हे काम
1: नाही. त्याच्यासाठी खूप जणांची टीम कामाला असते. म्हणजे संपादक मंडळ असतं, त्यांच्या खाली काम करणारे आणखी वेगळे असतात, त्यांच्या खाली आणखी काम करणारे, जवळपास 100 लोकांची टीम या सगळ्या कामासाठी लागते. तेव्हा तो एक कोश तयार होतो. कारण शेवटी त्यात जी माहिती देणार आहोत ती सत्य असली पाहिजे. ती कुठेही कुठून तरी अंदाज आपण बांधलाय आणि दिली असं होऊ शकत नाही. कारण त्याचा आधार आपल्यासारखी मंडळी, अभ्यास करणारी जी मंडळी असतात ती घेत असतात. त्याच्यामुळे त्यांच्यापर्यंत कोणती चुकीची माहिती जायला नको हे त्यांना खूप बघावं लागतं. त्याच्यामुळे ती तेवढीच मेहनत आहे त्या विश्वकोश तयार करण्यात.
0: आणि इतिहासकार किंवा पुरातत्व विभागाचे जे अधिकारी असतात त्यांना सुद्धा आपलं थोडं मराठीचं ज्ञान करून घेण्यासाठी सुद्धा मराठीचा उपयोग होत असेल
1: निश्चितच. कारण कोणत्याही विषयामध्ये, विशेषतः महाराष्ट्रातल्या कुठल्याही तुम्ही खात्यामध्ये काम करत असाल तर त्या त्या विषयातल्या त्या त्या संज्ञा आहेत ज्या तिथे वापरल्या जातात, ज्या कदाचित आपल्या सर्वसामान्यांना कळणार नाही. पण तिथे येणारे जे काम करणारी मंडळी आहेत त्यांना त्या माहिती असल्याच पाहिजेत आणि त्यांना त्या कळल्याच पाहिजे. मग त्याच्यासाठी त्यांना अशा गोष्टींचा आधार हा घ्यावा लागतो.
0: अच्छा.
1: मग त्यांना ह्या विश्वकोशाचा उपयोग होतो किंवा आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे कोश आपल्याकडे आहेत त्याचा उपयोग त्यांना निश्चित होऊ शकतो. कारण कोश वाङ्मयामध्ये सुद्धा खूप प्रकार आहेत. म्हणजे आपल्याकडे सरिता कोश आहे, नद्यांचा कोश, खाद्य संस्कृती कोश किंवा भारतीय संस्कृती कोश.
0: अच्छा.
1: असे खूप वेगवेगळ्या प्रकारचे कोश आपल्यामध्ये आहेत आणि त्या विषयाच्या संदर्भातल्या सगळ्या संज्ञा, सगळ्या संकल्पना त्याच्यामध्ये मांडलेल्या आहेत.
0: खूप मोठा विषय आहे तरी पण आपण थोडक्यात सगळ्या विषयांना ऍटलीस्ट टच करायचा प्रयत्न करू, स्पर्श करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच. सोच या विषयामध्ये आज आपण मराठी काल आज उद्या हा विषय घेतलेला आहे आणि आज आपल्या सोबत ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखिका, संपादक तपस्या नेवे आलेले आहेत. एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओनली.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ आणि आज आपण सोच या सेगमेंटमध्ये मराठी काल आज उद्या या विषयावर प्रकाश टाकतो आहे. आपल्या सोबत आहेत आपल्या पाहुण्या ग्रंथपाल निवेदक अभिनेत्री लेखक आणि संपादिका तपस्या नेवे मॅडम. मॅडम आता आपला विद्यार्थी आहे आचार्य मराठी महाविद्यालयातील वेदांत, तो आपल्याला थोडे प्रश्न विचारेल. वेदांत प्लीज.
1: जसं की आपण बघत आहोत की मराठी शाळा आजकाल तरी दिसतच नाहीये. आता मी ऍक्च्युली मी पण मराठी शाळेमधूनच होतो, बट जी माझी आधी नंतरची पिढी आहे ती सगळी इंग्लिश मिडियम मधून आहेत. का तर त्यांचे घरचे असे बोलतात. मी त्यांना विचारलं ऍक्च्युली, तर ते बोलतात की आमच्या घरच्यांनी टाकलं कारण की नंतर त्यांच्या फ्युचरसाठी. त्यांचं असं म्हणणं आहे की मराठी स्कूलमुळे त्यांना जॉब वेकन्सी वगैरे काय भेटत नाहीये. तर ते विचार करताना त्यांनी हे केले. बट माझा असं थॉट्स आहेत की खूप आपण आधीची जनरेशन होती तर त्यांनी पण मराठी स्कूलमधून शिकलेत आणि ती लोक आत्ता पण खूप म्हणजे चांगल्या स्तरावर आहेत ती लोक. पण आजकालचे जे पॅरेंट्स आहेत तर ती लोक फ्युचरचा विचार करणं ती योग्य गोष्ट आहे, बट हा पण विचार केला पाहिजे की आपली मराठी भाषा तिथूनच हरवते. बट
2: बरोबर अगदी बरोबर. तुझ्या डोक्यात हा विचार आहे हाच मुळात तुला हे वाटतंय की तू मराठी मिडियममध्ये शिकलायस म्हणून, मराठी माध्यमातून शिकलायस. आणि आता तू जर बघितलंस ऑब्झर्व केलंस तर तू स्वतः बोलताना कमी खूप इंग्लिश शब्द वापरले बरोबर. याचा अर्थ तुला इंग्रजी येणार नाही, तुला इंग्रजी कठीण जाणार असं कुठेही होत नाही. तू मराठी माध्यमातून शिकलेला मुलगा आहेस पण तरी सुद्धा आज तू खूप चांगल्या पद्धतीने बोलू शकतोस जर इंग्रजी बोलण्याची वेळ आली तर. आणि मुळात इंग्रजी माध्यमाच्या शाळांचं फॅडच मी म्हणेन की ते वाढलं ते याच गोष्टीसाठी की पुढे त्यांना करिअरमध्ये प्रॉब्लेम व्हायला नको, त्यांना नोकऱ्या मिळायला पाहिजेत, या सगळ्यासाठी खरं तर त्याचं अवडंबर माजवलं गेलं. आणि पालकांनी पण मग भीतीमुळे की नाही बाबा माझा मुलगा मागे पडेल असं म्हणून त्यांना इंग्रजी माध्यमांमध्ये घालायला सुरुवात. आणि एकीकडे थोडस नाही म्हटलं तरी मराठी शाळांमध्ये सोयी सुविधा ज्या आहेत त्या थोड्याफार कमी असल्यामुळे पालकांचा ओढा तिकडे जास्त वाढला. आणि मग त्यांनी आणखीन फी आकारून त्यांनी आणखीन चांगलं कॉर्पोरेट सगळीकडे आणायला सुरुवात केली.
0: आणि
2: त्याच्यामुळे मग ते हळूहळू पालकांसाठी स्टेटस सिम्बॉल झालं की माझा मुलगा मराठी शाळेत शिकतोय म्हणजे तो डाऊन मार्केट होईल, इंग्रजी शाळेत शिकतोय म्हणजे तो खूप चांगलं होईल असं पण कुठेतरी पालकांच्या मनामध्ये व्हायला लागलं. आणि म्हणून इंग्रजी शाळांमध्ये मुलांना ते पाठवायला लागलं. पण मला तरी वाटतं की मराठी म्हणजे मातृभाषेतनं जे शिक्षण आपल्याला मिळतं तेवढं उत्तम आपण कुठेही तयार होत नाही. कारण मी बघते की आज ग्रंथपाल म्हणून जेव्हा माझ्या ग्रंथालयामध्ये मुलं येतात तर जितक्या मोकळेपणाने आणि ठामपणे मराठी माध्यमाची मुलं बोलू शकतात तेवढी इंग्रजी माध्यमातली मुलं बोलू शकत नाही, ती व्यक्त होऊ शकत नाही. त्यांना कळत नाही असा अर्थ नसतो पण ती व्यक्त होऊ शकत नाही कारण त्यांना कळत नाही की मी कुठल्या भाषेतनं व्यक्त होऊ. त्यांना धड इंग्रजी बोलता येत नाही, त्यांना मराठी शब्द सापडत नाही आणि त्यांना हिंदी मध्ये मध्ये त्यांचं येतं, त्याच्यामुळे ते ना व्यक्त होऊ शकत. मग तुमच्या संकल्पना स्पष्ट नसतील, तुम्ही तुमच्यामध्ये जर आत्मविश्वास नसेल तर मग त्या इंग्रजी माध्यमाचा उपयोग काय. तुम्ही तुमच्या मातृभाषेतनं शिकल्यानंतर
0: कुठल्याही भाषेत व्यक्त होऊ शकता,
2: कुठल्याही भाषेत व्यक्त होऊ शकतात. कारण आपल्याला जर आपली भाषा पूर्णपणे माहिती असेल ना तर इतर भाषा शिकणं आपल्याला सोपं जात.
1: कारण की मराठी अवघड पण आहे असं.
2: मराठी अवघड आहे पण म्हटलं तर अवघड आहे. याचं कारण काय माहितीये का, कुठेतरी आपण ते समजून घेत नाही. त्या शब्दांचे अर्थ त्या शब्दांमध्येच दडलेले असतात. फक्त आपल्याला ते वाटताना की अरे बाबरे किती कठीण आहे हे असं आपल्याला वाटतं. पण जर तुम्ही त्याची मजा घेऊन जर ते केलं, कुठलीही गोष्ट जर तुम्ही मजा घेऊन ती शिकलात ना, त्यातला आनंद घेतलात ना, तर ती तुम्हाला खूप सोपी वाटायला.
0: आणि आपण हिंदी पण काय लहानपणापासून शिकलेलो नसतो. आपण जेव्हा मोबाईल मध्ये हिंदी ऐकतो किंवा आपला
2: सिनेमा बघतो
1: नाटक, घरच्यांचं जे इन्व्हायरमेंट असेल त्याच्यावर डिपेंड करत. आता जर घरात मराठी बोलतात तर ती लोक ऑब्व्हियस की मराठीच बोलणार.
2: आता प्रॉब्लेम काय झाला तुला गंमत सांगू, आमच्या वेळेस आमची आजी असेल किंवा आमची आई असेल तर ती आम्हाला मम्मम भरवायची, म्हणजे काय तर घास भरवायची. किंवा ती आम्हाला दूध द्यायची, आम्हाला आकाशातला चंद्र दाखवायची, आत्ताची आई मून दाखवते, मिल्क देते,
0: हा फरक झाले,
2: हा फरक झालेला आहे. कारण ती बोलताना सुद्धा घरामध्ये डॅडी म्हणायला लावतात, मम्मा म्हणायला लावतात, आई आणि बाबा नाही म्हणायला लावत. इथूनच तुम्ही मुलांना मराठी पासून लहान करता. ही खूप मोठी गोष्ट आहे की आपण मुलांना मराठीपासून त्यांच्या जन्मापासूनच लांब करतोय. पण मराठी आपण आपल्या आईला तुमच्या घरावर नाही वाढत. आपली आई आई असते ना, तिला आपण प्रेमाने सांभाळतो. आपण मोठे झाल्यानंतर पण आपल्या आईवर आपलं तेवढंच प्रेम असत. पण इथे तो तुम्ही आईला आधी जन्म तो मूल जन्माला आला की त्याला पहिले इंग्रजीचा भडीमार सुरू करतात, त्याला राईन्स दाखवतात, त्याला बडबड गीत नाही दाखवत. आपल्या काळी बडबड गीत होती, आपण ती ऐकत मोठे झालो, त्याच्यामुळे आपल्याला लय कळत होती. पण ह्या मुलांना ते मिळतच नाही, त्याच्यामुळे ती आवड त्यांच्या मनात निर्माण. हा विचार मला असं वाटतं पालकांनी काय इतर सगळ्याच समाजातल्या प्रत्येक घटकाने करायला हवा की मुलांना त्यांच्या मातृभाषेत शिक्षण मिळालं पाहिजे.
1: जर त्यांनी मला असं वाटतं की ते लोकांनी असं चुकीचं नाहीये की त्यांनी इंग्लिश मीडियम मध्ये घातलं
2: पाहिजे,
1: बट त्यांनी घरातूनच सुरुवात केली, म्हणजे घरातून ती लोक मराठी भाषेत बोलले तरी पण काय हरकत नाहीये. जर ती लोक स्कूलमध्ये इंग्लिश मध्ये बोलतात, जर घरी येऊन मराठी बोलतात तर बॅलन्स होतो.
2: त्यांना पुस्तकं वाचायला दिली पाहिजेत मराठीतली. आता काय होतं, इंग्रजी माध्यमात शिकल्यामुळे त्या मुलांना मराठी वाचताच येत नाही. पण हेच जर तुम्ही त्यांना घरामध्ये मग मराठी, तुम्ही इंग्रजी माध्यमाच्या शाळेत घाला पण त्यांना मराठी वाचायला द्या, घरी घरी पुस्तकं द्या वाचायला,
1: मराठी सिनेमा
2: या माध्यमातून तुम्ही त्यांना मराठीची गोडी लावू शकता. मग ती मुलं मराठी पण बोलतील.
0: आणि मुलं आता एवढी इंडिपेंडेंट झालेली आहेत की स्वतः जाऊन नाटक, चित्रपट किंवा हातात मोबाईल आहे, तुम्हाला जर एवढंच मराठी शिकायचंय तर तुम्ही मोबाईलवरही शिकू शकता. आणि आता ते आता लावणी तमाशाची जागा रील्स आणि ह्यांनी घेतलेली आहे, इंस्टाग्राम सगळ्या अकाउंट युट्यूबने घेतलेली आहे, तर त्या माध्यमांचा कसं म्हणजे माध्यमांमधला मराठी कसं झालेला आहे.
2: आता पूर्वी कसं होतं की लावणी असेल किंवा तमाशा असेल किंवा नाटक असेल, त्या सगळ्यांमध्ये ना एक ती भाषा होती. नाटक तर आताही अजून चांगल्या पद्धतीने चालू आहे, लावणी आणि तमाशा कुठेतरी कमी झालेला आहे. याचं कारण असं की नंतरच्या काळामध्ये शृंगारिक लावणी हा जो प्रकार आहे हा खूप जास्त हाईप झाला आणि चित्रपटांमधून मराठी लावण्या दिसायला लागल्या. पूर्वीच्या ज्या चित्रपटातल्या लावण्या होत्या त्या काय म्हणतात ना की तमाशाला जवळपास जाणाऱ्या होत्या, पण हल्ली हल्ली तो सगळ्या बॉलिवूडकडे म्युझिककडे तो प्रकार चाललेला आहे, लावण्यांचा जो आहे त्याच्यामुळे ते कुठेतरी हरवत चाललंय. पण अर्थात हे जे लावणी कलाकार आहेत किंवा हे जे तमाशा कलाकार आहेत यांना या युट्यूब किंवा ह्या सगळ्या माध्यमाचा खूप चांगला उपयोग करता येईल की या माध्यमातून त्यांना लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. आणि तसं कुठेतरी होतानाही दिसतं आपल्याला की एखादा कुठला तरी गावातला खेडेगावातला कलाकार आपली कला त्या माध्यमातून सादर करतो आणि मग त्याला जगभरातली लोक बघतात, बघू शकतात. तर हा एक वेगळा दृष्टिकोन आहे ह्या सगळ्याकडे बघण्याचा. आणि भाषेचं म्हणाल तर भाषा तर नक्कीच बदललेली आहे, कारण पूर्वी जितकं चांगलं मराठी शुद्ध मराठी आपण म्हणतो ऐकायला मिळायचं किंवा एक थोडस अलंकारिक भाषा असायची किंवा ते वर्णन जी केली जायची ती चांगल्या पद्धतीने केली जायची, पण आता कुठेतरी ते हरवत चाललेलं आहे. याचं कारण आता आपल्या जगण्यामधला जो थेटपणा आहे ना, जो सगळ्या गोष्टींमध्ये थेटपणा आलेला आहे, तो त्या भाषेतही दिसायला लागला.
0: आपण आता नाही का बऱ्याच समारंभांना जातो, तिथे पुरस्कार सोहळ्यांना हजेरी लावतो, तेव्हा मानपत्र वाचन, मानपत्र पूर्वी किती छान असायची
2: हो.
0: मानपत्र पण हल्ली त्या लेवलची किंवा त्या उच्च दर्जाची
2: फार कमी ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं की खूप सुंदररित्या मानपत्राचं लेखन झालेलं आहे. आणि म्हणून तर आपण आजही ती लेखक मंडळी जी आहे, जी 60-70 वर्षापूर्वीची लेखक मंडळी आहेत, त्यांचं साहित्य आजही पुन्हा पुन्हा आपण त्यांचेच नाव आपल्या तोंडावर येत. आता हल्ली हल्लीच्या लेखकांचं नाव पटकन कोणाला माहिती नाही किंवा तोंडावर येत नाही, म्हणजे अगदी ही जनरेशन सुद्धा आहे, तर यांनाही पु ल देशपांडे म्हटलं की यांना पु ल देशपांडे माहिती आहेत.
0: बरोबर,
2: म्हणजे इतके ते कालातीत आहेत की त्यांची नावं आजही आपल्याला माहिती आहेत, कारण ते तसं लिखाण तशी भाषा ती होती.
0: नक्कीच. आणि आता मगाशी जो आपला मुद्दा होता ग्रामीण भाषा आणि मुंबईची म्हणजे शहरातली भाषा, तर ती म्हणजे आपण म्हणतो की दर कोसा म्हणजे दहा मैल गेलं की आपली भाषा बदलते, तर तो म्हणजे आपल्या महाराष्ट्रात तर विविधता आहे, वऱ्हाडी आहे, मग कोकणी आहे,
2: मालवणी आहे, खानदेशी
0: आहे,
2: बऱ्याच बोली आहेत आपल्याकडे, म्हणजे 52 बोली भाषांपेक्षा पण जास्त आहेत बोली भाषा आपल्याकडे.
0: मग त्या टिकण्यासाठी आपण काय करू शकतो?
2: कसं आहे ना की आता प्रत्येकाने स्थलांतरित आपण झालो ना कुठे, कारण बहुतेकदा कामानिमित्त म्हणा नोकरीनिमित्त म्हणा आपलं मूळ गाव सोडून आपण दुसरीकडे तिकडे स्थायिक होतो, आपण तिकडची भाषा शिकतो किंवा तशी या पद्धतीने बोलायला लागतो, पण कुठेतरी आपली जी बोली भाषा असते ती कुठेतरी आपण घरामध्ये तरी बोललं पाहिजे. आणि असं बऱ्याच घरांमध्ये करतात की मालवणी असेल किंवा अहिराणी असेल की ती लोक घरात एकमेकांशी बोलताना त्यांच्याच भाषेमध्ये बोलतात, पण बाहेर गेल्यानंतर आपण प्रमाण भाषाची वापरतो, पुणे मुंबईची भाषा आपण म्हणतो की त्या प्रमाण भाषेमध्ये पण आपल्याला बोलता आलं पाहिजे. आणि हे कुठेतरी आपण प्रत्येकाने जपलं पाहिजे, तर त्या बोली भाषा ज्या आहेत त्या जिवंत राहतील आणि त्या राहणार. याचं कारण तुम्ही गावामध्ये गेलात, आज तुम्ही तिकडे त्या भागात गेलात तर तुम्हाला त्याच भाषेमध्ये ते बोलताना दिसतात. नॉर्मल मराठी जरी बोलले तरी कुठेतरी तो एक जो टोन असतो ना त्या भाषेचा, तो एक ती एक लय असते, तो एक नाद जो असतो त्यांच्या बोलण्यामध्ये येतो, आपसूक येतो, तो मुद्दामून आणावा लागत नाही. त्याच्यामुळे बोली भाषा ह्या निश्चितच राहणार आहेत
0: नक्कीच. आणि आता विचारायचं म्हणजे की जुन्या वाहिन्यांचा आपण घेतला तर वाहिन्यांवर बऱ्याच मालिकांमध्ये वेगवेगळ्या म्हणजे तुम्ही जसं म्हणालात तसं कोल्हापूरच्या म्हणजे त्या सातार कोल्हापूरचं ते सगळं ते नागपुरी ती भाषा असते, तर त्या अनुषंगाने म्हणजे वाहिन्या सुद्धा हे माध्यमांमध्ये सुद्धा आलेलं आहे. म्हणजे तू वेब सिरीज पाहत असशील तर वेब सिरीज मध्ये सुद्धा मराठी वेगवेगळे वेब सिरीज आले आहेत,
2: त्या भाषा वापरल्या जातात. याचं कारण असं आहे की त्या भाषांमधनं एक वेगळी मजा आहे, म्हणजे प्रत्येक भाषेची एक वेगळी गंमत आहे. आणि मालिकांमध्ये वगैरे जर ते कॅरेक्टर तसं दाखवलेलं असेल ते त्या गावातलं असेल तर निश्चितच त्यांनी ती भाषा बोलली पाहिजे. आज मी जर वऱ्हाडी दाखवलेली आहे आणि जर मी पुण्या मुंबईकडची भाषा बोलते तर ते कॅरेक्टरच उभं राहणार, त्याच्यामुळे त्या कॅरेक्टरसाठी पण ते आवश्यक आहे की त्याने त्या भाषेत बोललं पाहिजे. आणि म्हणून मग ते लेखकांनाही तसं लिहावं लागतं, तसे शब्द तुम्ही वापरले पाहिजेत, याच्यासाठी त्या लेखकाचाही निश्चित अभ्यास त्याला करावा
0: लागतो.
2: फक्त मला असं वाटतं की जी प्रमाण भाषा बोलली जाते किंवा बऱ्याचदा आजकाल मालिकांमध्ये सुद्धा बोलताना पण खूप चुकीचं बोललं जात, मी हे नाही करण्याच्या जी मी हे केलं नाही पाहिजे वगैरे असं काही उलटा सुलटा खूप बोलतात, म्हणजे जे सरळ आहे ते बोलत नाहीत, असं खूप वेगळं मराठी बोललं जातं असं मला वाटतं. किंवा ती आणि तो मधला जो फरक असतो, कारण आता आपल्या बऱ्याचदा काय होतं आपण हिंदी इतकं अडॅप्ट केलेलं आहे की आपण ती व्यक्तीच्या ऐवजी आपण तो व्यक्ती
0: म्हणतो,
2: तर तसं नाहीये, ती व्यक्ती असते आपल्या मराठीमध्ये, ती
0: व्यक्ती आहे
2: आपण ते हिंदीमध्ये जो असतो ना वो इन्सान तो
0: होतो
2: तो आपण घेतलेला. किंवा बनवणं हा जो प्रकार आहे आपण सरळ सगळ्याला बनवतो, लोकांना पण बनवतो, पण बनवणं हा जो प्रकार आहे तर प्रत्येक गोष्टीला आपल्याकडे वेगळं क्रियापद आहे. आपण सगळंच बनवतो, मी जेवण पण बनवतो, मी हे पण बनवतो असं नसतं, आपण प्रत्येकाला वेगळं क्रियापद आपल्याकडे आहे. मी जेवण तयार करतोय किंवा
0: स्वयंपाक करतोय,
2: स्वयंपाक करतोय, माझी मदत, तुझी मदत, मला मदत, तुझी मदत, असं हा फरक जो ना हा आपण विसरत चाललोय कुठेतरी हिंदीच्या अडॅप्टेशन मध्ये.
0: आणि दिवाळी अंकांमध्ये सुद्धा तुम्ही विविध लेखकांकडनं त्या त्या प्रकारचं साहित्य मागवत असाल.
2: हो, दिवाळी अंकांमध्ये पण आता प्रत्येक दिवाळी अंकाचं वेगळं वैशिष्ट्य असतं की वेगवेगळे जॉनर असतात, म्हणजे वेगवेगळे प्रकार आहेत की बाबा कथेमध्ये पण रहस्य कथा आहे किंवा कौटुंबिक कथा आहे, प्रेमकथा आहे किंवा एखादी अशी जेम्स बॉन्ड टाईप एखादी कथा आहे, अशा वेगवेगळ्या कथा असतात. मग तसं बोली भाषा पण कदाचित कधी कधी वेगळ्या येतात त्याच्यामध्ये, कोणीतरी अहिराणी वापरलेली असते, कोणी आणखी ग्रामीण भाषा वापरलेली असते, तर असंही असतं. तर हे प्रत्येक अंकावरती डिपेंड असतं की त्यांचा विषय काय आहे आणि त्यांना कुठल्या पद्धतीने तो अंक तयार करायचा
0: विचारायचं.
1: जसं की आपण आता रील्स वगैरे आपण बघतोय सगळ्या, तर त्याच्यामध्ये जे मराठी भाषाचे जे आता हे करतायत ते लोक कंटेंट क्रिएटर आहेत, तर त्यांचं पण खूप जास्त म्हणजे असं नाही की ते लोक मराठी बोलतात त्यामुळे बाकीचे जे नॉन महाराष्ट्रीयन आहेत ते लोक बघत नाहीत, तर त्यांचं पण खूप व्हायरल होतं, पूर्ण भारतभर प्रसिद्ध होतं पूर्ण. तर त्यावर तुमचं काय विचार आहे?
2: नाही, ही खूप चांगली गोष्ट आहे की जे कंटेंट क्रिएटर जे आहेत जे मराठी भाषेचा वापर करतात. आता उदाहरण द्यायचं झालं ना तर खलबत्ता नावाचं एक इंस्टाग्राम हँडल आहे, फेसबुकला पण आला तर त्यांचं आहे, आणि ते खूप छान म्हणजे जे शब्द जे विस्मरणात गेलेले
0: आहेत
2: तर त्या शब्दांचा अर्थ ते उलगडून सांगतात, किंवा आपण कशा पद्धतीने ते शब्द चुकीचा वापरतो हेही ते उलगडून सांगतात. आणि आता हे बघणारे लोक फक्त मराठीच नाही आहेत ना, मराठी लोक सुद्धा ते बघतात, तर ही खूप चांगली गोष्ट आहे. फक्त कधी कधी आपण कंटेंट क्रिएट करताना भाषा जी आहे मराठी भाषा जी आहे त्याच्यामध्ये हिंदी इंग्रजी याची सुद्धा मिसळ केली जाते कधी कधी त्या रीलमध्ये, तर मग अशा वेळेस ते कदाचित तो रीच वाढवण्यासाठी किंवा ह्या गोष्टींसाठी ते वापर केला जातो. पण मला असं वाटतं हे जेवढं टाळता आलं तर बरं होईल, म्हणजे जर तुम्ही मराठी भाषेवरती जर करत असाल किंवा मराठी विषयासंदर्भात जर करत असाल तर निश्चित ते टाळलं पाहिजे.
1: खूप जण असे की ते मराठी भाषा एक मीम म्हणून वापरतात. खूप आहेत तसे.
2: हो, म्हणजे मी काल का परवाच एक बघितलं की ती मुलगी एका कुठल्या तरी ठिकाणी गेली होती आणि तिथे वेगवेगळ्या पक्ष्यांची नावं इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये अशी दिली होती, आणि तिने ज्या पद्धतीने ते केलेलं होतं तर तिला मराठी भाषा चांगली आहे हे सांगायचं होतं, पण तिने ज्या पद्धतीने ते क्रिएट केलं होतं ना त्याच्यामुळे मराठी भाषेचा अपमान ती करत होती, आणि याच्यावरती लोकांच्या खाली कमेंट पण होत्या की तुम्ही करताय तर मग ते कुठल्या पद्धतीने तुम्हाला मराठी भाषेला हिणवायचं आहे का त्याला खरोखर चांगलं म्हणायचं. तर हाही विचार आपण केला पाहिजे करताना, कंटेंट क्रिएट करताना आपण आपण कुठल्या उद्देशाने हे करतोय, आपण आपल्या भाषेला चांगलं म्हणतोय का आपल्या भाषेला वाईट म्हणतोय याचाही विचार आपण तो कंटेंट क्रिएट करताना केला पाहिजे.
0: नक्कीच. परत एक छोटीशी विश्रांती घेऊया आणि तपस्या नेवे यांच्याकडून आपण आज मराठी भाषेविषयी जाणून घेतोय आणि मराठी भाषेचं संवर्धन होणं किती गरजेचं आहे याविषयी ते आपल्याला मार्गदर्शन करतायत. आपल्या सोच या सेगमेंटमध्ये एक विश्रांती घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्ही पाहत राहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

0: विश्रांती नंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM ओन रेडिओ आणि आज आपण सोच या सेगमेंट मध्ये मराठी काल आज उद्या या विषयावर मार्गदर्शन करतायत आपल्याला तपस्या नेवे मॅडम, ज्या ग्रंथपाल, निवेदक, अभिनेत्री, लेखक आणि संपादक म्हणून काम पाहतात. परत वेदांतलाच मी सांगेन की मॅडमना काही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना आपण इन्व्हॉल्व्ह करतोय या सेगमेंट मध्ये, काय विचारशील मॅडम?
1: आपण जे AI युज करतो, ChatGPT वगैरे, तर त्याच्यात आपण इंग्रजीमध्ये फॉन्ट यूज करतो, फॉन्ट टाकायचे, तर त्याच्यामध्ये आपण मराठी एक तिथे पण विसरतो, आपण तिथे पण यूज झाले पाहिजे मला असं वाटतं.
2: तू मराठी प्रश्न आणि जेमिनी AI ला तू जर त्याला मराठीत प्रश्न विचारला तर तो तुला मराठीमध्ये उत्तर देतो. फक्त काय म्हणतात ना की ती जी भाषा जी आहे त्याची ती टेक्निकल वाटते थोडीशी. म्हणजे जसं तू आता मला विचारशील किंवा मॅडमना विचारशील आणि त्याच्या पद्धतीने उत्तर देतील तसं उत्तर तुला मिळणार नाही, पण तो देतो. मराठीमध्येच तो उत्तर देतो, चांगलं उत्तर देतो, कधी कधी खूप चांगले रेफरन्सेस शोधून त्याचं उत्तर असतं तयार केलेलं त्याने. पण पुन्हा एकदा त्याला तो एक काय म्हणतो ह्युमन टच आपण म्हणतो तो त्याच्यामध्ये नाही ChatGPT आणि जेमिनी AI मध्ये. पण त्याचा वापर मात्र आपण चांगला करू शकतो जर आपल्याला करायचा असेल तर.
0: आणखी काय?
1: तर आत्ताच्या जगात आपली जी यंग जनरेशन आहे तर ती जॅपनीज, कोरियन, कारण की आता ते ट्रेंडिंगला आहे. आपण आता दोन म्हणजे लॉकडाऊनच्या नंतरचं हे आहे की जगभरातील जेवढे पण आहेत ते आपण फॉलो करतो, तर त्याच्यामध्ये मराठीला आपल्याला पुढे न्यायचं आहे किंवा आपल्याला कशी ती कूल बनता येईल त्याच्यावर मला एक सजेशन आहे.
2: आता ह्या जनरेशनचा हे कूल हा जो काही प्रकार आहे हा काय आहे मला माहिती नाही, बट मराठीला जसं तुम्हाला काय म्हणतात ना की नवीन रूपात तुम्हाला थोडक्यात हे करायचं असेल तर जसं आता फोक अख्यान हा जो प्रकार की आपले जे सकाळचे लोक प्रकार आहेत ते त्यांनी फ्युजन स्वरूपात आणलेले आहे आणि हे यंग जनरेशनसाठी विशेषतः आहे. किंवा रॅप तुम्ही तयार करता आजकाल यंग जनरेशन, मराठीमध्ये पण बरेचसे रॅप आलेले आहेत. तर ही कदाचित तुमची कूल म्हणण्याची पद्धत असेल, पण मराठी ही काय म्हणतात ना की कूल ही कधी होईल माहिती का, जेव्हा तिचं जे सौंदर्य आहे ना ते तसंच राखलं जाईल तेव्हा. कारण इतर भाषांचं कोरियन असेल किंवा हे असेल ते मला माहिती नाही, ते यंग जनरेशनला सोबत घेण्यासाठी जात असतील, पण मूळ मराठीचं सौंदर्य जे आहे ना ते तिच्या मूळ स्वरूपामध्ये आहे. ते स्वरूप न हलवता तुम्ही या सगळ्या प्रकारात तिला टाकू शकता. म्हणजे तुम्ही रील तयार करा, तुम्ही वेगवेगळे कंटेंट तयार करा आणि ते तुमच्या पद्धतीने करा, पण तिच्या मुळाला धक्का न लावता करा. तर ती नक्कीच कूल आहे, कारण मुळात तुम्ही आधी ती समजून घेतली. तिच्याशी भाषेची जर तुम्ही बोललात, तिच्याशी जर तुम्ही संवाद साधलात तर तुम्हाला कळेल की तिच्यातले काय गमती जमती आहे. म्हणजे एकच शब्द तुम्ही घ्यायचा की आता वाट हा शब्द आहे, तर वाट हा शब्द किती वेगवेगळ्या प्रकारे आपण वापरतो तू सांग बरं, तू सांग.
1: खूप सगळे जसं की वाट बघतोय, जसं की वाट लावणे, असे खूप सारे गोष्टी.
2: बरोबर, मग वाट म्हणजे रस्ता पण आहे, वाट म्हणजे वाट पण आहे, म्हणजे एखादी वाट वाट पण आहे. म्हणजे तू बघ ना एका शब्दामध्ये किती शब्द अर्थ दडलेले आहेत. मग असे हे जे शब्द आहेत या शब्दांची गंमत आपण जर त्याची घेतली, त्याची मजा जर घेतली आणि ती आपण इतरांना पण दिली तुझ्या माध्यमात, कूल माध्यमात, की आपण असे वेगवेगळे शब्द शोधून त्याचे जर असे गमती जमती लोकांना घ्यायला शिकवले तर निश्चित ही मराठी आणखीन आणखीन लोकांपर्यंत पोहोचणार आहे. त्यातल्या ज्या गमती जमती आहेत त्या आपण अशा कूल पद्धतीने लोकांसमोर आणू शकतो आणि ही तुमची पिढी करू शकते, कारण तुम्हाला हे असं आवडेल इंटरेस्टिंग काहीतरी वेगळं करायला. असे आणखीन किती शब्द आपण शोधूया, तर अशा पद्धतीने मला असं वाटतं होऊ शकतं की ती कूल ऑलरेडी ती आहे, फक्त ती आता आपल्याला पोहोचवायची आहे लोकांना.
0: आणि आपल्याकडे म्हणी वाक्प्रचार
2: किंवा म्हणी आणि वाक्प्रचार किती आहेत आपल्याकडे, म्हणजे ते आता खरं तर आपल्याकडे इथे वापरत नाहीत फार, गावाकडे अजूनही
1: वापरतो पण
2: ते सुद्धा किती गमतीशीर आहे. ती पण कूल आहे ना, ते तू आण लोकांसमोर, लोक नाही एन्जॉय करणार तर बघ तू.
0: आपण मग अशी बोललो ते घरामध्ये मराठीची सुरुवात झाली पाहिजे त्याविषयी, कारण आई वडील आजी आजोबा हे जर घरात मराठी बोलतील तर मराठी मुलं पण आपसुकच बोलू शकतील. आता विषय आहे तो मुद्द्याचा की कंपन्यांमध्ये किंवा आपल्या आता ऑफिसेसमध्ये कॉर्पोरेट ऑफिस म्हणा किंवा सरकारी कार्यालयांमध्ये सुद्धा मराठी फार अभावाने बोलली जाते, तर त्याविषयी काय आपण करू शकतो त्याविषयी.
2: आता कॉर्पोरेट मध्ये तर इंग्रजी कंपल्सरी जाते, फक्त तिथे एक फरक आहे की जे टेक्निकल डिपार्टमेंट हँडल करतात किंवा जे त्या लेवलला काम करतात त्यांना इंग्रजीला पर्याय नाही. याचं कारण त्यांचं कम्युनिकेशन जे परदेशातल्या लोकांशी असतं की ज्यांना इंग्रजी मध्येच कम्युनिकेट करावं. पण तिथे आता आणखीन एक गरज अशी निर्माण झालेली आहे कॉर्पोरेटमध्ये की जे कॉल सेंटरमध्ये काम करणारे लोक आहेत किंवा ज्यांचा संबंध हा लोकांशी येतो, सामान्य लोकांशी येतो, तिथे त्यांना मराठी मात्र बोलावं लागतं. कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठी ही आपली राज्यभाषा आहे, त्याच्यामुळे मराठी ही खरं तर प्रत्येकाला आली पाहिजे. तो कोणीही असो, कुठल्याही भाषेतला असो, तो मराठी जरी असलं तरी त्यांना मराठी आली पाहिजे कारण ही इथली राज्यभाषा आहे. आणि इथलं जे काही कामकाज आहे हे सगळं मराठी भाषेत चाललं पाहिजे आणि तसा आपला कायदा पण आहे. त्याच्यामुळे सरकारी कार्यालयांमध्ये जर तुम्ही गेला तर सरकारी कार्यालयांमध्ये मॅक्झिमम काम तुमचं हे मराठीमध्येच
0: चालतं.
2: फार कमी ठिकाणी जिथे केंद्रीय मंत्रालयाशी कनेक्टेड गोष्टी असतील तर त्या हिंदी आणि इंग्रजीमध्ये चालतात. महाराष्ट्र शासनाचं जे काही आहे ते सगळं मराठीमधनं कारभार चालतो. तर त्यासाठी थोडस मला असं वाटतं की त्यातले जे काही शब्द आहेत मराठी शासनाच्या व्यवहारातले जे शब्द आहेत तर ते शब्द सामान्य लोकांना सुद्धा माहिती होण्यासाठी असाही काहीतरी एखादा कोश असला पाहिजे की जे लोकांना समजेल की ह्याच्यात काय म्हटलेलं आहे. पण लोकांना कठीण त्यामुळे वाटतं कारण त्यातल्या शब्दांचा उकल त्यांना कधी कधी होत नाही, त्याचे अर्थ त्यांना समजत नाही. पण ते जर त्यांना माहिती असलं किंवा ते जर तुम्ही जर असा एखादा कोर्स जर उपलब्ध केला किंवा गव्हर्नमेंटच्या साईटवरती जर असे त्या शब्दांचे अर्थ दिलेले असले तर लोकांना ते शोधणं सोपं जाईल, ते माहिती करून घेणं सोपं जाईल.
0: आणि तुम्ही तर अभिनय क्षेत्रातले आहात त्यामुळे मला वाटतं मराठी साता समुद्रामुळे आपल्या बऱ्याचशा कलाकारांनी नेलेली आहे नाटकांच्या माध्यमातून.
2: नाटक आहे, सिनेमा आहे, खूप चांगल्या पद्धतीने मोठ्या परदेशांमध्ये आहे. आणि विशेषतः परदेशांमधले सुद्धा मराठी लोक जी आहेत ना त्यांनी तिथे मराठी खूप चांगल्या पद्धतीने जिवंत ठेवली. कारण एका ठिकाणी मराठी म्हणजे ती मुलं भले तिथे इंग्रजी माध्यमात किंवा त्यांच्या तिथल्या भाषेत शिकत असतील पण तिथे ते शनिवार रविवारी मुलांचे मराठीचे क्लासेस घेत त्यांना मराठी शिकवलं जात. तर मला असं वाटतं ह्या लोकांमुळे परदेशांमध्ये मराठी जिवंत आहे, टिकून आहे. म्हणजे म्हणून ती आता ग्लोबल झाली आहे ना, ती त्या पद्धतीनेच झालेली आहे. एकतर हे सगळे माध्यम आपल्याकडे आहे मराठी भाषा पोहोचवण्यासाठी आणि तिथल्या तिथल्या लोकांचं पण खूप योगदान आहे परदेशातल्या की ते तिथे काही कार्यक्रम आयोजित करतात, एकत्र येऊन सण समारंभ आपले उत्सव जे असतात, संस्कृती जी आहे ती त्यांनी तिकडे जतन करून ठेवलेली आहे. तर त्याच्यामुळे आपली मराठी संस्कृती किंवा मराठी भाषा जी आहे ही कधी लोप
0: पावणार नाही खरं. आणि जिथे इथे मराठी माणूस गेलाय तो आपला मराठी आपल्या सोबतच घेऊन गेलाय.
2: म्हणजे उदाहरण द्यायचं झालं तर मॉरिशस मध्ये मागच्या वर्षी संमेलन झालं आपलं साहित्य
0: संमेलन
2: तिकडे झालं, तर तिथे त्यांच्याकडे एम ए मराठीचं सब्जेक्ट आहे तिथे त्यांना.
0: वा,
2: ते मराठी मधून एम ए करू
0: शकतो,
2: विद्यापीठ तिथे आहे किंवा त्यांच्या विद्यापीठामध्ये आपले जे प्राचीन ग्रंथ आहेत त्याच्या ओरिजिनल कॉपीज त्यांच्याकडे तिथे आहे. मोठी गोष्ट आहे
0: संमेलनांचा विषय म्हणजे अगदी माझा शेवटचा प्रश्न आहे. पूर्वी ज्या प्रकारे ज्या दर्जेदार संमेलनांसाठी आपण अगदी आसुसलेलो असायचो, जसं आपण दरवर्षी दिवाळी अंकांसाठी आसुसलेलो असतो तेव्हा संमेलन कधी होणार यासाठी आपण आसुसलेलो असायचो, तर आता तो दर्जा म्हणा किंवा त्या प्रकारचं संमेलन होत नाहीये, तर त्यामागे काय कारण असू शकेल आणि त्यासाठी आपण काय करू शकतो?
2: त्यामागे कारण बरीच आहे तशी पण काय ना की थोडस लोकांचं पण ज्या पद्धतीने लोक पूर्वी संमेलनाला जायची तर लोकांची पण अभिरुची तेवढी नाहीये की त्यांनी तिथे जावं आणि तिथे जाऊन आपण ऐकावं. कारण आता मला 2 दिवस सुट्टी घेऊन कसं जाणार, 3 दिवस सुट्टी घेऊन मी कसं जाणार, हा विचार लोकांचा एक तर खूप असतो. त्याच्यामुळे लोकांचा संपर्क फार कमी झालेला आहे संमेलनांची. जाणारे जे आहेत ते साहित्य किंवा साहित्यिकांनी आपल्यासारखे जे आहेत तेच जातात. आणि त्यातून पण कसं असतं की एकाच वेळेस ना बऱ्याच ठिकाणी तिथे कार्यक्रम सुरू असतात वेगवेगळ्या मंडपामध्ये. त्याच्यामुळे जो काही येणारा तिथे क्राऊड असतो ना तो सगळा विभागला जातो याच्यासाठी, कारण त्याच्या आवडीचं जे आहे ते तो ऐकायला जातो. तर 3 ठिकाणी 3 गोष्टी चाललेल्या असतात. आणि कवी संमेलन असेल किंवा कवी कथा असेल तर तिथे पण खूप अहोरात्र तिथे सतत ते चालू असतं ना, त्याच्यामुळे लोक एवढं आता बघत नाहीत. आपण जर म्हणतोय एकीकडे की आता लोकांचा टाइम स्पॅन हा 30 सेकंदावरती आलेला तर इतक्या सलग मी तिथे ते नाही ऐकू शकत.
0: परिसंवाद एवढी काहीच नाही,
2: लोकांची तेवढी मानसिकता
0: राहिली नाही.
2: त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांच्या थोड्याशा त्या फॉर्मॅटमध्ये पण आपण काही छोटे छोटे बदल केले तर निश्चितच लोकांना अट्रॅक्ट करता येईल. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याच्यामध्ये कुठे सार्वजनिक ग्रंथालय असतील किंवा त्यातले ग्रंथपाल असतील, त्यातले कर्मचारी असतील किंवा महाविद्यालयातले विद्यार्थी असतील, ह्यांना कुठेही कनेक्ट केलं जातं. आणि ते कनेक्ट न केल्यामुळे त्यांना तिथे जाण्यामध्ये तो इंटरेस्ट पण निर्माण झाला पाहिजे. त्यांना तिथे काहीतरी वाटलं पण पाहिजे जायला, आपल्याला तिथे गेलं पाहिजे. कारण महाविद्यालयाची मुलं आता ह्यांच्यासारखी जी मुलं आहेत तर या आता हा मास मीडियाचा विद्यार्थी आहे तर मास मीडियाच्या विद्यार्थ्यांना ह्या सगळ्या गोष्टी शिकण्यासाठीच तर ते मास मीडिया शिकतात. मग त्यांना अशा पद्धतीने प्रॅक्टिकल नॉलेज आपण का नाही घेऊ शकतो, साहित्य संमेलनाच्या आयोजनामध्ये या मुलांना का नाही सहभागी घेतलं करू शकतो. जर त्यांना सहभागी करून घेतलं तर नक्कीच विद्यार्थ्यांचा सहभाग वाढेल. इतर विद्यार्थी उत्सुकतेने येतील काय आपण जाऊन बघूया. किंवा ग्रंथालयांना तुम्ही इन्व्हॉल्व्ह करून घेतलं तर निश्चितच ग्रंथालयांशी कनेक्टेड लोक जे आहेत ते आपसुक त्याच्यामध्ये येतील. किंवा कुठल्याही परिसंवादामध्ये आजवर कुठल्याही ग्रंथपालाला घेतलेलं मला
0: दिसलं
2: जे तुमचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवतात पण ग्रंथपालांना तुम्ही साहित्य संमेलनामध्ये स्थानच
0: देत नाही. फक्त ग्रंथ दिंडी आणि प्रदर्शनामध्ये.
2: एक्झॅक्टली. पण ग्रंथपालाचं तेवढं काम नाहीये. ग्रंथपालाचं काम त्याच्या पलीकडचं आहे. मग तेवढं त्याला रेकॉग्नायझेशन मिळत नाही.
0: बरं.
2: मग त्याच्यामुळे त्यांचाही ओढा नसतो जाण्यासाठी. खरं तर अनुदानातनं सुद्धा ग्रंथालयांना कर्मचाऱ्यांना संस्था पाठवू शकतात. पण ही सगळी अनास्था असल्यामुळे ना साहित्य संमेलनाला ती लोकही जात नाही किंवा गेले तरी पदाधिकारी जातात.
0: बरं.
2: असं बऱ्याचदा चित्र आपल्याला दिसत.
0: नक्कीच. एक थोडक्या स्वरूपात आपण या सगळ्या मराठीचा थोडासा धांडोळा घ्यायचा प्रयत्न केलात. मॅडम आज तुम्ही इथे आलात त्याबद्दल तुमचे मनपूर्वक आभार.
2: धन्यवाद.
0: प्रेक्षक हो सोच या सेगमेंटमध्ये आज आपण मराठी काल आज उद्या या विषयावर थोडासा मार्गदर्शन घेतलं. आज आपल्या सोबत होत्या आपल्या पाहुण्या ग्रंथपाल निवेदक अभिनेत्री लेखक आणि संपादक तपस्या नेवे मॅडम आणि माझ्यासोबत होते आपले महाविद्यालयाचे विद्यार्थी वेदांत. तर आमचा हा कार्यक्रम तुम्हाला नक्कीच आवडला असेल अशी आशा व्यक्त करतो आणि पुढच्या सेगमेंटमध्ये नवीन विषयासह भेटूया सोच या सेगमेंटमध्ये. तोवर मी आरजे तेजस्विनी आपला निरोप घेते. धन्यवाद.

0: सारेगामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी.
1: नमस्कार. मोगरा फुलला मोगरा फुलला हा ज्ञानेश्वरांचा अभंग माझा अत्यंत आवडीचा आहे. मी आपल्यासाठी खास दीदीला आग्रह करतो की तिने हे गाणं गावं, पण त्याचा अर्थ पण आपल्याला समजावून सांगावा.

नमस्कार. आज आषाढी एकादशी. संतांच्या पालख्या घेऊन भक्तांची मांदी आली पंढरपूर तीर्थक्षेत्री चंद्रभागेच्या तीरी जमली असतील. माऊलीचा मोगरा फुलला हा अभंग त्या संत भक्त मांदी आळीला मी अर्पण करते. मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळी असी आला. आपेगाव, नेवासे, अलंकापुरी येथे घरोघर भिक्षान देही म्हणत मी माझे सद्गुरु निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताताई भिक्षा मागत हिंडत होतो. ब्रह्मवृंद, योगीजन आणि सामान्य जनतेकडे आम्ही अन्नाबरोबर शुद्धीकरणाचीही भिक्षा मागत होतो. तो जनता जनार्दन आणि 18 पगड जातीच्या संत मांदी आळीच्या सहवासातून, जीवन अनुभूतीतून, भावार्थ दीपिकेच्या प्रकाशात आम्हा भावंडांनी अमृतानुभव घेतला. संत चांगदेव यांच्या सहवासातून चांगदेव 65 निर्माण झाली. अभंग होत गेले त्या वाङ्मयातून जे स्फुर्लिंग उडाले ती ही फुले. मोगरा फुलला, मोगरा फुलला, जेवढे फुले मी वेचतो तो कळ्यांना बहर येत जातो. ही फुले वेचिताही येत नाहीत आणि वेचताही येत नाही, म्हणजे मोजताही येत नाही. फुले फुलतच असतात, कळ्या बहरतच असतात. सार विश्व पांडुरंग होईल इतका मोगऱ्याचा पांढरा शुभ्र रंग चहूकडे दाटला आहे, पसरला आहे. इवले सेरोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगना वेरी. जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि संतांच्या कृपेने माझ्या सद्गुरूसमोर जो वाग्यज्ञ केला त्याचे पसायदान म्हणजे हे रोप. माझ्या सद्गुरूंनी हा होईल दान पसाव असे म्हणताच त्याच क्षणी हा वेल वाढू लागला. त्या वेलाच्या मुळांना जे पाणी घातले ते पाणी आमच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू होते. त्यामुळे हे इवलेसे रोप गगनावेरी गेले. सद्गुरूच्या आत्मरूपाला हा वेलू वेटाळत वेटाळत गगनापर्यंत पोहोचला. गगनापर्यंतच, गगनावर नाही. गगनावेरी हा शब्द ज्ञानेश्वरांनी अतिशय चातुर्याने योजिला आहे. यात अहंकार कुठेही नाही. ह्या एका शब्दामुळे हा संपूर्ण अभंग नम्रतेचं द्योतक झाला आहे. गगनावरी म्हणजे गगनावर, गगनावेरी म्हणजे गगनापर्यंतच. यात माऊलींचा नम्रभाव दिसतो. मनाची ए गुंती गुंफियला शेला, बाप रखवा देवी वरे विठ्ठले अर्पिला. विषयांचा, अनुभवांचा, दुःखांचा, सुखांच्या या धाग्यांचा हा गुंता म्हणजे माझे मन. हा गुंता सोडून एक एक धागा वेगळा करून मी शेला विडला आहे.
संत कबीर म्हणाले आहेत, जीनी जीनी जीनी बिनी चदरिया, काहेसे मुनी बुनी सुख मन तार से बिनी चदरिया। या कडव्यात माऊलीने आपल्या आई वडिलांचा उल्लेख मोठ्या खुबीने केला आहे। बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला, रखुमेचा वर विठ्ठल यांना हा शेला अर्पण केला आहे। ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत, आईचे नाव रखुमाबाई। ज्ञानेश्वरांची नाममुद्रा, बाप रखुमा देवी वरे आई वडिलांच्या पायी हे कवन अर्पण केले। मोगरा फुलला, मोगरा फुलला,

आचार्य 90 FM च्या श्रोत्यांना माझा प्रेमपूर्वक नमस्कार. मंडळी, मी तुमची नवीन मैत्रीण आर जे रुपाली तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते एका स्पेशल सेगमेंटमध्ये, जिथे कविता आणि संवेदनांचा सुंदर मेळ शब्द सुरातून मनात अलवार घर करतात, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, गप्पा, गोष्टी, आठवणी, किस्से, फरमाईश आणि खूप साऱ्या हळव्या कविता या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी तुमच्या भेटीला घेऊन आलेली आहे. श्रोते हो, चला तर मग माझ्यासोबत कवितांच्या सुंदर गाभाऱ्यात, जिथे शब्द फुलांची लोभस पखरण तुम्हाला अनुभवायला मिळेल. तर येत आहे ना, चला तर मग. मित्रांनो, मराठी साहित्याप्रती आस्था ठेवणारे अशा काही विशेष व्यक्ती आहेत, ज्या सुंदर रचनांमार्फत त्यांची कला आणि साहित्याचा प्रवास करत असतात. असंच एक सुंदर उदाहरण मी आज या एपिसोडच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन आलेली आहे. आपण आज जाणणार आहोत कवी शब्द सचिन यांच्याबद्दल. सचिन हे सध्या DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये कार्यरत आहेत. 2006 पासून त्यांना कवितेची हळूहळू ओढ निर्माण झाली आणि बघता बघता त्यांचं साहित्य खूप प्रभावी बनत गेलं. त्यांची सहज सुंदर रचना आणि मनात अलवार घर करणारे त्या संवेदनशील रचना खरंच माणसाला मंत्रमुग्ध करून टाकतात. जीवनाचा खरा साधर्म सांगणारी त्यांची कलाकृती खरंच मनात घर करून जाते. आजचा हा विशेष एपिसोड शब्द सचिन यांच्या कवितांवर आधारित आहे. तर वळूयात एक सुंदर कविता शब्द सचिन लिखित. फार निरागस आहे वाटतं तुझ्या आतले मूल किती, फार निरागस आहे वाटते तुझ्यातले मूल किती, अशी कुणाची पडली आहे तुझ्या मनावर भूल किती, तुझ्या चेहऱ्यावरती आहे महागातला मेकअप पण, तुझ्या चेहऱ्यावरती आहे महागातला मेकअप पण, तुझा चेहरा सुंदर करते कानातले डूल किती, आधी इतक्या सुखात होती, आधी इतक्या सुखात होती आईच्या पदराखाली, आधी इतक्या सुखात होती आईच्या पदराखाली, रोज रोज धगधगते आता तिच्या आतली चूल काही, रोज रोज धगधगते आता तिच्या आतली चूल किती, देवाच्या पायावर नाही नाही कुठला गंध तरी, देवाच्या पायावर नाही नाही कुठला गंध तरी, मनासारखे जगू पाहते राना मधली फूल किती, माहित असते चाळीशीच्या वळणावर धोका असतो, माहित आहे चाळीशीच्या वळणावर धोका असतो, तरी नेमके या वळणावर अडखळते पाऊल किती, दोघांमध्ये असते अंतर किती हजारो मैलांचे, दोघांमध्ये असते अंतर किती हजारो मैलांचे, दोघांनाही तरी जोडतो नात्यामधला पूल किती, काही म्हणजे काही न इतका साधा असूनही, काही म्हणजे काही नसते इतका साधा असूनही, एक चेहरा वाटतो असतो फार फार अनुकूल किती, एक चेहरा वाटत असतो फार फार फार फार अनुकूल किती. शब्द सचिन यांची हीच तर एक सुंदर खासियत आहे. सरळ भाषेमध्ये एक साध मनातला भाव मांडणारी ही कविता. कुठलीच अलंकाराची आभूषणे न चढवता मनातला जाणीवा आणि संवेद पानावर आणायच्या कशा, हे खरंच तुझ्याकडून शिकलं पाहिजे. श्रोते हो, आता एक छोटीशी विश्रांती घेऊया, ऐकूयात एक सुंदर गाणं आणि सुंदर गाण्यानंतर आपण कवी सचिन यांच्याबद्दल खूप काही जाणून घेणार आहोत. भेटूया
एक छोट्याशा विश्रांतीनंतर.

छोट्याशा विश्रांतीनंतर तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आर जी रुपालीला, फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या सेगमेंट मध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. मंडळी, आज आपण सचिन सुतार म्हणजे शब्द सचिन यांच्या सुंदर कलाकृती ऐकत आहोत. तसं बघायला गेलं तर साध्या सरळ शब्दामध्ये हलक्या फुलक्या मनातल्या संवेदना पानांवर मांडण्याची जी कला शब्द सचिनची आहे ना, ती खरंच अद्भुत आहे. त्यांचे काही सुट्टे शेर मधला मी घेते तुमच्या समोर. या डोळ्यांची त्या डोळ्यांना कळण्यासाठी पुष्कळ असते. या डोळ्यांची त्या डोळ्यांना कळण्यासाठी पुष्कळ असते. नजरेशी भाषा कोणावर जगण्यासाठी पुष्कळ असते. या डोळ्यांची त्या डोळ्यांना कळण्यासाठी पुष्कळ असते. नजरेशी भाषा कोणावर जडण्यासाठी पुष्कळ असते. जरी भुरळ पडली डोळ्यांना, जरी भुरळ पडली डोळ्यांना, तरी स्वतःला सावर मित्रा. जरी भुरळ पडली डोळ्यांना, तरी स्वतःला सावर मित्रा. एकच व्यक्ती मनासारखी, एकच व्यक्ती मनासारखी जगण्यासाठी पुष्कळ असते. एकच व्यक्ती मनासारखी जगण्यासाठी पुष्कळ असते. जगण्यासाठी पुष्कळ असते. किती निरागस आणि सहज शब्दातून जीवनाचा साधर्म सांगणारी ही कविता खरंच मनात घर करते ना. असेच काही सुट्टे शेर आणखीन त्यांचे मी वाचून दाखवते. माझ्या देहावर श्वासावर तिचाच पगडा आहे. माझ्या देहावर श्वासावर तिचाच पगडा आहे. इतकी कविता या देहाच्या आत उतरली आहे. इतकी कविता या देहावर आत उतरली आहे. आत उतरली आहे, क्या बात है. म्हणजे कविता इतकी गहिरी त्यांच्या श्वासात आणि खच प्रत्येक स्पंदनात भिनलेली आहे ना. सुंदर सुंदर कवितेबद्दल एक सुंदर भाव मांडणाऱ्या ओळी होत्या. फार म्हणजे फार म्हणजे फार वाटत गेले. फार म्हणजे फार म्हणजे फार वाटत गेले. जग तुझ्या वाचून हे अंधार वाटत गेले. फार म्हणजे फार म्हणजे फार वाटत राहिले. जग तुझ्या वाचून हे अंधार वाटत राहिले. घेतले होतेस तू समजून इतके की मला. घेतले होतेस तू समजून इतके की मला. आपले नाते पुढे संसार वाटत राहिले. आपले नाते पुढे संसार वाटत राहिले. संसार वाटत राहिले. किती सुंदर ओळी आहेत ना ह्या. अगदी सहज सहज मनाचा भाव आणणारी ही कविता. मनातला अलगूज समोरच्या व्यक्तीला जेव्हा आपण सांगतो आणि विचारांची उधळण करतो, हितगुज करतो, तेव्हा समजून येणारी व्यक्ती आपल्या सोबत असणं खरंच अत्यंत गरजेची आहे. आणि ती जेव्हा समजून घेते आणि तेव्हा निर्माण होणारा जो विश्वास असतो आणि जे नातं असतं, त्याबद्दल ह्या सांगणारा होय. तुझा तुझा हा तुझाच केवळ मला भुलवतो साज सखे. तुझा तुझा हा तुझाच केवळ मला भुलवतो साज सखे. तुझ्या चेहऱ्यावरती आहे लावण्याची लाज सखे. क्या बात है. तुझा तुझा हा तुझाच केवळ मला भुलवतो साज सखे. तुझ्या चेहऱ्यावरती आहे लावण्याची लाज सखे. तुला भेटल्यानंतर मजला इतके कर्ज मिळाले की. तुला भेटल्यानंतर मजला इतके कर्ज मिळाले की. कशी तुझी मी मुद्दल फेडू कसे भरू मी व्याज सखे. कशी तुझी मी मुद्दल फेडू कसे भरो में व्याज सके. क्या बात है, क्या बात है. एक आगळी वेगळी आणि एक वेगळ्या प्रकारे मांडणी केली. खरं तर तरुण वर्गाला खरंच भावणारी ही कविता आहे. पुन्हा एकदा मी तुम्हाला वाचून दाखवते. मला खूप आवडली ही. तू
तुझा तुझा हा तुझाच केवळ मला भुलवतो साज सखे, तुझ्या चेहऱ्यावरती आहे लावण्याची लाज सखे, तुला भेटला नंतर मजला इतके कर्ज मिळाले की कशी तुझे मी मुद्दल फेडू कसे भरू मी व्याज सखे, कसे भरू मी व्याज सखे। शब्द सचिन यांच्या सुंदर ओळी मी आज तुम्हाला वाचून दाखवते। इथे घेऊया एक छोटीशी विश्रांती, विश्रांती नंतर आणखीन खूप साऱ्या सुंदर सुंदर रचना शब्द सचिन यांच्या आपण ऐकणार आहोत। भेटूया छोट्याशा ब्रेक नंतर।

छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आर जे रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये, जिथे शब्द फुलांची सुरेल पखरण आपल्याला अनुभवायला मिळते फक्त आणि फक्त आपल्या आचार्य 90 FM वर. मंडळी, आज आपण शब्द सचिन यांच्या सुंदर कवितांचा आस्वाद घेतोय. खर तर पुढची रचना ही अतिशय मनात अलवार घर करणारी आहे. जास्त वेळ न घेता मी वळते त्यांच्या सुंदर कवितेकडे. जे हवे नेमके असते ते मिळत कुणाला नाही, जे हवे नेमके असते ते मिळत कुणाला नाही. नदी आपली असते पण आपला किनारा नाही. क्या बात है. जे हवे नेमके असते ते मिळत कुणाला नाही. नदी आपली असते पण आपला किनारा नाही. मी कविता लिहिता लिहिता दुःखाच्या दारी आलो, मी कविता लिहिता लिहिता दुःखाच्या दारी आलो. हा प्रवास इतका झाला कळले पायांना नाही. क्या बात है. मी कविता लिहिता लिहिता दुःखाच्या दारी आलो, हा प्रवास इतका झाला कळले पायांना नाही. ही जखम आतली माझ्या, ही जखम आतली माझ्या, मी इतकी जपली आहे. ही जखम आतली माझ्या, मी इतकी जपली आहे. मी प्रेम कोणावर करतो माहीत वाऱ्याला नाही, मी प्रेम कोणावर करतो माहीत वाऱ्यावर नाही. हलकेच पोचतो आपण त्या वयातल्या टप्प्यावर, हलकेच पोचतो आपण त्या वयातल्या टप्प्यावर. नुसतीच आठवण येते कुठलाच शहारा नाही, नुसती आठवण येते कुठलाच शहारा नाही, कुठलाच शहारा नाही. दररोज नव्याने येथे मी प्रेम करू बघतो, दररोज नव्याने येथे मी प्रेम करू बघतो. पण या झगमगत्या शहराशी जुळलेला धाका नाही, पण या झगमगत्या शहराशी जुळलेला धागा नाही. घ्या मला तपासा आता काळीज हवे तर कापा, घ्या मला तपासा आता काळीज हवे तर कापा. मी निव्वळ या कवितेचा मी कुणा कुणाचा नाही, मी निव्वळ या कवितेचा मी कुणा कुणाचा नाही. या गजला म्हणजे माझ्या जगण्याचे कारण आहे, या गजला म्हणजे माझ्या जगण्याचे कारण आहे. या वाचून माझ्या पाशी कसलाच पुरावा नाही, या वाचून माझ्या पाशी कसलाच पुरावा नाही, कसलाच पुरावा नाही. कवी सचिन सुतार लिखित ही सुंदर रचना आपण ऐकलेली आहे. जीवनाचा साधर्म सांगणारी ही एक सुंदर गजल. गजलेची खरी एक खासियत आहे की प्रत्येक दोन ओळीमध्ये ही वेगवेगळी कविता असते, एक स्वतंत्र त्यातलं जग असतं. या प्रत्येक दोन दोन ओळीमध्ये जीवनाच्या वेगवेगळ्या सप्तरंगी छटा शब्द सचिन मांडताना आपल्याला दिसतात. जिथे संवेदना आहे, प्रेम आहे, विचार आहेत, तत्वज्ञान आहे, आयुष्याचा भावार्थ आहे आणि खूप सारं प्रेम आहे. या सुंदर गजलेनंतर वळूयात एक छोट्याशा ब्रेकसाठी. ब्रेकनंतर आणखीन कवितांचा आपण आस्वाद घेणारच आहोत. वळूयात एक छोट्याशा ब्रेकसाठी.

छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोतेहो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आरजे रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये, जिथे शब्द फुलांची सुरेल पखरण आपल्याला अनुभवायला मिळते फक्त आणि फक्त आपल्या आचार्य 90 FM वर. मंडळी, आज आपण शब्द सचिन यांच्या सुंदर

या कवितांचा नजराणाचा आस्वाद घेतोय. कवी सचिन यांची एक सुंदर आणि हलकी फुलकी कविता आता मी तुम्हाला वाचून दाखवते. ही कविता वाचताना एक वेगळाच नाद आणि तरंग उठणार आहे, तिची मजा आता लुटूया आपण. तू गंध तू वारा तू चंद्र तू तारा, तू गंध तू वारा तू चंद्र तू तारा, तू मोगरा तू जाई तू फुलांचा पसारा. तू ताण तू बेभान तू जुने पिंपळपान, तू भान तू बेभान तू जुने पिंपळपान, तू गळा तू भाव तूच सुरे लतान. तू डोळे तू अश्रू तू तेच खारट पाणी, तू डोळे तू अश्रू तू तेच खारट पाणी, तू स्वप्न तू निद्रा तू झोपे मधली राणी. क्या बात है. पुन्हा एकदा हे वाक्य घेते. तू डोळे तू अश्रू तू तेच खारट पाणी, तू डोळे तू अश्रू तू तेच खारट पाणी, तू स्वप्न तू निद्रा तू झोपे मधली राणी. तू मोहक तू मधाळ तू शर्करेची गोडी, तू मोहक तू मधाळ तू शर्करेची गोडी, तू नदी तू लाट तू तरंगणारी डोही. तू नित्य तू सदा तू शाश्वत तू अनंता, तू नित्य तू सदा तू शाश्वत तू अनंत, तू जीवन तू सौख्य तू आरंभ तू अंत. तू नित्य तू सदा तू शाश्वत तू अनंत, तू जीवन तू सौख्य तू आरंभ तू अंत, तू आरंभ तू अंत. क्या बात है. एका व्यक्ती प्रती असलेली भावना आणि तिच्या प्रती वाहिलेली ही शब्दांची उदाहरण किती समृद्ध करणारी आहे ना. खरंच खूप सुंदर कविता शब्द सचिन यांची. आणखीन एक मी सुंदर रचना त्यांची तुमच्या समोर मांडून दाखवते. विठ्ठला प्रति वाहिलेल्या ह्या सुंदर ओळी आहेत. आस लागली या देहाला, आस लागली या देहाला, पायांमध्ये गती सारखी, नीर तरळले डोळ्यांमध्ये, डोळ्यां देखत निघे पालखी. काना मधले मीन बोलके, काना मधले मीन बोलके, किती भाग्य हे आम्हा लाभले. मिटला होता दोन पापण्या, मिटला होता दोन पापण्या, ओठांवरती मौन सांडले. सुवर्ण मोती गळ्यात होते, सुवर्ण मोती गळ्यात होते, चंदन होते भाळावरती, डोळ्यांमधले स्वप्न रंजले, पाय थिरकले टाळावरती. कंठ दाटला कडा झिरपल्या, टिळा पाहुणी काळा काळा, चेहऱ्यावरती आसुसले पण, गळ्यात हासला तुळशी माळा. किती झोंपला फुगड्या बेड्या, किती झोंपला फुगड्या वेड्या, किती झोंपला फुगड्या वेड्या, किती टाळण गाजा वाजा. देह झाहला फुलासारखा, देह झाहला फुलासारखा, उभा पाहुणी विठ्ठल माझा, उभा पाहुणी विठ्ठल माझा, उभा पाहुणी विठ्ठल माझा. कवी सचिन सुतार लिखित विठ्ठलाप्रती वाहिलेल्या या सुंदर ओळी खरंच किती सुंदर आणि निरागस आहेत ना. एपिसोडच्या या टप्प्यावर आपण घेऊया एक सुंदर विश्रांती. विश्रांतीनंतर आपण आणखीन सुंदर रचना ऐकणार आहोत. भेटूया एक छोट्याशा विश्रांती.

वेलकम बॅक. छोट्याशा विश्रांतीनंतर श्रोते हो नमस्कार. तुम्ही ऐकत आहात आपल्या लाडक्या मैत्रिणीला म्हणजेच आर जी रुपालीला कवितांच्या गाभाऱ्यात या सुंदर सेगमेंटमध्ये, जिथे शब्द फुलांची सुरेल पखरण आपल्याला अनुभवायला मिळते फक्त आणि फक्त आपल्या आचार्य 90 FM वर. मंडळी, आज शब्द सचिन लिखित सुंदर कवितांचा नजराणा आपण ऐकलेला आहे आणि कार्यक्रमाच्या या टप्प्यावर आपण ऐकणार आहोत शब्द सचिन लिखित एक सुंदर कविता. तुला हवा तर सांग सखे तू जगण्यामधला ताण जरा, तुला हवे तर सांग सखे तू जगण्यामधला ताण जरा, तुला हव्या तर तळ हातावर उघडत राहू प्राण जरा. तुला हवा तर सांग सखे तू जगण्यामधला ताण जरा, तुला हवा तर तळ हातावर उघडत राहू प्राण जरा. किती लांबसर वाटा आणिक किती लांबवर गाव तुझे, किती लांबसर वाटा आणिक किती लांबसर गाव तुझे, सांग कसे मी जोडून पाहू, सांग कसे मी जोडून पाहू नावा मागे नाव तुझे, सांग कसे मी जोडून पाहू नावा मागे नाव तुझे, नावा मागे नाव तुझे. असा हा सुंदर कवितांचा गाभारा आज शब्द सचिन यांच्या सुंदर रचनांनी भरलेला होता. खरंच वेळ कशी निघून गेली कळलंच नाही. या एका एका रचनेनी मला खरंच वाटतं आपल्या सगळ्यांच्या मनात घर केलं असेल. किती हळव्या आणि साध्या सरळ भाषेतल्या अलंकाराचे वर्ख न चढवता शब्द सचिन खूप सुंदर आपल्यासमोर जाणीवांची उधळण करत असतात या कवितांच्या माध्यमातून. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला आम्हाला नक्कीच कळवा. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये वेगवेगळ्या कवितांसह शब्द फुलांची पखरण घेऊन फक्त आणि फक्त आपल्या लाडक्या सेगमेंटमध्ये, ज्याचं नाव आहे कवितांच्या गाभाऱ्यात. तर श्रोते हो, मी तुमची मैत्रीण आर्ज रुपाली तुमची रजा घेते. भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, वाचत रहा, जगत रहा सुंदर आयुष्यात.

0: नमस्कार श्रोते हो, मी आरजे कमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM, युअर ओन रेडिओ. आज जरा बाहेरच्या जगात डोकावून बघितलं तर फॅशन इंडस्ट्रीकडे पाहण्याचा दृष्टिकोन जो आहे हा लोकांचा बदललेला आहे. म्हणजे आता केवळ कॉलेजलाच जाणाऱ्या मुली नव्हे किंवा अगदीच मला या फील्डमध्ये जायचंय म्हणून ज्या काही सीमा होत्या पहिल्या बांधून ठेवलेल्या, काही रेषा ओढलेल्या होत्या, त्या रेषा कुठेतरी पुसल्या गेल्या. अगदी घरामध्ये काम करणारी गृहिणी असू देत किंवा संसारामध्ये बिझी झालेली एखादी महिला असू देत किंवा संसाराच्या या रहाटगाड्यामध्ये स्वतःचा जॉब वगैरे मॅनेज करून त्या जे कंटिन्यू चक्र आहे त्या चक्रामध्ये अडकलेली जरी गृहिणी असेल तरी ती स्वतःचं वेगळं अस्तित्व कॉन्फिडेंटली फॅशन इंडस्ट्रीमध्ये निर्माण करू शकते. याचंच एक उत्तम उदाहरण आज आपल्यासोबत आहे. आपण एनडी इव्हेंट्सच्या नेत्रा देवसळी मॅम यांना आपण अगोदरही ऐकलेलं आहे, तर त्यांच्याच माध्यमातून आपण जो त्यांचाच एक इव्हेंट झाला होता किंग अँड क्वीन ऑफ महाराष्ट्र, यामध्ये जे काही विनर झालेले आहेत त्यांच्यासोबत आपण छान दिलखुलास संवाद साधत आहोत. नेत्रा मॅम पुन्हा एकदा हब्याच्या ठिकाणी खूप खूप स्वागत आहे. आणि येस, मी आत्ता स्त्रियांविषयी बोलले, महिलांविषयी बोलले. बऱ्याच वेळेला असं वाटतं की लग्नानंतर माझं करिअर पूर्णपणे बंद होईल का किंवा लग्नानंतर मी हव्या असलेल्या आवडीच्या गोष्टी करू शकेन का, तर हो तुम्ही नक्की करू शकता. आणि याचंच उदाहरण म्हणजे मिसेस कॅटेगरीच्या ज्या विनर होत्या त्या म्हणजे तेजस्वी जोशी मॅम. खूप गोड दिसताय आणि खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM.
1: थँक्यू सगळ्यात पहिले कमल मॅडम तुमचं, तुम्ही आम्हाला इथे बोलवलं म्हणून आणि नेत्रा मॅडममुळे मला ही संधी मिळाली. थँक्यू नेत्रा मॅम.
0: येस, तर त्या मिसेस कॅटेगरीमध्ये ज्या आहेत त्या विनर ठरल्या होत्या. शेअर मार्केट डीलर आहेत आणि फायनान्शियल इन्व्हेस्टमेंट म्हणजे फायनान्स हा मुळात त्यांचा बेस आहे. फायनान्स आणि फॅशन खूप वेगळा, म्हणजे म्हटलं तर दोन विभिन्न टोकं आहेत. तर मुळात मी तुमच्यापासून सुरुवात करेन. फायनान्स एकीकडे आणि फॅशन एकीकडे आणि त्यात एक काय म्हणतात त्याला मॅरिड वुमन एकीकडे, सो ह्या तीन गोष्टींमध्ये पॅशनला कसा वेळ दिलात आणि फॅशनमध्ये कसा इन्वॉल्व्ह झाला?
1: जेव्हा तुम्हाला स्वतःला आवड असते, तुमची स्वप्न पूर्ण करायची असतात आणि त्याची जिद्द असेल ना, तर तुम्ही बरोबर त्याच्यासाठी वेळ काढू शकता. अर्थात त्याच्यासाठी वेळेचं नियोजन करणं फार गरजेचं असतं. मग वेळेचं त्यानुसार कामाचं नियोजन केलं तर तुम्ही तुमच्या स्वप्नांसाठी बरोबर वेळ काढू शकता. आणि माझी फार इच्छा होती ही करण्याची, ही जिद्द होती, तो मी त्यासाठी वेळ काढला. कारण वेळ मिळत नसतो तो काढावा लागतो.
0: बरोबर. पण मग घरच्यांनी कसा सपोर्ट केला किंवा तुमचा हा पहिलाच इव्हेंट होता की अगोदर तुम्ही केलं होतं किंवा काय?
1: नाही, अगोदर मी केलं होतं पार्टिसिपेट, त्यामुळे मला तसा थोडा अनुभव होता, पण तरीही कुठेतरी मी कमी पडले होते. सो ते मला पूर्ण करायचं होतं, म्हणजे निदान प्रयत्न तरी ते पूर्ण करायचे होते माझे. आणि घरच्यांनी फुल सपोर्ट केला मला की तुला करायचंय तर तू कर, तुझी इच्छा आहे तू पूर्ण कर, आमचा फुल सपोर्ट.
0: क्या बात आहे. मित्रा मॅम, आपण आताच उल्लेख केला की बऱ्याच वेळेला असं होतं की लग्नानंतर माझं करिअर किंवा फॅशन इंडस्ट्रीचं आपण त्याविषयी बोलूयात. कारण आपण कुठेतरी सर्वसामान्य कुटुंबामधून येतो आणि आपले आई, आपले बाबा किंवा आपली सासरकडची फॅमिली, त्यांचा मुळात एक माइंडसेट जो आहे ना, त्याविषयी जर अगदीच दिलखुलास बोलायचं गेलं तर तो अजून इतका ओपन नाही किंवा अगदी इझिली एक्सेप्ट करत नाही. मग लग्नानंतर मुलींचं किंवा महिलांचं जे करिअर आहे ते फॅशन इंडस्ट्रीमध्ये जर असेल तर ते कुठेतरी स्टॉप होतं. पण तुम्ही आज मिसेस कॅटेगरी इन्वॉल्व्ह केलीत आणि मिसेस कॅटेगरीमध्ये इतक्या सगळ्या कंटेस्टंट तुमच्याकडे होत्या, त्यांचा वेगळा प्रत्येकीची स्टोरी असेल. तुम्ही मिसेस कॅटेगरी जेव्हा अनाऊन्स करता तेव्हा काय थॉट आहे त्यामागे तुमच्या?
2: मिसेस कॅटेगरीचं असं आहे की जसं तुम्ही आता बोललात की काही फॅमिलीजमधून थोडं रिस्ट्रिक्शन असतं वगैरे, हा हे खरं आहे. पण आता मी तरी असं अनुभवते की नाही, आजकालचे मदर इन-लॉज आणि हजबंड वगैरे खूप बदलले आणि खूप सपोर्टिव्ह आहे, म्हणजे हे मी अनुभवलं तसं. आणि सपोर्ट असल्यामुळेच आज हे सगळं हे लोकं करू शकतायत तसं. पण ज्यांचं नाही आहे सपोर्ट ते बिचारे मी पार्टिसिपेट करू शकत नाही, मग त्यांचे जे ते स्वप्न आहेत ते मग अपूर्ण राहतात. पण दिस इज ओनली पॉसिबल इफ युअर फॅमिली इज सपोर्ट. हे अगदी म्हणजे खरं आहे.
0: बरोबर.
2: हे बघितलंय की नाही, हजबंड येतात, बरेचदा पिक करतात, ड्रॉप करतात, सामान देतात, असं करतात, म्हणजे असतं, फोटोज काढतात, व्हिडिओज काढतात, ते सुद्धा एक काम आहे. बरोबर. सो म्हणजे करावं का नाही असं. आणि डेली आपलं जे रुटीन आपलं जे प्रोफेशन त्याच्यातून पण आपण वेळ काढतो आणि आम्ही कसं रविवारचंच ठेवतो ग्रुमिंग सेशन असं नाही की आम्ही ऑल डे काढतो. सो हे लोक वेळात वेळ काढून येतात आणि ग्रुमिंग अटेंड करतात आणि ग्रुमिंग अटेंड केल्याशिवाय हे परफॉर्म करणं अशक्य असं.
0: तुमच्याकडे वळण पुन्हा एकदा तेजस्वी मॅम, की तुम्हाला कसा सपोर्ट मिळाला किंवा कारण असं म्हणतात की आपण एकटे पण करू शकतो बऱ्याच गोष्टी, आपण एकटी आपण आपल्या स्त्रियांमध्ये इतकी ताकद आहे ना की आपण जर ठरवलं की मला हे करायचं तर आपण ते करणार, पण ऍडिशन काय म्हणतो त्याला चेरी ऑन द टॉप असं म्हणू शकतो की जर फॅमिली सपोर्टिव्ह असेल, तुमचा हजबंड जर सपोर्टिव्ह असेल तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या अजून खूप छान
2: आनंदाने
0: करता येतात. एक्झॅक्टली. सो तुमच्या बाबतीत काय तुम्ही काय करता?
1: मला खूप सपोर्ट होतो माझ्या मुलाने, तर मला खूप केअर केलं की तुला इच्छा आहे ना पार्टिसिपेट करायची तर तू कर, जिंकशील हरशील हा मुद्दा नंतरचा आहे, तुला इच्छा आहे तर तू पार्टिसिपेट कर. सो मिस्टरांनी पण तेच सांगितलं की तुला इच्छा आहे तर तू कर. सो त्यांचा मला फुल सपोर्ट होता ड्रॉप करायला घ्यायला यायला. सो त्यांनी मला फुल सपोर्ट केलेला.
0: त्या बात आहे. आणि जेव्हा तुम्ही नेत्रावांसोबत जोडला गेलात किंवा एन डी इव्हेंटसोबत जोडला गेलात काय शिकायला मिळालं तुम्हाला? कारण आपण आज औपती भोवती आपल्या बरीच लोक असतात, आपण प्रत्येकाकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न करत असतो, आणि तुम्ही इकडे येऊन काय वेगळं शिकलाय किंवा काय
1: सांगाल? नेत्रा मॅडमना जोडल्यानंतर आहे ना मुळात त्यांची पर्सनॅलिटी अशी आहे ना की त्यांना बघूनच इन्स्पायर व्हायला होतं.
0: एक्झॅक्टली.
1: कारण त्या स्वतः जरी एक स्त्री असली तरी सून आई सगळं आहे. सो ते सगळं त्या मॅनेज करतात, त्यांच्या ससरे त्यांना सपोर्ट करतात.
0: या शी इज सो कूल, मला खूप आवडतं.
1: मला खूप असं छान वाटतं की अरे किती छान यांची सासू यांना मदत करते आणि त्या सतत हसत खेळत आणि काहीही तुम्ही कधीही त्यांना विचारा, काही प्रॉब्लेम असेल सपोर्ट असेल फुल त्यांचा सपोर्ट मिळतो. आणि ग्रुमिंग सेशनमध्ये पण त्यांनी खूप छान आम्हाला म्हणजे अगदी आम्हाला कॉन्फिडन्स दिला की तुम्ही छान कॉन्फिडन्सली करा, व्यवस्थित होईल सगळं छान होईल. सो त्यांच्याकडे शिकून एक आत्मविश्वास आला की येस मी करू शकते.
0: आणि ज्या वेळेला हा क्राऊन तुम्हाला मिळाला, जेव्हा तुम्ही जिंकला, जेव्हा तुमचं नाव अनाऊन्स केलं, काय रिॲक्शन होता? फॅमिलीजच्या काय रिॲक्शन होत्या, तुमच्या हजबंडच्या काय रिॲक्शन होत्या, तुमच्या ज्या मुलाने तुम्हाला इतका सपोर्ट केला, ज्याने तुम्हाला इतकं चिअरअप केलं, त्याला काय वाटलं? काय
1: म्हणजे तो तर म्हणता की मी कॉन्फिडन्स होता की तुझाच नंबर येईल म्हणून. मी थोडी नव्हती कॉन्फिडन्स, पण काय म्हणतात थोडा 2 मिनिटं विश्वास नाही बसला की खरंच माझा नंबर झालाय का अनाऊन्स म्हणून. आनंद व्यक्त नाही करतात ते शब्दांमध्ये. आजही लोकांचा कौतुकाचा वर्षाव होतोय स्टेटसला बघून, कसं त्यांना कळतंय कसं आजही कौतुक केलं जात आहे, ते खूप छान वाटतंय.
0: येस मित्रांनो, हे किती मस्त आहे ना. म्हणजे एक कॉमन म्हणजे आपण तेजस्वी आमचा एक्झाम्पल घेऊयात की एक साधी तेजस्वी जी फॅमिलीमध्ये जाते, इन्वॉल्व होते, फंक्शनमध्ये जाते, तिकडे तिला हाय बाय करतात, पण आज तीच तेजस्वी तिचे सगळे लोक स्टेटसला फोटोज ठेवतात किंवा तिचं नाव काढतात. हा एक ड्रास्टिक चेंज आहे. हे काय कसं वाटतं हे तुम्हाला जेव्हा तुम्ही तुमच्या बाबतीत तुम्ही फील केलेलं आहे? ऑफकोर्स की जसं आता तेजस्वी मॅम म्हणाल्या, पण जेव्हा आपल्याकडे जे कंटेस्टंट आले ते सगळं हे फील करतात काय?
2: मला तर खूप आनंद होतो. मला असं होतं की मला मेन म्हणजे ह्यांच्यातला तो बदल बघून

0: मी खरं सांगते अगदी, एक ग्रूमिंग आणि ट्रेनिंगचं प्रॉपर फॉलो करतात ना
1: ट्रेनर ऑफकोर्स, कारण तिथे आपल्या फायद्याच्या किंवा मला नॉट ओनली फॉर कॉम्पिटिशन बट आफ्टर दिस, त्यानंतर सुद्धा बाहेर गेल्यानंतर ज्या गोष्टी आहेत त्या मला तिथे शिकवल्या जाणार की त्या गोष्टींचा फायदा मला फॉर माय लाईफ लाईफ टाईम होणार आहे, लाईफ पूर्ण लाईफ लॉंग तो होणार आहे.
2: खूप चेंज होतो यांच्यात, खूप बदल होतो, खूप खूप कॉन्फिडन्स तर नेक्स्ट लेवल आपला
1: वाढलं
2: आणि फॅमिलीमध्ये पण असं
1: थोडस स्वतःचं एक वेगळं, म्हणजे मुळात आपण फक्त मी तेच म्हणाले ना की तेजश्री जी आता फक्त आई नाहीये, फक्त आता बायको नाहीये किंवा ती फक्त आता सून नाहीये, तर शी इज अ मॉडेल राईट
2: नाऊ,
1: शी इज मिसेस महाराष्ट्र, हा टायटल त्यांच्या मागे लागला.
2: इट्स
1: अ बिग टायटल आणि मुळात एक मी तर म्हणेन की ह्या असा इव्हेंट तुम्ही जो ऑर्गनाईज केला ना, त्यामुळे प्रत्येक स्त्रीला, म्हणजे कोणी रनरअप झालं, कोणाला सब टायटल्स मिळालं, त्यांना प्रत्येकीला एक त्यांचं वेगळं अस्तित्व निर्माण करता आलं.
2: जे टॉप थ्री मध्ये नाही आहे ते सुद्धा हे म्हणतात की आम्ही जर्नी मध्ये बरंच काही शिकलो अँड इव्हन पार्टिसिपेट आहे, हे मला त्यांचं आवडतं.
1: हार जितो चलते
2: कॉम्पिटिशन आहे, कोण ना कोण जिंकणार, कोण ना कोण घेणार, आणि आपल्याला सुद्धा कळलं पाहिजे की आपण कुठे लॅकिंग होतो असं. मला हे त्यांचं आवडतं की नाही, वी लाईक द जर्नी, वी आर लर्न द लॉट अँड वी विल कम.
1: क्या बात आहे, खरं तर जाता जाता तेजश्री मॅम मी तुम्हाला एकच रिक्वेस्ट करेन की जसं तुम्ही आता नेत्रा मॅमकडून शिकलात की त्या कॉन्फिडंट आहेत किंवा त्यांना बघूनच मोटिवेट व्हायला होतं, आज तुमच्या नावाच्या मागे जेव्हा मिसेस महाराष्ट्र हा क्वीन ऑफ महाराष्ट्र हा टायटल लागलाय, नाऊ तुमची रिस्पॉन्सिबिलिटी आहे की तुमच्याकडे बघूनही बाकी लोकांनी इन्स्पायर झालं पाहिजे, तर अशा सगळ्या फिमेल्सना तुम्ही काय मेसेज द्या?
3: मी त्या सगळ्या मैत्रिणींना हे सांगेन की स्वप्नांना वय नसतं, स्वप्न पूर्ण करण्याची फक्त जिद्द पाहिजे, ती जिद्द असेल ना तर तुम्ही कोणत्याही वयात तुमची स्वप्न पूर्ण करू शकता. बस जिद्द ठेवा आणि पाण्यात उतरा, पाण्यात उतरला की पोहता येईल.
1: क्या वाट आहे, करेक्ट करेक्ट करेक्ट, व्हेरी गुड. सो येस डेफिनेटली, आणि मला असं वाटतंय ज्या महिला, म्हणजे फक्त फॅशनच नाही तर बाकी जर कोणतीही कला कोणतीही विषयाची आवड तुम्हाला आहे आणि तुम्ही जर त्या गोष्टी थांबवल्या, तुमचे जे छंद आहेत ते जर तुम्ही जोपासत नाही आहात, तर प्लीज उठा, बघा आपल्या भोवती अवतीभोवती तेजस्वी सारख्या अशा बऱ्याच महिला आहेत ज्या त्यांची जर्नी जी आहे तर त्यांनी सुरू केलेली आहे, काहीतरी चांगलं करतात आणि आज त्या इंडिपेंडंटली एक स्वतःची वेगळं अस्तित्व वेगळी ओळख घेऊन उभ्या राहिलेल्या आहेत. त्यामुळे आपण अशा सगळ्या महिलांकडून इन्स्पायर झाला पाहिजे, अशा सगळ्या महिलांकडून काहीतरी शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि आज नेत्रा मॅडम त्यांनी जी स्वतःची इमेज तयार केलेली आहे, आज त्यांना इन्स्पायर होऊन तेजस्वी मॅडमसारख्या काही महिला आहेत त्या घडत आहेत, उभं राहत आहेत. आणि आता इथून पुढे ही एक चैन आहे,
2: राईट,
1: की आज तुम्हाला बघून त्या उभ्या राहिल्या, त्यांना बघून अजून दोघी उभ्या राहतील. सो हेच आपल्याला यातून शिकायचं आहे. आणि पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा आहेत, असेच तुम्ही भरपूर टायटल्स जिंकत राहा आणि स्वतःची छान एक वेगळी अशी जी ओळख आता तुम्ही निर्माण करताय तशीच करत राहा आणि इतर महिलांना मोटिवेट करत राहा, अशा शुभेच्छा तुम्हाला देईन.
3: नक्कीच, थँक्यू सो मच कोमल मॅडम, खूप वेळ आम्हाला इथे बोलवलं त्यासाठी, थँक्यू.
1: तर श्रोते हो, आपल्या आत्ताच्या या सेगमेंटमध्ये आपण फॅशन हिस्ट्रा या सेगमेंटच्या अंडर आपण नेत्रा देवसळीच्या एनडी इव्हेंटच्या फाउंडर आणि डिरेक्टर आहेत त्यांच्यासोबत, आणि त्याचबरोबर क्वीन ऑफ महाराष्ट्र या हे टायटल ज्यांनी आपल्या नावावर केलं, त्या मिसेस कॅटेगरीचा विनर तेजश्री जोशी यांच्यासोबत ही छान दिलखुलास गप्पांची मैफिल सुरू होती. आता वेळ झालेली आहे तुमची रजा घेण्याची, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. यानंतरच्या पुढच्या एपिसोडमध्ये आपण जे तीन कॅटेगरी होती त्या तीन कॅटेगरीतल्या मनोश्री शिंदे आणि पार्थ घाणेकर यांना इथे ऐकणार आहोत, पण या एपिसोडसाठी स्टे ट्यून्ड अँड कनेक्टेड, ऐकत रहा आचार्य 98 FM, युअर ओन फ्रेंड.

नमस्कार मंडळी, आचार्य 90 FM वर मी आरजे सुवर्णा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. विविधा या सेगमेंटमध्ये आपण नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती बोलत असतो आणि अर्थातच छान छान गाण्यांचा आस्वाद सुद्धा घेत असतो. तर आज आपल्या विविधा सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत पावसाळा आणि त्याच्याशी निगडीत रानभाज्या, फुलं आणि अजून काही घटकांविषयी. तेव्हा कुठे जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. मंडळी, पावसाळ्यात विशेषत अनेक प्रकारच्या रानभाज्या या नैसर्गिकरित्या उगवत असतात आणि या भाज्या केवळ चवीलाच चांगल्या नसतात तर त्या आरोग्यासाठी सुद्धा अत्यंत गुणकारी असतात. औषधी गुणधर्मामुळे त्यांना पारंपरिक आहारात अतिशय महत्वाचं असं स्थान आहे. सगळ्यात पहिले आपण बोलणार आहोत कुरडूविषयी. कुरडू ही भाजी एक सामान्य रानभाजी असून ती शेतात आणि पडीक जमिनीत अगदी सहज उगवते. याची पानं ही गोलाकार आणि लांबट असतात. औषधी गुणधर्मासाठी सुद्धा ही अतिशय महत्वाची असते. ही भाजी पचायला हलकी असते आणि पित्तनाशक अशी मानली जाते. त्वचा विकार आणि चरबी कमी करण्यासाठी ही अतिशय उपयुक्त असते. यात कॅल्शियम आणि फॉस्फरस भरपूर प्रमाणात उपलब्ध असतं. याच्या बियांचा उपयोग अतिसार, नेत्ररोग, रक्तदोष आणि मूत्ररोग यांच्यावर केला जातो. ही भाजी एक झुडूपवर्गीय वनस्पती असून पावसाळ्यात खूप मोठ्या प्रमाणावर आपल्याला पाहायला मिळते. त्वचा रोगावर, उदाहरणार्थ खरूज, नायटा, गजकर्ण यांसारख्या या रोगांवर, त्वचा रोगांवरती अतिशय उपयुक्त असा हा टाकळा. याच्या पानांचा लेप किंवा भजी ही त्वचा विकारांवर अतिशय गुणकारी असतात. पोटातले कृमी कमी करण्यास, पित्त, श्वास, खोकला आणि हृदयविकारावर सुद्धा ही भाजी अतिशय उपयुक्त आहे. याच्यापुढे आपण जाणार आहोत आणि बोलणार आहोत दिंडा. दिंडा ही भाजी पावसाळ्यात उगवणारी एक रानभाजी आहे. ही रक्ताच्या वाढीसाठी अतिशय पोषक आहे. त्वचा आणि हृदयाच्या आरोग्यासाठी अतिशय गुणकारी अशी ही भाजी. ही गुणाने उष्ण असून शरीरातील वात आणि कफ दोष कमी करण्यासाठी मदत करते. पोटातली जखम बरी करण्यासाठी सुद्धा ही दिंडा ही भाजी उपयुक्त ठरते. टाकळा हा शहरी भागात सुद्धा आपल्याला अगदी सहजरित्या कुठेही पाहायला मिळतो. कुरडू नंतर आपण दुसरी भाजी बघणार आहोत जिचं नाव आहे टाकळा. मंडळी, रानभाज्या या खरंतर आपण जेव्हा रेल्वेतून जात असतो तेव्हा आपल्या दोन्ही बाजूला, ट्रॅकच्या बाजूला सुद्धा आपल्याला अशा रानभाज्या बघायला मिळतात. याशिवाय आपल्या घरात सुद्धा, कुंडीत सुद्धा बऱ्याचदा असं होतं की आपण एखादं झाड लावलेलं असतं, एखादं रोपटं लावलेलं असतं आणि त्याच्या शेजारी पावसाळ्यामध्ये स्पेशली एखादं रोप उगवतं पण त्याचं नाव आपल्याला माहिती नसतं आणि बऱ्याचदा या रानभाज्याच असतात. मगाशी म्हटलं तसं टाकळा हा अगदी सहजपणे कुठेही उगवतो आणि त्याची पानं सुद्धा विशिष्ट रचनेची असल्यामुळे ती अगदी सहज आपण ओळखू शकतो. जर आपल्याला या रानभाज्यांविषयी माहिती नसेल तर आपण गुगल करून सुद्धा त्यांची नावं टाकून किंवा रानभाज्यांची यादी, त्यांची लिस्ट कोणती आहे असं करून सुद्धा या रानभाज्या आपण अगदी सहज ओळखू शकतो. विविधामध्ये आपण बोलतो आहोत रानभाज्यांविषयी आणि दिंडा आणि कुरडू विषयी आपण बोललो. याच्यानंतर आपण बोलणार आहोत फांगूळ या रानभाजीविषयी. ही भाजी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. फांगूळ जीवनसत्व क चा चांगला स्रोत आहे. गोवर, कांजण्या, नेत्रविकार, पित्तविकार आणि मूळव्याधी यांच्यासारख्या व्याधीमध्ये सुद्धा ही अतिशय उपयुक्त ठरते. त्वचेतला दाह आणि उष्णता कमी करण्यासाठी ही उपयुक्त आहे. ओमेगा 3 फॅटी ऍसिड आणि जीवनसत्व अ मुबलक असलेली फांगुळा ही एक रान. तसंच हृदयाचं आणि डोळ्याचं आरोग्य राखण्यास सुद्धा ही अतिशय महत्वाची आहे आणि वजन कमी करण्यासाठी फांगूळ ही एक उपयुक्त अशी भाजी आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत भारंगी या भाजीविषयी. भारंगी ही भाजी एक बारमाही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. भारंगीची भाजी सर्दी, खोकला, ताप तसंच छातीतला कफ कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. श्वसन विकारांवर आणि दम्यासाठी ही भाजी खूप फायदेशीर आहे. पचनशक्ती सुधारण्यास सुद्धा ही मदत करते आणि सांधेदुखीवर ही भाजी अत्यंत गुणकारी मानली जाते. आपण बोलणार आहोत कंटोळी या रानभाजीविषयी. ही एक वेलवर्गीय वनस्पती असून हिचं फळ कारल्यासारखं दिसतं पण आकाराने थोडंसं लहान असतं. कंटोळी अनेक जीवनसत्व आणि फायबरने परिपूर्ण अशी आहे आणि अनेक आजारांवर ही अतिशय उपयुक्त आहे. याच्यानंतर आपण बोलणार आहोत रान भेंडीविषयी. ही भाजी नैसर्गिकरित्या उगवणारी भेंडीसारखीच दिसते. रान भेंडी ही अशक्तपणा दूर करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे आणि रक्तातली साखर नियंत्रित ठेवण्यासाठी सुद्धा ती फायदेशीर आहे.
यात फायबर, प्रथिन आणि लोह हे अतिशय भरपूर प्रमाणात उपलब्ध आहे. या काही भाज्या आहेत आणि या व्यतिरिक्त सुद्धा अनेक रानभाज्या आहेत. पण सगळ्याच रानभाज्या सगळीकडेच उगवतात का? तर नाही. हवामान आणि ठिकाण यानुसार सुद्धा रानभाज्यांमध्ये फरक आढळून येतो. याच्यानंतर आघाडा, अंबाडी, कुळमुळी, रान आलं, शेऊळ, घोळ, काटवल यांसारख्या सुद्धा अनेक रानभाज्या आपल्याला महाराष्ट्रात पाहायला मिळतात आणि ज्यांचे स्वतःचे असे औषधी गुणधर्म आहेत आणि अतिशय खूप फायदे आहेत. तर या रानभाज्यांचा आपण नक्कीच आपल्या जेवणात वापर केला पाहिजे, आपण सेवन केलं पाहिजे. कारण या काही महिन्यांपुरताच असतात आणि जसा पावसाळा संपतो त्यानंतर आपोआप या आपल्या नजरेआड होतात, या दिसत नाहीत. पुन्हा पुढच्या वर्षी जेव्हा पाऊस सुरू होतो तेव्हा या आपोआप उगवतात आणि यांचा आस्वाद आपल्याला घेता येतो. याचं वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही रासायनिक खतांच्या किंवा कीटकनाशकांच्या वापराशिवाय या उगवतात, या वाढतात आणि त्यामुळे आरोग्यासाठी अतिशय सुरक्षित आणि पौष्टिक मानल्या जातात. कारण बाकीच्या ज्या भाज्या असतात त्यांची मागणी जास्त असल्यामुळे खतांचा अतिरेक वापर असतो, अर्थात त्या बारमाही सुद्धा असतात. पण या फक्त पावसाळ्यात असल्यामुळे, या आपोआप उगवत असल्यामुळे अर्थातच कुठल्याच खताचा वापर नसतो, अगदी सेंद्रिय प्रकारे त्या वाढलेल्या असतात. त्यामुळे या भाज्यांचा आपण नक्कीच आपल्या आहारात समावेश करायला हवा. मंडळी, कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच मी सांगितलं होतं की आजच्या सेगमेंटमध्ये आपण बोलणार आहोत वेगवेगळ्या रानभाज्या तसंच रानफुलांविषयी जे पावसाळ्यात उगवतात. तर आपण आता वळणार आहोत वेगवेगळ्या रानफुलांकडे. साधारण ऑगस्टपासून या हिरवळीवर विविध रंगात हसरी फुलं, गवत, झुडपं वेलींवर झुलताना दिसतात. ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने म्हणजे रानफुलाच्या अगदी बहराचे असतात. रानफुलं म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर पहिलं येतं ते म्हणजे कास पठार. महाराष्ट्रात रानफुलांसाठी प्रसिद्ध असलेलं कास पठार सुद्धा आता फुलू लागलंय. सीतेची आसव, कारवी, मुसळी, कंदील सारखी अनोखी रानफुलं या पठारावर असंख्य प्रमाणावर बहरतात. केवळ कासचं पठारच नाही तर सगळ्याच रानावनात, डोंगर दऱ्यांमध्ये, अगदी शहरातल्या रस्त्यांच्या कडेला सुद्धा, जिथे मातीचा थोडासा संपर्क आहे किंवा अंश आहे, तिथे सुद्धा वेगवेगळी रंगीबेरंगी रानफुलं आपल्याला पाहायला मिळतात. रानात ओसाड जागी आता कुरडूचं गुलाबी, कवळ्यांची पिटुकली हळदी रंगाची फुलं, तसंच पिवळ्या रंगाचा गालिचाच जणू काही अंथरला आहे असं आपल्याला भास करतात. कवळ्यांची पिटुकली ही हळदी रंगाची फुलं असतात, ही बघताना अतिशय सुंदर दिसतात. पिवळा गालिचा अंथरलाय असा आपल्याला भास होतो. तसंच तेरडा, आता तेरडा म्हटल्यावरती आपल्याला माहिती आहे की जेव्हा गणेशोत्सव असतो तेव्हा सगळीकडे फुल मार्केटमध्ये वगैरे तेरड्याची फुलं आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यात रंगाच्या छटा पण इतक्या सुंदर असतात. गुलाबीपासून लाल, केशरी अशा वेगवेगळ्या छटांची ही फुलं तेरड्याची आपल्याला पाहायला मिळतात. तर ही बहुरंगीत तेरड्याची फुलं आपलं मन अगदी सहज प्रसन्न करतात. केनची पांढरी तुतेरी सारखी फुलं, त्याच्यानंतर रान हळदीचे तुरे, तर कुठे कळलावीची लाल पिवळी, त्याला आपण हळदी कुंकू असं म्हणतो, ती फुलं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. मध्येच कुठेतरी पांढरी तर निळी गोकर्ण आपल्याला पाहायला मिळते. तसंच रान तिळाच्या फुलांना सुद्धा आता बहर आलेला दिसतो. हिरव्या रंगातले लव्यांचे तुरे आपल्याला डोलताना दिसतात. ही सगळी सहज पाहता येणारी फुलं, पण असंख्य सूक्ष्म सुंदर फुलं सुद्धा आपल्याला निरखून पाहता येतात. जर आपण यांच्याकडे निरखून पाहिलं, अगदी आपण जवळजवळ गेलो, तर आपल्या लक्षात येतं की अनेक अशी फुलं असतात जी डोळ्यांना सहजरित्या दिसत नाहीत पण ती असतात, अगदी सूक्ष्म अशी फुलं असतात. फुलांसोबत गवताचा सुद्धा एक मंद सुगंध हा दरवळत असतो. श्रावणातला ऊन पावसाचा खेळ, इंद्रधनुष्याचं कमान आणि ही रानफुलं एक सुखद, मनाला अगदी आनंद देणारा असा देखावा आहे. या दिवसात फक्त जमिनीवरच नाही तर पावसाळी डबक्यांमध्ये, अगदी नाल्यांमध्ये, तलावांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या रंगाची फुलं आपल्याला वहरलेली दिसतात. सफेद गेंद, कमळासारखी दिसणारी वॉटर लिली, तसंच इतर काही पाण वनस्पती सुद्धा या दरम्यान फुललेली दिसतात. आणि अगदी आपण जी घरात जी कुंडीत रोपं लावलेली असतात त्यांना वर्षभर तितका बहर येत नाही, पण जेव्हा पाऊस पडू लागतो तेव्हा असं रेन लिली बहरते. तसं जास्वंद किंवा तगर किंवा इतर अनेक वनस्पती ज्यांना फारशी फुलं इतर वेळी येत नाहीत त्यांना सुद्धा अगदी बहर या पावसाळ्यात येतो. या रानफुलांच्या वृक्षवेलींचं आपल्या मराठमोळ्या सणांमध्ये खूप महत्व आहे. नागपंचमीला कळलावी आणि इतर काही वेली नागोबाला वाहण्यात येतात. काही ठिकाणी तेरडा, कळलावी, लवे यांच्यापासून पीठवरी गौरी बसवल्या जातात. नवरात्रात गावांमध्ये रानटी घोसाळ्याची पिवळी फुलं, रान भेंड्यांची आणि इतर काही फुलांच्या माळा चढवल्या जातात.
मंडळी, आपण या रानफुलाविषयी आपण बोलतो आहोत. या रानफुलांच्या वाटेवरून आपण फेरफटका मारला, कोणकोणत्या रंगाची फुलं आहेत यांचं वर्णन आपण जाणून घेतलं, आणि या रानफुलांना न्याहाळून यांना आपल्याकडे कोणी पाहतंय याचं आपण समाधान देऊया. नक्कीच आपण कास पठार किंवा तुमच्या माहितीत जर एखादं असं ठिकाण असेल जिथे ही रानफुलं मुबलक प्रमाणात पाहायला मिळतात तिथे नक्की जाऊया. फक्त काळजी एवढीच घ्यायची की आपण कुठल्याही प्रकारची नासधूस करायची नाहीये. निसर्गाची किमया या बघताना अनुभवताना आनंद द्यायचा आहे आणि मग तो घ्यायचा आहे, तेव्हा नक्की ही गोष्ट आपण लक्षात ठेवणार आहोत. आता आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत आणि याच्यानंतर छान गाणी ऐकून झाल्यावरती कवितांकडे वळणार आहोत, कारण पावसाळा आणि कविता हे समीकरण सगळ्यांनाच माहिती आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ. आपल्यासोबत आहे मी आरजे सुवर्णा.

मंडळी, पावसाळा म्हटलं की कविता ही आलीच. बरेच कवी या पावसाची अगदी आतुरतेने वाट पाहत असतात आणि याच दरम्यान त्यांच्या काव्य कल्पनांना धुमारे फुटत असतात. तर याच निमित्ताने आपण काही पावसाळ्यातल्या छान छान कवितांचा आस्वाद घेणार आहोत. सगळ्यात पहिली कविता आहे बा भ बोरकर यांची. गडद निळे जलद भरूनी आले, गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. दिन लंघुनी जायगिरी, दिन लंघुनी जायगिरी, पद उमटे क्षितिजावरी, पद्मराग वृष्टी होय माड भव्य नाचे, गडद निळे जलद भरूनी आले. धुंद सजल हसित दिशा, धुंद सजल हसित दिशा, तृणपर्णी सज्ज तृषा, तृप्तीचे घन घनात बघुनी मन निवाले, तृप्तीचे धन घनात बघुनी मन निवाले, गडद निळे जलद भरूनी आले. उतट बघुनी हरि करुणा, उतट बघुनी हरि करुणा, हरित धरा हो गहना, मंदाकिनी वरुणी धवल विहग वृंद डोले, गडद निळे जलद भरूनी आले. रजत नील ताम्र नील स्थिर पलजल पल सलील, हिरव्या तटी नावांचा कृष्णमेळ खेळे, गडद निळे जलद भरूनी आले. मीन चमकुनी उसळे जलबलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले, मीन चमकुनी उसळे जलबलई रव मिसळे, नवथर रसरंग गहन करीती नयन ओले, गडद निळे जलद भरूनी आले. धूसर हो क्षितिज त्वरित घोर पथी अचल चकित, धूसर हो क्षितिज त्वरित घोर पथी अचल चकित, तृण विसरुनी जवळील ते खिळवी गगनी डोळे, गडद निळे जलद भरूनी आले. गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. अतिशय सुंदर असं हे पावसाळ्याचं वर्णन त्यांनी केलेलं आहे. टपटप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब, टपटप पडती थेंब मनी वनीचे विझती डोंब, वत्सल ये वास भूमी आशीर्वच बोले, गडद निळे जलद भरूनी आले, शीतल तनु चपल चरण अनिल गण निघाले. याच्या पुढची कविता आहे दत्ता हरसगीकर यांची. ही सुद्धा पावसावरची एक सुंदर अशी कविता आहे. जसा मी उरातून येतो, जसा मी उरातून येतो, तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, अश्रुंतनी अर्थ भारून यावा तसा थेंबा थेंबात ये पावसा. धरेचे अरे ओठ वाळून गेले, धरेचे अरे ओठ वाळून गेले, तुझी पाहता वाट मातीतुनी,

जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊ नये पावसा। धरेचे अरे ओठ वाळून गेले तुझी पाहता वाट मातीतुनी, जसा सावळा श्याम गोपीस भेटे तसा आर्त होऊ नये पावसा। सभोती पहा वृक्ष ओसाड राणे, सभोती पहा वृक्ष ओसाड राणे, नदीपात्र झाले रिते कोरडे, निळाभोर घेई पिसारा मिटोनी, निळाभोर घेई पिसारा मिटोनी, दयावंत होऊ नये पावसा। जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा। दिशा हंबराव्या तशी हंबरोनी व्याकुळ झाली गुरे वासरे, दिशा हंबराव्या तशी हंबरोनी व्याकुळ झाली गुरे वासरे, त्या दिन जीवामुखी घास द्याया पान्हा परी ये पावसा। जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा। आता सोसवेना अदैवी उन्हाळा, आता सोसवेना अदैवी उन्हाळा, किती रम्य संसार झाले मुके, घरा अंगणा जीवना शांत वाया, तू देवता रूप ये पावसा। जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा। तुला आण आहे तृणांची फुलांची, सुन्या झोपडीतल्या रित्या वाडग्यांची, कवितेतून माझी या भाव येती तसा प्राण होऊ नये पावसा। जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा, जसा मी उरातून येतो तसा तू घनातून ये पावसा। कवी दत्ता हलसगीकर यांची ही पावसावरची कविता खरंच अगदी मनाला स्पर्शून जाते। यात अगदी आर्त भावना त्यांनी व्यक्त केलेली आहे की पावसा तू ये आता। सगळ्या परीने त्यांनी प्रयत्न केलेला आहे, पावसालाही हाक दिली आहे की लवकरात लवकर, जितक्या लवकर शक्य आहे तू ये कोसळ। पावसाच्या कविता या इतक्या वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळ्या दृष्टिकोनातून मांडलेल्या आहेत, प्रत्येक कवीची कल्पना पावसापरी ही एकदम वेगळी आहे। पुढची कविता आपण बघणार आहोत कवी अनिल यांची। पावसा पावसा किती येशील, पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रात्राणीला किती भिजवशील। पावसा पावसा थांब ना थोडा, पावसा पावसा थांब ना थोडा, पिळून काढून झालेले केस बांधू दे एकदा सैल अंबाडा। पावसा पावसा लप ढगात, पावसा पावसा लप ढगात, साग फुलांची कशीदा खडीची घालू दे तंगशी चोळी अंगात। पावसा पावसा ऊन पडू दे, पावसा पावसा ऊन पडू दे, वाळाया घातला हिरवा शालू चापून चोपून तिला नेसू दे। पावसा पावसा पहा ना जरा, जांभळ्या फुलांचा देव बाभळीने वेणीत घालाया केला गजरा। पावसा पावसा आडोशातून, पावसा पावसा आडोशातून, साजरा शृंगार रानराणीचा दुरून न्याहाळ डोळे भरून। पावसा पावसा किती येशील, आधीच ओले त्या रातराणीला किती भिजवशील। पावसाच्या कविता आपण जेव्हा बघतो ना तेव्हा मंगेश पाडगावकर, शांता शेळके, स्पृहा जोशी, संदीप खरे किंवा कितीतरी अशी नावं घेता येतील की ज्यांनी आपल्या परीने त्यांच्या दृष्टिकोनातून इतक्या सुंदर कल्पना मांडलेल्या आहेत पावसाबद्दलच्या। तर अजून एक कविता आहे कवी ग्रेस यांची। पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मज आली दुःखाच्या मंद सुराने। डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, डोळ्यात उतरले पाणी पाण्यावर डोळे फिरती, दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती, दुःखाचा उतरला पारा या नितळ उतरणीवरती। पेटून कशी उजळेना, पेटून कशी उजळेना, ही शुभ्र फुलांची ज्वाला ताऱ्यांच्या प्रहरापाशी पाऊस असा कोसळला। संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, संदिग्ध ढगांच्या ओळी आकाश ढवळतो वारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा, माझ्याच किनाऱ्यावरती लाटांचा आज पहारा। पाऊस कधीचा पडतो झाडांची हलती पाने, हलकेच जाग मजा आली दुःखाच्या मंद सुराने।
एक ही सुद्धा मनाला अगदी स्पर्शून जाणारी अशी सुंदर, अगदी सुंदर अशी कविता. मंडळी, आचार्य 90 FM वरती आपण पावसाळा आणि कविता यांचा आस्वाद घेतो आहोत. खरं तर पावसाळा आणि कविता हे इतकं छान समीकरण आहे, मला वाटतं प्रत्येक कॉलेजला जाणारा विद्यार्थी असेल किंवा शाळकरी विद्यार्थी असेल त्याला कधी ना कधी असं वाटलं असेल की आपण सुद्धा एक कविता नाही अगदी पण चारोळी तरी किमान करून पाहूया. आणि हा ऋतूच असा आहे की काही ना काहीतरी नक्की आपल्याला सुचतंच. तर अजून एक छान कविता आपण बघणार आहोत आता. असा उशिरा आलेला पाऊस, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, टिपून ल्यावा पापण्यांवरती कपाळीच्या घामामध्ये मिळवावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा, डोईत पेरावा त्याचा ओलावा पाठीवरतून निथळू द्यावा, कोरडे पडले ओठ उघडून वरच्या वरती चुंबून घ्यावा, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, त्याला बोलू नये अधिक उणे आणि काढू नये त्याचे बहकणे, खोटे भरवसे देत राहणे बहाणे सांगणे वेळा चुकवणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे, सांगू नये त्याला आपले गाऱ्हाणे वाट पाहणे अधीर होणे, पापशंका मनी उभ्या ठाकणे पोटी धस्स होणे धुसफुसणे, त्याला उघडून क्षितिजाचे बाहू लाडे लाडे उरी घट्ट आवळावा, पाठघड्यांवर बसवून त्याच्याशी कोड कौतुकाचा खेळ खेळावा, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा, असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा. कवी अनिल यांची अजून एक ही पावसावरचीच सुंदर अशी कविता. याच्यानंतर आपण पुढच्या कवितेकडे वळणार आहोत मंडळी. पुढची कविता आहे गदिमा यांची. माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुकेजल्या तान्ह्यासम तोंड पसरी शिवार, तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ, तुकोबाच्या अभंगाला मंद चिपळ्याची साथ, भरारतो रानवारा तसा झाडा झुडपात, भरारतो रानवारा तसा झाडा झुडपात, पियोनिया रानवारा खोंड धावे वारे माप, पियोनिया रानवारा खोंड धावे वारे माप, येता मातीचा सुगंध स्तब्ध झाले आपोआप, अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत, अवखळ बाळापरी पक्षी खेळती मातीत, उभारल्या पंखावरी थेंब टपोरे झेलीत, धारा वर्षता करून धारा वर्षता वरून बैल वशिंड हालवी, अवेळीचं फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी, अवेळीचं फुटे पान्हा गाय वत्सला बोलवी. प्रत्येक कवी किंवा कवयित्री त्यांच्या नजरेतून त्यांच्या दृष्टीतून हे काव्य स्फुरत असतात आणि प्रत्येकाची कविता ही तितकीच सुंदर आकर्षक आणि मनमोहक वाटते, याचा परिचय आपल्याला या काही कवितांमधनं नक्की आला असेल. पावसामध्ये अजूनही अशा काही गोष्टी आहेत ज्यांच्याकडे आपलं सहज लक्ष जातं. जसं पावसाळ्यात जे येणारे सण असतात त्यांच्याकडे सुद्धा आपण अगदी वेगळ्या दृष्टीने बघत असतो, कारण पाऊस येतानाच कोसळतानाच आपल्या बरोबर अतिशय आनंद आणि सृजनाच्या गोष्टी घेऊन येतो. त्यामुळे प्रत्येक सरीसोबत, प्रत्येक कोसळणाऱ्या या पावसाच्या सरीसोबत आपण सुद्धा अगदी सर्जनशीलपणे नवीन नवीन गोष्टी करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि म्हणूनच म्हटलं की या पावसाळ्यामध्ये आपल्याला बऱ्याच गोष्टी स्फुरतात, सुचतात आणि करण्याची इच्छा होते, कारण हा ऋतूच असा आहे. मंडळी, आजच्या विविध या सेगमेंटमध्ये आपण पावसाळा आणि निसर्गाची किमया याविषयी बोललो. सुरुवातीस आपण रानभाज्यांविषयी बोललो, त्याच्यानंतर बोललो आणि अगदी जाता जाता काही छानशा कवितांचा आस्वाद घेतला. आजचा विविध हा कार्यक्रम तुम्हाला नक्की आवडला असेल याची मी खात्री बाळगते. मला सुवर्णाला याच नोटवर इथे निरोप द्या. भेटूया पुन्हा नवीन भागात विविध या सेगमेंटमध्ये. तेव्हा कुठेही जाऊ नका, ऐकत रहा आचार्य 90 FM युअर ओन रेडिओ माझ्यासोबत, अर्थात RJ सुवर्णासोबत. नमस्कार.

0: नमस्कार प्रेक्षक हो, आचार्य 90 FM या ऑन रेडिओ मध्ये मी आरजे तेजस्विनी आपलं मनपूर्वक स्वागत करते. प्रेक्षक हो, दरवर्षी आपल्याला मेजवानी असते की लहान मुलांच्या बोधकथा आणि छान छान कविता गाणी ऐकण्याचं आपल्याला एक पर्वणी असते आणि ही पर्वणी आपल्याला मिळते ती पूनम राणे मॅडम यांच्याकडून. तर पूनम राणेंना मी सुरुवातीलाच आभार त्यांचे व्यक्त करते. छान पिढी घडवत आहेत त्या, सुंदर मुलांना वाचन कसं करावं किंवा कुठली पुस्तकं वाचावीत त्याच्याकडनं छान छान बोधकथा त्या स्वतः लिहून घेत आहेत आणि त्यांना राज्य शासनाचा पुरस्कारही मिळाला होता. त्यानिमित्त आपण पूनम राणे मॅडम यांची मुलाखतही घेतली होती. फक्त ग्रंथपाल हेच कार्य न करतात, या कार्यासोबतच त्या मुलांना घडवण्याचं एक उत्तम वाचक, एक उत्तम लेखक घडवण्याचं महत्त्वाचं काम त्या करत आहेत. तर पूनम राणे मॅडम आणि श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनची मुलं माझ्यासोबत आहेत आणि बोधकथा आपल्यासमोर ते सादर करणार आहेत. तर आज आपल्यासोबत श्रद्धा मने, साक्षी गावडे, अनुष्का बरखडे आणि सृष्टी गावडे ह्या आपल्याला बोधकथा सांगणार आहेत. तुमच्या दोघींचंही स्वागत आहे आणि मी आता तुमची रजा घेणार आहे कारण आपल्याला निवेदक मैत्रीण पण आहे आणि ती या कार्यक्रमाचं निवेदन करणार आहे.
1: नमस्कार, मी श्रद्धा माने. श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतन या शाळेतून आम्ही सारखेच आचार्य 90 FM येतच असतो. तर आज आम्ही पुन्हा एकदा एक कार्यक्रम घेऊन आलेलो आहोत. तर आज आम्ही तुमच्या समोर बोधकथा सादर करणार आहोत. तर आज आपल्या समोर सर्वप्रथम आहे साक्षी गावडे, ही ती तिची बोधकथा सादर करेल.
0: छान कथा आणि ती म्हणजे त्यांनी पाठ केलेली आहे आणि म्हणजे समजून घेतली आहे आधी कथा आणि मग ती तुमच्यासमोर सादर केली आहे. मला वाटतं तुम्हालाही नक्कीच आवडली असेल.
1: धन्यवाद साक्षी, तू खूप छान अशी आम्हाला गोष्ट सांगितली. श्रोते हो, नक्कीच टीचर यांनी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला ही गोष्ट खूप आवडली असेल. ह्याच्यातून आपल्याला खूप छान असा बोध मिळाला. खरंच आयुष्य खूप खडतर आहे. याच्यातून आपल्याला इतिहासात म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये शिक्षक आपल्या गुरु आपले कसे शिकवत होते याच्यावरून काय काय ज्ञान मिळते हे आपल्याला समजले. धन्यवाद साक्षी. यानंतर आपल्या समोर येत आहे अनुष्का बरखडे.

0: अनुष्का बरखडे ही आपल्याला बोधकथा सादर करते. अनुष्का, सांग बरं तुझी कथा.
1: माझ्या कथेचे नाव आहे मैत्री. त्यांची लेखिका आहेत आपल्या पुनमराणे मॅडम. तर मैत्री, नुकतीच शाळा सुरू झाली होती. रोज वर्गावर्गातून होणारी प्रार्थना, मैदानात होणारी प्रार्थना आज वर्गावर्गातून होणार होती. कारण सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पावसामुळे मुळीच विद्यार्थ्यांचे लक्ष हे प्रार्थनेकडे नव्हते. सर्वांना असे वाटत होते की आपण पावसात जाऊन भिजावे. सर्व विद्यार्थ्यांना पावसात भिजायची खूप आवड असते. तसेच शाळेतल्या विद्यार्थ्यांनाही सर्वांना वाटायचे की आपणही पावसात जाऊन भिजावे. परंतु वर्गात शिक्षक असल्यामुळे कोणीही विद्यार्थी तो धाडस करू शकत नव्हता. इतक्यात वर्गात मुख्याध्यापक साठे सर आले. सरांनी वर्गात येऊन सर्वांना सूचना दिल्या की रोज मुलांनी वेळेवर शाळेत उपस्थित राहणे, स्वच्छ गणवेश घालणे, केस कापणे, अशा छोट्या मोठ्या सूचना तर देतच होत्या. सरांनी सांगितलं की आपल्याला येत्या 2-4 दिवसातच विद्यार्थी सभेचे आयोजन करायचे आहे. आपल्याला आपल्या शाळेसाठी मुख्यमंत्री निवडायचा आहे. असे म्हणतात सर्व विद्यार्थी आपापसात चर्चा करू लागले. मी स्वच्छता मंत्री होणार, मी शिस्त मंत्री होणार, असे प्रत्येक जण आपापसात विचार करत होते. येत्या 10th वर्गात मुग्धा या विद्यार्थीने नवीनच प्रवेश घेतला होता. मुग्धा अगदी सालस, नम्र व मितभाषी, मन मिळाऊ. सर्व शिक्षक सर्व शिक्षकांची लाडकी विद्यार्थ्यांनी झाली. मुग्धाने देखील ठरवलेली की आपणही मुख्यमंत्री पदासाठी आपले नाव नोंदवायचे. तसेच शाळेत सारिका नावाची अशीच एक सेम मन मिळाऊ, मितभाषी, नम्र, सालस, गुणी विद्यार्थिनी होती. सारिका आणि मुग्धाची नेमकीच घट्ट मैत्री जमली होती. सारिकाने विचार केला की आपण या वर्षी मुख्यमंत्री पदासाठी आपले नाव नाही द्यायचे. आपली मैत्री सारिका हिचे शेवटचे आणि सुरुवातीचे नवीनच वर्ष आहे, तर आपण तिला मुख्यमंत्री बनवायचे. पण सर्व विद्यार्थ्यांना असे वाटायचे की आपल्या शाळेची मुख्यमंत्री ही सारिकाच व्हावी. परंतु सारिकाने मुग्धाला आपले नाव देण्यासाठी भाग पाडले, संधी देण्यासाठी भाग पाडले. म्हणून मुग्धाने देखील आपले नाव नोंदवले. परंतु 9वीच्या 2 विद्यार्थ्यांचे देखील त्याच्यात मुख्यमंत्री पदासाठी नाव नोंदवलेले होते. परंतु त्यानंतर मुग्धाने आपले नाव नोंदवल्याच्या नंतर वर्गावर्गात जाऊन प्रचार करण्यासाठी सारिकाने मुग्धाला खूप मदत केली. आणि अखेरकार तो दिवस आला, तो म्हणजे मतदान दिवस. मतदाना दिवशी मुग्धा ही शाळेची मुख्यमंत्री म्हणून निवडून देखील आली. सर्व शिक्षकांनी तिचे खूप कौतुक केले. सर्वांनी मुग्धाला अनेक प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षकांनी भाषणं केली. त्यानंतर मुग्धाची वेळ आली भाषण करण्याची. मुग्धाने आपल्या भाषणांमध्ये सारिकाने तिला कसं मदत केली, सारिकासारखी मैत्रीण सर्वांना असावी असे आपल्या भाषणात पटवून दिले. त्यानंतर जेव्हा सारिकाला भाषण करण्याची संधी मिळाली तेव्हा सारिका म्हणाली, माझे मत इतकेच होते की आपली मैत्रीण मुग्धा ही आपल्या शाळेत नवीनच आली आहे. ती देखील माझ्यासारखी हुशार, सर्व स्पर्धेमध्ये भाग घेणारी, सर्व स्पर्धा गाजवणारी आहे. तर आपण देखील तिला एक संधी द्यायलाच हवी. आणि माझ्या मैत्रिणीने त्या संधीचं सोनं केलं. या निमित्त मलाही तिचे खूप खूप कौतुक वाटते. आणि शेवटी इतकंच सांगेल की मैत्री असावी अशी तर मुग्धा आणि सारिका जशी.
0: वा वा, ओके, ग्रेट.
2: धन्यवाद अनुष्का, खूप छान गोष्ट होती तुझी. आमच्या राणेडीचं प्रत्येक वेळी गोष्ट चांगलीच लिहितात आणि त्याच्यातून आम्हाला योग्य तो बोध नेहमी मिळतच असतो. तो आमच्या जीवनात अंमलात आणण्याचा पण आम्ही नक्कीच प्रयत्न करू. अशी मैत्री आयुष्यात भेटणं म्हणजे खरंच नशीबवान असेल ती सुद्धा. आणि आम्हाला पण अशा फ्रेंड्स भेटल्यात म्हणून आम्ही पण नशीबवान आहोत. धन्यवाद अनुष्का, खूप छान अशी गोष्ट सांगितली. तुम्हाला पण ही गोष्ट नक्कीच आवडली असेल असं मला वाटतं. यानंतर आपल्या समोर येत आहे सृष्टी गावडे.

0: माझं नाव सृष्टी आपला गावडे, मी श्री नारायण रावाचारी विद्यानिकेतनची विद्यार्थिनी. मी आज तुमच्यासमोर एक बोधकथा सादर करणार आहे. एका सुंदर नदीच्या काठी छोटंसं गाव वसलेलं होतं. त्या गावचं नाव आहे इंद्रपूर. इंद्रपूर गावचे लोक हे त्यांच्या गावासारखेच होते. दयाळू, प्रेमळ, कधीही कोणाचा वाईट विचार न करणारे. त्या छोट्याशा गावात एक हिरा नावाची मुलगी राहत होती. तिच्या आईचं नाव शंकर व बाबांचं नाव पार्वती व बाबांचं नाव शंकर.
1: सृष्टी, मला तुझी गोष्ट खरंच खूप आवडली, खूप छान लिहिलं होतं. तर एकदा काय झालं असं म्हणलं होती, सगळ्यांचा माना डोकवतात आणि बघतात की काय झालं काय झालं. तर गोष्टीमध्ये हीच गोष्ट खूप महत्त्वाची असते. आयुष्य आहे म्हटलं ती कष्ट तर करावी लागणारच. तर आता माझी पण गोष्ट मी तुम्हाला सांगते. माझी स्वरचित गोष्टी आहे. माझ्या गोष्टीचं नाव आहे मच्छराचे रक्त. एकदा काय झालं असं फिरत फिरत आता आपण मुंबईकडे आलेलो आहोत. आणि मुंबईत आल्यानंतर आपल्याला माहिती आहे की मुंबईमध्ये कसे लोक राहतात. जी लोक मिडल क्लास फॅमिली असते ती गटरामध्ये, म्हणजे चाईचा पुढे चाई असतात त्याच्यामध्ये राहतात. तर तिथे सगळ्या मम्मी लोक कपडे धुवत असतात, एक भांडी घासत असते. तर ते सगळं पाणी पुढे जे गटर वाहत असतं त्याच्यातून जात असतं. तर त्याच्यामधून जे तयार होतात डास. तर एकदा काय झालं, एक मीना नावाची मुलगी तिच्या गॅलरीमध्ये अभ्यास करत होती. एक मच्छर आला आणि तिच्या हातावरती बसला आणि तिला इतकं जोरात चावलं की ती जोरात ओरडली आई ग. ह्याच्यानंतर तिची मम्मी तिला बोलली, बोल ना मीना काय झालं. तर तो मच्छर बोलला, बाई किती ओरडतेस तू. तेव्हा ती मीना तिला बोलते, तुझं काय रे, मी चांगली उद्या आचार्य 90 FM जाणार आहे. मला तिथे जाऊन त्या गोष्ट सांगायची आहे आणि तू येऊन इथे मला चावतोस. आता मला तू गोष्ट सांग. तो बोलतो, मी कशी सांगणार, तूच शाळेत जाते, मी थोडी शाळेत जातो. तर ती बोलते, ठीक आहे थांब जरा 2 मिनिटं. मग ती विचार करते आणि त्याला प्रश्न विचारते, बघ ना मच्छर कसं असतं ना, देवाने तुला कसं बनवलं आणि मला कसं बनवलंय. माझं जर रक्त ए पॉझिटिव्ह असेल आणि त्याच्यामध्ये जर आपण बी पॉझिटिव्ह किंवा ए प्लस पॉझिटिव्ह ए मायनस पॉझिटिव्ह असं वेगवेगळी रक्त टाकली तर नक्कीच माझ्या किडन्या फेल होतील, मला ताप येईल, सर्दी, खोकला, थोडक्यात काय होईल तर आपल्याला आपला प्राणही गमावा लागू शकतो. पण बघ मच्छर, तू माझं आज रक्त पिलंस तर माझं रक्त ए पॉझिटिव्ह आहे, उद्या तू माझ्या घरच्यांचं रक्त पिशील पण त्यांचं तर रक्त वेगळंच आहे ना, मग ते सगळं रक्त जर तुझ्या पोटामध्ये गेलं तर तू कसं काय नाही मरत, तू कसं आमच्याच हातून मरतो. तेव्हा मच्छर तिला म्हणतो की देवाने जसं तुला वेगळं बनवलंय तसंच आम्हाला सुद्धा वेगळं बनवलंय, त्याच्यामुळे कधीच कोणत्या गोष्टीचा गर्व करू नका, जी योग्य वेळ येते त्या योग्य वेळेला सामोरे जावा. म्हणून म्हणतात ना, जिओ तो हरपल ऐसे जिओ जैसे की आखरी हो.
2: वा
1: धन्यवाद.
2: वा वा खूप छान. तर प्रेक्षक हो, तुम्हाला सगळ्यांना बोधकथा या सगळ्या आवडल्या असतील. आज आपल्या सोबत होत्या श्रद्धा माने, साक्षी गावडे, अनुष्का बरखडे आणि सृष्टी गावडे या सगळ्या पूनम राणे मॅडम यांच्या विद्यार्थिनी आहेत, तसंच श्री नारायणराव आचार्य विद्यानिकेतनच्या विद्यार्थिनी आहेत. आणि या सगळ्या कार्यक्रमाला सहकार्य केलं ते आपल्या लोकमान्य शिक्षण संस्थेचे सगळे पदाधिकारी आणि मुख्याध्यापक अमोघ सिद्ध पाटील यांनी. तर पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार व्यक्त करते, विशेषतः ग्रंथपाल पूनम राणे मॅडम यांचे विशेष आभार. आणि आमचा हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये अभिप्राय नक्की कळवायला विसरू नका. मी आरजे तेजस्विनी या बोधकथांच्या भागात आपली रजा घेते. तुम्ही मात्र ऐकत रहा आचार्य 90 FM ओन रेडिओ.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य 90 FM युअर ओन रेडिओच्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण मुंबईतील प्रेक्षणीय स्थळं याविषयी माहिती घेत होतो. आज आपण मुंबईतील सगळ्यात महत्वाचे प्रेक्षणीय स्थळ म्हणजेच मुंबई फिल्म सिटी याविषयी माहिती घेणार आहोत. आज आपण निघालो आहोत मुंबईच्या एका अशा ठिकाणी जिथे पाऊल ठेवलं की आपल्या डोळ्यासमोर फक्त एक जागा दिसत नाही तर दिसतो सिनेमा, स्वप्नांचा सिनेमा. मुंबई म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर अनेक गोष्टी उभ्या राहतात. गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राइव्ह, लोकल ट्रेन, चौपाटी, गणेशोत्सव. पण या सगळ्यांबरोबर मुंबईची आणखीन एक ओळख आहे बॉलिवूड. आणि या बॉलिवूडच्या दुनियेत एक असं ठिकाण आहे जिथे कधी राजवाडा उभा राहतो, कधी एखादं गाव तयार होतं, कधी पोलीस स्टेशन, कधी मंदिर, कधी न्यायालय आणि कधी एखाद्या चित्रपटासाठी संपूर्ण वेगळं जग तयार होतं. हे ठिकाण म्हणजे मुंबईची फिल्म सिटी. मुंबईच्या गोरेगाव पूर्व भागात वसलेले दादासाहेब फाळके चित्रनगरी म्हणजेच आपली प्रसिद्ध फिल्म सिटी. महाराष्ट्र सरकारच्या पुढाकाराने 26 सप्टेंबर 1977 रोजी तिची स्थापना करण्यात आली. आता तुम्ही विचाराल फिल्म सिटी म्हणजे नेमकं काय? तर फिल्म सिटी म्हणजे फक्त एक स्टुडिओ नाही, ही एक अशी मोठी चित्रनगरी आहे जिथे चित्रपट, दूरदर्शन, मालिका, जाहिराती, वेब सिरीज आणि विविध प्रकारच्या मनोरंजनाच्या निर्मितीसाठी वेगवेगळ्या सुविधा उपलब्ध आहेत. आज फिल्म सिटीचा परिसर सुमारे 520 एकरांपेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेला आहे. इतका मोठा परिसर आणि त्यामध्ये कुठे हिरवीगार झाडे, कुठे रस्ते, कुठे तलाव, कुठे डोंगरासारखे दृश्य, कुठे गावाचा सेट, कुठे मंदिर आणि कुठे शहराचा रस्ता, म्हणजे एका ठिकाणी उभं राहून तुम्ही काही क्षणात वेगवेगळ्या जगात जाऊ शकता.

नगरी. किती सुंदर गोष्ट आहे ना. ज्यांनी भारतात सिनेमाची मुहूर्तमेढ रोवली त्यांचं नाव आज अशा चित्रनगरीला देण्यात आले आहे जिथे असंख्य कथा, असंख्य पात्र आणि असंख्य स्वप्न आकार घेतात. एक काळ असा होता की चित्रपटाचे शूटिंग करण्यासाठी निर्मात्यांना अनेक वेगवेगळ्या ठिकाणी जावे लागायचे. कधी गावाचे दृश्य, कधी शहराचे, कधी जंगलांचे, तर कधी एखाद्या मोठ्या घराचे. त्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंग करावे लागायचे. त्यामुळे वेळ, पैसा आणि व्यवस्थापन सगळंच कठीण होत होत. म्हणूनच चित्रपट निर्मितीसाठी एक अशी जागा असावी जिथे एकाच परिसरात अनेक प्रकारच्या शूटिंगच्या सुविधा मिळतील ही कल्पना पुढे आली. या संकल्पनेच्या उभारणीत व्ही शांताराम, बी आर चोप्रा आणि दिलीप कुमार यासारख्या दिग्गजांचा सहभाग आणि मार्गदर्शन महत्वाचे होते. 26 सप्टेंबर 1977 रोजी फिल्म सिटीची स्थापना झाली आणि सुरुवातीला स्टुडिओ क्रमांक 1 ते 7 उभारण्यात आले आणि त्यानंतर सुरू झाला एका नव्या अध्यायाचा प्रवास, मुंबईच्या फिल्म सिटीचा प्रवास. एखाद्या दृश्यात तुम्हाला वाटतं वा किती सुंदर गाव आहे हे, पण कदाचित ते खरं गाव नसतं. ते फिल्म सिटीमध्ये उभारलेला सेट असू शकतो. तुम्हाला एखादा सुंदर राजवाडा दिसतो, तो खरोखरचा राजवाडा असेलच असं नाही. एखादं पोलीस स्टेशन दिसतं, ते प्रत्यक्ष पोलीस स्टेशन नसेलही. एखादं मंदिर दिसतं, एखादा बाजार दिसतो, एखादा रस्ता दिसतो. हे सगळं कॅमेऱ्यासाठी तयार केलेलं एक सुंदर जग असू शकतं. आणि म्हणूनच फिल्म सिटी म्हणजे फक्त जागा नाही, ती कल्पनाशक्तीला वास्तवात आणण्याची कला आहे. आज फिल्म सिटीमध्ये इनडोअर स्टुडिओ बरोबरच अनेक प्रकारच्या आउटडोअर लोकेशन सुद्धा उपलब्ध आहेत. अधिकृत माहितीनुसार इथे जंगल, जलस्रोत, डोंगर दऱ्या, मैदान आणि विविध स्टेटस अशा वेगवेगळ्या प्रकारचे शूटिंग लोकेशन्स आहेत. म्हणजे दिग्दर्शक जे आहेत त्यांच्या मनात एखादं दृश्य आलं आणि त्याला ते दृश्य प्रत्यक्षात आणायचं असेल तर फिल्म सिटी त्यासाठी एक मोठं कॅनव्हास बनवते. आपण पडद्यावर कलाकारांना पाहतो, आपण हिरो पाहतो, हिरोईन पाहतो, खलनायक पाहतो, कॉमेडियन सुद्धा पाहतो, पण त्यांच्या मागे असतात शेकडो लोक. कॅमेरामॅन, लाइटिंग टीम, मेकअप आर्टिस्ट, कॉस्ट्युम डिझायनर, सेट डिझायनर, स्पॉट बॉय, साऊंड टीम, लेखक, दिग्दर्शक आणि प्रोडक्शनची आपली जी टीम असते ती. आणि ह्या प्रत्येकाच्या मेहनतीतून तयार होत असतो तो काही मिनिटांचा प्रसंग जो आपण थिएटरमध्ये बसून काही क्षण पाहतो. म्हणूनच सिनेमा हा फक्त कलाकारांचाच नसतो, तो पडद्यामागे मेहनत करणारा प्रत्येक हाताचा असतो. फिल्म सिटीची स्थापना नेमकी कशी झाली, दादासाहेब फाळके यांच्या नावामागची कथा काय आहे, 1977 नंतर फिल्म सिटीमध्ये कोणते बदल झाले आणि एका छोट्या सुरुवातीपासून ते आजचा भव्य चित्रनगरीपर्यंतचा कशी पोचली हे आता आपण जाणून घेऊ. मुंबईत स्वप्न फक्त पाहिली जात नाही, काही स्वप्नांना कॅमेरा मिळतो, काहींना प्रकाश मिळतो, मग त्यांचं रूपांतर होतं एका सुंदर कथेच्या चित्रपटामध्ये. फिल्म सिटीची गोष्ट समजून घ्यायची असेल तर आपल्याला थोडं मागे जावं लागेल, भारतीय सिनेमाच्या अगदी सुरुवातीच्या काळात. आज आपण मोबाईलवर एका क्लिअर व्हिडिओ पाहतो, OTT वर चित्रपट पाहतो, थिएटरमध्ये मोठ्या पडद्यावर सिनेमा पाहतो, पण एक काळ असा होता जेव्हा बोलणारा सिनेमा तर दूरच, चित्रपटात आवाजही नव्हता, मुकचित्रपटांचा तो काळ होता. भारतात चित्रपट निर्मितीची सुरुवात करण्याचं मोठं श्रेय जातं धुंडीराज गोविंद फाळके म्हणजेच दादासाहेब फाळके यांना. 1913 त्यांनी राजा हरिश्चंद्र हा भारतातील पहिला पूर्ण लांबीचा भारतीय मुकचित्रपट तयार केला. आज एका चित्रपटासाठी शेकडो लोकांची टीम असते, पण त्या काळात साधन मर्यादित होते,
तंत्रज्ञान

मर्यादित होतं आणि तरीही एका व्यक्तीने भारतीय सिनेमाचं स्वप्न पाहिलं, त्या स्वप्नाला त्यांनी वास्तवात आणलं आणि म्हणूनच दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक असे म्हणतात. दादासाहेब फाळके यांनी भारतीय सिनेमाची सुरुवात केली. त्यानंतर भारतीय चित्रपटसृष्टी हळूहळू वाढत गेली. मुकचित्रपट आले, नंतर बोलपट आले, संगीतप्रधान चित्रपट आले. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं आणि भारतीय चित्रपटसृष्टीने मोठी झेप घेतली. विशेषतः मुंबई हे चित्रपट निर्मितीचं एक महत्वाचं केंद्र बनलं. इथे कलाकार आले, लेखक आले, दिग्दर्शक आले, संगीतकार आले, तंत्रज्ञ आले आणि हळूहळू मुंबईची ओळखच झाली मायानगरी. कारण या शहरात सामान्य माणूसही मोठं स्वप्न पाहू शकतो आणि त्या स्वप्नाला मेहनतीची जोड दिली तर ते पडद्यावर दिसू शकतं. चित्रपटसृष्टी वाढत गेली पण चित्रपट निर्मितीसाठी आवश्यक असलेल्या सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध असणे गरजेचे होते. निर्मात्यांना शूटिंगसाठी वेगवेगळ्या ठिकाणी जावं लागत असे, त्यामुळे वेळ आणि खर्च वाढत असे. म्हणून महाराष्ट्रात एक अशी मोठी नियोजित चित्रनगरी असावी जिथे चित्रपट निर्मितीसाठी विविध सुविधा उपलब्ध होतील ही कल्पना पुढे आली. याच विचारातून फिल्म सिटीची उभारणी करण्यात आली. 26 सप्टेंबर 1977 रोजी तिची स्थापना झाली. सुरुवातीला स्टुडिओ क्रमांक 1 ते 7 उभारण्यात आले आणि इथून सुरू झाला फिल्म सिटीच्या नव्या प्रवासाचा एक महत्वाचा टप्पा. मुंबई सारख्या शहरात एवढी मोठी जागा कुठे मिळणार? फिल्मसाठी निवडलेला परिसर हा त्या काळी आजच्या तुलनेत खूपच कमी विकसित झालेला होता. आजूबाजूला मोठ्या प्रमाणात हिरवळ होती, डोंगराळ भाग होता, नैसर्गिक वातावरण होते आणि सर्वात महत्वाचे म्हणजे एकाच ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे नैसर्गिक दृश्य निर्माण करण्याची संधी होती. आज आपण फिल्म सिटीमध्ये गेलो तर आपल्याला जंगलासारखं वातावरण दिसू शकतं, रस्ते दिसू शकतात, तलाव दिसू शकतो, मोकळी मैदान दिसू शकतात आणि विविध प्रकारचे सेट्स पाहायला मिळतात. म्हणूनच दिग्दर्शकाला आपल्या कथेप्रमाणे वातावरण तयार करणे सोपे जाते. इथे एका दिवसात तुम्ही अनेक वेगवेगळ्या जगांचा अनुभव घेऊ शकता. समजा एखाद्या चित्रपटाची कथा एखाद्या छोट्या गावात घडते तर त्या गावासाठी वेगळा सेट तयार केला जाऊ शकतो. दुसऱ्या चित्रपटाची कथा मोठ्या शहरात घडते तर त्यासाठी वेगळं वातावरण उभं केलं जाऊ शकतं. कुठे पोलीस स्टेशन, कुठे हॉस्पिटल, कुठे कोर्ट, कुठे मंदिर, कुठे बाजार, कुठे शाळा, तर कुठे एखादं मोठं घर. कॅमेऱ्यासमोर ते खरं वाटतं पण कॅमेऱ्याच्या मागे ते सगळं एका कल्पनेतून तयार केलेलं असतं. आपण चित्रपट पाहताना कलाकाराच्या अभिनयावर लक्ष देतो पण दिग्दर्शक जेव्हा म्हणतो ऍक्शन तेव्हा फक्त कलाकारच काम करत असतो. कॅमेरा सुरू होतो, लाईट्स तयार असतात, साऊंड रेकॉर्डिंग सुरू होतं, मेकअप आणि कॉस्ट्युम टीम तयार असते. दिग्दर्शक प्रत्येक गोष्ट बारकाईने पाहत असतो आणि जेव्हा दिग्दर्शक म्हणतो कट तेव्हा कधी कधी फक्त एक छोटासा संवाद पुन्हा शूट केला जातो. कधी प्रकाश योग्य नसतो, कधी आवाज व्यवस्थित रेकॉर्ड झालेला नसतो, कधी कलाकाराचा अभिनय अपेक्षेप्रमाणे झालेला नसतो. म्हणून एक छोटासा प्रसंग तयार करण्यासाठीही किती मेहनत घेतली जाते हे फिल्म सिटी आपल्याला शिकवते. 2001 मध्ये फिल्म सिटीला अधिकृतपणे दादासाहेब फाळके चित्रनगरी हे नाव देण्यात आले. यामागे फक्त एका व्यक्तीचा सन्मान नाही तर भारतीय सिनेमाच्या संपूर्ण प्रवासाला दिलेली आदरांजली आहे. एका बाजूला 1913 मध्ये राजा हरिश्चंद्र आणि दुसऱ्या बाजूला आजचा भव्य भारतीय सिनेमा. मुकचित्रपटापासून बोलपटापर्यंत, ब्लॅक अँड व्हाईट पासून रंगीत चित्रपटापर्यंत, सिंगल स्क्रीन पासून मल्टीप्लेक्स पर्यंत आणि आता OTT डिजिटल कॅमेरे आणि आधुनिक तंत्रज्ञानापर्यंत हा भारतीय सिनेमाचा प्रवास खरोखरच अद्भुत आहे. काही ठिकाण आपण फक्त डोळ्यांनी पाहतो पण काही ठिकाण आपण मनाने अनुभवतो. फिल्म सिटी हे असंच एक ठिकाण आहे कारण इथे हजारो कलाकारांनी
स्वप्न पाहिले आहे. अनेकांनी पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर उभं राहण्याचा अनुभव घेतला आहे. अनेक तंत्रज्ञानाने आपल्या कलेला ओळख मिळवून दिली आहे आणि असंख्य कथा इथून पडद्यावर पोहोचल्या आहेत. म्हणूनच फिल्म सिटीच्या रस्त्यावरून चालताना कदाचित आपल्याला एक वेगळीच भावना येते. या जागेवर कधी कोणता कलाकार उभा राहिला असेल, या सेटवर कोणता प्रसंग शूट झाला असेल, या कॅमेऱ्याने कोणती कथा टिपली असेल, आणि हेच फिल्म सिटीचं खरं आकर्षण आहे. फिल्म सिटीच्या विषयी आपण आणखी माहिती घेणार आहोत, त्यापूर्वी घेऊया एक छोटासा ब्रेक, एक छोटीशी विश्रांती.

ब्रेक नंतर तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार्य डँटी एफ एम युअर ओन रेडिओच्या भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये. आपण भ्रमंती हा कार्यक्रमामध्ये मुंबई फिल्म सिटी याविषयी माहिती घेत होतो. दादासाहेब फाळके यांनी लावलेले भारतीय सिनेमाचं छोटस रोपट काळाच्या ओघात एका विशाल वटवृक्षात बदलले आणि त्या वटवृक्षाच्या सावलीत उभी राहिली दादासाहेब फाळके चित्रनगरी, आपली मुंबई फिल्म सिटी. पण ही कथा अजून संपलेली नाही, कारण आता आपल्याला जायचं आहे पडद्यामागच्या त्या जगात जिथे हिरो हिरोईन पेक्षा कमी महत्वाचे नसतात ते कॅमेरामॅन, दिग्दर्शक, मेकअप आर्टिस्ट, सेट डिझायनर, लाईटमॅन, साऊंड इंजिनियर आणि शेकडो मेहनती हात. फिल्म सिटीच्या पडद्यामागची हीच अद्भुत दुनिया आता आपण पाहूया. सिनेमा पडद्यावरती 2 ते 3 तासांचा असतो, पण तो तयार करण्यामागची मेहनत अनेक दिवसांची, अनेक महिन्यांची आणि कधी कधी तर अनेक वर्षांची देखील असते. आपण कॅमेराचा समोर नाही तर कॅमेऱ्याच्या मागे जाणार आहोत. आपण पाहणार आहोत त्या लोकांची दुनिया ज्यांच्याशिवाय एकही चित्रपट पूर्ण होऊ शकत नाही. आपण पडद्यावर हिरो पाहतो, हिरोईन पाहतो, खलनायक पाहतो, पण त्या कलाकारांना पडद्यावर आणण्यासाठी कितीतरी लोक दिवस रात्र मेहनत करत असतात. म्हणून आजचा प्रश्न असा आहे की सिनेमा खरंच कोण बनवतं? तो उत्तर आहे, एकटा कलाकार नाही तर संपूर्ण टीम बनवते. शूटिंगच्या सेटवर अनेक लोक असतात, पण सगळ्यांना एका दिशेने घेऊन जाणारी व्यक्ती म्हणजे दिग्दर्शक. दिग्दर्शकाच्या डोक्यात संपूर्ण चित्रपटाचे चित्र असतं. कथा अशी दिसायला हवी, कलाकाराने संवाद असा बोलायला हवा, कॅमेरा कुठून असावा, दृश्य किती वेळ दाखवायचं, प्रकाश किती हवा, संगीत कुठे यायला हवं, हे सगळं दिग्दर्शक ठरवतो. आपण थिएटरमध्ये एखादा सीन पाहतो आणि म्हणतो वा किती सुंदर सीन आहे, पण त्या एका सीन मागे दिग्दर्शकाची किती विचारशक्ती आणि मेहनत असेल याची आपल्याला कल्पनाही नसते. एखादा कलाकार खूप छान अभिनय करतो, पण तो कॅमेऱ्यात योग्य पद्धतीने दिसेलच असं नाही. म्हणूनच सिनेमात कॅमेरामॅनचं काम अत्यंत महत्वाचं आहे की कॅमेरा कुठे ठेवायचा, कलाकाराचा क्लोजअप घ्यायचा की पूर्ण दृश्य घ्यायचे, कॅमेरा स्थिर ठेवायचा की हलवायचा, दृश्यात कोणती गोष्ट प्रेक्षकांच्या नजरेत आधी आली पाहिजे हे सगळे कॅमेऱ्याच्या माध्यमातून ठरवतात. म्हणूनच आपण असं म्हणू शकतो की लेखक कथा लिहितो, पण कॅमेरा ती कथा आपल्या डोळ्यांसमोर जिवंत धरते. आपल्याला वाटतं एवढे दिवे कशाला, पण सिनेमात प्रकाशाला खूप मोठं महत्व आहे. एका सीनमध्ये आनंद दाखवायचा असेल तर प्रकाश वेगळा असू शकतो, रहस्य दाखवायचं असेल तर सावल्या आणि प्रकाशाचा वापर वेगळ्या पद्धतीने होतो, भयपट असेल तर अंधार आणि प्रकाशाची मांडणीच वेगळी असते. म्हणजेच प्रकाश सुद्धा अभिनय करतो आणि त्या प्रकाशामागे असते एक मोठी टीम. आता आपल्या आवडत्या कलाकाराकडे पहा. राजा असेल तर त्याचा पोशाख राजासारखा असतो, पोलीस असेल तर पोलिसांसारखा गणवेश, गावातला सामान्य माणूस असेल तर त्याचे कपडे वेगळे, ऐतिहासिक चित्रपट असेल तर कपडे, दागिने, केशरचना सगळेच त्या काळाला अनुरूप असे असावे लागते. हे काम करणारे असतात कॉस्ट्युम डिझायनर्स आणि मेकअप आर्टिस्ट. कधी एका कलाकाराला तरुण दाखवायचं असतं तर कधी वृद्ध, कधी एखाद्या पात्रासाठी चेहऱ्यावर जखम दाखवायची असते, कधी पूर्ण वेगळं रूप तयार करायचं असतं. म्हणून मेकअप म्हणजे फक्त सुंदर दिसण्यासाठी केलेली गोष्ट नाही, तर मेकअप हा पात्र निर्माण करण्यासाठी एक महत्वाचा भाग आहे. समजा दिग्दर्शकाला एखाद्या जुन्या वाड्यातील दृश्य शूट करायचं आहे, खरा खुरा वाडा आता कुठून आणणार, किंवा एखाद्या चित्रपटात मोठं पोलीस स्टेशन दाखवायचं आहे, ते खरं तर पोलीस स्टेशन असण्याची गरज नाही. सेट तयार केला जातो, भिंती तयार केल्या जातात, दरवाजे बसवले जातात, खिडक्या तयार केलेल्या जातात, फर्निचर आणले जाते, रंगकाम केले जाते आणि काही दिवसांच्या मेहनतीनंतर कॅमेऱ्यासमोर एक पूर्ण जग तयार होते. आपण पडद्यावर ते पाहतो आणि आपल्याला वाटतं हे खरंच आहे, पण कॅमेरा बंद झाला की त्या जगाचं खरं रूप समोर येतं. हेच तर खरं सिनेमाची जादू आहे.
इथे इनडोअर स्टुडिओ बरोबरच विविध आउटडोअर लोकेशनही उपलब्ध असतात. हिरवाई, डोंगराळ भाग, तलाव, मोकळी मैदाने, रस्ते आणि वेगवेगळ्या प्रकारचे सेट्स. म्हणूनच एका चित्रपटाच्या कथेनुसार अनेक प्रकारची दृश्य निर्माण करता येतात. कधी कधी हा परिसर एखाद्या गावासारखा दिसतो, कधी एखादा जंगलासारखा दिसतो, तर कधी एखादा मोठ्या शहराचा भाग वाटतो. कॅमेरा ज्या दिशेने पाहतो त्या दिशेने एक नवीन कथा जन्माला येते. आपण कलाकारांचा संवाद ऐकतो, पण तो संवाद व्यवस्थित ऐकू आला नाही तर सीनची मजा निघून जाते. म्हणून साऊंड टीम अत्यंत महत्वाची असते. कलाकाराचा आवाज, पावलांचा आवाज, दरवाजा उघडण्याचा आवाज, पावसाचा आवाज, गाडीचा आवाज आणि कधी कधी एखाद्या छोट्या आवाजामुळेही सीन जिवंत होतो. आणि काही वेळा चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान रेकॉर्ड झालेला आवाज पुरेसा चांगला नसेल तर नंतर डबिंग किंवा साऊंड डिझायनरच्या माध्यमातून तो सुधारला जातो. म्हणून सिनेमा फक्त दिसत नाही, तो ऐकूही येतो आणि जाणवतोही. शूटिंग संपलं म्हणजे चित्रपट तयार झाला का? नाही. खरं तर त्यानंतर आणखीन एक मोठं काम सुरू होतं, ते म्हणजे एडिटिंग. एका चित्रपटासाठी शेकडो कधी हजारो शॉट्स शूट केले जातात, पण अंतिम चित्रपटात त्यापैकी योग्य शॉट्स निवडावे लागतात. कोणता सीन आधी, कोणता नंतर, कुठे संवाद कमी करायचा, कुठे शांतता ठेवायची, कुठे संगीत वाढवायचं, कुठे सीन कट करायचा, हे सगळं एडिटरच्या कामाचा भाग आहे. म्हणूनच एडिटर म्हणजे जणू चित्रपटाचा शिल्पकार आहे. आपण अनेकदा कलाकारांची नावं लक्षात ठेवतो, पण सेटवर काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचं योगदान तितकंच महत्वाचं असतं. पाणी कोण देणार, कलाकाराला योग्य वेळी सेटवरती कोण आणणार, प्रॉप्स कोण सांभाळणार, सेटवर व्यवस्था कोण करणार, वेळापत्रक कोण सांभाळणार, या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी व्यवस्थित झाल्या नाहीत तर मोठं शूटिंगही अडचणीमध्ये येतं. म्हणूनच सिनेमाच्या जगात एक सुंदर गोष्ट आहे, पडद्यावर काही मोजकी नावं दिसतात पण त्या नावांच्या मागे शेकडो अनोळखी नावांची मेहनत असते. फिल्म सिटीमध्ये फक्त कलाकारांची स्वप्न पूर्ण होत नाहीत, इथे अनेक तंत्रज्ञांच्या हातात काम मिळतं. नवीन कलाकारांना संधी मिळते, लेखकांच्या कथा आकार घेतात, दिग्दर्शकांच्या कल्पना पडद्यावरती येतात आणि प्रेक्षकांना मिळतो मनोरंजनाचा अनुभव. एक छोट्या कथेपासून, एका कागदावर लिहिलेल्या काही ओळींपासून, शेकडो लोकांच्या मेहनतीतून आणि हजारो तासांच्या कामातून एक चित्रपट तयार होतो. आणि मग आपण थिएटरमध्ये बसतो, लाईट्स बंद होतात, पडदा उजळतो आणि आपल्या समोर सुरू होते एक नवीन दुनिया. दिग्दर्शकाची कल्पना, कॅमेरामॅनची नजर, लाइटिंग टीमचा प्रकाश, मेकअप आर्टिस्टची कला, सेट डिझायनरची कल्पकता, साऊंड टीमचा आवाज, एडिटरची नजर आणि शेकडो हातांची मेहनत, या सगळ्यांच्या संगमातून तयार होतो सिनेमा. आणि म्हणूनच पुढच्या वेळी तुम्ही एखादा चित्रपट पाहाल तेव्हा फक्त हिरो हिरोईनकडे पाहू नका, एका पडद्यामागच्या त्या अनोळखी चेहऱ्याचाही विचार करा. कारण कलाकार कथा साकारतो, पण ती कथा जिवंत करण्याचं काम संपूर्ण टीम करते. त्यामुळे कधी मुंबईसारख्या प्रेक्षणीय स्थळांकडे तुम्ही जर जात असाल तर मुंबईतील फिल्म सिटीला नक्की भेट द्या, तुम्हाला नक्की आवडेल. धन्यवाद.

0: हेलो हाय नमस्कार श्रोते हो मी आरजे कोमल तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ. श्रोते हो आपण आपल्या आचार्य 90 FM माध्यमातून नेहमीच विविध विषयांवर अनेक छान मुलाखती घेत असतो. आजचा आपला मुलाखतींचा आणि गप्पांचा विषय जो आहे हा थोडा वेगळा आहे. पण वेगळा विषय जरी असला तरी आत्ताच्या जनरेशनला किंवा मी म्हणेन की सगळ्या जनमानसांमध्ये एक छान काहीतरी चांगला कटाक्ष टाकणारा सध्या आपल्या अवतीभोवती काय घडतंय किंवा आपल्या आजूबाजूला पर्यावरणामध्ये काय गोष्टी सुरू आहेत या सगळ्या गोष्टींवरती एक छान आपण नजर टाकणारा असा हा आपला आजचा विषय आहे. तर आज आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत मोहन उपाध्ये सर. सर तुमचं खूप खूप स्वागत आहे आचार्य 90 FM मध्ये. आणि मला सांगायला अतिशय आनंद होतोय की मोहन उपाध्ये सर आपल्याच कॉलेजचे माजी विद्यार्थी आहेत आणि खर तर कॉलेजमध्ये शिकून झाल्यानंतर पुढची जी त्यांची जर्नी होती पुढचा प्रवास होता हा फार म्हणजे मी म्हणेन की सगळ्यांना जसा अट्रॅक्ट करणारा होता आकर्षित करणारा होता त्याचं कारण असं आहे कारण सर निसर्ग मित्र म्हणून काम पाहतात. सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूण मध्ये या संस्थेचे सदस्य म्हणून त्यांनी 2002 मध्ये सागरी कासव संवर्धन आणि प्रजनन कार्याची जी आहे ती सुरुवात केली. त्यानंतर कासव संवर्धन आणि जनजागृती या क्षेत्रामध्ये सरांचा तब्बल 1 नाही 2 नाही 24 वर्ष त्यांचा जो कार्यकाळ आहे तो तिथे त्यांनी त्यांचा वेळ तिथे दिलेला आहे. महाराष्ट्रातील सागरी कासव टॅगिंग प्रयोगात त्यांचा अतिशय महत्वाचा वाटा राहिलेला आहे. त्यामध्ये त्यांनी रायगड जिल्ह्यामध्ये प्रकल्प समन्वयक म्हणून सुद्धा 2016-17 काम केलं होतं. 2018-20 या काळामध्ये रायगड जिल्ह्यात प्रकल्प समन्वयक काम केलं. 2021 रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात मँग्रोव्ह फाउंडेशन म्हणजेच खारफुटी प्रतिष्ठान येथे सहाय्यक संशोधक म्हणून ते कार्यरत आहेत. शैक्षणिक मार्गदर्शन मध्ये बघायचं झालं तर 17 विद्यार्थ्यांना त्यांच्या MSc अभ्यासक्रमाअंतर्गत क्षेत्रीय अभ्यासासाठी सुद्धा मदत केली आहे. 2 विद्यार्थ्यांना त्यांच्या PhD साठीच्या क्षेत्रीय कार्यासाठी मदत केलेली आहे आणि निसर्ग संवर्धनासाठी सुद्धा सरांचं काम बरंच राहिलेलं आहे. वेळाच उपक्रम आपण बऱ्याच वेळेला ऐकलेला आहे तर हे उपक्रम राबवण्यामध्ये सरांचे गुरु असतील किंवा सर असतील आणि त्यांच्याबरोबरची टीम असेल यांचा एक महत्वाचा जो आहे तो मुलाचा वाटा आहे. तर असं हे मी म्हणेन की निसर्ग मित्र आणि ज्यांना पर्यावरण निसर्ग किंवा ही जी जीवसृष्टी आहे त्यांचं संवर्धन करणं ही कुठेतरी एक आपसुकच मनातून एक कुठेतरी त्यांच्यामध्ये जागृत झालेली ही प्रेरणा आणि या प्रेरणेतून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास असं हे मोहन उपाध्ये सर आज आपल्यासोबत जोडले गेले. सर पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. खरं तर सर या सगळ्या गोष्टींची ओळख करून देताना मनामध्ये पहिला प्रश्न आला की तुम्हाला कशी आवड निर्माण झाली कारण बिहाइंड कॅमेरा तुम्ही एक गोष्ट सांगितली की तुम्ही राहायला मुंबईमध्ये होतात मुंबईमध्ये तुमचं शिक्षण झालं ना तर आपल्याच कॉलेजमध्ये तुम्ही ते शिकलात पण मग ही जर्नी पुढे कशी सुरू झाली समुद्र कासव किंवा इतर प्राणी पक्षी ते जे जीवन आहे त्यांच्याकडे कसं अट्रॅक्ट झालं.
1: माझा जन्म चेंबूरचाच आहे आणि माझी 1 ते 4 शाळा बालविकास संघ 5 ते 10 चेंबूर हायस्कूल मग मी FAC कॉलेजला ज्युनियर कॉलेजला होतो आणि डिग्रीसाठी मी आचार्य कॉलेजला होतो 15वीपर्यंत. आणि माझं म्हणजे ह्या क्षेत्रात जरी काम असलं किंवा मी आत्ता कांदळवन कक्ष कांदळवन प्रतिष्ठान वन विभागाचाच एक भाग आहे ज्याच्यामध्ये सहाय्यक संशोधक म्हणून काम जरी करत असलो तरी बेसिक माझं बॅकग्राऊंड कॉमर्स आहे. सो त्याच्यामुळे असं आहे की एखाद्या क्षेत्रात काम जर करायचं असेल तर तिथे तुम्हाला खरंच मनापासून आवड असणं गरजेचं आहे. मी लहान असताना शाळेत जेव्हा जायचो त्यावेळेला म्हणजे चेंबूर हे सगळ्या गोष्टींसाठी प्रसिद्ध आहेच पण त्याच्यामध्ये पाऊस पडला की पाणी तुंबणं याच्यासाठी जे काही होतं तर मी जिथे राहायचो पोस्टल कॉलनीमध्ये मी राहायला होतो आमच्या इथे तर फेमस स्पॉट होता की तिथे कायम पाणी तुंबायचं तर तिथे जवळपास असलेली मांजरं किंवा कुत्री काही कारणांनी जर मृतावस्थेत सापडली तर त्यांना पूर्ण किंवा त्यांची पिल्लं सापडली तर शाळेतनं घरी येताना त्या पिल्लांना घरी घेऊन येणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी मी लहानपणापासून करायचो. त्याच्यामुळे प्राण्यांची आवड खूप होती पण म्हणतात ना की तुम्हाला योग्य मार्गदर्शन असलं पाहिजे. मुंबईत राहिल्यामुळे इथले बीच फिरलो दादर चौपाटी असेल गिरगाव असेल जुहू असेल वर्सोवा सगळे किनारे फिरायचो. पण जेव्हा मी इथे कॉलेज माझं पूर्ण केलं त्याच्यानंतर मी नोकरी केली म्हणजे कॉलेज करताना सुद्धा मला खरंच कॉलेजचे आज या माध्यमातूनच आभार मानायचे की त्यावेळेला घरची परिस्थिती तेवढी नव्हती चांगली तर त्याच्यामुळे मी 2 लेक्चर करून मी नोकरीला जायचो. मी 13वी 14वी 15वी जॉब करून माझं कॉलेज पूर्ण केलं आहे आणि ते कॉलेजनी मला परवानगी दिली म्हणून ते शक्य झालं. आणि तिथे मग असं झालं की लहानपणापासून पाहिलेली मुंबई मग वाढलेली गर्दी ह्याला मी कंटाळलो आणि मग मुंबई सोडायचं ठरवलं. रत्नागिरी जिल्ह्यात मंडणगड तालुक्यात वेळास माझं गाव आहे तिथे शेतीवाडी आहे, मग आपण शेतीवाडी करण्यासाठी शांत आयुष्य जगण्यासाठी का जाऊ नये की इथे एवढ्या स्पर्धामध्ये का राहायचं. म्हणून मी वेळासला 2000 साली मुंबई सोडली आणि राहायला गेलो. 2002 चिपळूणच्या संस्थेनी समुद्री कासव संरक्षण संवर्धनाचं हे काम सुरू केलं. आणि जेव्हा ते पहिल्यांदा माझ्याकडे आले आणि त्यांनी मला सांगितलं की आपण एक समुद्री कासवाचं काम तुमच्याच गावामध्ये करतोय तर आमच्याबरोबर हे काम कराल का, माझं बालपण जरी इथे गेलं असलं तरी प्रत्येक सुट्टी मी माझी वेळासला घालवलेली. आणि त्यावेळेला मी लोकांच्या घरात त्यांच्या मांजरा कुत्र म्हशी गाई किंवा मी लोकांची गुरं चरवायला न्यायचो सुट्टीत गेल्यानंतर. सो गावातल्या लोकांना हे माहिती होतं की ह्या मुलाला प्राण्यांची आवड आहे. त्याच्यामुळे संस्थेला गावातल्या बऱ्याच जणांनी सुचवलं की तुम्हाला प्राण्यावरती जर काम करण्यासाठी माणूस हवा असेल तर तो एक मुलगा आहे जो मुंबई सोडून आला आणि त्याला प्राण्यांची आवड आहे. त्याच्यामुळे संस्थेची लोकं माझ्या घरी आली आणि त्यांनी मला विचारलं आणि तो माझ्या आयुष्यातला एक टर्निंग पॉईंट होता. कारण मुंबईत एवढी वर्ष राहूनसुद्धा समुद्र किनाऱ्यावरती किंवा समुद्रात कासव असतं हे माहितीही नव्हतं आणि ऐकलंही नव्हतं कधी. कारण त्यावेळेला यूट्यूब किंवा इंटरनेट हा काहीच विषय नव्हता किंवा आज जसं डिस्कवरी आहे, नॅशनल ज्योग्राफी आहे, त्याच्यावरती माहिती कळते, ह्या गोष्टी काहीच नव्हत्या. जेव्हा मला कळलं की समुद्रामध्ये कासव आहे आणि आपण आजपर्यंत फक्त गोड्या पाण्यातलं कासव पाहिलं आहे तर मग का त्याचं काम करू नये, म्हणजे आपल्याला कधीतरी संधी मिळेल ते कासव बघायची, असं करून खरं तर मी या क्षेत्रामध्ये आलो. आणि तिथून एक वेगळी वाटचाल सुरू झाली. मग किनाऱ्यावरती रात्री गस्त घालणं, अंडी गोळा करणं, अशी हळूहळू मग ती एक आवड निर्माण होत गेली की 6 महिने आयुष्य पूर्ण बदलतं. की साधारणपणे नोव्हेंबरपासून मादी कासव अंडी घालायला येतं, तिथून आमची दिवसाची रात्र व्हायला सुरुवात होते. म्हणजे आम्ही रात्रभर किनाऱ्यावरती थांबतो आणि लोक सकाळी कामाला जातात तेव्हा आम्ही घरात झोपतो किंवा ऑफिसचं काही काम असेल तर ते करतो. सो अशी ही आवड हळूहळू डेव्हलप होत गेली आणि आज इथपर्यंतचा प्रवास झाला.
0: क्या बात आहे. म्हणजे आपण म्हणतो ना की गावी काय ठेवले, गावात काय आहे, किंवा बरीच लोक पोटा पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबईमध्ये येतात किंवा शहरांच्या ठिकाणी जातात आणि काम किंवा आपलं जो काही आवड आहे त्याच्यामध्ये काम करू पाहतात. तर इथल्या गर्दीला कंटाळून तुम्ही गावी जाण्याचा निर्णय घेतला आणि मला असं वाटतं प्रत्येक माणसाच्या आयुष्यामध्ये त्याच्या आयुष्याला एक कलाटणी देणारा एक प्रसंग येत असतो, तो तुमच्या आयुष्यामध्ये मला असं वाटतं गावी जाऊन आला. खूप इंटरेस्टिंग आहे हे सगळं. सर, आता कासव संवर्धन क्षेत्रामध्ये जसं काम करायला तुम्ही सुरुवात केली, त्याविषयी तुम्हाला अगोदर माहीत होतं का, किंवा हळूहळू त्याचा अभ्यास तुम्ही कसा केला, किंवा मग की हा जर कासव संवर्धन करायचं म्हणजे नेमकं काय करायचं?
1: मी म्हटलं तसं, मला स्वतःला समुद्री कासवाबद्दल काहीच माहिती नव्हतं, माझी पाठी पूर्ण कोरी होती. मला ह्या क्षेत्रामध्ये 2 गुरु लाभलेत. एक सह्याद्री निसर्ग मित्र चिपळूणची जी संस्था आहे त्याचे अध्यक्ष भाऊ कंडरे आणि दुसरे माझ्याच गावातले गोपीनाथ महाडिक. ते आत्ता 86 वर्षाचे आहेत. गोपीनाथ काकांनी त्यांच्या लहानपणापासून ह्या समुद्री कासवांची अंडी चोरून खाल्लेली आहे. त्याच्यामुळे ती अंडी शोधायची कशी, त्याच्यानंतर ती उचलायची कशी, हे सगळं त्यांना व्यवस्थित माहिती होतं. आणि शास्त्रीय ज्ञान किंवा पुस्तकी ज्ञान हे भाऊंकडे खूप चांगलं होतं. त्याच्यामुळे हे 2 गुरु मला लाभले. आणि जेव्हा मला विचारणा करण्यात आली की तू असं असं समुद्री कासवाचा आपण जो उपक्रम केला आहे त्याच्यात काम करशील का, तर मी ह्या 2 दिग्गजांच्या हाताखाली सुरुवातीला तयारी केली. पण पहिली 5 वर्ष मला एकदाही मादी कासव समुद्रावरती अंडी घालताना दिसलेलं नाही आहे. तिथे माझ्या लक्षात आलं होतं की कुठेतरी मी कमी पडतोय, की माझ्या गुरूंना माहिती आहे की कासव येतं आहे अंडी घालतंय आणि मला ते दिसत नाही, म्हणजे मी कुठेतरी कमी पडतोय. मग मी त्याच्यावरती काम करायला सुरुवात केली आणि त्या 5 वर्षानंतर आजपर्यंत अशी एकही वेळ नाही आहे की मी समुद्रातलं कासव किनाऱ्यावरती अंडी घालताना पाहिलेलं नाही. मला दरवर्षी कासव दिसतात. रादर आता असं आहे की कासव समुद्रातनं बाहेर येण्याआधी मला इंट्युशन्स येतात आणि मी सांगतो घरात बसून सुद्धा की आता कासव येईल आणि किनाऱ्यावर गेलो तर कासव किनाऱ्यावरती असतो.
0: म्हणजे मी ह्याला म्हणेन की एकतर सातत्य, सराव, परिश्रम. कारण अभ्यास केला आणि पुस्तकी ज्ञान घेतलं पण त्या ज्ञानाबरोबर जोपर्यंत तुम्ही फील्डवरती जाऊन पाहत नाही, तिथे अनुभव घेत नाही, किंवा ग्राउंडवरती जाऊन जसं म्हटलं जातं मीडियाच्या भाषेत एक वर्ड आहे की ग्राउंड वर्क जाऊन किंवा ग्राउंड रिपोर्टिंग करणं, सो जोपर्यंत आपण तिथे जाऊन ते करत नाही तोपर्यंत ते डेफिनेटली ते कधी येणार नाही. कारण आता तुमचे 2 गुरु ज्यांनी तुम्हाला इतक्या सगळ्या गोष्टी शिकवल्या, तुमची जी पाठी कोरी होती त्यावरती अनेक धडे तुमच्याकडून गिरवून घेतले, खरं तर यामध्ये तुम्ही पुढे शिकत गेलात. पण सर, कासवांच्याच बाबतीत जर म्हणायचं गेलं तर तुमच्या कार्यक्षेत्राच्या याच्यामध्ये कोणत्या प्रकारच्या कासवांच्या प्रजाती ज्या आहेत त्या जास्त प्रमाणात आढळतात, तुम्ही कोणत्या कासवांच्या जातींसोबत म्हणजे त्यांना पाहिलेलं आहे किंवा त्यांचं तिथे येणं किंवा ते तिथे अंडी घालतात तर त्यांच्याही वेगवेगळ्या प्रजाती असेल किंवा काय, तर त्यांच्याविषयी आम्हाला माहिती.
1: मुळात आपल्याकडे जगभरामध्ये समुद्री कासवाच्या 7 प्रजाती आहेत, आणि मी ज्या कासवासाठी काम करतोय हे समुद्रातलं कासव आहे. बऱ्याच जणांना समुद्रामध्ये कासव असतं हे माहिती नसतं. म्हणजे माझी जी पूर्वीची वेळ होती, म्हणजे तो दिवस आठवला की मलाही हसायला येतं की मलाही एक काळ असा होता की समुद्रात कासव असतं माहिती नव्हतं. पण भाऊ काटदऱ्यांसारख्या व्यक्तींनी मला वेगवेगळे संशोधनात्मक पेपर किंवा काही पुस्तकं दिली, ज्याच्या माध्यमातून मला वाचनामध्ये ह्या गोष्टी कळत गेल्या की समुद्रातल्या कासवांच्या 7 प्रजाती असतात. आणि आत्ता सध्या महाराष्ट्राच्या किनारपट्टीवरती आपल्याकडे कोकणाला 5 समुद्र किनारपट्ट्यांचे जिल्हे लाभलेले आहेत, तर तिथे आपल्याकडे ऑलिव्ह रिडले जातीचं समुद्रातलं हे सगळ्यात छोट्या प्रजातीचं कासव अंडी घालायला येतं. गेल्या 2-3 वर्षांमध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपल्याला 1 किंवा 2 ह्या संख्येने ग्रीन सी टर्टल जातीची कासवाची अंडीसुद्धा सापडलेली आहे. सो प्रामुख्याने आत्ता मी ज्या कासवांसाठी काम करतो आहे वनविभागामार्फत, तर ते ऑलिव्ह रिडले जातीचं कासव आहे, जे जगातल्या 7 प्रजातीतल्या कासवांमधलं सगळ्यात छोटं जरी असलं तरी पूर्ण वाढ झालेली प्रौढत्वाला आलेली मादी ही 50 किलोपर्यंत वजनाला जाते, आणि पूर्ण वाढ झाली असेल तर 5 फुटापर्यंत तिची लांबी जाऊ शकते, आणि जगातलं सगळ्यात छोटं कासव आहे.
0: बापरे, माझ्या माहितीमध्ये खूप नवीन आहे हे सगळं माझ्यासाठी. म्हणजे आपली सर्वसामान्य लोकांची कासव आणि त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन हा खूपच वेगळा आहे. म्हणजे माझं झालं, मी ऐकते नंतर असं झालं, ओ माय गॉड हे असं आहे. सो द थिंग इज की आपण पाहिलेला किंवा लहान मुलांना एक अट्रॅक्शन असतं कासव म्हटलं की, किंवा आपल्या गोष्टीतला कासव आणि खऱ्या खुऱ्या आयुष्यातला कासव हा इतका डिफरन्स आहे. आणि मुळात ह्या गोष्टी आहेत हे माहिती होणं खूप गरजेचं आहे. तर आपण प्रजनन याविषयी तुम्ही अभ्यास केला आहे किंवा तुम्हाला या बऱ्याच गोष्टींचं तुम्ही नॉलेज आहे, तुम्ही आज त्या क्षेत्रात संशोधन करताय किंवा काम करताय, तर ज्या वेळेला कासव जे आहे ते प्रजननाची त्यांची जी काही प्रक्रिया असते त्यावेळेला त्यांची कोणती विशेष काळजी तिथे घेतली जाते का, किंवा आपल्या वन विभागाच्या माध्यमातून अशी कोणती विशेष गोष्टी आहेत ज्या तिथे केल्या असतात किंवा काय?
1: सुरुवातीला जेव्हा हे काम झालं त्यावेळेला वन विभागाचं प्रादेशिक म्हणून एक विभाग असतो, त्यांच्यामार्फत हे काम राबवलं जात होतं. आणि आता गेली 3 वर्ष कांदळवन कक्ष, म्हणजे आपल्या खाडी किनारी जे मॅनग्रोव्ज किंवा तीवर येतं, तर त्या विभागाकडे आत्ता सध्या हे काम आहे. आणि त्याच्यामध्ये मुळात काळजी अशी घेतली जाते की किनारे स्वच्छ कसे राखले जातील, किनाऱ्यावरती शांतता कशी राहील, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एखादं काम जर करायचं असेल तर आपल्याला त्याच्यासाठी लागणारं माणूसबळ तयार करणं, त्याच्यामुळे ग्रामस्थांबरोबर एक चांगला रेपो डेव्हलप करणं, ग्रामस्थांनाच ह्या गोष्टीची माहिती देणं आणि त्याच लोकांना त्या कामासाठी नियुक्त करणं हे सगळ्यात महत्त्वाचं काम मुळात प्रॅक्टिस म्हणून आत्ता वन विभागाकडनं केलं जातं. कारण याच्यामध्ये आपल्याकडे असं म्हटलं जातं की गाव करील ते राव काय करील, म्हणजे गावातली माणसं जर उभी राहिली एखाद्या कामाला आणि त्यांनी जर ठरवलं तर कुठलंही काम आपल्यासाठी अशक्य नाही आहे. आणि त्याचाच प्रत्यय आहे की गेली 24 वर्ष सातत्याने चालू असलेलं समुद्री कासव संरक्षण संवर्धन हा प्रकल्प आज महाराष्ट्रातला हा असा प्रकल्प आहे जो आपल्या देशामध्ये सगळ्यात शेवटी सुरू झाला. कारण आपल्या भारतामध्ये आपण भारताची पश्चिम किनारपट्टी धरली तर गुजरात, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, केरळ आणि पूर्व किनारपट्टीला तमिळनाडू, चेन्नई, ओरिसा ह्या सगळ्या राज्यांमध्ये हे काम सुरू आहे. महाराष्ट्रात सगळ्यात शेवटी सुरू झालंय. पण आपण जी ससा आणि कासवाची गोष्ट ऐकली ज्याच्यामध्ये कासव शर्यत जिंकतं, ह्याच कासवानी महाराष्ट्राला सगळ्यात पुढे नेऊन ठेवलंय. कारण महाराष्ट्रामध्ये सगळ्यात पहिल्यांदा भारताच्या पश्चिम किनारपट्टीला सॅटेलाइट ट्रान्समिटर नावाचं मशीन सुद्धा मादी कासवाच्या पाठीवर बसवलं गेलं तिचा प्रवास अभ्यास करण्यासाठी. सो ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मॅनपावर जी लागते तर ती मॅनपावर स्थानिक लोकांची उभी करून, म्हणजे मी सुद्धा एकेकाळी स्थानिक माणूस म्हणूनच तिथे नेमला गेलो होतो, आणि हळूहळू अभ्यास करून करून मग मी माझ्याबरोबर काही मुलं ज्यांना आवड होती वेगवेगळ्या गावात काम करणारी होती त्यांना या गोष्टींमध्ये कार्यशाळा वन विभागामार्फत घेऊन त्यांना ह्याची माहिती देणं, योग्य पद्धतीने काम कसं करणं, मग किनाऱ्यावरती समजा जर रात्रीच्या वेळेला पर्यटक येत असतील किंवा कोणी त्रास देण्यासाठी जात असेल तर त्याला तिथनं बाहेर काढणं, किनाऱ्यावरती गाड्या नेऊ नये अशा गोष्टींचे फलक किंवा मार्गदर्शक बाबी किनाऱ्यांवरती लावणं, ह्या सगळ्या गोष्टी कांदळवन कक्षाकडनं केल्या गेल्या की ज्या वेळेला मादी कासव अंडी घालायला येतं तिला कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये. आणि किनाऱ्यावरती काम करणारा माणूस ज्याला आपण बीच मॅनेजर किंवा कासव मित्र असं म्हणतो तर तो किनाऱ्यावरती त्यावेळेला हजर असेल. कारण किनाऱ्यावर अंडी घालायला जी कासव येते तिला त्यावेळेला तिचे नैसर्गिक भक्षक मारण्यासाठी किंवा तिची अंडी खाण्यासाठी येतात, ज्याच्यामध्ये कोल्हे, कुत्रे, रानडुकरं असतात. सो ह्या प्राण्यांपासून सुद्धा तिचं संरक्षण करायचं ही महत्त्वाची काळजी किनाऱ्यावर घेतली जाते.
0: म्हणजे खरं तर हे एखाद्या आईसारखंच आहे. जशी आईची काळजी आपण तिच्या ती जेव्हा आई होणार असते त्यावेळेला घेतली जाते, तर हे तसंच आहे. पण सर मला जेन्युइनली हा प्रश्न पडला की किनारपट्टीवरची जी काही गावं आहेत किंवा किंवा तिथे असणारी जी काही लोक आहेत, पर्यटक म्हणा, या सगळ्या वेळेला सपोर्टिव्ह असतात? किंवा कारण असं अशी सिच्युएशन असते त्यावेळेला, मग काही वेळेला तिकडे पर्यटकांची येण्यावरती थोडेसे निर्बंध घालावे लागत असतील, किंवा किनारपट्टीवरती जी काही लोक आहेत, जी कदाचित आतमध्ये मासेमारीसाठी जाणारी काही लोक असतील तिकडे, किंवा त्या किनारपट्टीच्या आजूबाजूची जी गावं आहेत त्यांचं तिकडे येणं हे कुठेतरी आपल्याला थोडस थांबवावं लागत असेल, तर या सगळ्या गोष्टी करत असताना त्यांचं तुम्हाला सहकार्य लागतं का?
1: सुरुवातीला असं होतं की स्थानिक ग्रामस्थांमध्ये समुद्री कासवाची माहितीच नव्हती, पण जेव्हा त्यांना ह्या समुद्री कासवाबद्दल माहिती दिली, शास्त्रीय गोष्टी सांगितल्या, कारण एक काळ असा होता म्हणजे हे समुद्री कासव संरक्षण संवर्धन सुरू करण्यापूर्वी अनेक गावांमध्ये किंवा जेवढ्या गावांमध्ये मादी अंडी घालायला यायची त्या गावांमध्ये म्हटलं तरी हरकत नाही आहे की तिथे स्थानिक लोक ह्या कासवाची अंडी चोरून खायचे. काही गावांमध्ये तर मादी कासव अंडी घालून झाल्यानंतर परत पाण्याकडे जायला निघाल्यावर तिला उलटं करून तिला कापून तिचं मटणही विकलं जायचं. अशा लोकांमध्ये जनजागृती करून त्याच लोकांना ह्या कामामध्ये, म्हणजे थोडक्यात वाल्याचा वाल्मिकी करणं, हे जे आपण पूर्वी ऐकलेलं आहे ते ॲक्च्युअल आपल्या महाराष्ट्रामध्ये आजही काही वर्षापूर्वी झालं आहे. ज्यांनी ह्या कासवाची अंडी चोरली, ज्यांनी कासव मारून खाल्ली, अशा बऱ्याच लोकांना ह्याच कामासाठी प्रशिक्षण देऊन वनविभागाकडनं नेमलं गेलं, आणि त्याचं खरंच क्रेडिट वनविभागाला जातं, कारण चोराच्या हातात कुलपाची चावी देणं ही सोपी गोष्ट नसते. तो विश्वास ठेवून तिथे केलं गेलं आणि त्याच्यामुळे आज परिस्थिती अशी आहे. त्या कासवाची माहिती आणि त्याचं महत्त्व निसर्गातलं काय आहे हे स्थानिक लोकांना माहिती असल्यामुळे कुठल्याही प्रकारे आपल्याला दंडुकेशाही किनाऱ्यांवरती करावी लागत नाही, कारण स्थानिक माणसंच पर्यटकांना पहिल्यांदी बाजूला करतात. ज्याचं एक उत्तम उदाहरण माझंच गाव आहे वेळास. वेळास गावामध्ये नोव्हेंबर ते मार्च हा या समुद्री कासवांचा अंडी घालायचा जो काळ आहे

0: हॉटेलला संध्याकाळी 7 ते सकाळी 7 किनारपट्टी बाहेरच्या माणसांसाठी बंद केली जाते. त्याच्यामुळे किनाऱ्यावरती बाहेरचा माणूस जाऊ शकत नाही, की ज्याला किनाऱ्यावर गेल्यानंतर मला कसं वागलं पाहिजे याची माहितीच नसेल, तर त्या व्यक्तीला तिथे जाण्यासाठीच मज्जाव केला जातो. फक्त किनाऱ्यावर स्थानिक मच्छीमार कोण असेल तर तो मासेमारी करण्यासाठी किंवा किनाऱ्यावर काम करणारा व्यक्तीच तिथे किनाऱ्यावर जातो. त्याच्यामुळे या समुद्री कासवांना अंडी घालणं फार सोपं जातं.
1: खरंच खूप इंटरेस्टिंग विषय हा. खरं तर असं म्हणतात की आपल्याला जर बदल घडवायचा असेल तर त्याची सुरुवात स्वतःपासून करावी लागते. आणि ऑफकोर्स ही सुरुवात झाली किंवा तिथल्या लोकांमध्ये ती जनजागृती सगळ्यात करणं हे सगळ्यात महत्वाचा भाग होता मला असं वाटतं. आणि ती केल्यामुळे आज आपण जे काम करतोय त्याला कुठेतरी स्थानिकांचाच हातभार लागला जातोय. सो ही खरं तर खूप कौतुकाची बाब आहे. यानंतर आपण जनजागृतीविषयी अजून बोलणार आहोत, पण तेच वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. आचार्य 90 FM मध्ये चार सुंदर मनोमरात गाण्यांचा आणि कार्यक्रमांचा आस्वाद घेता आणि एकत्र हा आचार्य 90 FM युअर ओन शैली.

0: कैसे रहते हो, पुनः एक छोटे से विश्रांति नंतर मी आरजे कोमल तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. तुम्ही ऐकत आहात आचार्य 90 FM युअर ऑन रेडिओ. आणि आपला सेगमेंट आज आपल्या आचार्य 90 FM या स्टुडिओमध्ये आज आपण एका अशा व्यक्तीसोबत बोलत आहोत, त्यांचं निसर्गावर असणारं, प्राण्यांवरती असणारं आणि एकंदरीत या जीवसृष्टीवर असणारं जे प्रेम आहे, आणि त्यातून त्यांनी कुठेतरी वन विभागामध्ये जाऊन वन विभागामध्ये होणारी जी काही कामं आहेत, पर्यावरणासाठी होणारे जे उपक्रम आहेत, त्यामध्ये त्यांनी विशेषत्वाने सहभाग नोंदवला आणि या संशोधक म्हणून वन विभागामध्ये सुद्धा कार्यरत आहेत. मोहन उपाध्ये सर आज आपल्यासोबत जोडले. सर पुन्हा एकदा ब्रेक नंतर खूप खूप स्वागत. ब्रेकपूर्वी आपण बऱ्याच गोष्टी जाणून घेतल्या की कासवांच्या प्रजातींबद्दल जाणून घेतलं किंवा त्यांच्या प्रजननाचा काळ आणि त्यावेळी घेतली जाणारी काळजी याविषयी आपण जाणून घेतलं. सर वन विभागाच्या माध्यमातून आज तुम्ही सुद्धा काम करताय किंवा वन विभागाच्या माध्यमातून असे बरेच प्रोजेक्ट चालू आहेत, पण बऱ्याच वेळेला असं होतं की त्या प्रोजेक्ट विषयी बाहेर तितकं कधी बोललं जात किंवा एक लोकांचं म्हणायला गेलं तरी खूप गोड असा एक समज आहे की रिसर्च जे आहेत ते फक्त बाहेरच्या देशांमध्येच होतात किंवा बाहेरच्या देशांमध्येच असा एखादा पर्टिक्युलर टॉपिक घेऊन त्यावरती बोललं जातंय किंवा रिसर्च केलं जातंय. पण आपलं वन विभाग सुद्धा बरेच प्रोजेक्ट करतंय, बरेच प्रोजेक्ट राबवतंय, बरेच संशोधन चालू आहे, तर कोणते कोणते प्रोजेक्ट सध्या राबवले जात आहेत
1: महाराष्ट्र वन विभागाकडून? वेगवेगळ्या प्राण्यांवरती तर संशोधन सुरूच आहे, पण गेल्या काही वर्षामध्ये एकदम जगासमोर आलेलं महाराष्ट्रातलं जे संशोधनात्मक काम आहे आणि त्याचा विशेष उल्लेख करायला आवडतो की खूप चांगल्या धर्तीचं हे संशोधनात्मक काम चालू आहे, ज्याच्यात सगळ्यात पहिल्यांदी सह्याद्री निसर्ग मित्रांनीसुद्धा आणि वन विभागाच्या कांदळवन कक्षांनीसुद्धा डेटा लॉगर आणि टेम्परेचर मीटर याचा वापर करून मादी कासव वाळूमध्ये अंडी घालून जेव्हा जातं तेव्हा ह्या कासवांमध्ये पालकत्व नसतं, अंडी घालून झाल्यानंतर त्या अंड्यांचं काय होतं, त्याला कोणी खातं का हे बघायला मादी परत येत नाही, पण त्या वाळूच्या असलेल्या तापमानांच्या उभेमुळे ती अंडी उबतात आणि साधारण 1.5-2 महिने 45-55 ॲव्हरेज कालावधीनंतर ती उबून त्यांना पिल्लं जन्माला येतात आणि ती 4 दिवसानंतर पिल्लं सर्फेसवरती येतात. पण मग असं काय तापमान असतं की ज्याच्यामध्ये ती अंडी उबतात, याच्यासाठी डेटा लॉगर आणि टेम्परेचर मीटर लावून त्याचा अभ्यास केला गेला आणि त्याच्यामध्ये एक अशीही माहिती लक्षात आली की आपल्याकडे जन्माला काय येणार आहे हे आपल्याला सोनोग्राफीमुळे कळू शकतं की मुलगा जन्माला येणार आहे का मुलगी, इथे तापमान ठरवतं त्या अंड्यामध्ये जन्माला नर येणार आहे का मादी. कमी तापमानामध्ये नर जन्म घेतात आणि तापमान जसं वाढायला सुरुवात होते त्याच्यामध्ये मादी जन्माला येते, तर त्याच्यामुळे साधारण 26-28 degrees ह्या तापमानामध्ये नर जन्म घेतात आणि 29-33 degrees ह्या तापमानापर्यंत माद्या जन्माला घेतात. हा डेटा लॉगर लावल्यानंतर आपल्याला तो तापमानाचा अभ्यास आणि मग त्याच्यामध्ये काय जेंडर असू शकतो त्याच्यामुळे तापमान वाढीचा परिणाम कुठेतरी या प्राण्यांच्या जन्मावरती होतोय की नाही ह्याचा एक पुढचाही अभ्यास भविष्यामध्ये करणं हे गरजेचं आहे. त्याचबरोबर सॅटेलाईट ट्रान्समिटर नावाचं एक मशीन असतं, तर ते बसवण्याचा उपक्रमसुद्धा 2022-23 आणि 22-23 कांदळवन कक्षाच्या वन विभागाकडनं केला गेला होता, ज्याच्यामध्ये आपण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 8 माद्यांच्या पाठीवरती अंडी मादी घालून झाल्यानंतर परत जेव्हा जाते तेव्हा तिला कस्टडीमध्ये घेऊन तिच्या पाठीवरती हे मशीन बसवलं गेलं. याच्यासाठी केंद्र सरकारची एक संस्था आहे वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया, या संस्थेला फक्त परमिशन आहे कारण समुद्री कासवं ही अतिसंरक्षित प्रजातींमध्ये गणली जातात, त्याच्यामुळे हे मशीन बसवणं याच्यासाठी ते शास्त्रज्ञ इथे येतात आणि त्यांनी हे मशीन बसवणं आणि त्याच्यासाठी लागणारा जो काही असिस्टन्स असेल तर तो आपल्या वन विभागाकडनं तिथे दिला जातो. तर याच्यामध्ये पहिली कासव वेळासला आपण टॅग केली आहे, बरं याच्यात जे मशीन बसवलेलं आहे ते साधारणपणे 2 वर्ष चालतं, पण आपलं बॅडलक असं होतं की पहिल्या वर्षी 21-22 जी मशीन बसवली ती 3 महिन्यात बॅटरी उतरल्यामुळे बंद झाली आणि त्याच्यानंतर 2 माद्यांच्या पाठीवर मशीन बसवली ती 5 महिनेच चालली आणि आत्ता सध्या परिस्थितीमध्ये 1 मादीच्या पाठीवरती मशीन बसवलेलं आहे आणि आता ते चालू आहे. सो त्या गोष्टीला 6-7 महिने झालेले आहेत आणि आपण अपेक्षा करतोय की ते पूर्ण मशीन चालेल, पण याच्यामध्ये इंटरेस्टिंग अभ्यास जो आपल्याला करायचा होता तो आपल्याला असा कळला की वेळासला ज्या मादी कासवाला टॅग लावून सोडलं तर ती तिथून निघाल्यानंतर ती गुजरात किनारपट्टीपर्यंत गेली आणि तिचा शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्ये मिळाला, म्हणजे 3 महिन्यामध्ये साधारणपणे 1200 किलोमीटरचा प्रवास तिने केला. आपल्याला असं वाटतं की कासव खूप हळू चालतं, पण 3 महिन्यात 1200 किलोमीटरचा प्रवास ते करून गेलेला आहे. त्याच्यानंतर दुसरी जी होती तिला अंजरल्यामध्ये, दापोली तालुक्यात अंजरले म्हणून गाव आहे, तिथे टॅग केलं होतं आणि तिला टॅग केल्यानंतर तिने 30व्या दिवशी केळशीमध्ये येऊन परत अंडी घातली. सो समुद्री कासवांबद्दल आम्ही रिसर्च पेपर वाचलेले होते की 25-30 दिवसाच्या काळानंतर मादी कासव परत त्याच किनाऱ्यावर जिथे जन्म घेतलेला असतो तिथे किंवा जवळपासच्या किनाऱ्यावर येऊन अंडी घालते आणि आपल्याला पहिल्यांदा पुराव्यानिशी हे कळलं आहे की खरोखर ही कासवं त्या किनाऱ्यावर किंवा जवळपासच्या किनाऱ्यावरती अंडी घालायला येतात. तिचाही शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्येच होता. तिसरी चौथी आणि पाचवी आपण गुहागरमध्ये तिला टॅग लावलेलं होतं. तिसरी जी होती आणि प्रत्येक कासवाला आपण नाव ठेवलं की भारताच्या पश्चिम किनारपट्टीला हे काम सुरू झालं, पहिल्यांदा केलं गेलं महाराष्ट्रामध्ये, म्हणून पहिली कासव जिला वेळासला टॅग केलं तिचं नाव प्रथमा ठेवलं. दुसरी कासव जी होती ज्या दिवशी ती अंडी घालायला आली त्या दिवशी आंजरल्यातल्या देवीचा उत्सव होता, त्या देवीचं नाव सावणीकरीण होतं म्हणून तिचं नाव सावनी असं ठेवलं. त्याच्यानंतर तिसरी कासव होती तिचं नाव वनविभागाने वनश्री असं ठेवलं. तिचाही शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्येच आपल्याला मिळाला, 900 किलोमीटर साधारण तिचा प्रवास होता. चौथी कासव ज्यावेळेला अंडी घालायला पाण्यातून बाहेर आली त्यावेळेला आपल्या जशा पायाच्या खुणा येतात तसं त्यांचा ट्रॅक्टरच्या मागच्या चाकांसारख्या खुणा उमटतात, त्याला ट्रेल म्हटलं जातं किंवा मराठीमध्ये स्थानिक भाषेत त्याला माग म्हणतात, की कासवाचा माग आहे. तर आम्ही तो शोधत ती कासव कुठे गेली अंडी घालायला हे शोधतो. तर ते शोधत असताना त्याच्यावरती आम्हाला 1 रुपयाचं नाणं मिळालं, मग ती लक्ष्मीच्या पावलांनी आली म्हणून तिचं नाव लक्ष्मी असं ठेवलं. तिचाही प्रवास आपल्याला असं झालं की दुर्दैवाने फक्त 15 दिवसाचाच ट्रॅक करता आला, कारण ती मच्छीमारांच्या जाळ्यात अडकून मेली, त्याच्यामुळे पुढे तिचा प्रवासाचा काही आपल्याला उलगडा झाला नाही. पाचवी मादी जी होती ते गुहागरच्या स्थानिक लोकांना आपण नाव सुचवायला सांगितलं. गुहागरला रेवा नावाची नदी वाहते म्हणून तिचं नाव रेवा असं ठेवलं. तिचाही शेवटचा सिग्नल कर्नाटकमध्येच मिळाला. आणि आपल्या भारताच्या पूर्व किनारपट्टीला ओरिसा राज्यामध्ये ही ऑलिव्ह रिडले जातीची कासवं हजारोच्या संख्येने येतात. तर तिथे 2016-17 मला जाण्याचा योग आला होता आणि तिथे आम्हाला कळलं होतं की 50 माद्यांच्या पाठीवरती अशी मशीन लावलेली होती, पण त्या 50 पैकी एकही मादी परत त्या सीझनला अंडी घालायला आलेली नव्हती. म्हणजे महाराष्ट्रात जिला आपण बसवलं ती भारतातली पहिली कासव ठरली जिनी परत येऊन आपल्या इकडे अंडी घातली. आणि दुसरी जी दोन आपण कासवं टॅग करून सोडली, 50 कासवांपैकी सगळ्या माद्या त्यांच्या भारताच्या पूर्व किनारपट्टीला फिरताना आढळलेल्या आहेत. पण आपल्याकडे ज्या 2 माद्यांना 2022-23 टॅग केलं तर त्यातली गुहागरच्या केंद्रस्थानी एक सापडली म्हणून तिचं नाव गुहा असं ठेवलं. यावेळेला ते मशीन 5 महिने चाललं तर ते कर्नाटक सोडून केरळपर्यंत कासव गेलं, तिथपर्यंतचा ट्रॅक झाला. पण गुहागरला बाग गुहागर नावाचा एक भाग आहे, तिथे एक कासव मिळाली म्हणून तिचं नाव बागेश्री असं ठेवलं. तिन्ही आपल्यासाठी इतिहास रचला. तिन्ही 5 महिन्यामध्ये 3,500 किलोमीटरचा प्रवास करून श्रीलंकेला प्रदक्षिणा घालून ती ओडिसा राज्यापर्यंत गेली आणि परत जशी फिरली मशीनची बॅटरी उतरल्यामुळे मशीन बंद झालं, त्याच्यामुळे तो आपला अभ्यास होऊ शकला नाही. आणि आत्ता 8वी मादी जिच्या पाठीवरती आपण मशीन बसवलेलं आहे तिला डहाणूमध्ये हे मशीन लावलं आहे आणि ती भारतातली पहिली अशी कासव आहे की जिला कॅप्टिव्हमध्ये असताना आपण हे टॅग केलं, कारण जनरली अंडी घालून झाल्यानंतर मादीला टॅग केलं जातं. इथे डहाणूमध्ये मच्छीमारांच्या जाळ्यात जखमी अवस्थेत सापडलेली ती कासव होती आणि डहाणूला वनविभागाचं एक उपचार केंद्र आहे, समुद्री कासवांवरती किंवा प्राण्यांवरती उपचार केंद्र आहे, तिथे तिच्यावर उपचार करून तिला बरं केलं गेलं आणि बरी झाल्यानंतर तिच्या पाठीवरती ते मशीन बसवून तिला 18 नोव्हेंबर 2025 रिलीज केलं आहे. पण त्याच्यानंतर तिने जे काही आपल्यासाठी म्हणजे अजूनही ते मशीन चालू आहे, होपफुली आम्ही अभ्यास करतोय किंवा पाठपुरावा वाईल्डलाईफ इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया आणि वनविभाग करतोय की आम्हालाही उत्सुकता आहे की ती नवीन काय काय दाखवणार आहे. पण ज्यावेळेला तिला रिलीज केलं त्याच्यानंतर ती ओमानला गेली होती आणि ओमानहून परत येऊन सध्या ती गोव्याच्या जवळ कर्नाटकमध्ये आत्ता सध्या ती पोहते. आणि आत्ता सध्या असं म्हटलं जातं की हा एक काळ असा असतो की ह्या काळामध्ये वेगवेगळ्या भागातली समुद्री कासवं ही त्यांची एक मीटिंग असल्यासारखं कर्नाटकमध्ये अपवेलिंग नावाचा एक प्रकार असतो, जिथे समुद्राच्या तळाशी असलेले जीव पाण्याच्या वरच्या बाजूला येतात आणि ते खाण्यासाठी ही कासवं एकत्र येतात. तर आत्ता सध्या ही टॅग केलेली कासव तिथे पोहते. आणि डहाणूला जिला आपण टॅग केलं होतं तिचं नाव धवल लक्ष्मी असं ठेवलं, कारण डहाणूला महालक्ष्मीचं मोठं मंदिर आहे आणि आपला एक मित्र होता धवल कांसारा म्हणून, तो दुर्दैवाने आता आपल्यात नाही आहे, तर त्याच्यामुळे त्याचं नाव आणि देवीचं नाव असं म्हणून तिचं नाव धवल लक्ष्मी असं ठेवलं. तो आपला एक प्रवास होता. आणि आता गेल्या वर्षी मेटल टॅगिंग नावाचा एक उपक्रम केला गेला, ज्याला अंडी घालायला आलेल्या मादी कासवाला पुढच्या दोन्ही पंखाला आतल्या बाजूला धातूची एक पट्टी लावली जाते की ज्याच्यामुळे ती कासव कुठेही गेली आणि आपला किनाऱ्यावर काम करणारा माणूस किनाऱ्यावर असेल आणि त्यांनी ते पाहिल्यानंतर त्या पट्टीला एका बाजूला नंबर आणि दुसऱ्या बाजूला ज्या संस्थेने लावलं आहे त्याचं नाव कोरलेलं असतं. आणि याच्यामध्ये सुद्धा सगळ्या शास्त्रज्ञांना अचंबित करणारी एक गोष्ट घडली. 30 जानेवारीला आपल्याला हा उपक्रम आपण गेल्या वर्षी सुरू केला कांदळवन कक्षाकडनं आणि तिथे एकूण 62 माद्यांना रत्नागिरीत आणि 4 माद्यांना सिंधुदुर्गमध्ये टॅग केलं गेलं आहे. पण 25 जानेवारीला किनाऱ्यावरती गस्त घालताना गुहागरच्या एका मुलाला एक कासव अंडी घालताना दिसलं. आणि दरवर्षी ह्या उपक्रमाच्या सुरुवातीला म्हणजे नोव्हेंबरच्या सुरुवातीच्या काळात आपण कांदळवन कक्षाकडनं प्रत्येक किनाऱ्यावर काम करण्यासाठी कार्यशाळा घेतो आणि यावर्षी काय काय उपक्रम करणार आहोत त्याची माहिती दिली जाते. नवीन कासव मित्र असतील तर त्यांना प्रशिक्षण दिलं जातं. आणि याच्यामध्ये आपण त्यांना सांगितलेलं होतं की अशी एक धातूची पट्टी आपण त्याला बसवणार आहोत किंवा अगदी सोप्या भाषेत स्थानिकांना समजवायचं तर एक बिल्ला लावणार आहोत, तर त्याच्यामुळे लक्ष ठेवायचं की कोणाला अशी कासव दिसली तर आपल्याला कळेल की ती कासव परत अंडी घालायला

0: नंतर ती कासव महाराष्ट्रामध्ये आलेली होती आणि अजूनपर्यंत समुद्री कासवांच्या अभ्यासामध्ये हे बघितलं गेलंय की हे मॅग्नेटिक फील्डचा वापर करतात आणि जिथे पिल्लू जन्माला आलेलं असेल, म्हणजे तुम्ही इंस्टाग्रामवरती रील्स वगैरे पाहिली असतील वेळास कासव महोत्सव अंजरले किंवा गुहागरची सुद्धा, तर पिल्लाला कधी पाण्यात सोडलं जात नाही, त्याला वाळूवर चालवलं जातं की जेणेकरून वाळूतना पाण्यात जाईपर्यंत ते आपली मॅग्नेटिक फील्ड त्याच्या मेमरीत इम्प्रिंट करतं आणि 15 ते 20 वर्षानंतर त्यातली मादी जी सक्षम होते ती पुन्हा त्या किनाऱ्यावर किंवा जवळपासच्या किनाऱ्यावरती येते, म्हणून त्या पिल्लाला चालवलं जातं त्या किनाऱ्यावरती. पण इथे गडबड अशी होती की तिने अंडी भारताच्या पूर्व किनारपट्टीलाही घातली होती आणि ती भारताच्या पश्चिम किनारपट्टीलाही अंडी घालायला आलेली होती आणि अजूनपर्यंतच्या अभ्यासामध्ये हेच पाहिलं गेलं आहे की पूर्व किनारपट्टीची कासव कधी पश्चिमेला आलेली नाही आणि ती आली ती थेट अंडी घालायलाच आली आणि तिने तिथेही अंडी घातली होती, इथेही अंडी घातलेली होती. सो असे काही वेगळे उलगडे की एक त्याला आपण म्हणू हिडन ट्रेजर आहे समुद्रातलं, की माणूस हा आयुष्यभर विद्यार्थी असतो हे सांगण्यासाठी आपल्याला ही कासव सुद्धा दर वेळेला आम्हाला काहीतरी नवीन नवीन शिकवतायत की मी कुठे जाऊ शकते किंवा तुम्ही माझा पाठपुरा पूर्ण करूच शकत नाही, मी तिथेही अंडी घालू शकते, मी इथेही अंडी घालू शकते, म्हणजे कुठलाही सातबारा माझ्या नावाचा नाहीये, मी कुठे पाहिजे तिथे जाऊ शकते.
1: म्हणजे तुम्ही या सगळ्या गोष्टी सांगत असताना बॅकअप द माइंड काही गोष्टी इमॅजिन होतात ना, आणि ते असं झालं की जसं आपलं घर आहे, आपला परिवार आहे, आपण कधी या ठिकाणी जातो कधी त्या ठिकाणी जातो, ह्यांचं हे खूप सुंदर जग आहे. ते कासव त्या जगांमध्ये वावरत असतात किंवा आणि किती हे मी म्हणेन की आपण माणूस असून आपण एवढे सिस्टमॅटिक आहोत का किंवा आपण इतके ऑर्गनाइज्ड आहोत का, हे प्राणी प्राणीजीव आपण ज्यांना म्हणतो किंवा त्यांना हा प्रवास कसा समजत असेल किंवा हे खूप कुतूहलात्मक आहे सगळं, खूप असं नाही का असं प्रत्येक उत्सुकता वाढवणार आहे मी म्हणेन की अरे हे असं कसं झालं असेल, हा जो एक प्रश्न आहे ना अरे अच्छा असं पण होतं का, आणि सगळं हे आश्चर्यकारक आहे मी म्हणेन. कारण जर आपण एखाद्या कॉमन व्यक्तीला ह्या गोष्टी जेव्हा सांगतो तेव्हा फॉर एक्झाम्पल जसं माझं झालं की एक कासव 3000 किलोमीटरचा प्रवास करतो, एक कासव 1200 किलोमीटरचा प्रवास करतोय तोही इतक्या वेळेमध्ये, या सगळ्या गोष्टी खूप नवीन आहेत आणि मुळात ह्या सगळ्या गोष्टींचा पर्यावरणाशी थेट संबंध आहे. तर मला असं वाटतं की आपण जे इतक्या पोटतिडकीने आपण सांगतोय की कासव संवर्धन झालं पाहिजे किंवा त्यांच्यासाठी काम केलं गेलं पाहिजे, तुम्ही वनविभागाच्या माध्यमातून इतकं काम करताय, खरं तर या हे कासव संवर्धन होणं का गरजेचं आहे, कारण बऱ्याच वेळेला बोललं जाते, कारण आज आपण इतक्या गोष्टी बोलतोय पण त्याचा ऍट दी एंड ऑफ दी आहे की त्याचा
0: निसर्गाने प्रत्येक प्राण्याला पक्षाला किंवा कुठल्याही सजीवाला जन्माला एवढ्यासाठीच घातलंय की त्याचं निसर्गामध्ये काहीतरी एक काम आहे. तसं मी म्हटलं तसं की सुरुवातीच्या काळांमध्ये गावागावांमध्ये ही अंडी चोरणं आणि खाणं त्याच्यामुळे समुद्रातल्या कासवांची संख्या खूप झपाट्याने कमी झाली होती, पण मुळात बऱ्याच लोकांना समुद्रातलं कासव किंवा गोड्या पाण्यातलं कासव हे नक्की पाण्यामध्ये करतं काय किंवा त्याचं निसर्गात स्थान काय हेच माहिती नसतं. तर मुळात ह्या दोन गोष्टी पूर्ण वेगळ्या आहेत की समुद्रातलं कासव आणि गोड्या पाण्यातलं कासव. गोड्या पाण्यातलं कासव नावाप्रमाणे गोड्या पाण्यात राहतं, नदी तलाव धरण याच्यामध्ये किंवा काही लोक विहिरीत सोडतात जे खरं तर चुकीचं आहे, आणि समुद्रातलं कासव हे समुद्रात किंवा खाडीमध्ये काही वेळा आढळतं, पण दोघांचं काम सारखं आहे पाणी स्वच्छ ठेवणं. समुद्री कासव समुद्रात असलेलं शेवाळं खातं, समुद्रात मेलेले जीव मेलेले मासे खातं आणि पाणी स्वच्छ ठेवायचं काम करतं. बरं, ह्या समुद्री कासवांमध्ये गंमत अशी आहे की 7 प्रजातींपैकी भारतीय उपखंडांमध्ये 5 प्रजाती आढळतात आणि त्यातली एक प्रजात ही शाकाहारी मानली जाते, ग्रीन सी टर्टल, जी समुद्रातलं फक्त शेवाळं आणि गवत खातं. बरं, बाकीचीही कासवं एका ठराविक मर्यादेपर्यंत गवत खातात, पण ते गवत एका विशिष्ट मर्यादेपर्यंत खातात ज्याच्यामुळे छोट्या माशांना त्या गवताच्या आतमध्ये जाऊन अंडी घालता येतात. त्याच्यामुळे हे खूप महत्त्वाचं आहे. किंवा दुसरं, ज्यांना मरीनबद्दलची माहिती आहे त्यांना किनाऱ्यावरती फिरताना सुद्धा आता आपल्याला बातम्या ऐकायला येतात की किनाऱ्यावरती जेलीफिश आले त्याच्याजवळ जाऊ नका, त्याच्यामुळे आपल्याला खाद सुटते किंवा माणूस दगावू शकतो जास्त प्रमाणात जेलीफिश लागले तर. समुद्री कासव जेलीफिश खाऊन त्यांची संख्या नियंत्रित ठेवण्याचं महत्त्वाचं काम करतात आणि हे त्यांचं निसर्गातलं स्थान आहे. जर ह्यांची संख्या कमी झाली तर जेलीफिशची संख्या वाढेल. समुद्रात मेलेले जलचर जीव किंवा मासे जर मेले तर प्रत्येक जलचर जीवामध्ये तेलाचा कंटेंट आहे. पाण्यामध्ये हे मासे जर मेले, पाण्यावरती जर तेलाचा तवंग आला तर बाष्पीभवन कमी होईल. आज आपण जे बघतोय की पाऊस कमी पडणं, तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी प्रत्येक प्राणी वाचणं जसं गरजेचं आहे तसं हे समुद्रातलं कासव सुद्धा पूर्वी जी संख्येने होती त्या संख्येने येईपर्यंत तरी आपल्याला हे कन्झर्वेशन करायला हवंय. आणि म्हणून हे कन्झर्वेशन आपल्याला

0: केलं जात आहे स्थानिक लोकांना एकत्र घेऊन वनविभागामार्फत. नक्कीच
1: ही जी मुलाखत आहे ही खर तर अगदीच अशी म्हणजे मला इतकं असं वाटतं की हा विषय संपूच नाही. रादर आय कॅन से की ह्याच्यावरती केवळ एक पॉडकास्ट नाही तर असे बरेच एक छान सिरीज होऊ शकते आणि या सिरीजमध्ये आपण मग जसं इन डिटेल सगळ्या गोष्टी बोलू शकू पण वेळेअभावी कुठेतरी आपल्याला थोडासा उरक्त घ्यावा लागेल सर. म्हणून ॲट दी एंड ब्रेक नाही घेणार पण आता मी डिरेक्टली ऑर इनडिरेक्टली सगळ्यांनीच म्हणजे मला असं वाटतं हल्ली सोशल मीडिया सगळे स्क्रोल आपण सतत करत असतो आणि हे स्क्रोलिंग करता करता काही असे छान टुरिस्ट असतात काही असे छान भ्रमंती करणारी लोक असतात आणि त्यांना ती रील आपल्याला ती येतेच की विळास महोत्सव आणि त्याविषयी आम्ही खूप ऐकलंय. तुम्ही स्वतः काम केलंय या महोत्सवासाठी या उपक्रमासाठी तर ही संकल्पना तुम्हाला कशी सुचली कारण बऱ्याच जणांनी इथे जाऊन ह्या विळास प्रकल्पाला जाऊन व्हिजिट केलेलं आहे कासव आलेले पाहिलेले आहे इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा कासव त्या किनारपट्टीवरती येतात त्याची छायाचित्रण बऱ्याच जणांनी घेतली सोशल मीडियावरती त्याविषयी अवेअरनेस झालेला आहे तर हा प्रकल्प कसा सुचला नेमका काय प्रकल्प आहे याविषयी सांग.
0: काम सुरू झाल्यानंतर स्थानिक लोकांमध्ये माहितीचा अभाव आहे हे लक्षात आलं आणि जर हे काम सुरू करायचं आहे तर गावामध्ये दोन कॅटेगरी होते म्हणजे सर्वे केले गेले की आपण हे संवर्धन करताना गावातल्या लोकांना स्थानिकांना ह्याच्याबद्दल किती माहिती आहे आणि ह्याचं सगळं क्रेडिट सह्याद्री निसर्गमित्र संस्थेला आणि वनविभागाला आहे. या सर्वेमध्ये असं लक्षात आलं होतं की काही लोक ह्याची अंडी चोरून घरात खातात घरातल्या बैलांना खायला घालतात आणि उरलेली अंडी ही आसपासच्या गावात विकतात आणि काही असेही लोक आम्हाला सापडले की जी अंडी आणून फक्त विकायची आणि त्यातनं आलेल्या पैशातनं जो ह्या कासवांचा अंडी घालायचा काळ असतो 5 ते 6 महिन्याचा त्या काळामध्ये स्वतःचं घर चालवायचं म्हणजे इतक्या प्रमाणामध्ये अंडी चोरली जायची. पण जर हे कन्झर्वेशन किंवा संरक्षण संवर्धन सुरू झालं आणि आता कासवाची अंडी चोरायची नाही हे स्थानिकांना सांगितल्यानंतर कुठेतरी त्यांचाही विचार मनात आणायला हवा होता की त्यांचं उत्पन्नाचं साधन थांबणार होतं. मग स्थानिकांनाच माहिती नाही आहे तर शहरात राहणाऱ्या लोकांना ह्याच्याबद्दल किती माहिती असेल ही एक संकल्पना खरं तर पुढे आली आणि म्हणून बाहेरच्या लोकांना इथे आल्यानंतर कासवाची पिल्लं पाण्याकडे जाताना दिसतील ती बघायला मिळतील पण ते बघितल्यानंतर आसपासचा परिसर फिरावा आणि त्याच्यानंतर राहण्याची व्यवस्था गावातल्यांनी करावी आणि मग राहण्याचे जेवणाचे पैसे हे स्थानिक लोकांना मिळतील म्हणजे जी अंडी चोरून विकून पैसा मिळत होता
1: त्याच्याऐवजी
0: पर्यटनाच्या माध्यमातून आता पैसा मिळेल अशी संकल्पना ती पुढे आली आणि म्हणून पहिल्या वर्षी संस्थेनी 125 लोकांना फक्त तिथे आमंत्रित केलेलं होतं पण ती 125 लोक ती होती ज्यांनी संस्थेला या कामामध्ये पूर्वी डोनेशन्स दिलेली होती मदत केलेली होती आणि सगळे पर्यावरण प्रेमी होते त्याच्यामुळे वेळास हे एक असं गाव होतं की आम्ही गंमत म्हणून सांगतो की जगामध्ये एक लास वेगास आहे आणि दुसरं आमचं एक लॉस वेळास आहे तिथे हरवलेलं गाव होतं. आत्तासुद्धा वेळासमध्ये लँडलाईन फोन नाही फक्त जिओ सिमला नेटवर्क आहे बाकी कुठलंही फोनचं सिम कार्ड चालत नाही आणि एकदा तो टॉवर बंद झाला की आम्ही हरवलेलंच असतो कुठेतरी त्यामुळे बाकीचे सिम कार्डवाले आल्यानंतर त्यांनी फ्लाईट मोडला तिथे फोन टाकायचा. पण मग हेच आपण 2002-03 विचार कराल तर किती रिमोट गाव असेल आजही आमच्या गावामध्ये वर्तमानपत्र येत नाही इतकं रिमोट गाव आहे. मग अशा ठिकाणी लोक आल्यानंतर तुम्हाला कदाचित अंगणात झोपवलं जाईल राहायची चांगली व्यवस्था मिळणार नाही जेवण चांगलं मिळेल कारण कोकणातल्या माणसाचं ते एक असतं की पोटभर जेवायला घालतो पण मग अशी राहायची तयारी असेल तर तुम्ही या असं सांगून 125 जी लोकं आणली आणि त्यांनी पहिल्यांदा जी पिल्लं पाण्यात जाताना पाहिली सांगितलं की पहिला 2006 जो कासव महोत्सव झाला तो एकाच दिवसाचा केला होता कारण अनुभव घ्यायचा होता की 125 लोक आल्यानंतर सगळं मॅनेज गावातल्या लोकांना करता येतंय का संस्थेला मॅनेज करता येईल का वनविभाग त्याच्यामध्ये कितपत उतरू शकतोय कारण नवीन क्षेत्रामध्ये पर्यटन करताना पहिल्यांदा रिस्क काय असते हेही अभ्यास केला जातो कारण निगेटिव्ह मार्किंग झालं तर तो प्रकल्प तिथेच थांबला त्याच्यामुळे म्हणतात तसं की सगळ्या गोष्टींचा सरासर विचार करून हे सुरू झालं. पण आलेल्या 125 लोकांनी इतकं तोंड भरून कौतुक केलं की आता आम्ही घरी जाऊन आमच्या मित्रांना नातेवाईकांना सांगू पण एकाच दिवसाचा महोत्सव होता तो संपला आता परत आम्हाला बघता येणार नाही. मग 2007 3 दिवसाचा केला 2008 तो 8 दिवसाचा केला असं करत करत लोकप्रियतेमुळे तो महोत्सव आज पिल्लू जन्माला आलं पहिलं घरटं उघडलं की पिल्लू जन्माला आल्यानंतर आपण दुसऱ्या किंवा तिसऱ्या घरट्यापासून कासव महोत्सवाची तारीख डिक्लेअर करतो आणि ती शेवटच्या घरट्यापर्यंतची असते. याच्यासाठी एक प्रोसेस असते ग्रामपंचायतीमार्फत लेखी पत्रव्यवहार वनविभागाला केला जातो त्यांच्याकडनं ती परवानगी जाते कारण किनाऱ्यावरती आलेल्या पर्यटकांना कंट्रोल करण्यासाठी स्थानिक माणसं तिथे असणं खूप गरजेचं आहे म्हणजे आपले किनाऱ्यावर काम करणारी मुलं असतातच पण त्या व्यतिरिक्त एक मॅनपावर तिथे लागते ज्याच्यामुळे क्राऊड कंट्रोल केलं जातं. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय हा आहे की जे आम्हाला कायम विचारलं जातं की तुम्ही महोत्सव करता त्याच्यामुळे या कासवांना त्रास होतो तर मुळात मादी कासव ज्यावेळेला अंडी घालायला येतं त्यावेळेला आपण महोत्सव कधीच करत नाही. आणि म्हणून मगाशी म्हटलं तसं, संध्याकाळपासून सकाळपर्यंत हा बीच नेस्टिंग पिरियडच्या वेळेला बंद केला जातो. पिल्लं ज्यावेळेला बाहेर यायला सुरुवात होते तेव्हा महोत्सवाची सुरुवात होते, आणि तेव्हा सकाळी आणि संध्याकाळी वेळा ठरवलेल्या असतात की त्याच वेळेला लोकांनी किनाऱ्यावरती यायचं असतं. त्याच्यामुळे कुठल्याही प्रकारे मादीला प्रजननाच्या काळामध्ये त्रास होत नाही आणि पिल्लं जन्माला आल्यानंतर लोकांना ते बघायला मिळतं. आणि मग कॉन्टेंट क्रिएटर असतील, यूट्यूबर्स असतील, रील्स करणारे असतील, ह्या लोकांनी हळूहळूहळू ह्या गोष्टी वाढवत आज जगामध्ये सगळीकडे वेळास कासव महोत्सव प्रसिद्ध आहे. आणि मला सांगायला खूप आनंद होतो, अनेक देश परदेशातली लोक वेळासच्या महोत्सवाला भेट देऊन गेलेली आहेत.
1: म्हणजे वेळास या गावची ही मी सक्सेस स्टोरी म्हणेन की आपल्याकडे जे आहे ते आपल्याला दुसऱ्यांना देता आलं पाहिजे. म्हणजे आपण आपल्या भारताबद्दल, आपल्या महाराष्ट्राबद्दल बोललं जायचं की आपण संपन्न आहोत, आणि आपण या दृष्टीने संपन्न आहोत फक्त ते आपल्याला ओळखता यायला पाहिजे. आणि मला असं वाटतं हे वेळासने करून दाखवलंय, हे वेळासने ओळखलंय, आणि त्यामुळे आज वेळास म्हणून कुठेतरी जे म्हणतात ना की मिसिंग वाले जे होतं ते आता वेल नोन मध्ये आलेलं आहे. सो खरं तर खूप छान प्रकल्प, खूप चांगले उपक्रम तुम्ही राबवताय, आणि आज तुम्ही आज वेळात वेळ काढून इथे आलात. अवेअरनेस प्रोग्राम आहे, स्टुडंटसाठीच कार्यक्रम, ज्या कॉलेजमध्ये शिकलात, ज्या बेंचवर बसून शिकलात, आज तिथे तुम्ही दुसऱ्या विद्यार्थ्यांना गाईड करणार आहात, अवेअरनेस प्रोग्राम करणार आहात. खरं तर ही जी जर्नी आहे सर खूप इन्स्पायरिंग आहे. बरेच नवीन कदाचित हे सगळं ऐकून मला कुठेतरी एक मी कॉमन गर्ल म्हणून किंवा कॉमन ह्युमन बीइंग म्हणून आपल्या बॅक ऑफ द माइंड मनामध्ये विचार येतो की अरे छा हे आपणही करू शकतो, किंवा संवर्धनाचं काम हे फक्त वन विभाग आणि त्यांच्याकडेच असलेल्या तिथल्याच लोकांचं किंवा त्यांच्याच एम्प्लॉईचं काम नाही आहे. तर मी माझ्या आजूबाजूला काय आहे, मी त्याच्यातून काय घेतोय, किंवा मी या संवर्धनामध्ये माझा काय खारीचा वाटा असू शकतो. सो हा एक प्रकाश जो आहे तुम्ही नक्कीच निर्माण केलेला आहे आणि तो आता अनेक विद्यार्थ्यांमध्येही होईल. तर पुन्हा एकदा तुमच्या मनापासून आभार आणि तुमच्या या सगळ्या कार्याला खूप खूप शुभेच्छा.
0: धन्यवाद.
1: तर श्रोते हो, आपली आजची विशेष मुलाखत तुम्हाला कशी वाटली? हा विषय खरं तर संपूर्ण याचा वाटणारा होता. या विषयातून आपण बऱ्याच गोष्टी शिकल्या. कासव किती आता हळू चालतं हे कदाचित तुम्हाला उलगडा झालाच असेल, पण येस, कासवांच्या प्रजाती, त्यांचं संवर्धन, त्यांच्यातून होणारे महोत्सव, या सगळ्या गोष्टी आज आपण जाणून घेतल्या. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली प्रतिक्रिया नक्की कळवा. आणि मी आरजे कोमल सरांसोबत तुमची रजा घेते, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका, ऐकत राहा आचार्य 90 FM.

हाय, हॅलो, नमस्कार. मी तुमच्या सगळ्यांची आवडती आरजे ज्योती तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आचार 90 FM युअर ओन रेडिओवरती. भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये आपण आज मुंबईतली प्रेक्षणीय स्थळं आणि त्यातील गेटवे ऑफ इंडिया याविषयी माहिती घेणार आहोत. डोळे क्षणभर मिटा, तुमच्या चेहऱ्यावर समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याची झुळूक येत आहे. दूरवर बोटी संतपणे डोलत आहेत. कबुतरांचे थवे आकाशात फेर धरत आहेत. कॅमेऱ्यांचे क्लिक क्लिक असे आवाज ऐकू येत आहेत. देश विदेशातून आलेले पर्यटक आनंदाने फोटो काढत आहेत आणि त्या सगळ्याच्या मध्यभागी अभिमानाने उभी आहे एक भव्य कमान. ती म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. मुंबईला अनेक नावांनी ओळखले जाते. स्वप्नांची नगरी, मायानगरी, आर्थिक राजधानी. पण या शहराची खरी ओळख जर एका वस्तूमध्ये असेल आणि ती शोधायची असेल तर ती म्हणजे गेटवे ऑफ इंडिया. जगभरातून लाखो पर्यटक मुंबईत येतात, पण त्यापैकी जवळजवळ प्रत्येकाच्या यादीत एक ठिकाण हमखास असतं, गेटवे ऑफ इंडिया. तुम्ही कधी गेटवे ऑफ इंडियाला भेट दिली आहे का? जर दिली असेल तर पहिल्यांदा ती कमान पाहिल्यावर तुमच्या मनात काय आलं होतं? आणि जर अजून गेला नसाल तर आज माझ्या शब्दामधूनच आपण तिथे फिरून येऊ. गेटवे ऑफ इंडिया म्हणजे नेमके काय? गेटवे म्हणजे प्रवेशद्वार. पण हा फक्त दगडांचा दरवाजा नाही, हे भारताच्या इतिहासाचे प्रवेशद्वार आहे, मुंबईच्या संस्कृतीचे प्रवेशद्वार आहे आणि स्वातंत्र्याच्या आठवणी जपणारे एक अमूल्य असे स्मारक आहे. समुद्र मार्ग जेव्हा पूर्वी लोक मुंबईत येत असत तेव्हा त्यांना सर्वप्रथम दिसायची ही भव्य कमान. 100 वर्षापूर्वी एक मोठे जहाज समुद्रातून मुंबईकडे येत आहे. प्रवासी डेकवर उभे आहेत. हळूहळू त्यांना दूरवर ही कमान दिसते आणि त्यांच्या मनात पहिला विचार आला, वा किती सुंदर शहर आहे. आज विमानाने मुंबईत येतो, पण त्या काळी समुद्र मार्ग येणाऱ्यांसाठी गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचे स्वागत द्वार होते. आजची मुंबई पूर्वी 7 बेटांचा समूह होती. हळूहळू ही बेट जोडली गेली, व्यापार वाढला, बंदर विकसित झाले आणि मुंबई जगातील महत्वाच्या शहरांपैकी एक बनली. मुंबईने अनेक चढउतार पाहिले, ब्रिटिश राजवट पाहिली, स्वातंत्र्य पाहिले, औद्योगिक क्रांती पाहिली आणि आजही ही नगरी लाखो स्वप्नांना आधार देते. या सगळ्यांचे साक्षीदार म्हणून गेटवे ऑफ इंडिया आजही तितक्याच दिमाखात उभे आहे. दक्षिण मुंबईतील अपोलो बंदर या ठिकाणी अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर ही भव्य वास्तू उभी आहे. एका बाजूला अथांग समुद्र, दुसऱ्या बाजूला जगप्रसिद्ध ताजमहाल पॅलेस हॉटेल, समोर गेटवे ऑफ इंडिया. हा नजारा पाहताना वेळ कसा जातो ते कळतच नाही. सकाळच्या कोवळ्या उन्हात गेटवेचं सौंदर्य वेगळंच असतं आणि रात्री रोषणाईमध्ये तर जणू एखाद्या चित्रात उभं असल्याचा भास होतो. गेटवे ऑफ इंडिया फक्त पाहायचं ठिकाण नाही तर ते एक अनुभवायचं ठिकाण सुद्धा आहे. तिथे उभं राहिल्यानंतर समुद्रांच्या लाटा सांगतात इतिहास अजून जिवंत आहे. तिथली प्रत्येक वीट, प्रत्येक दगड, प्रत्येक झुळूक एक कथा सांगते, इतिहासाची, स्वातंत्र्याची आणि मुंबईच्या प्रवासाची. काही वास्तू या फक्त दगडांनी बनलेल्या नसतात, त्या आठवणींनी बनलेल्या असतात. गेटवे ऑफ इंडिया ही त्यापैकीच एक. आज लाखो लोक तिथे सेल्फी काढतात, पण त्या दगडांनी 100 वर्षाचा इतिहास आपल्या डोळ्यांनी पाहिलेला आहे आणि म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया म्हणजे केवळ पर्यटन स्थळ नाही, तो भारताच्या अभिमानाचा एक जिवंत साक्षीदार आहे. गेटवे ऑफ इंडिया का बांधण्यात आला? राजा जॉर्ज 5वे आणि राणी मेरी यांची मुंबई भेट, अपोलो बंदरचा इतिहास आणि गेटवेच्या उभारणीमागची रंजक कथा, हे सगळं आपण आता पुढच्या भागात बघतोय. मागच्या भागात आपण गेटवे ऑफ इंडियाचे सौंदर्य आणि त्याचे महत्व जाणून घेतले, पण आता मनात एक प्रश्न येतो की इतकी भव्य कमान नेमकी का बांधण्यात आली? चला आजपासून जवळजवळ 115 वर्ष आपण मागे जाऊया. सन 1911, इतिहासातील एक महत्वाचे वर्ष. तो काळ ब्रिटिश राजवटीचा होता.
भारतावर इंग्रजांचे राज्य होते. त्यावेळी इंग्लंडचे राजा जॉर्ज पाचवे आणि राणी मेरी भारताच्या दौऱ्यावर आले. आजच्या काळात जसं एखादा राष्ट्रप्रमुख भारतात आला तर त्याचं मोठं थाटामाटात स्वागत केले जाते, तसेच त्या काळातही या शाही पाहुण्यांचं स्वागत करण्याची तयारी सुरू झाली. मुंबई हे भारताचे महत्वाचे बंदर होते आणि म्हणूनच त्याचं स्वागतही इथेच करण्यात आलं. राजा जॉर्ज पाचवे आणि राणी मेरी मुंबईत आले, पण ज्या गेटवे ऑफ इंडियाच्या स्वागतासाठी ते स्मारक बांधले गेले तेव्हा गेटवे ऑफ इंडिया अस्तित्वातच नव्हते. हो, हे खरे आहे. त्यांच्या भेटीनंतर ठरले की या ऐतिहासिक प्रसंगाच्या स्मरणार्थ एक भव्य स्मारक उभारायचे. म्हणजे आधी स्वागत झाले आणि नंतर स्वागताची आठवण म्हणून गेटवे बांधले गेले. इतिहासात अशा अनेक रंजक गोष्टी दडलेल्या आहेत. सन 1911 मध्ये गेटवे ऑफ इंडियाची पायाभरणी करण्यात आली, पण एवढी मोठी वास्तू उभारणं काही सोपं काम नव्हतं. त्या काळात आज सारखी आधुनिक यंत्रसामग्री नव्हती. मोठमोठे दगड, हजारो कामगार, अभियंते, शिल्पकार या सगळ्यांच्या अथक मेहनतीतून हळूहळू ही कमान आकाराला येऊ लागली. आजकाल एखादी इमारत 2 ते 3 वर्षांमध्ये तयार होते, पण गेटवे ऑफ इंडिया पूर्ण व्हायला 13 वर्ष लागले. 1911 मध्ये सुरुवात आणि 1924 मध्ये बांधकाम पूर्ण झाले. तेव्हा त्याचं भव्य उद्घाटन करण्यात आले. कल्पना करा, 13 वर्ष एकच स्वप्न, एकच उद्दिष्ट आणि अखेर समुद्र किनारी उभे राहिलेले हे अप्रतिम असे स्मारक. आता ज्या ठिकाणी गेटवे उभे आहे त्या जागेला पूर्वी अपोलो बंदर असे म्हणत. ही मुंबईतील सर्वात गजबजलेली बंदरांपैकी एक होती. मोठी जहाजे इथे यायची, व्यापारी उतरायचे, परदेशी अधिकारी इथे येत असत, म्हणून ह्या जागेला आधीपासूनच ऐतिहासिक असे महत्व होते आणि म्हणूनच गेटवेसाठी हाच परिसर निवडण्यात आला. श्रणबा डोळे मिटा. समुद्रातून एक मोठे जहाज मुंबईच्या दिशेने येते. जहाजावरचे प्रवासी भारतात पहिल्यांदाच येत आहेत आणि त्यांना सर्वात आधी दिसते समुद्राच्या किनारी उभी असलेली ही भव्य कमान. तो क्षण त्यांच्या आयुष्यात कायमचा कोरला गेला असेल, म्हणूनच या स्मारकाला नाव दिले गेले गेटवे ऑफ इंडिया, म्हणजेच भारताचे प्रवेशद्वार. त्या काळी भारतात समुद्र मार्गे येणाऱ्या अनेकांसाठी मुंबई म्हणजे भारत आणि गेटवे म्हणजे त्या भारतात प्रवेश करण्याचे स्वागत द्वार. आज आपण विमानाने येतो, रेल्वेने येतो, रस्त्याने येतो, पण त्या काळात समुद्र हा सर्वात मोठा एकच मार्ग होता. कधी कधी एखादी वास्तू का बांधली गेली यापेक्षा तिने नंतर काय पाहिले हे जास्त महत्वाचे असते. गेटवे ऑफ इंडियाने ब्रिटिश राजवट पाहिली, स्वातंत्र्याचा आनंद पाहिला आणि आजचा आधुनिक भारतही पाहिला. म्हणूनच ही कमांड फक्त इतिहास नाही तर काळाचा साक्षीदार देखील आहे. आपण जाणून घेतलं की गेटवे ऑफ इंडिया का बांधले, त्यामागची खरी कथा काय होती आणि अपोलो बंदराचे महत्व काय होते. आता आपण पाहणार आहोत की गेटवे ऑफ इंडियाची वास्तुकला, कोणते दगड वापरले गेले आणि वास्तुविशारद कोण होते. कल्पना करा, तुम्ही अपोलो बंदरावर उभे आहात, समोर समुद्र, समुद्राच्या वाऱ्याची हलकी झुळूक आणि तुमच्या समोर 26 मीटर उंचीची भव्य कमान. तुम्ही जितके जवळ जाल तितके तिचं सौंदर्य वाढत जातं. प्रत्येक दगड, प्रत्येक नक्षीकाम, प्रत्येक कमान जणू काही एक इतिहास बोलून जातो. आपण ह्या सगळ्यांची माहिती घेणार आहोत, त्याच्या आधी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

छोट्याशा विश्रांतीनंतर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते. आपण गेटवे ऑफ इंडिया याच्याविषयी माहिती घेत होतो. गेटवे ऑफ इंडियाची उंची सुमारे 26 मीटर म्हणजेच जवळपास 85 फूट आहे. आजूबाजूच्या इमारती अजूनही ही कमांड लगेच नजरेत भरते. दूर समुद्रातून येणाऱ्या जहाजांनाही ती सहज दिसायची. म्हणूनच ती केवळ स्मारक नव्हती तर दिशादर्शकही होती. आज आपण कॉन्क्रीट, स्टील आणि काचांच्या इमारती पाहतो, पण गेटवे ऑफ इंडिया बांधण्यात आलेला पिवळसर बेसॉल्ट दगड आणि मजबूत कॉन्क्रीटचा वापर करून हे दगड इतके टिकाऊ आहेत की 100 वर्षांहूनही अधिक काळ समुद्राच्या खाऱ्या वाऱ्याचा, पावसाचा आणि उन्हाचा सामना करूनही गेटवे आजही दिमाखात उभा आहे. या भव्य स्मारकाची रचना प्रसिद्ध ब्रिटिश वास्तुविशारद जॉर्ज विटेट यांनी केली. त्यांनी मुंबईतील अनेक प्रसिद्ध इमारतींची रचना केली, पण गेटवे ऑफ इंडिया हे त्यांचं सर्वात प्रसिद्ध काम मानले गेले. इंडो म्हणजे भारतीय, सार सैनिक म्हणजे इस्लामी आणि पाश्चात्य शैलीचा प्रभाव, म्हणजेच या एका स्मारकात भारतीय, मुस्लिम आणि युरोपीय वास्तुकलेचा सुंदर संगम दिसतो. म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया फक्त सुंदर नाही तर तो भारताच्या विविधतेचेही प्रतीक आहे. तुम्ही नीट पाहिलं तर लक्षात येईल की कमानीच्या कडांवर सुंदर नक्षीकाम आहे, वर छोट्या घुमटांची रचना आहे. दगडावरची कलाकुसर इतकी सुंदर आहे की आजही अनेक वास्तुविशारद विद्यार्थ्यांना हे स्मारक अभ्यासासाठी दाखवले जाते. तुम्ही कधी विचार केलाय का की गेटवे ऑफ इंडिया शहराकडे न पाहता समुद्राकडे का उभा आहे? कारण त्या काळात भारतात येणारा मुख्य मार्ग समुद्र होता. जेव्हा एखादं जहाज मुंबईच्या दिशेने यायचं तेव्हा सर्वप्रथम ही कमांड दिसायची. जणू ती म्हणायची की भारतात तुमचे स्वागत आहे. गेटवे ऑफ इंडिया दिवसाच्या प्रत्येक वेळी वेगळाच दिसतो. सकाळच्या वेळी शांत, प्रसन्न आणि धुक्याच्या हलक्या पडद्यात लपलेला असतो. दुपारच्या वेळी सूर्यप्रकाशात त्याचे दगड सोनेरी झळाळी देतात आणि रात्री रोषणाईमध्ये तो जणू एखाद्या राजवाड्यासारखा भासतो. म्हणूनच अनेक छायाचित्रकार तिथे वेगवेगळ्या वेळेला जाऊन फोटो काढतात. जर तुम्हाला गेटवेचा संपूर्ण फोटो घ्यायचा असेल तर थोडे मागे जाऊन उभे राहा. एका फ्रेममध्ये गेटवे, ताजमहल पॅलेस आणि समुद्र हा फोटो आयुष्यभराची आठवण देतो. दगड जिवंत नसतात, पण काही दगड इतिहास जपतात. गेटवे ऑफ इंडियाचा प्रत्येक दगड एखाद्या सैनिकाची पावले, एखाद्या पर्यटकांचे हसू, एखाद्या मुलाचा आनंद आणि एखाद्या छायाचित्रकाराचे स्वप्न जपून ठेवतो. आज आपण गेटवे ऑफ इंडियाची रचना, त्याची उंची, वापरलेले दगड, वास्तुशैली आणि त्याचं अप्रतिम असे सौंदर्य जाणून घेतले. आता आपण एक अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद इतिहास हे पाहणार आहोत. भारताच्या स्वातंत्र्याशी गेटवे ऑफ इंडियाचा काय संबंध आहे? शेवटचे ब्रिटिश सैनिक याच गेटवेमधून भारतातून कसे निघून गेले हे आता आपण पुढे पाहणार आहोत. आज आपण मुख्य म्हणजे मुक्त भारतात श्वास घेतो, पण एक काळ असा होता की जेव्हा भारत स्वतंत्र नव्हता. सुमारे 200 वर्ष भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. या काळात अनेक भारतीयांनी अन्याय सहन केला. शेतकरी, कामगार, विद्यार्थी, महिला सगळ्यांनी संघर्ष केला, पण त्यांनी हार मानली नाही. आपण जे स्वातंत्र्य आज अनुभवतो ते सहज मिळालेले नाही, तर हजारो क्रांतिकारकांनी ते बलिदान दिले आहे. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, चंद्रशेखर आझाद, महात्मा गांधी, नेताजी सुभाषचंद्र बोस, लोकमान्य टिळक, डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी असंख्य ज्ञात अज्ञात स्वातंत्र्य सैनिकांना भारतात स्वातंत्र्य मिळवून दिले. आज आपण त्यांना मनापासून वंदन करूया. 15 ऑगस्ट 1947 तो दिवस ज्याची संपूर्ण भारत आतुरतेने वाट पाहत होता. 15 ऑगस्ट 1947
भारत स्वतंत्र झाला. देशभर आनंद उत्सव साजरा झाला. तिरंगा अभिमानाने फडकला. लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. पण अजून एक ऐतिहासिक क्षण बाकी होता. 28 फेब्रुवारी 1948 इतिहासाचा दिवस. भारत स्वतंत्र झाल्यानंतर काही महिन्यांनीच 28 फेब्रुवारी 1948 रोजी ब्रिटिश सैन्याची शेवटची तुकडी गेटवे ऑफ इंडियामधून जहाजावर चढली आणि भारत सोडून निघून गेली. क्षणभर कल्पना करा. शेकडो भारतीय किनाऱ्यावर उभे आहेत. समुद्र शांत आहे. ब्रिटिश सैनिक जहाजात चढत आहेत आणि हळूहळू ते जहाज समुद्राच्या दिशेने निघत आहे. त्या क्षणी जणू संपूर्ण भारत म्हणत होता, हा देश आता आमचाच आहे. किती मोठा योगायोग आहे ना. ज्या स्मारकाची उभारणी ब्रिटिश राजाच्या स्वागताच्या स्मरणार्थ झाली, त्या स्मारकाने ब्रिटिशांच्या भारतातून कायमचीच निर्गमनाचीही साक्षीदार होण्याचा मान मिळवला. म्हणूनच गेटवे ऑफ इंडिया हा केवळ दगडांची कमान नाही, तर तो इतिहासाचे जिवंत पान आहे. जर ही कमान बोलू शकली असती तर कदाचित ती म्हणाली असती, मी साम्राज्याचा उदय पाहिला, मी साम्राज्याचा अस्त पाहिला, मी लाखो लोकांचे स्वागत केले आणि एका स्वतंत्र भारताचा जन्मही पाहिला. आता आपण गेटवे ऑफ इंडियाविषयी थोडी माहिती अजून घेऊया. त्यापूर्वी घेऊया एक छोटीशी विश्रांती.

विश्रांतीनंतर तुमचे सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आपल्या भ्रमंती ह्या कार्यक्रमामध्ये. आपण गेटवे ऑफ इंडिया याविषयी माहिती घेत होतो. कधी तुम्ही गेटवे ऑफ इंडियासमोर उभं राहून विचार केलाय का की या दगडांनी किती इतिहास पाहिला असेल, किती सैनिक, किती प्रवासी, किती अश्रू, किती आनंद, किती स्वप्न आणि किती आठवणी. आज आपण गेटवे ऑफ इंडियाला भेट देतो, फोटो काढतो, फिरतो, पण तिथे गेल्यानंतर एक मिनिट शांत उभं राहा, डोळे मिटा आणि त्या स्वातंत्र्यवीरांना आठवा ज्यांच्या बलिदानामुळे आज आपण मुक्त भारतात जगतो आहे. वारसा पाहणं महत्वाचं आहे, पण त्यामागचा इतिहास समजून घेणं त्याहूनही महत्वाचे आहे. आज आपण गेटवे ऑफ इंडियाचा सर्वात अभिमानास्पद अध्याय ऐकला, पण अजून आपला प्रवास संपलेला नाहीये. आपण पुढच्या भागामध्ये, म्हणजे आता जो भाग चालला आहे त्याच्यामध्ये गेटवे ऑफ इंडियाच्या आजूबाजूचा परिसर, ताजमहाल, पॅलेस, हॉटेल, एलिफंटा, लेणीचा, बोटीचा प्रवास आणि पर्यटकांचे अनुभव याविषयीही माहिती घेऊया. आपण पहाटे 6-6:30 सुमारास गेटवे ऑफ इंडियावर गेलात तर तिथे एक वेगळीच मुंबई दिसते तुम्हाला. समुद्र अगदी शांत असतो, थंडगार वारा चेहऱ्यावर येतो, आकाशात सूर्याची पहिली किरण चमकू लागतात, काही लोक योगा करत असतात, काही चालायला आलेले असतात, काही फक्त समुद्राकडे पाहत शांत बसलेले असतात. त्या श्रेणी गेटवे ऑफ इंडिया आपल्याला जणू सांगतो, गर्दी सुरू होण्याआधीचा हा माझा शांत श्वास आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या परिसरात तुम्ही शेकडो कबुतर पाहू शकता. लहान मुलं त्यांच्या मागे धावतात, कबुतर एकदम आकाशात उडतात आणि तो क्षण कॅमेरा टिपण्यासाठी पर्यटकांची लगबग सुरू असते. कितीतरी हिंदी चित्रपटांमध्ये हे दृश्य आपण पाहिले. आता एक नजर गेटवेच्या समोर टाकूया. तिथे दिमागात उभं आहे ताजमहाल पॅलेस हॉटेल. हे हॉटेल केवळ आलिशान नाही तर ते भारताच्या आदरातिथ्याचं प्रतीक आहे. एका बाजूला 100 वर्षाहूनही जुनी ऐतिहासिक कमांड आणि दुसऱ्या बाजूला राजेशाही थाटाचं हॉटेल. दोघेही जणू एकमेकांना सलाम करत उभे आहेत. रात्री रोषणाई झाल्यावर हा नजारा पाहताना वाटतं, हीच का ती स्वप्नांची मुंबई. गेटवे ऑफ इंडियाच्या पायथ्याशी अनेक बोटी उभ्या असतात. त्यांच्या इंजिनाचा हलका आवाज, लाटांवर होणारी त्यांची डुलकी आणि प्रवाशांच्या चेहऱ्यावरचा उत्साह, हा अनुभव वेगळाच असतो. इथून अनेक प्रश्न समुद्रात छोटी सफर करतात. याच गेटवे ऑफ इंडियावरून बोट पकडून आपण एलिफंटा लेणी पाहायला जाऊ शकतो. बोटीचा प्रवास साधारण 1 तासाचा असतो. प्रवासादरम्यान समुद्राचा अथांग विस्तार, वर उडणारे समुद्री पक्षी आणि मागे हळूहळू दूर जात असलेले गेटवे ऑफ इंडिया, हा अनुभव आयुष्यभर लक्षात राहतो. गेटवे ऑफ इंडिया म्हणजे भारताचा छोटासा नकाशाच. कुणी पंजाब मधून आले, कुणी गुजरात मधून, कुणी केरळ मधून, कुणी आसाम मधून, तर कुणी परदेशातून. भाषा वेगळ्या, वेशभूषा वेगळी, पण गेटवे समोर सगळे एकच गोष्ट म्हणतात, वा किती सुंदर आहे. हीच तर भारताची विविधतेतील एकता आहे. जर तुम्हाला फोटोग्राफीची आवड असेल तर गेटवे ऑफ इंडिया म्हणजे जणू खुला स्टुडिओ आहे. सकाळचा सूर्य, संध्याकाळचा सूर्यास्त, समुद्र, बोटी, कबूतर आणि मध्ये उभे असलेले गेटवे, प्रत्येक क्षण वेगळा, प्रत्येक फोटो वेगळा. सूर्य हळूहळू मावळू लागतो, आकाश केशरी होते, समुद्रावर सोनेरी किरण चमकू लागतात, रोषणाई सुरू होते, लोकांची गर्दी वाढते, हास्यांचे आवाज, मुलांचा आनंद आणि त्या सगळ्यांच्या मध्यभागी शांतपणे उभा असतो तो आपला गेटवे ऑफ इंडिया. मुंबईत पहिल्यांदा आलेला माणूस गेटवे ऑफ इंडिया पाहतो आणि मुंबई सोडताना पुन्हा एकदा तिथे जातो, कारण पहिल्या भेटीत तो या शहराच्या प्रेमात पडतो आणि शेवटच्या भेटीत त्या आठवणी मनामध्ये साठवून नेतो. गेटवे ऑफ इंडिया फक्त पर्यटकांचं ठिकाण नाही, ते आठवणींचं ठिकाण आहे. इथे कितीतरी लोकांनी पहिल्यांदा समुद्र पाहिला, कितीतरी कुटुंबांनी पहिला एकत्र फोटो काढला, कितीतरी मुलांनी पहिल्यांदा बोटीत बसण्याचा आनंद घेतला आणि कितीतरी लोकांनी मुंबईवर मनापासून प्रेम केले. असे माझे गेटवे ऑफ इंडिया. धन्यवाद.

0: सारे गामा कारवा यामध्ये आहेत 5000 सदाबहार गाणी आणि काही आठवणी।
1: नमस्कार। मोगरा फुलला मोगरा फुलला हा ज्ञानेश्वरांचा अभंग माझा अत्यंत आवडीचा आहे। मी आपल्यासाठी खास दीदीला आग्रह करतो की तिने हे गाणं गावं, पण त्याचा अर्थ पण आपल्याला समजावून सांगावं।

नमस्कार। आज आषाढी एकादशी, संतांच्या पालख्या घेऊन भक्तांची मांदी आली पंढरपूर तीर्थक्षेत्री चंद्रभागेच्या तीरी जमली असतील। माऊलीचा मोगरा फुलला हा अभंग त्या संत भक्त मांदी आळीला मी अर्पण करते। मोगरा फुलला, मोगरा फुलला, फुले वेचिता बहरू कळे असी आला। आपेगाव, नेवासे, अलंकापुरी येथे घरोघर भिक्षान देही म्हणत मी माझे सद्गुरु निवृत्तीनाथ, सोपानदेव आणि मुक्ताताई भिक्षा मागत हिंडत होतो। ब्रह्मवृंद, योगीजन आणि सामान्य जनतेकडे आम्ही अन्नाबरोबर शुद्धीकरणाचीही भिक्षा मागत होतो। तो जनता जनार्दन आणि 18 पगड जातीच्या संत मांदियाळीच्या सहवासातून, जीवन अनुभूतीतून, भावार्थ दीपिकेच्या प्रकाशात आम्हा भावंडांनी अमृतानुभव घेतला। संत चांगदेव यांच्या सहवासातून चांगदेव 65 निर्माण झाली। अभंग होत गेले त्या वाङ्मयातून जे स्फुर्लिंग उडाले ती ही फुले। मोगरा फुलला, मोगरा फुलला, जेवढे फुले मी वेचतो तो कळ्यांना बहर येत जातो। ही फुले वेचिताही येत नाहीत आणि वेचताही येत नाही, म्हणजे मोजताही येत नाही। फुले फुलतच असतात, कळ्या बहरतच असतात। सारं विश्व पांडुरंग होईल इतका मोगऱ्याचा पांढरा शुभ्र रंग चहूकडे दाटला आहे, पसरला आहे। इवले से रोप लावियले दारी, तयाचा वेलू गेला गगना वेरी। जनता जनार्दनाच्या आशीर्वादाने आणि संतांच्या कृपेने माझ्या सद्गुरू समोर जो वाग्यज्ञ केला त्याचे पसायदान म्हणजे हे रोप। माझ्या सद्गुरूंनी हा होईल दान पसाव असे म्हणताच त्याच क्षणी हा वेल वाढू लागला। त्या वेलाच्या मुळांना जे पाणी घातले ते पाणी आमच्या आई वडिलांच्या डोळ्यातले अश्रू होते। त्यामुळे हे इवले से रोप गगनावेरी गेली। सद्गुरूच्या आत्मरूपाला हा वेलू वेटाळत वेटाळत गगनापर्यंत पोचला। गगनापर्यंतच, गगनावर नाही। गगनावेरी हा शब्द ज्ञानेश्वरांनी अतिशय चातुर्याने योजला आहे। यात अहंकार कुठेही नाही। ह्या एका शब्दामुळे हा संपूर्ण अभंग नम्रतेचं द्योतक झाला आहे। गगनावरी म्हणजे गगनावर, गगनावेरी म्हणजे गगनापर्यंतच। यात माऊलींचा नम्रभाव दिसतो। मनाची ए गुंती गुंफियला शेला, बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला। विषयांचा, अनुभवांचा, दुःखांचा, सुखांच्या या धाग्यांचा हा गुंता म्हणजे माझे मन। हा गुंता सोडून एक एक धागा वेगळा करून मी शेला विडला आहे।
संत कबीर म्हणाले आहेत, झिनी झिनी झिनी बिनी चदरिया काहे से बुनी बुनी सुख मन तार से बिनी चदरिया। या कडव्यात माऊलीने आपल्या आई वडिलांचा उल्लेख मोठ्या खुबीने केला आहे। बाप रखुमा देवी वरे विठ्ठले अर्पिला, रखुमेचा वर विठ्ठल यांना हा शेला अर्पण केला आहे। ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नाव विठ्ठलपंत, आईचे नाव रखुमाबाई। ज्ञानेश्वरांची नाममुद्रा बाप रखुमा देवी वरे आई वडिलांच्या पायी हे कवन अर्पण केले। मोगरा फुलला, मोगरा फुलला,